श्रोतेहो, या गीतासोबतच भावधारा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. अस्मिता वाहिनीवरील पहिली प्रसारण सभा आपण आता ऐकू शकता.

श्रोते हो सुप्रभात। प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 3 भाद्रपद शके 1948 25 ऑगस्ट 2026 पहाटेचे 5:55 आणि 56 सेकंद झालेली आहेत। आजची आमची पहिली प्रसारण सभा आता सुरू होत आहे। या सभेत आपणा सर्वांचं मनपूर्वक

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

वैभवी शेळटे यांच्या आवाजात भवान्यष्टकम आत्ताच आपण ऐकलत, रचना आदिशंकराचार्य यांची होती. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हेमंत कुमार यांनी गायलेली ही भक्तिरचना.

संगीतारण्ये यांनी गायलेली संत नामदेव महाराजांची रचना आत्ताच आपण ऐकली. श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर प्रशांत काळुंद्रेकर यांनी गायलेली कैकाडी महाराज यांची ही गीतरचना.

0: आकाशवाणी गायकवृंदाने गायलेलं आनंदराव टेकाडे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीतासोबतच मंगलप्रभात कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. सकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगू

नमस्कार श्रोतेहो, जगुया आनंदी कार्यक्रमात मी आपल्या सोबत आहे पद्मजा बापये। श्रोतेहो, संयम शिकवणारा श्रावण महिना या विचाराला मागच्या कार्यक्रमात आपण हलकासा स्पर्श केला होता। या विचाराचा विस्तार या कार्यक्रमात करावासा वाटतोय। उपास तपास नेम धर्म हे धार्मिक कारणासाठी असावेतच, पण ते तेवढ्यापुरतेच राहू नयेत। एकतर कोणीतरी सांगितलं किंवा इतर कोणीतरी करतंय म्हणून करूया, यापेक्षाही स्वतःला जर एखादी गोष्ट 100% पटली असेल तर त्याचा फायदा अधिक होतो। स्वतःचा संयम वाढवण्यासाठी, मनोनिग्रह तपासण्यासाठी या नियमधर्मांचा उपासाचा उपयोग आपण करून घेऊ शकतो। अचपळ मन माझे नावरे आवरिता, अशी या मनाची चंचल अशी अवस्था असते। चौखूर उधळणाऱ्या वारूसारखं ते सतत धावत असतं।

आणि षड्रिपूंकडे घेऊन जात असतं. या उधाणलेल्या वारूला ताब्यात ठेवणारा संयमाचा लगाम आपल्या हाती लागला तर सर्व सिद्धींचं कारण ठरणारं मन विषयरहित आणि प्रसन्न बनेल. कधी ऊन तर कधी पाऊस, कधी थंड तर कधी गरम, अशा सतत बदलणाऱ्या श्रावणातल्या वातावरणात थोडंसं लंघन उपास शरीराच्या आरोग्यासाठी लाभदायी असतो, तसा मनाचा उपास मनाच्या आरोग्यासाठी उपयोगी ठरू शकतो. काही वेळ तरी मी कुठल्याही स्क्रीनकडे बघणार नाही किंवा एखादा दिवस मी समाज माध्यमांपासून संपूर्ण लांब राहीन. या प्रकारचे वेगळे नियमधर्मही तुम्ही पाळू शकता किंवा पारंपरिक नियमधर्मांकडे वेगळ्या दृष्टीने पाहू शकता. याने परंपरांकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन तुम्हाला गवसेल आणि या परंपरा सण उत्सव साजरा करण्याचं एखादं आनंददायी प्रयोजन तुम्हाला सापडेल.

0: जगूया आनंदी कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया कार्यक्रमांची रूपरेषा. अस्मिता वाहिनीवरून आज प्रसारित होणारे कार्यक्रम याप्रमाणे. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमात फलोद्यान पिकांसाठी सिंचनाचं महत्व याविषयीची माहिती. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात नेत्रदान याविषयी डॉ सुनील डोखळे यांच्याशी बातचीत. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी साधलेला संवाद भाग पहिला. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहेत. सकाळी 7 एसी अक्षरे रसिके कार्यक्रमात आला श्रावण या मालेत मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस. 7:45 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. सकाळी 9 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 105 लेखन नितीन साळुंखे. दुपारी 12 वनिता मंडळ कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात लेखन कोमल कुंभार सहभाग दिनेश अडावतकर मधुरा नेरूरकर. आणि योग अभ्यासक मंदार आपटे यांची दुहिता खेर यांनी घेतलेली मुलाखत भाग पहिला. दुपारी 1:40 आपण ऐकू शकाल लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र. संध्याकाळी 5:30 युवकांसाठी कार्यक्रम युववाणी मेंटल हेल्थ मॅटर्स याविषयीचा विशेष कार्यक्रम. डॉ झरना शहा यांची मैथिली जगताप यांनी घेतलेली मुलाखत. संध्याकाळी 6:30 अमृत कलश सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉ विश्वनाथ साबळे यांची मुलाखत. संध्याकाळी 7:15 कार्यक्रम वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 किसान वाणी हा केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम. रात्री 7:15 लोकसंगीताचा कार्यक्रम. याअंतर्गत बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरचा पोवाडा सादर करतील विठ्ठल उमपाणी सहकारी आणि राम उगावकर. रात्री 9:15 कार्यक्रम स्पॉटलाईट. रात्री 9:30 कार्यक्रम मनी टॉक आणि 9:45 कार्यक्रम मंथन. हे तिन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:30 नभोनाट्य शीर्षक घुसमट लेखन विजया काळे. नादब्रह्म अंतर्गत कार्यक्रम. सकाळी 10:30 संगीता बंदोपाध्याय यांचं उपशास्त्रीय गायन माश खमाश ठुमरी आणि भजन. दुपारी 2:30 धनंजय जोशी यांचं गायन राग भीम पलास. संध्याकाळी 5:02 संगीता बंदोपाध्याय यांचं उपशास्त्रीय गायन पहाडी ठुमरी मिश्र किरवाणी आणि भजन. रात्री 10:00 पंडित शरद साठे यांचं गायन राग यमन. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हलक्या स्वरूपाची पर्जन्यवृष्टी झाली. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 32 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा 26 अंश सेल्सिअस सांताक्रूज 25 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज 82%. पर्जन्यमान सांताक्रूज 1.09 मिलीमीटर. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश मुख्यतः ढगाळ असेल. काही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. कमाल आणि किमान तापमान 31 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. मच्छीमार बांधवांसाठी इशारा. कर्नाटक केरळ किनारपट्टीलगत तसंच लक्षद्वीप क्षेत्रामध्ये समुद्र खवळलेला राहील. वाऱ्याचा वेग 35 ते 45 किलोमीटर प्रतितास असेल. हा वेग 55 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तरी या क्षेत्रामध्ये मच्छीमारीसाठी जाऊ नये. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात. सकाळचे 6:40 झाली आहे. वेळ झाली आहे कृषीवाणी कार्यक्रमाची. तत्पूर्वी हवामानाविषयी, ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा वेधशाळेचा अंदाज आहे. कृषीवाणी कार्यक्रमात फलोद्यान पिकांसाठी सिंचनाचं महत्व याविषयीची माहिती.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. फलोद्यान विषयक पिकांची प्रामुख्यानं फळबाग, भाजीपाला, फुलशेती, कंद पिकं, मसाल्याची पिकं, चहा, कॉफी आणि इतर दुय्यम पिकं इत्यादी शाखांमध्ये विभागणी केली जाते. याशिवाय पाण्याच्या आवश्यकतेनुसार विविध फळझाडांची मुख्यत्वे 3 प्रकारात विभागणी होते. कोरडवाहू किंवा वर्षावलंबी फळझाडं, म्हणजे सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर घेतली जाणारी फळझाडं. यामध्ये आंबा, काजू, फणस, कोकम, जांभूळ, आवळा, करवंद, चिंच, सीताफळ, कवठ यांचा समावेश होतो. कमी किंवा मर्यादित सिंचनावर घेतली जाणारी जी फळझाडं आहेत, तर यामध्ये प्रामुख्यानं डाळिंब, बोर, अंजीर, लिंबू, अननस, पपनस यांचा समावेश होतो. भरपूर आणि नियमित पाण्यावर घेतली जाणारी जी फळझाडं आहेत, तर यात केळी, नारळ, सुपारी, चिकू, द्राक्ष, पेरू, पपई, लिची, स्ट्रॉबेरी, संत्री, मसाल्याची पिकं यांचा समावेश होतो. आंबा, काजू, फणस, कोकम ही कोकण विभागातील वर्षावलंबी फळझाडं असली तरी लागवडीच्या सुरुवातीच्या 3 ते 4 वर्षापर्यंत त्यांना जगवण्यासाठी पाणी आवश्यक असतं. नारळ आणि सुपारी ही महत्वाची नगदी आणि बागायती पिकं आहेत. या पिकांच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत तसंच मुबलक पाण्याची

0: आवश्यकता असते. तर चिकू, केळी, पानवेल, अननस आणि मसाल्याची पिकं ही सुद्धा महत्वाची बागायती पिकं आहेत. असं असलं तरी बहुतांश शेतकरी हे नारळ, सुपारी, केळी, पानवेल आणि मसाल्यांच्या पिकांची मिश्र पीक पद्धतीनं लागवड करतात. अन्नधान्य आणि इतर नगदी पिकांप्रमाणे बागायती फळपिकांना सुद्धा पाणी देण्यासाठी विविध सिंचन पद्धतींचा अवलंब करण्यात येतो. योग्य अशा सिंचन पद्धतीची निवड करताना मुख्यत्वे करून जमिनीचा प्रकार, खोली, उतार, पोत आणि इतर भौगोलिक गुणधर्म म्हणजेच हवामान आणि हंगाम, तसंच पिकांविषयीची माहिती, झाडाचं वय, मुळांची खोली, प्रकार, रचना, दोन ओळीतलं आणि झाडांमधलं अंतर, फलधारणेचा कालावधी, पाण्याची उपलब्धता, पाणी साठवण्याचं आणि पुरवठा करण्याचं साधन या बाबी विचारात घेणं महत्वाचं ठरतं. फलोद्यान पिकांच्या वाढीसाठी निरनिराळ्या अवस्थेनुसार पाणी देण्यासाठी निरनिराळ्या पद्धतींचा वापर करावा लागतो. फलोद्यान विषयक पिकांच्या विशेषतः काही फळबागा, भाजीपाला आणि फुलझाडांच्या लागवडीसाठी रोपवाटिका तयार कराव्या लागतात आणि अशा रोपवाटिकांना पुरेसा आणि नियमित पाणी पुरवठा करावा लागतो. त्यासाठी सिंचनाच्या निरनिराळ्या पद्धती वापरण्यात येतात. यात प्रामुख्यानं सपाट वाफे, गादी वाफे, चर खोदणं आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये रोपं कलम तयार करून त्यांना निरनिराळ्या भांड्यांच्या किंवा झारीच्या सहाय्यानं पाणी देणं या पद्धतींचा यामध्ये अंतर्भाव आहे. तर काही ठिकाणी प्रवाही आणि तुषार सिंचन पद्धतीनं पाणी देतात. विविध भाजीपाला पिकं, कंद पिकं, फुलझाडं तसंच केळी, पपई, अननस यासारख्या वर्ष ते दीड वर्षात तयार होणाऱ्या फळझाडांना सपाट वाफे, गादी वाफे, सरीवरंबा आणि आळी पद्धतीद्वारे पारंपरिकरित्या पाणी देण्यात येतं. परंतु काही वर्षापासून तुषार आणि ठिबक यासारख्या पाणी देण्याच्या सुधारित पद्धतींचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. ठिबक सिंचनाबरोबरच गवत किंवा प्लास्टिक आच्छादनाचा वापर केल्यामुळे पाण्यामध्ये आणखी बचत करता येते. आंबा, चिकू, नारळ, सुपारी आणि पानवेलीच्या पिकांना पाणी देण्यासाठी प्रवाही आणि ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. आंबा कलम जगवण्यासाठी आणि त्यांची चांगली वाढ होण्यासाठी लागवडीनंतर पहिली 3 वर्ष हिवाळ्यात आठवड्यातून 1 वेळा तर उन्हाळ्यात 2 वेळा पाणी देणं आवश्यक असतं. प्रति कलमास किंवा झाडास त्याच्या वयानुसार आणि जमिनीनुसार सर्वसाधारणपणे 20 ते 25 लिटर पाणी द्यावं. 3 वर्षानंतर पाणी देण्याची आवश्यकता नसते. तरी सुद्धा आंबा कलम किंवा झाड जेव्हा मोहरांनी चांगलं डवरलेलं असतं तेव्हा एकदा आणि त्यानंतर 15 दिवसांनी दुसऱ्यांदा प्रतिझाडाला 1500 लिटर पाणी दिलं तर फळांची गळ कमी होते आणि फळांच्या संख्येत आणि वजनामध्ये चांगली वाढ होते असं दिसून आलं आहे.
1: फलोद्यान पिकांसाठी सिंचनाचं महत्व याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकली. वाचक स्वरोता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2 वाजता ऐकू शकता. आता ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री बरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आजपासून नेत्रदान पंधरवडा सुरू होतोय. या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याबद्दलच माहिती करून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे सर यांना. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: नेत्रदान म्हणजे नेमकं काय असतं ते जरा सविस्तर सांगा.
2: नेत्रदान म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे किंवा आवश्यक असलेले नेत्रबुबुळ वैद्यकीय पद्धतीने मिळून ते गरजू रुग्णाच्या उपचारासाठी वापरणे. मृत व्यक्तीचा कॉर्निया काढून जो अंध व्यक्ती आहे त्याला बसवण्यात येतो, ह्यालाच प्रत्यारोपण असे म्हणतात.
1: बरं, आपल्या भारतामध्ये नेत्रदानासाठी काही नियम आहेत का?
2: डेथ सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये डेथ कशामुळे झालेली आहे मृत व्यक्तीची ते कारण महत्वाचं आहे. नॉन इन्फेक्टिव्ह जर असेल तर आपण नेत्रदान करून घेऊ शकतो.
1: बरं सर, हा जो राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो आपल्याकडे

0: तो साजरा करण्यामागे उद्देश काय आहे?
1: नेत्रदानाबाबत समाजामध्ये अजूनही अनेक गैरसमज आहेत, तर ते आपण वेगवेगळ्या माध्यमातून, जसे की पथनाट्य आणि ह्या पंधरवड्यामध्ये रांगोळी स्पर्धा घेणे, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रॅली काढणे, ह्यामार्फत आपण जनजागृती करत असतो. आणि वर्षभर आपल्याकडे आय डोनेशन काउन्सिलर आहे, तो तुम्हाला सर्व माहिती देऊ शकतात.
0: श्रोते हो, आता आपण नेत्रदानाचा संकल्प केलेल्या डॉक्टर रश्मी आठले यांचे विचार जाणून घेऊया. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
0: मॅडम, आपल्या कुटुंबियांपैकी कुणी नेत्रदान केलं आहे का?
2: हो, माझ्या सासऱ्यांचं मरणोत्तर नेत्रदान केलेलं आहे,
0: बर
2: देहदान पण केलेलं आहे.
0: बरं, यामागची तुमची भूमिका काय होती?
2: आम्ही स्वतः दोघेही डॉक्टर असल्यामुळे आमच्याकडून समाजाला काहीतरी देणं म्हणून नेत्रदान करायचं होतं. आम्ही दोघांनी नेत्रदानाचे फॉर्म तर भरलेलेच आहेत, परंतु माझ्या सासऱ्यांनाही नेत्रदान प्रथमपासूनच करायचं होतं म्हणून आम्ही ते केलं. आणि नेत्रदानाचं कसं आहे, आपल्या दोन नेत्रांमुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टीदान मिळतं ना,
0: हो,
2: त्यामुळे आम्ही ते करायचं ठरवलं होतं.
0: या दृष्टीनं लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी तुम्ही काय आवाहन कराल?
2: मी लोकांना असं सांगेन की आपल्या जीवलगांचे नेत्ररूपी अवयव असेल किंवा कुठलाही अवयव असेल, तर तो जर आपण दुसऱ्या व्यक्तीला दान केला तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातला अंधकार दूर होऊन त्याला जीवन जगण्याची एक नवीन संधी मिळते.
0: बरोबर.
2: तुम्ही विचार करा, एखादी अंध व्यक्ती असते, तुम्ही डोळे मिटून 5 मिनिटं चालायचा प्रयत्न करा, नाही ना आपण चालू शकत.
0: खरंय.
2: तर त्या व्यक्तींना कसं वाटत असेल, पण त्यांना एका डोळ्याला जरी फायदा झाला तर त्यांना हे सुंदर जग बघायची एक संधी मिळू शकते, अशी एक भावना माझी तरी आहे. आणि आम्ही आमचं मरणोत्तर नेत्रदान करणार आहोत, अवयवदान करणार आहोत. आणि सांगायला मला आनंद होईल की आमच्या कुटुंबातील इतरही व्यक्ती, म्हणजे आमचे काही जे नातेवाईक आहेत, त्यांनी सुद्धा यापूर्वी नेत्रदान सुद्धा केलेलं आहे, देहदान सुद्धा केलेलं आहे.
0: म्हणजे मला असं वाटतं की सगळे आपले श्रोते जे आहेत ते या गोष्टीपासून प्रेरणा घेऊन या मार्गावरती पुढे चालू शकतील निश्चितच. थँक्यू मॅडम.
2: धन्यवाद.
0: या होत्या डॉक्टर रश्मी आठले मॅडम. बरं, तर श्रोते हो, उद्या पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.
3: नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया.
2: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र अर्थात रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय आणि ते कसं करायचं याविषयी आज जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये वल्लभ वणजू आलेले आहेत. सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. सुरुवातीला सांगा की रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र म्हणजे नेमकं काय.
3: त्यापूर्वी मी एक सांगू इच्छितो की 1995 स्टॉकहोम येथे बोलताना त्यावेळेचे वर्ल्ड बँकेचे व्हाईस प्रेसिडेंट इस्माईल सेरागेल्डिन म्हणाले होते की या शतकातील युद्ध जर तेलासाठी झाली असतील तर पुढच्या शतकातील युद्ध हे पाण्याचं योग्य नियोजन केलं नाही तर होतील. हे वाक्य खूप महत्वाचं आहे.
2: बरोबर.
3: आता आपल्याला एक सांगता येईल की भारतामध्ये सरासरी 1170 मिलीमीटर पाऊस पडतो ह्या जमिनीवरती आणि बरंचसं पाणी म्हणजे धरणामध्ये ओढ्यांमध्ये तलावांमध्ये पाणी साठवलं जातं आणि वाहून जाणारं पाणी हे नदी नाले ओढे ह्या मार्गे समुद्राला जाऊन मिळतं. हे वाहून जाणारं पाणी आहे ते आपल्याला अडवलं पाहिजे. म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पाण्याची शेती करणं.

0: सगळ्यात महत्वाचं आहे.
1: बरोबर. आता ही पाण्याची शेती कशी करायची?
0: रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धती अवलंबता येतील. आता रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पाणी साठवणं, ते जमिनीत मुरवणं आणि त्याचा योग्य वापर करणं.
1: मग आज पावसाचं पाणी साठवण्याची गरज नेमकी का भासते?
0: याला कारण अनिर्बंध पद्धतीने झालेला पाण्याचा उपसा, वाढलेलं शहरीकरण, शेतीचं वाढलेलं प्रमाण, वाढलेली लोकसंख्या, ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत.
1: खरंय.
0: आपण काय करतोय की नुसतं जमिनीतलं पाणी उपसून घेतोय, आपण त्याच्यात परत भरत नाहीये.
1: बरोबर.
0: म्हणजे जसं आपण आपली जी ठेव असते बँकेमध्ये ती आपण काढतो, आपल्याला गरजेनुसार आपण ते पैसे काढतो, पण ते काढल्यानंतर आपण परत त्या बँकेमध्ये आपले पैसे भरतो, कारण ते आपल्याला पुढे कधीतरी आपल्या संकटाच्या काळात आपल्याला उपयोगी पडतील.
1: पाण्याचं पण असंच आहे,
0: पाण्याचं पण
1: आज
0: नेमकं
1: आपण
0: तसंच आहे.
1: वापरतोय पण उद्यासाठी ते साठवणं गरजेचं आहे.
0: साठवणं गरजेचं आहे आणि आपण ते करत नाही आहोत.
1: बरोबर. पण मग हे पाणी साठवण्याच्या पद्धती मगाशी तुम्ही म्हणालात त्या कोणत्या आहेत?
0: प्रथम आहे ते शेततळ. मोठ्या प्रमाणात शेततळी बांधता येतात आपल्याला, सरकार त्याच्यासाठी अनुदान देतं. त्याच्यानंतरची दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे मोठ्या मोठ्याले हौद बांधणं किंवा टँक बांधणं, त्या टँकमध्ये हे पाणी साठवणूक करणं. दुसरी गोष्ट आहे जिथे मातीची जमीन असेल त्या मातीच्या जमिनीला वेगवेगळ्या ठिकाणी चर मारून, खास करून उतारावरची जी जागा आहे तिथे चर मारायचे मोठ्या प्रमाणात, म्हणजे ते पाणी त्या चरात येतं आणि ते पाणी जमिनीत मुरतं. आता आपण कोकणाचा विचार केला तर आपल्याकडे बरेचसे सडे, आपण ज्याला म्हणतो की जे कातळ सडे आहेत, त्या कातळ सड्यांवरती आपण जमिनीला छेद देऊन म्हणजे आर्टिफिशियली त्याला ब्रेक करून आपण त्याच्यामध्ये पाणी सोडू शकतो, किंवा आपल्या विहिरीमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने आपण उतारावरचं पाणी चॅनलाइज करून ते आपण आपल्या विहिरीमध्ये सोडून आपल्या विहिरीची पातळी आणि पर्यायाने भूजल पातळी आपण वाढवू शकतो.
1: नक्कीच. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला पाणी टंचाईवर मात करता येईल.
0: नक्कीच करता येईल. जर आपण उपसलेलं पाणी, पाणी हे जीवन आहे, अत्यावश्यक आहे, आपल्याला त्याची गरज आहे, पण आपण जे पाणी उपसतोय तेच पाणी परत आपण जमिनीच्या पोटात भरणं गरजेचं आहे. हे जर आपण नाही केलं ना, तर जसं मी पहिलं वाक्य सांगितलं हेरॉल सरांचं, तर ती युद्ध आपल्याला टाळता येणार नाही.
1: निश्चितच. श्रोते हो, याविषयीच आपण अधिक माहिती घेणार आहोत उद्याच्या भागात. नमस्कार.
2: परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
1: आला श्रावण. कशी मनातून मने गुंतता भाव दाटतो उरी, कशी मनातून मने गुंतता भाव दाटतो उरी, उन्हात नावन सुंदर होऊन येती श्रावण सरी. जलथेंबानी कशी चमकते सृष्टी ही साजरी, कधी हसऱ्या कधी लाजऱ्या आल्या श्रावण सरी. शांता शेळके यांची श्रावण सरी कविता. श्रावणातल्या शुक्रवारी घरोघरी मुलांच्या आरोग्यासाठी ज्युतीची पूजा केली जाते. बाजारात ज्युतीचं छापील चित्र मिळतं. चार चौकोनात चार चित्र असतात. त्यातली लेकूरवाळी बाई ती ज्युती. चित्रातल्या उरलेल्या चौकोनांमध्ये एक हिरण्यकश्यपूचे पोट फाडणाऱ्या नरसिंहाचं चित्र असतं. नागकुळाचं चित्र असतं. त्याची नागपंचमीच्या दिवशी पूजा होते आणि गुरुवारी बृहस्पतीची पूजा करतात. पूजेच्या वेळी कापसाची गेजवस्त्र आघाडा दुर्वा वाहतात. पूर्णाचा

0: नैवेद्य आणि आरती करतात. पुरण्याच्या दिव्यात तुपवाती लावून मुलांना ओवाळतात. जीवतीची कहाणी आणि ओवाळणं होईपर्यंत ते पुरण खरपूस भाजलं जातं. त्याची चव फार सुरेख लागते. त्या पुरणाचा वास अजून आठवतो. शुक्रवारी शाळेत जाण्याच्या आधी आरती करून घाईघाईने शाळेत जायचं. शाळेत मुलं यायची, त्यांच्याही कपाळावर कुंकू अक्षताचे टिळे असायचे. श्रावणातले पिठोरी अमावस्येचे व्रतही मुलांच्या दीर्घायुष्यासाठी करण्याचं व्रत. या व्रताची देवी आहे पार्वती. पुराणात अशी कथा आहे की पार्वतीने इंद्राणीला या व्रताचा महिमा कथन केला व या व्रताने सौभाग्य, संतती आणि ऐश्वर प्राप्त होतं असं सांगितलं. त्या दिवशी आई उपवास करून संध्याकाळी स्नान करून पिठोरीची पूजा करत असे. पिठोरीच्या कहाणीत एक अभिजात कारुण्य होतं. कहाणीतली बाई कहाणी वाचायला सुरुवात करते आणि तिचा एक मुलगा सर्पाने गिळला होता तो परत आला, एक मुलगा विहिरीत बुडला होता तो आला, असे तिचे चार मुलगे जे नाहीसे झाले होते ते परत येतात. ती मागे न बघता विचारते, अतीत कोण? आणि मुलगा आपले नाव सांगतो. देवाऱ्याभोवती मुलांची दाटी, त्यात सख्खी, चुलत, आते भावंड असा काही भेद नसायचा. आईनं मागे वळून बघायचं नाही. तिने मागे दिलेली खिरीच्या वाटीवर ठेवलेली पुरी आणि पुरीवर पूर्णाचा तेवणारा दिवा आपण हलकेच घ्यायचा. ती गरम वाटी आणि दिवा लवंडू नये म्हणून कोण धावपळ. सगळं वातावरण मोठं अद्भुतरम्य असायचं. श्रावणी अमावस्येचा दुसरा भाग बैलपोळा. शेतकी प्रधान समाजातल्या शेतकऱ्यांनी बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण. त्यासाठी आवर्जून मामाकडे गावाला जायचं. सकाळी उठून तेलपाणी लावून बैलांना आंघोळी करायच्या. ती सुस्वभावी जनावरही आम्ही जे करू ते अगदी मन लावून करून घ्यायची. त्यांच्या पाठीवर हळद कुंकवाच्या हाताचे ठसे काढायचे, शिंगांना बेगड लावायचं, गळ्यात झेंडूच्या फुलांच्या घुंगरांच्या माळा घालायच्या, कपाळावर रंगीबेरंगी गोंडे बांधायचे. पाठीवर झुली घातल्यावर तेही आपल्याकडे बघून आनंदाने हसत आहेत असं वाटायचं. घरातून पुरणाच्या पोळ्यांचं ताट यायचं. प्रत्येकालाच बैलांना पुरणपोळी भरवायची असायची. संध्याकाळी सजवलेले रंगीत बैल घेऊन महादेवाच्या दर्शनाला जायचं. समाज कृषीप्रधान असतानाच नाही तर भटक्या विमुक्त असण्याच्या काळापासूनच गोधनाचं महत्व आहे. वेद काळात तर गायींचा समावेश संपत्तीत होत असे. सातारा जिल्ह्यात आषाढात मूळ नक्षत्राच्या दिवशी हा सण शेतकरी लोक साजरा करतात. तो बेंदर या नावाने ओळखला जातो. आला श्रावण.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 1:55 ऐकू शकता.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका.
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
1: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे. कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही. तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे किंवा कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला मुळीच विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:07 होत आहे. प्रादेशिक बातमी
4: पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 10 सेकंद झाली आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील.
5: स्वर्गीय डॉक्टर अविनाश आचार्य यांच्या आदर्श व प्रेरणेनं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळानं आणि डॉक्टर भरत अमळकर यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात कार्यरत केशव स्मृती प्रतिष्ठान या परिवाराचे प्रमुख डॉक्टर भरतदादा अमळकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
6: गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
7: श्रोते हो, येत्या बुधवारी वनिता मंडळ कार्यक्रमात अवश्य ऐका केल्याने होता आहे रे हे सिद्ध करून दाखवणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी तामनकर हिने घेतलेली मुलाखत.
8: वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही 2 घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची 4-5 घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात हो, कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे. पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेनी विचार केला ना, कारण मला असं वाटतं की 1 किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड एमिशन वाचवतो. आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
7: जरूर ऐका बुधवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून. सूत्रसंचालन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
9: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
10: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
9: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
10: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
9: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
10: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिका श्रोत्यांच्या काना मनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित. अमरावती जिल्हा रुग्णालय दुर्घटनेतल्या बालकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा. राज्यात साखरेचा पुरेसा साठा असल्याची साखर संचालकांची माहिती. मराठी भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ यास्मिन शेख यांचं निधन. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 503 धावांवर घोषित. दिवस अखेरीस श्रीलंकेच्या 2-8 धावा. आता सविस्तर बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील 6,36,036 पात्र शेतकऱ्यांना 5,086 कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल ऑनलाईन पद्धतीनं वितरित करण्यात आला. या योजनेच्या अंमलबजावणीअंतर्गत आतापर्यंत 12,58,243 शेतकऱ्यांना 10,115 कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि इतर अधिकारी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू आणि त्यांचे मार्गदर्शक यांना रोख पारितोषिक देऊन गौरवण्याच्या योजनेत सुधारणा करण्यास काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यात आता केंद्र

0: शासन आणि इतर राज्यांच्या धर्तीवर रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धासाठीच्या रोख पारितोषिकात भरीव वाढ करण्यात आली असून सुवर्ण पदकासाठी 7 लाख, रौप्यासाठी 5, तर कांस्यासाठी 3 लाख रुपये अशी वाढ करण्यात आली आहे. टेनिस, बॅडमिंटन आणि हॉकी स्पर्धांचाही यात समावेश करण्यात आला आहे. खेळाडूंच्या यशात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकास खेळाडूच्या रोख पारितोषिक रकमेच्या 10% रक्कम बक्षीस म्हणून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर या दुर्घटनेतील मृत नवजात बालकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जखमी बालकांवरील उपचाराचा खर्चही शासनाकडून करण्यात येणार आहे. दरम्यान आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल रुग्णालयाला भेट दिली, त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दुर्घटनेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचंही स्पष्ट केलं. नवजात शिशू कक्षातील व्हेंटिलेटरमध्ये काल पहाटे 3:30 सुमाराला स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. दुर्घटनेच्या वेळी कक्षात 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते, त्यातील 36 बालकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं. दहशतवाद, नक्षलवाद तसंच व्यसनांचं निर्मूलन हेच केंद्र आणि राज्य शासनाचं ध्येय असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. सुदृढ, सुशिक्षित आणि सक्षम समाज घडवण्यासाठी पाटील यांच्या संकल्पनेतून सांगलीत काल नशामुक्ती निर्धार पदयात्रा काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील साखरेच्या भावामध्ये गेल्या 3 दिवसात प्रति क्विंटल 1500 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. केंद्र सरकारनं साठेबाजी रोखण्यासाठी उचललेल्या कडक पावलांमुळे बाजारातील कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं साखरेचे भाव नियंत्रणात येत असल्याचं दिसून येत आहे. साखरेच्या भावामध्ये झालेली वाढ कृत्रिम होती अशी माहिती राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईक नवरे यांनी दिली आहे. घाऊक बाजारात 67 रुपयांवर गेलेले दर खाली आले असून किरकोळ बाजारातही प्रति किलोमागे 7 रुपयांची घसरण झाली आहे. राज्यात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती साखर संचालक डॉ केदारी जाधव यांनी दिली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ज्येष्ठ मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. पुण्यात काल त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भाषाशास्त्र आणि प्रमाण मराठीच्या संवर्धनासाठी आयुष्यभर योगदान देणाऱ्या डॉक्टर शेख यांनी 34 वर्ष अध्यापन केलं होतं. त्यांच्या निधनानं मराठी भाषा विश्वातील अभ्यासू, व्रतस्थ आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. जाणून घेऊयात त्यांच्या कार्याचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
1: डॉक्टर यास्मिन शेख यांनी मराठी भाषाशास्त्र आणि मराठी व्याकरणाच्या क्षेत्रात अविरतपणे काम केलं. प्रमाण भाषा, बोलीभाषा आणि भाषेतील विविधता यांचा अभ्यासपूर्ण विचार त्या करत असत. त्यांनी भाषाशास्त्र आणि व्याकरण यांचा परस्पर संबंध अधोरेखित केला. यास्मिन शेख यांचं मूळ नाव जेरुशा रुबेन. त्यांच्या वडिलांची नोकरीनिमित्त सतत बदली होत असल्याने यास्मिन यांचं शिक्षण वेगवेगळ्या गावी झालं. त्यांनी पुण्याच्या सर परशुराम महाविद्यालयातून मराठी भाषा आणि साहित्य या विषयातून पदवी घेतली. श्री म माटे हे त्यांचे शिक्षक होते. माटे सरांच्या उत्तम मराठी शिकवण्याचा, त्यातही मराठी व्याकरण शिकवण्याच्या पद्धतीमुळे त्यांनी मराठी भाषा आणि व्याकरणाला आपल्या आयुष्याचं ध्येय मानून मराठी भाषेला आपलं कार्यक्षेत्र बनवलं. मुंबईतील SIES महाविद्यालयात त्या मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठी पाठ्यपुस्तकांच्या संपादनात तसेच अनेक मराठी नियतकालिकांमध्ये त्यांनी व्याकरण सल्लागार म्हणून काम केलं होतं. त्यांच्या कार्याबाबत ज्येष्ठ कवी दासू वैद्य आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले,
2: प्राध्यापक यास्मिन शेख यांचं निधन ही मराठी भाषेसाठी खरंच खूप मोठी हानी आहे. आपल्याकडे गृहिणी जशी स्वयंपाक करताना निगुतीनं आत्मीयतेने धान्य निसते टिपते, तशी यास्मिनबाईंनी मराठी भाषा निसली टिपली जोपासली, त्यांचं निधन ही खरंच मोठी हानी आहे.
1: मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल राज्य शासनाच्या डॉक्टर अशोक केळकर सन्मानाने त्यांना गौरवण्यात आलं होतं. डॉक्टर यास्मिन शेख यांच्या जाण्यानं एक व्यक्ती नाही तर मराठी भाषेचा समृद्ध वारसा वृद्धिंगत करणारा

शिक्षण आणि तंत्रनिकेतन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 21 अध्यापक प्राध्यापकांची 2026 राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं जाहीर केलेल्या या पुरस्कारार्थींच्या यादीत डॉ विक्रम विशाल, डॉ अमर ताकसांडे आणि डॉ संदीपा नरोटे या महाराष्ट्रातील 3 प्राध्यापकांचा समावेश आहे. शिक्षक दिनानिमित्त 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथं आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे. कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांना काल सोलापूरमध्ये दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. दत्ता हलसगीकर यांच्या नावानं मिळणारा हा सन्मान आपल्यासाठी अतिशय मोलाचा आहे असं मनोगत किशोर कदम यांनी व्यक्त केलं. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल दुसऱ्या दिवशी भारतानं आपला पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित केला. ध्रुव जुरेलच्या 9 बाद 115 धावा हे कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं. त्यानंतर श्रीलंकेच्या डावाची सुरुवात डळमळीत झाली असून ते आज आपला खेळ 2 बाद 8 धावांवरून पुढे सुरू करतील. हवामान. राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तसंच चंद्रपूर, गडचिरोली इथं आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित. अमरावती जिल्हा रुग्णालय दुर्घटनेतल्या बालकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा. राज्यात साखरेचा पुरेसा साठा असल्याची साखर संचालकांची माहिती. मराठी भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ यास्मिन शेख यांचं निधन. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 503 धावांवर घोषित. दिवसअखेरीस श्रीलंकेच्या 2 बाद 8 धावा. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: मैत्रिणींनो, श्रावण महिना म्हणजे फक्त सण उत्सवांची रेलचेल नाही तर त्याबरोबर रंगणाऱ्या नाट्य स्पर्धा आणि नाट्य रसिकांच्या उत्साहाचाही महिना. आणि म्हणूनच 29 ऑगस्ट शनिवारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून वनिता मंडळ या कार्यक्रमात घेऊन येतोय उर्मी. विषय अहो नाटक पाहावं करून.
1: बऱ्याचशा एकांकिका स्पर्धांमध्ये एक तासाचा वेळ दिलेला असतो. त्या एका तासात तुम्हाला स्टेज लावायचं, लाईट्स ऍडजस्ट करायचे, म्युझिकची टेस्ट करायची, तुमच्या अजून काही तांत्रिक बाबी असतील, प्रोजेक्टर वगैरे पण आजकाल वापरतात, ते सगळं सेट करायचं. पडदा पडल्यानंतर सगळं स्टेजवरचं सामान विंगेत आणणं, ह्या सगळ्यासाठी पूर्ण एक तास दिलेला असतो.
0: अगदी लेखनापासून दिग्दर्शन, नेपथ्य, लाईट, रंगभूषा, वेशभूषा, रंगमंचावर प्रत्यक्ष नाटक येण्यापर्यंतचा प्रवास अनुभवूया श्रद्धा अपर्णा प्राजक्ता आणि संज्ञा यांच्याबरोबर. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. जरूर ऐका नाटक पाहावं करून. श्रोते हो, येत्या बुधवारी वनिता मंडळ कार्यक्रमात अवश्य ऐका केल्याने होत आहे रे हे सिद्ध करून दाखवणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी ताम्हणकर हिने घेतलेली मुलाखत.
2: वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही दोन घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची एक 4-5 घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात होईल. कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे, पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेने विचार केला ना, कारण मला असं वाटतं की 1 किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड एमिशन वाचवतो. आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
0: जरूर ऐका बुधवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून. सूत्रसंचालन विद्यागौरी ताम्हणकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी

मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:22 आणि 27 सेकंद झाली आहेत. श्रोतेहो, ज्येष्ठ साहित्यिक, अर्थतज्ञ, साहित्य समीक्षक गंगाधर गाडगीळ यांचा आज जन्मदिन आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम पाहिलं, तसंच प्राचार्यपदही भूषवलं. मराठीमध्ये नवकथा रुजवण्याचं काम करणारे गंगाधर गाडगीळ मराठी नवकथेचे अध्वर्यो मानले जातात. अनुभव विश्वाचं नवं स्वरूप उलगडणारी कथा त्यांनी लिहिलीच, पण कादंबरी, चरित्रात्मक लेखन, बालसाहित्य, प्रवास वर्णन, समीक्षा, विनोदी लेखन, अर्थविषयक लेखन करून साहित्य विश्वामध्ये अमूल्य असं योगदान दिलं. त्या त्या साहित्य क्षेत्रामध्ये नवीन मापदंड त्यांनी निर्माण केले. वैचारिक शिस्त असलेली, स्वायत्त तरीही आस्वादक अशी साहित्य समीक्षा त्यांनी लिहिली. सर्वसामान्यांना अर्थशास्त्र कळावं म्हणून त्यांनी अर्थविषयक लेखन केलं. साहित्य विश्वात आणि अर्थतज्ञ म्हणून चौफेर कामगिरी करणाऱ्या गंगाधर गाडगीळ यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्रोते हो, स्वरातून साधना, साधनेतून संस्कार आणि संस्कारातून घडणारी पिढी हे संगीताचं खरं सौंदर्य आहे. आपल्या आवाजाइतकाच आपला अभ्यास, आपलं संशोधन आणि अध्यापनातून संगीत समृद्ध करणाऱ्या डॉक्टर मृदुला दाडे या मॅम ज्या आहेत, त्यांनी अतिशय मोलाचं कार्य केलेलं आहे आणि एक संगीत क्षेत्रातली जी चळवळ आहे ती त्यांनी सुरू केलेली आहे. आणि या संगीत क्षेत्रातील चळवळीसाठी कशा पद्धतीनं त्या कार्य करतात आणि हा जो वारसा आहे तो पुढच्या पिढीला हस्तांतरित करण्यासाठी किती प्रयोगशील प्रयत्न करतात, याचविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण आज निमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. भारतीय चित्रपट संगीत म्हटलं की एक आत्मा आहे आपला सगळ्यांचा आणि त्यावरच आपण जगतोय की काय, असा एक म्हणजे संभ्रम म्हणण्यापेक्षा तीच आहे की संगीतावर आपण जगतोय आणि ती एक

0: आपला आधार आहे जगण्याचा. मात्र याचा जर आपण विचार केला पूर्ण अगदी पहिल्यापासून, तर तो कसा विशद करता येईल? खरं तर हा इतिहास सांगायला गेलं तर खूप मोठा आहे, पण थोडक्यात जर तुम्ही सांगायचं झालं तर काय सांगाल?
1: आपली चित्रपट संगीताची परंपरा खूप मोठी आहे आणि नेहमी मी दाखला देते, कारण हे माझं म्हणणं नाही आहे तर प्रख्यात संगीततज्ज्ञ फार मोठे विशेषज्ञ होते आमचे डॉक्टर अशोक रानडे सर. त्यांनी एके ठिकाणी हे सांगितलंय की आपलं जे चित्रपट संगीत आहे आणि विशेषत आपलं जे हिंदी चित्रपट संगीत आहे ते खऱ्या अर्थाने भारताचं लोकसंगीत आहे, कारण ते लोकांनी निर्माण केलं आणि लोकांच्या ओठी ते रुळतं आहे अनेक वर्ष. आपण लहानपणापासून ते अगदी आपल्या वृद्धत्वापर्यंत ती हिंदी गाणी आपली काही साथ सोडत नाहीत. आणि आजही तो जो सुवर्ण काळ होता, म्हणजे 50 गाणी, 60 गाणी, 70 गाणी, त्या सुवर्ण काळात खूप अतिशय मोलाचं काम झालेलं आहे आणि त्यावर आजची पिढी उभी आहे. आजचे संगीतकार त्यावर उभे आहेत, आजचे गायक त्यावर उभे आहेत. या सगळ्यांनी मिळून एक तो इतिहास घडवला आणि मग ते अगदी राजा हरिश्चंद्र पासून जो आपला इतिहास आहे, आधी मोकपट होते मग बोलपट आले आणि 1934 साली मुळात पार्श्वगायन सुरू झालं. त्यानंतर मग उसना आवाज देणं, म्हणजे मग तिथे दोन भूमिका वेगळ्या झाल्या की गायिका वेगळी किंवा गायक वेगळा आणि नट वेगळा. आधी गायक नटच होते, त्यामुळे नंतर ह्या दोन भूमिका झाल्यावर खऱ्या अर्थाने गायिकांचा प्रवेश झाला, खऱ्या अर्थाने गायकांचा प्रवेश झाला, तेव्हा संगीतकारांना चांगलं काम आणखीन करता येऊ लागलं. नाहीतर संगीतकाराला छान चाल सुचली तरी उपयोग नाही, कारण जो समोर आहे तो नट गायक आहे आणि तो गाणे शिकलेला नाही आहे, त्यामुळे मग आपोआप तडजोड ही करायला लागणार. कारण त्यांना जर वाटलं की इथे या वरच्या स्वरापर्यंत मला ही चाल न्यायची आहे, पण त्या नटाचा गळाच तसा तयार नाही आहे, मग कुठेतरी तडजोड करा, मग ती चाल सोपी करा. या सगळ्या प्रकारात त्यांच्या प्रतिभेवर मर्यादा येत होत्या.
0: अच्छा.
1: त्या मात्र नंतर दूर होत गेल्या, कारण उत्तम शिकलेले चांगले गायक आपल्याला लाभायला लागले आणि तिथून ही पहिला हा ज्याला आपण ट्रान्झिशन म्हणू किंवा मोठा एक संक्रमण म्हणू, ते संक्रमण इथं प्रथम झालं. आणि जसजसे विषय चित्रपटांचे बदलत गेले तसतशी गाणी आणि संगीताची जातकुळीही बदलत गेली. सुरुवातीच्या काळात पौराणिक विषय होते बघा, म्हणजे अगदी कोणी जोखीम पत्करली नाही, आपली भारतीय जनता अतिशय श्रद्धाळू आहे आणि त्यामुळे राजा हरिश्चंद्र, भक्त प्रल्हाद असे सगळे पौराणिकच विषय घेऊन सिनेमे निघाले, त्यामुळे आपोआप संगीत त्या पद्धतीचं होतं. हळूहळू हा जो बदल झालाय ना, तो पौराणिक ते सामाजिक, सामाजिक ते कौटुंबिक असा हा बदल होत गेला, त्यातून संगीताची जातकुळी बदलत गेली. आणि मग ही सगळी आव्हानं त्या गीतकारांनी संगीतकारांनी पेलली आहेत. आधी अगदी भक्तिरस प्रधान गाणी होती, मग जे आपण म्हणतो देमार सिनेमे होते, काही ऍक्शनपट होते, त्यात संगीताला असा वाव नव्हता, पण तरीही त्यात एक मारधाडीची का होईना गाणी होती. हळूहळू हा सगळाच बदल जो होत गेलेला आहे की अरे नाही, देवदेवता नाही, आपल्याकडे सामाजिक विषय आहेत, ते सुद्धा हाताळले गेले पाहिजेत. नंतर सामाजिक तर आहेतच, मग त्यात तुम्ही बघाल तर मदर इंडिया सारखा सिनेमा आहे, पौराणिक पण सामाजिक सुद्धा असा मुघले आजम सारखा सिनेमा आहे, पाकिजा सारखे सिनेमे, हे कल्ट मूवीज आहेत आपले. मग ह्यातनं पुढे हा सगळा प्रवास होत गेला, नंतर लोकांच्या लक्षात आलं की सामाजिक तर आहेच पण नातेसंबंधांमध्ये पण तणाव येत चाललाय, मग त्यावर चित्रपट बनायला लागले. मग ते संगीत हे थोडं आणखीन सॉफ्ट होतं. आता तुम्ही अनुभव सारखा सिनेमा घ्या, त्यात मेरी जा मुझे जान कहो हे गाणं काही फार वाद्य संगीताचं असूच शकत नाही, कारण ते एक अगदी नाजूक क्षणांचं गाणं आहे. मग तसे तसे बदल होत गेले, जसे विषय बदलले तसे संगीतही बदललं. आणि दुसरं ट्रान्झिशन ज्याला म्हणून ते फार मोठं झालं, ते आपल्या सगळ्यांचा आवडता महानायक अमिताभ बच्चन, त्याचा ज्या क्षणी प्रवेश झाला तिथे जातकुळी आणखीन बदलली. कारण आधीचे जे नायक होते ते नायक थोडे सुशिक्षित पांढरपेशा, ज्याला आपण चॉकलेट हिरो असंही म्हणतो त्या टर्मिनॉलॉजीमध्ये, तसे होते. असा मारामारी करणारा नायक नव्हता, म्हणजे नायिकेला वाचवण्यापुरती तो मारामारी करत असेल, पण मुळात

0: जिथे नायक आम्ही म्हणतो की नायकच जिथे अँग्री यंग मॅन झाला, चिडलेला आहे मुळात तो, या सगळ्या रचनेवर चिडलाय, विषमतेवर चिडलाय, अन्यायावर चिडलाय, तर मग तो सॉफ्ट कसा होईल, तो तरल कसा होईल. त्यामुळे ती गाणी थोडी तिथे बदलली. पण ह्यातूनही, ह्या संक्रमणातून सगळ्या, एक लोकप्रियता काही हिंदी चित्रपट संगीताची कमी होऊ शकत नाही, कारण ते आपल्या तनामनात अगदी भिनलेलं आहे.
1: निश्चितच. आणि भारतीय चित्रपट सृष्टीची स्थित्यंतरं जी आहेत त्यामध्ये संगीतामध्ये सुद्धा ही स्थित्यंतरं झालेली पटकन आपल्याला कळत नाहीत, पण ती खूप मोठी आहेत आणि ते बदल खूप आहेत. म्हणजे जसं अगदी सुरुवातीला तरल भावनिक म्हणूया आपण, आणि नंतर लगेच कॅबरे पर्यंत येऊन आपण पोहोचलो, आणि ती सुद्धा अजूनही आपल्या मनावर रुंजी घालतात ती गाणी.
0: म्हणजे तुम्हाला जर आता गुंड दाखवायचे आहेत, गुंडांचे अड्डे दाखवायचे आहेत, तर मग तिथे तरल संगीत कसं असेल? म्हणजे ते संगीत हे अतिशय तीव्र स्वरूपाचं, भडक स्वरूपाचंच असणार. म्हणजे शोलेमधलंच आता मेहबूबा मेहबूबा या गाण्याचं चित्रण, त्याचं टेकिंग, त्याची चाल, हे भडकच असलं पाहिजे. आणि असं गाणं बनवणं किंवा असं गाणं करणं सोपं अजिबात नाहीये. याला आम्ही म्हणतो सिच्युएशनल सॉन्ग. खास त्या सिच्युएशनसाठी तयार झालेली म्हणून जी गाणी असतात ती त्या त्या सिच्युएशनला न्याय देणारीच असतात. त्यात तुम्ही राग वापरलाय का किंवा गायकीचे काही विभ्रम आहेत का हे शोधायलाच जायचं नसतं. गाणं त्यासाठीच बनलंय, त्या सिच्युएशनसाठी बनलंय. मग मेहबूबा मेहबूबाचं टेकिंग, त्यात गायकी काय आहे, किती वेगळ्या आवाजात ते आर डी बर्मननी गायलं, कारण त्याचं अंगावर येणारच झालं पाहिजे. त्यामुळे ती मागणी असते त्या त्या प्रसंगाची.
1: आणि तेही एक संशोधनच आहे. संशोधनाअंतीच अशा पद्धतीनं अगदी आपण माइल स्टोन म्हणूया,
0: बरोबर,
1: ते आपल्याला आजही या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आपण भारतीय शास्त्रीय संगीत आपण पाहायला गेलं तर त्यामध्ये घराणे परंपरा आहे आणि आजही आहे ती. आणि घराणे परंपरा म्हणूया, गुरु परंपरा, तर हा सुद्धा फार महत्वाचा विषय आहे. आणि तो म्हणूया आपण प्रवास तुमचा होत असताना गुरु गायकी म्हणूया किंवा घराणे परंपरा, त्याचा कसा प्रभाव पडला?
0: मला फार सांगायला आनंद वाटतो की मला अतिशय उत्तम गुरु जे लाभले त्यांनी. मी आधी ग्वाल्हेर घराण्याची गायकी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, कारण ती सगळ्या घराण्यांची जननी मानली जाते. शास्त्रीय संगीत हे ज्याला आपण म्हणू की बंधनातलं स्वातंत्र्य आहे. आता तुम्ही म्हणाल बंधन आणि स्वातंत्र्य दोन ह्या विसंगत किंवा एकमेकाशी न पटणाऱ्या गोष्टी कशा एकत्र येतात, तर बंधनही आहे आणि स्वातंत्र्यही आहे. बंधन काय आहे तर राग संगीत गाताना रागाचं व्याकरण सांभाळणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे रागाचे आरोह अवरोह असतात, त्याच्यात एक नियम असतात, हा अमुक स्वर ह्यात वर्ज्य आहे हे भान ठेवावं लागतं. म्हणजे नियम आले, व्याकरण आलं, तिथे नियम आले. पण त्या नियमांमध्ये राहून तुम्ही जर सारे गप धसा हा जर भूप आहे तर तुम्ही म्हणून त्यातही अनेक कॉम्बिनेशन जी करू शकता स्वतःच्या मनाने, त्याला उपज म्हणतो. की मी एकदा सारे ग म्हणेन, एकदा सागरे म्हणेन, तर ती मला परवानगी आहे. एका व्यक्तीने आता आवर्तनात सारे गप म्हटलं म्हणजे मला तसंच म्हटलं पाहिजे का? नाही, तू पगरेसा करून सुरुवात कर, ह्याला स्वातंत्र्य म्हणतो आपण. म्हणजे आहे त्या स्वरांमध्ये माझ्या मनाच्या स्वररचना रागाचे नियम सांभाळत मी करते, ते शास्त्रीय संगीत आहे. म्हणून त्याचं भान राखणं, म्हणजे घराण्यांमध्ये प्रत्येक गोष्टीला किती तुम्ही महत्व दिलंय त्यावर घराणं ठरतं. एखादं घराणं म्हणतं की आम्ही सुरांची पद्धतशीर बढत करू, आम्ही लय अतिशय विलंबित ठेवू. विलंबित लय म्हणजे काय? दोन मात्रांमध्ये जास्त अंतर आहे. थोडक्यात हळू स्लो ज्याला म्हणू, सामान्य माणसांना सांगायचं तर हळू, ज्याला टेम्पो स्लो म्हणाल तुम्ही तुमच्या भाषेत, त्याला विलंबित लय म्हणतो आपण. मग सुरांकडे लक्ष द्यायचं आहे म्हणून लय त्यांनी धीमी ठेवली आहे किराणा घराण्यानी. तेच काही तालप्रधान घराणी आहेत, आग्रा घराणं आहे, ग्वाल्हेर घराणं आहे, ज्याच्यात तालक्रिया पण चालते. म्हणजे तालाच्या अनुसरून तुम्ही जेव्हा उपज मांडायला लागता एखादा आवर्तन, तेव्हा थोडी लय ही जास्ती ठेवली जाते. कारण त्यांना तालाच्या कप्प्यात कसे ते आम्ही स्वर उपज आमची बांधतोय हे सांगायचंय. म्हणजे तालही आहे स्वरही आहे, पण दोन्हीला दिलं गेलेलं महत्व त्यात फरक पडतो म्हणून घराणी होतात. आणि अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की शास्त्रीय संगीतात नाही आहेत फक्त घराणी. मी जो विचार मांडण्याचा प्रयत्न केलाय माझ्या लेखनाद्वारे, माझ्या व्याख्यानाद्वारे, की सुगम संगीतालाही स्वतःचं

0: सौंदर्यशास्त्र आहे आणि त्यातही घराणी आहेत.
1: वा,
0: आणि खरंच म्हणजे आपण जेव्हा खोलवर जाऊन याचं संशोधनच करणं गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला कळतं. वरवर या गोष्टी आपल्याला फार साध्या आणि सोप्या वाटतात. श्रोते हो, तर अशा पद्धतीनं संगीत म्हणजे स्वरांची साधना आणि त्या साधनेतून निर्माण होणारी संस्कृती, त्याचबरोबर त्यामध्ये केला जाणारा अभ्यास आणि संगीत ऐकताना आपण कशा पद्धतीनं ऐकलं पाहिजे किंवा शब्द जे आहेत, लय आहे, सूर आहे, ताल आहे, याचा अंतर्मुख होऊन आपण कसा आस्वाद घेतला पाहिजे आणि त्यासोबतच अभ्यास कसा केला पाहिजे, या एकंदरीतच संपूर्ण संगीताबद्दल आणि या संगीत क्षेत्रात केलेल्या अलोकनीय किंवा अगदी अमूल्य अशा कार्याबद्दल आपण माहिती जाणून घेत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होत्या सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: तुमच्या फिटनेससाठी फक्त विक्रम्स फिटनेस.
2: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट राहा.
1: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसच्या विक्रम मेहेंदळे यांना,
2: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर.
1: संपर्क 90111 32 500
2: 9011 32 500.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस. थिंक फिट स्टे फिट.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: गुड मॉर्निंग श्रोते हो, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विक्रम्स फिटनेस मध्ये मी आलेले आहे आणि आज बघूयात आपल्याशी कोण गप्पा मारणार आहे. हाय, गुड मॉर्निंग.
5: गुड मॉर्निंग.
2: तुमचं नाव सांगता?
5: सार्थक वर्धेकर.
2: अच्छा, सार्थक, साधारणतः किती दिवस झाले तुम्ही विक्रम्स फिटनेस मध्ये येताय?
5: मला आता येऊन 3 आठवडे झाले. आधी 96 होत, आता 3 आठवड्यामध्ये 93 पर्यंत झाले.
2: वाढलेल्या वजनाचा काही त्रास होता?
5: त्रास म्हणजे थोडं जड, अंग जरा जड वाटत होतं वगैरे, पण एक्सरसाइज करता येत नव्हते आधी सारखे. मी आधी पण यायचो इथं, आधी 2 वर्ष आधी मी इथं होतो म्हणजे आधी पण.
2: ओके.
5: आता परत वजन वाढलं, आता परत इथं चालू आहे, बेस्ट आहे म्हणून.
2: अच्छा,
5: लगेच वजन कमी होतं.
2: ओके, बर. आणि कसे काय विक्रम्स फिटनेस मध्ये जॉईन झाला तुम्ही?
5: मी रेडिओ ऐकत होतो, रेडिओ ऐकल्यावर.
2: ओके, तुमचं वय काय?
5: वय आता 16.
2: पण इथे आल्यानंतर फ्रेश वाटतं?
5: हो, सकाळ उठून आलो 6-7 वाजता, तेव्हा एकदम फ्रेश वाटतो.
2: सार्थक, या सगळ्याच्या तुझ्या लाईफ वरती काय पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलाय?
5: आधी वजन जास्त होतं, तर मला आता कपडे घ्यायला जायचे असेल तर एकदम असं टेन्शन यायचं की माझ्या साईडचं मिळणार का नाही, भेटणार का नाही वगैरे वगैरे. आता जेव्हापासून इथे लावले विक्रम्स फिटनेस तेव्हापासून वजन कमी होत चालले, मला काही टेन्शन येत नाही. आधी पण कॉलेजमध्ये ना मला पोर बोलायची, तुझं वजन जास्त आहे, तू हे करू शकत नाही, ते करू शकत नाही. आता मी जेव्हा पण जातो तेव्हा ते बोलतात तू बेस्ट आहे, तू चांगलं करू शकतो.
2: अरे वा, क्या बात आहे. सो लाईफस्टाईल सुद्धा सुधारली असं म्हणायला हरकत नाही. थँक्यू सार्थक आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर.
5: थँक्यू.
2: श्रोते हो, याबद्दल आपण विक्रमशी बोलूयात, पण त्याआधी कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठी कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर, बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर इथे. ऑनलाईन कन्सल्टेशन

0: नोंदणीसाठी सुद्धा संपर्क 90 111 32 500 90 111 32 500 9011 3250 00. गुड मॉर्निंग विक्रम.
1: श्रोतेओ नमस्कार.
0: सार्थकचा हा छान अभिप्राय आपण ऐकला, काय सांगशील त्याच्याबद्दल?
1: सार्थक ऍक्च्युली सार्थकची पहिली वेळ नाही आपल्याकडे यायची. सार्थक 2-3 वर्ष अलीकडे आपल्याकडे आला होता, तेव्हा पण त्यांनी छान वजन कमी केलं होतं. पण काय असतं की हा जो एज ग्रुप आहे मुलांचा, वय वर्ष 10-12 ते वय वर्ष 25, ते काय करतात की वजन कमी झाल्यानंतर सगळं देतात सोडून. सगळं देतात म्हणजे नंतर मी नेहमी म्हणतो की वजन एकदा कमी झाल्यानंतर डाएट फॉलो करायची गरज नसते, पण व्यायाम सोडायचा नसतो. तर सार्थकनी तो सोडला आणि मग त्याच्यानंतर काय झालं तर वजन परत वाढलं. परत वाढल्यानंतर परत वजन कमी करायला आपल्याकडे आलाय. ऑफकोर्स नेहमीसारखाच त्याची बॉडी पण छान रिस्पॉन्ड करते. त्याच्यानंतर त्याचं वयही कमी असल्यामुळे डाएट आणि एक्सरसाइज त्यांनी व्यवस्थित फॉलो करायला चालू केल्यानंतर झपाट्याने वजन त्याचं कमी व्हायला लागतं. म्हणजे त्याचं वजन आपल्याकडे यावेळेस जॉईन केलं त्यांनी तेव्हा 96 किलो 900 ग्रॅम, म्हणजे आपण 97 किलोच पकडायला हरकत नाही. आणि आज 3 आठवडे नाही झालेले अजून कम्प्लीट, तर 3 आठवड्यात त्याचं आज वजन 93 वरती आलेलं आहे. नंबर 2 म्हणजे यावेळेस मी त्याला सांगितलेलं आहे की म्हटलं सार्थक आता तू 16 वर्षाचा झालास, आता तू कॉलेज आणि हे सगळं तुझं चालू होईल. तर म्हटलं यावेळेस तू आता वजन कमी केल्यानंतर दिवसातनं 1.5 तास व्यायाम हा आयुष्यभर चालू ठेव, म्हणजे तुझं वजन आयुष्यात परत कधी वाढणार नाही. व्यायाम म्हणलं तू बंद करू नकोस, आणि व्यायामाचे फायदे हे अगणित आहेत. तर ते मी त्याला समजावून सांगितलं. तर त्याचं कसं आहे की तो एकदा एखादी गोष्ट ठरवली करायची की तो करायला लागतो, आणि तो इतकी परफेक्टली करतो की झपाट्याने वजन कमी होतं. पण नंतर मग दुसरं टोक गाठतो. तर मी त्याला यावेळेस सांगितलं की आता यावेळेस वजन कमी कर, दुसरं टोक गाठू नकोस, म्हणजे वजन आयुष्यभर मेंटेन राहील. आणि म्हणलं आता 16 वर्षाचं झालंय तर जरा चांगली, म्हणलं एक वजन कमी करणं हा एक भाग झाला, आणि त्याच्यानंतर एक चांगलं फिजिक, चांगला स्टॅमिना कमव, म्हणजे जेणेकरून तुला तो फिटनेस कमी झालेला मेंटेन करायला सोपा पण जाईल.
0: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90 111 32 500 90 111 32 500 9011 3250 00. पुन्हा भेटूयात विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम मेहेंदळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस, थिंक फिट स्टे फिट.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस आताच आपण ऐकलात. आता ऐकूया आणखीन एक ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम, अनुरूप विवाह संस्था.
5: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
6: नमस्ते.
0: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनात बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
6: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे ह्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा. कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 1991 1800 267 1991 1800 267 1991 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
6: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिकमार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत. नाही ते याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड होतात मॅट्रिमोनियल साइट्स वर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, म्हणजे आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 1991 1800 267 1991 1800 267 7991 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
6: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:50 आणि 23 सेकंद झालेली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. ऐश्वर्या सहस्त्रबुद्धे यांनी गायलेलं कुसुमाग्रज यांचं हे गीत ऐकूया.

0: Ajit Dobhal lands in China. Border dialogue with Wang Yi today informs the Asian Age. Jaishankar meets Putin in Moscow, reports the Pioneer. UPI turns a decade old, sees 13,000-fold surge in transaction volume, reports the Hindu. And finally, Maradona's Hand of Gold ball of 1986 FIFA World Cup sells for $3.3 million, reports Hindustan Times. And with that, it's back to you, Abhishek.
1: Thank you, Shagun. And in some more news, Union Finance Minister Nirmala Sitharaman will undertake an official visit to Canada and the United States beginning today. The finance ministry said the focus of the visit will be on strengthening bilateral economic and financial partnerships, deepening investment linkages, and advancing cooperation on shared global economic priorities. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi calls upon young diplomats to build strong grassroots-level engagement in the countries of posting and deepen India's connection with local communities. Union Home Minister Amit Shah asks all security agencies to take strict measures against infiltration. UPI completes 10 years of digital payments revolution, clocks nearly 13,000-fold rise in transaction volume. Government lifts export restrictions on wheat flour and related products. BJP to contest all 117 seats in upcoming Punjab Assembly elections. National Security Advisor Ajit Doval to hold special representative talks with Chinese Foreign Minister Wang Yi on India-China boundary issue in Beijing today. And in men's cricket, centuries by Dhruv Jurel and Devdutt Padikkal give India command over Sri Lanka in the second and final test in Colombo. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांनी ते कार्यरत असलेल्या देशांमध्ये स्थानिक समुदायांची बळकट भारतीय बंध तयार करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूचना. गव्हाचं पीठ आणि अनुषंगिक पदार्थांवरच्या निर्यातीवरचे निर्बंध सरकारकडून मागे. घुसखोरीबाबत सर्व यंत्रणांनी कडक पावलं उचलण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निर्देश. इराणच्या उत्पन्नाचे स्रोत बंद करणं हे निर्बंधांचं उद्दिष्ट असल्याचं अमेरिकेचं स्पष्टीकरण. आणि कोलंबो इथं सुरू असलेल्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताचा डाव 9-503 धावांवर घोषित, तर दिवस अखेरीस श्रीलंकेच्या 2-8 धावा. आता सविस्तर बातम्या. तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांनी ते कार्यरत असलेल्या देशांमध्ये शेवटच्या स्तरापर्यंत संवाद साधत स्थानिक समुदायांशी घट्ट भारतीय बंध तयार करावेत अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. भारतीय परदेश सेवा म्हणजे IFS 2025 तुकडीच्या अधिकाऱ्यांशी सेवातीर्थ इथं ते काल संवाद साधत होते. IFS अधिकाऱ्यांनी पारंपरिक राजनैतिक वर्तुळांपलीकडे जाऊन आपलं वर्तुळ वाढवावं असं ते म्हणाले. भारताच्या नागरी ताकदीला तंत्रज्ञान, नाविन्य आणि परिणामकारक संवादाची जोड देऊन भारताचं स्थान जागतिक स्तरावर बळकट करावं असंही त्यांनी नमूद केलं. भारत को जानिये प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून जगभरातल्या तरुणांमध्ये भारताबाबत रस तयार करावा अशी सूचनाही त्यांनी केली. गव्हाचं पीठ आणि अनुषंगिक पदार्थांवरच्या निर्यातीवरचे निर्बंध सरकारनं उठवले आहेत, त्यामुळे आटा, मैदा, रवा आणि इतर उत्पादनांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. परकी व्यापार महासंचालनालयानं म्हणजे DGFT याबाबत अधिसूचना जारी केली आहे. निर्यात धोरणातले हे बदल लगेच लागू होतील असं DGFT म्हटलं आहे. गहू आणि दुरुमच्या काही विशिष्ट जातींची विभागवारी निर्बंधांवरून निर्बंधमुक्त अशी बदलण्यात आली असल्याची ही अधिसूचना स्वतंत्रपणे जारी करण्यात आली आहे. घुसखोरीबाबत सर्व यंत्रणांनी कडक पावलं उचलावीत असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिले. 9व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते झालं, त्याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय सुरक्षेला बाधा पोहोचवणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी योग्य चौकट तयार करण्यासाठी उपलब्ध माहितीच्या विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा अशा सूचनाही त्यांनी केल्या. दहशतवाद आणि मूलतत्ववादाशी

परिणामकारकपणे लढण्यासाठी गृह मंत्रालयाच्या प्रहार योजनेच्या अंमलबजावणीसाठी योग्य प्रशिक्षण द्यावं, तसंच बेकायदा कृत्य प्रतिबंध कायदा म्हणजे युएपीएच्या प्रकरणांबाबत चौकशी करताना सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवावा असंही अमित शहा म्हणाले. केंद्र सरकारनं नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजे सीएए अंतर्गत सुनावणी घेण्याचे आणि पात्र अर्जदारांना नागरिकत्व प्रमाणपत्र जारी करण्याचे अधिकार पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत. या संदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आतापर्यंत 2,30,000 अर्जदारांपैकी 23,000 नागरिक पात्र ठरले असून त्यांना ओळखपत्र जारी केल्याची माहिती पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी वार्ताहरांना काल दिली. धार्मिक छळामुळे बांगलादेशातून यावं लागलेल्या नागरिकांनी सीएए अंतर्गत अर्ज करण्याचं आवाहनही सुवेंदू अधिकारी यांनी केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल रशियात क्रेमलिनमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. द्विपक्षीय व्यापार, आर्थिक सहकार्य आणि आगामी शिखर परिषदांबाबत चर्चा झाली. भेटीत जयशंकर यांनी बळकट भारत रशिया संबंध अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वैयक्तिक संदेशही जयशंकर यांनी पुतीन यांच्याकडे दिला. भारताला खतांचा पुरवठा वाढवण्याची तयारी पुतीन यांनी दाखवली आणि भारतातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी रशिया पावलं उचल योजत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून कॅनडा आणि अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना होत आहेत. अर्थमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार द्विपक्षीय आर्थिक भागीदारी बळकट करणं, गुंतवणूक संबंध दृढ करणं तसंच सामायिक जागतिक आर्थिक प्राधान्यक्रमाच्या मुद्द्यांवर सहकार्य वृद्धिंगत करणं यावर भेटीत भर दिला जाणार आहे. या दौऱ्यात सीतारामन कॅनडाच्या अर्थमंत्र्यांची भेट घेऊन संवाद साधतील. शिवाय प्रमुख कंपन्यांचे अध्यक्ष आणि वरिष्ठ प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात अमेरिकेत त्या गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेत सहभागी होतील, तसंच एशविले इथं अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. अमेरिका इराणवर घालत असल्याच्या नवीन निर्बंधांचं उद्दिष्ट इराणच्या उत्पन्नाचे संभाव्य स्रोत बंद करणं हा असल्याचं अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी म्हटलं आहे. देशांनी इराणशी आर्थिक संबंध तोडावेत, अन्यथा अमेरिकेकडून निर्बंधांची कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. कोणत्या देशांवर निर्बंध लादले जातील त्या देशांची नावं त्यांनी स्पष्ट केली नाहीत. अमेरिकेच्या धोरणाबाबत कोणतीही अस्पष्टता नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. जे देश इराणशी कोणताही आर्थिक व्यवहार करतील त्यांना अमेरिकेच्या ताकदीची पळ भोगावी लागतील असं ते म्हणाले. दरम्यान इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद गलिबफ यांनी या धमक्या फेटाळून लावल्या. इराणचे इतर देशांशी असलेले संबंध तोडण्याची आर्थिक शक्ती अमेरिकेकडे राहिली नसल्याचा दावा त्यांनी समाज माध्यमांवर केला. अमेरिकेवर कोणीही विश्वास ठेवत नाही हे त्यांना माहीत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर या दुर्घटनेतल्या मृत नवजात बालकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5,00,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जखमी बालकांवरील उपचाराचा खर्चही शासनाकडून करण्यात येणार आहे. पहाटे 3:30 सुमारास नवजात शिशु कक्षातल्या व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात भेज्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माओवाद्यांच्या गोदामातून सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्र, दारुगोळा, स्फोटकं हस्तगत केली. शरणागती पत्करलेल्या माओवाद्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे काल राज्य सुरक्षा दल, राज्य राखीव दल आणि बस्तर फायटर्स यांनी भांडारपादर आणि मनुरकोंडा इथल्या जंगल आणि डोंगराळ भागात संयुक्तपणे शोध मोहीम राबवली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे आज बीजिंगमध्ये 25व्या भारत चीन विशेष प्रतिनिधी संवादाअंतर्गत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी चर्चा करणार आहेत. उभय देशांमधला सीमेबाबतचा प्रश्न तसंच द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही दोन्ही नेते संवाद साधणार आहेत. अजित डोवाल चीनचे उपाध्यक्ष हान झेंग यांचीही भेट घेणार आहेत. कोलंबो इथं सुरू असलेल्या भारत श्रीलंका कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवशी पावसानं व्यत्यय आणला.
भारतानं काल ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांच्या शतकांच्या जोरावर यजमान

0: श्रीलंकेविरुद्धचा पहिला डाव 9-5-3 धावांवर घोषित केला. ध्रुव जुरेलनं 115 धावा केल्या तर देवदत्त पडिक्कलनं 117 धावांची दमदार खेळी करत भारताच्या धावसंख्येचा पाया रचला. या मालिकेत भारत 1-0 असा आघाडीवर आहे. श्रीलंका कालच्या 2-8 या धावसंख्येवरून आपला पहिला डाव आज सुरू करेल. हवामान. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, तमिळनाडू, केरळ, कर्नाटकचा किनारी प्रदेश इथंही मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राजस्थान, ओडिशा, अंदमान आणि निकोबार बेटं आणि कर्नाटकात विजांसहित जोरदार वारे वाहतील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. दरम्यान बिहारमध्ये पाटणा आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये गंगा नदीची पातळी वाढल्यामुळे पूरस्थिती गंभीर बनली आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी पूरस्थितीचा फटका बसलेल्या जिल्ह्यांची हवाई पाहणी केली आणि मदत आणि पुनर्वसन कार्य तातडीनं करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांनी ते कार्यरत असलेल्या देशांमध्ये स्थानिक समुदायांची बळकट भारतीय बंध तयार करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूचना. गव्हाचं पीठ आणि संबंधित पदार्थांवरच्या निर्यातीवरचे निर्बंध सरकारकडून मागे. घुसखोरीबाबत सर्व यंत्रणांनी कडक पावलं उचलण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निर्देश. इराणच्या उत्पन्नाचे स्रोत बंद करणं हे निर्बंधांचं उद्दिष्ट असल्याचं अमेरिकेचं स्पष्टीकरण. आणि कोलंबो इथं सुरू असलेल्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताचा डाव 9-5-3 धावांवर घोषित तर दिवसअखेरीस श्रीलंकेच्या 2-8 धावा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. भावधारा कार्यक्रमात ऐकूया वैदेही मेकाडे यांनी गायलेलं गंगाधर महांबरे यांचं गीत.

पुष्पा पागधरे यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं भावधारा कार्यक्रमात. संगीतकार होते श्रीनिवास खळे. श्रोते हो भावधारा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश।
2: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
1: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
3: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे। कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही। तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे, कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे। आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल।
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील।
1: तेव्हा ऐकायला

0: विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश। श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व।

गोविंद पोळे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रम या गीतासोबतच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

सकाळचे 9 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 105 वा.

श्रोतहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन जाधव आणि यशश्री उपासने, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया भायखळ्याच्या रेसकोर्सच्या गोष्टीचा सहावा भाग.

0: मुंबईत घोड्यांच्या शर्यती सुरू झाल्या तेव्हा अरबस्थानातून मुंबईत घोडे आयात केले जायचे. पुढचा बराच काळ ही आयात चालल्यानंतर त्या अरबी घोड्यांचा इथल्या देशी जातीच्या घोड्यांबरोबर संकर करण्याचा उद्योग मुंबईत सुरू झाला. या व्यवसायात सुरुवातीला खाडी देशातून आलेले अरब किंवा काबूल कंदहारकडचे पठाण असायचे. नंतर त्यात ब्रिटिश आणि पारसी लोकांनीही शिरकाव केला. जॉर्ज हिग्स, थॉमस किर्बी, कावसजी नवरोजी ही काही नावं त्यापैकी. या लोकांच्या घोडे खरेदी विक्रीच्या जाहिराती तेव्हाच्या बॉम्बे कुरियर, टाइम्स ऑफ इंडिया इत्यादी वृत्तपत्रातून छापून येत असत.
1: अगदी सुरुवातीला हे तबेले म्हणजे मोठमोठे तंबू असत. रेसकोर्सच्या परिघावर म्हणजे हेन्स रोड, रिपन रोड, भेंडी बाजार, बेलासिस रोड अशा ठिकाणी उभारलेल्या तंबूतून घोडे खरेदी विक्रीचे व्यवसाय चालायचे. हा सगळा भाग आज मदनपुरा म्हणून ओळखला जातो. देशी वाणाचे आणि ऑस्ट्रेलियन घोडेही विक्रीला असले तरी जातीवंत अरबी घोड्यांना जास्त मागणी होती. हा व्यापार इतका तेजीत होता की 19व्या शतकाच्या मध्यावर ब्रिटिश सैन्यासाठी लागणाऱ्या घोड्यांची खरेदी ह्या ठिकाणच्या अरब तबेल्यातून होत असे अशी नोंद सरकारी गॅझेट मध्ये आढळते. बेलासिस रोडच्या दोन्ही बाजू त्या काळी घोडे खरेदी विक्रीचं प्रमुख केंद्र होत्या.

0: रेसकोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते. पुढे कामाठीपुरा भायखळा भागातही ट्राम कंपनीचे तबेले सुरू झाले होते. भायखळ्याचं भाजी मार्केट एकेकाळी असाच एक तबेला होता. रेसकोर्स महालक्ष्मीला गेला आणि इकडच्या तबेल्यांना उतरती कळा लागली. पुढं पुढं तर या तबेल्यांच्या जागांमधून इतर व्यवसाय सुरू झाले. ग्रँड रोडवरचं एकेकाळी सुप्रसिद्ध असलेलं मिनर्वा टॉकीजही घोड्यांचा तबेला होतं. बेलासिस रोडवरचा सिटी सेंटर हा मॉल सुद्धा पूर्वी तबेला होता. मदनपुऱ्यात अरब मस्जिद आहे, अरेबिया हॉटेल आहे, कामाठीपुऱ्यानजीक अरब लेनही आहे. कामाठीपुऱ्यात अरब स्ट्रीट आहे, त्याचं आत्ताचं नाव चंद्रमणी बुद्ध विहार मार्ग. खेतवाडीत अरब बंगला होता. रेससाठी लागणारे अरबी घोडे घेऊन येणाऱ्या अरबांच्या कधी काळी इथे उमटलेल्या त्या पाऊल खूण आहेत.
1: तबेल्यातल्या घोड्यांना लागणाऱ्या दाणा पाण्याचा मोठा बाजारही या परिसरात होता. त्याची एक खूण इथल्या एका रस्त्याच्या नावात अजूनही शिल्लक आहे. आगरीपाडा पोलीस स्टेशनच्या समोरचा जो रस्ता रेल्वे लाईनच्या दिशेने जातो त्याचं नाव घास गल्ली असे. आता या ठिकाणी सर्वत्र मोटार दुरुस्ती आणि इतर व्यवसाय निघालेले असले तरी हा रस्ता अजूनही घास गल्ली आणि घास बाजार म्हणून ओळखला जातो. कधी काळी ह्या परिसरात असलेल्या रेसकोर्सची शिल्लक असलेली ही आणखी एक खूण. कधी मुंबई सेंट्रलच्या एसटी डेपोत जाणं झालं ना तर तिथला जुना रेसकोर्स तुम्हाला दिसतोय का ते पहा. तो दिसला की इतिहासात हरवलेला भायखळा क्लबही दिसू लागेल. डेपोच्या आवारात उभ्या असलेल्या एसटी बसेसच्या जागी मग उंच देखणे अबलख वारूही दिसू लागतील आणि ड्रायव्हरांच्या जागी जॉकी. एसटी महामंडळानं घोड्यांशी नातं सांगणारी एक खूण मात्र नकळत जपून ठेवलीय. रेसची सुरुवात स्टार्टरच्या इशाऱ्याने व्हायची. महामंडळाच्या आणि शेजारीच असलेल्या बीएसटीच्या डेपोतल्या बसेसही स्टार्टरच्या परवानगीने ठरवून दिलेल्या दिशेने धावू लागतात.
0: या रेसकोर्स विषयी आणखी रोचक माहिती मिळाली. महालक्ष्मी रेसकोर्सही गेल्या जवळपास 150 वर्षांच्या काळात अनेक संक्रमणातून गेलाय. महालक्ष्मीचा रेसकोर्स वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या अधिपत्याखाली येतो. 1886-87 दरम्यान या क्लबचा आणि कलकत्त्याच्या टर्फ क्लबचा करार होऊन भारतातले सगळे रेसकोर्स या दोन रेसकोर्सच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले होते. या दोन क्लबनी केलेले नियम देशभरातील सगळ्या रेसकोर्सना लागू होत असत. 1923 साली महालक्ष्मीच्या संपूर्ण अंडाकृती असलेल्या ट्रॅकवर शर्यती सुरू झाल्या. 1935 साली इंग्लंडचा राजा 5वा जॉर्ज यानं वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या नावापूर्वी रॉयल हा शब्द वापरण्याची परवानगी दिली. तेव्हापासून मुंबईच्या क्लबचं नाव रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं झालं. ब्रिटिश शासन इतिहास जमा होऊन बराच काळ लोटला तरी हे नाव अजूनही कायमच.
1: 1936 साली शर्यतीला लागणारा अचूक वेळ मोजण्यासाठी इलेक्ट्रिक घड्याळाचा उपयोग केला जाऊ लागला. तोवर हा वेळ स्टॉपवॉचच्या सहाय्याने मोजला जायचा आणि वादाचे प्रसंग उद्भवायचे. 1961 साली इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी हिने महालक्ष्मी रेसकोर्सला भेट दिली होती. 1971 साली हिंदी सिनेसृष्टीतले प्रसिद्ध गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी रुपये 48 लाखांचा जॅकपॉट जिंकला होता. भारतीय व्यक्तीने इतक्या मोठ्या रकमेचा जॅकपॉट जिंकण्याचा हा रेसकोर्सच्या इतिहासातला तो वरचा पहिलाच प्रसंग होता. ज्या चर्चच्या मनोऱ्यावरच्या मोठ्या घड्याळातल्या वेळेनुसार भायखळ्याच्या शर्यती सुरू व्हायच्या ते चर्च म्हणजे भायखळ्याचं ख्राइस्ट चर्च. 1833 साली बांधलेल्या ह्या चर्चच्या टॉवरवर मोठं घड्याळ आहे, ते आजही पाहता येतं.
0: हे चर्च आणि भायखळ्याचा रेसकोर्स यांच्यातल्या 1 किलोमीटर पेक्षाही कमी हवाई अंतरात त्या काळात दृष्टीला कोणताही अडथळा येत नव्हता, त्यामुळे ह्या घड्याळावरून रेसची वेळ घेत असत. 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नर घोड्यांना इंग्रजीत COLT म्हणजेच कोल्ट असा शब्द.

0: तर मादी घोड्यांना म्हणतात फिली. 19व्या शतकाच्या मध्यावर सॅम्युअल कोल्ट या अमेरिकन माणसानं तयार केलेलं छोटं पिस्तूल कोल्ट रिव्हॉल्वर लोकप्रिय झालं होतं. आपल्याकडे पुढच्या काळात पिस्तुलासाठी घोडा हा जो प्रतिशब्द प्रचलित झाला त्याचा उगम या कोल्टमध्येच आहे.
1: असो, महालक्ष्मी रेसकोर्सवरचं ग्रँड स्टँड हे प्रकरण आवर्जून पाहण्यासारखं आहे. अतिशय भव्य साधा असूनही देखणा वाटणाऱ्या या स्टँडला हेरिटेज दर्जा प्राप्त झालेला आहे. शर्यतीच्या हंगामात आपण कुणीही या रेसकोर्सवर तिकीट काढून जाऊ शकतो, रेस खेळूही शकतो आणि रेसकोर्सवरचं हे थ्रिल अनुभवू शकतो.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
1: आणि श्रोते हो, ही होती भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक नितीन जाधव आणि यशश्री उपासनी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 105 आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळच्या 9:10 झाली आहेत. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते अनिल अरुण आणि चित्रपट होता अष्टविनायक. गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया रामदास कामत यांनी गायलेलं मुंबईचा जावई या चित्रपटातलं गीत. गीतकार गदी माडगुळकर आणि संगीतकार सुधीर फडके.

0: मुंबईचा जावई या चित्रपटातलं रामदास कामत यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते सुधीर फडके.
1: दहा लाखांची लॉटरी मला.
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते
4: जाणकार बना, सतर्क रहा.

लाखाची गोष्ट या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते सुधीर फडके. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: श्रोते हो, मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजून ऐकायला विसरू नका
3: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश।
3: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
2: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
3: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
4: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे। कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही। तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे, कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे। आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल।
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
3: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील।
2: तेव्हा ऐकायला मुळीच विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: अमृत कलश।

0: माणसाला पंख असतात या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं वि स खांडेकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होत्या मीना मंगेशकर खडीकर. या गीतासोबतच गीतबहार कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे ठीक 9:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
2: नमस्कार
1: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
2: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
1: बर.
2: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णत मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेने हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेलं आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
1: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
2: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता वेगळी पूजा न मांडता फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
2: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
2: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
2: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
2: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
2: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर तशी दृष्ट काढता.
1: हो.
2: घरातली जळमट काढता. म्हणजे काय तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
2: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?

0: अमावास्येचा
1: अमावास्येचा
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा, मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा. हा, पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचंय ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा. दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीये, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केला तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का, युरोप किंवा युएस मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात,
1: हो
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात,
1: करेक्ट,
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर,
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा,
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे,
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
2: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत, आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:40:53 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत ऐकूया.

0: दहा लाखांची लॉटरी मला वाव
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान
2: आरबीआय सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा.

मीरा परांजपे यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं भावधारा कार्यक्रमात. भावधारा कार्यक्रमात यानंतर ऐकूया शरद जांभेकर यांनी गायलेली विजया जहागीरदार यांची गीतरचना.

दशरथ राऊत यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रम या गीतासोबतच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. ऐकूया गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

यांचं गीत श्रोते हो आत्ताचं पण ऐकलं. संगीतकार होते वसंत प्रभू. गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया थोरली जाऊ या चित्रपटातलं गीत. गायला आहे रंजना पेठे, अपर्णा मयेकर, शोभा जोशी आणि उत्तरा केळकर यांनी. गीतकार सुधीर मोखे आणि संगीतकार सुधीर फडके.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
0: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे। कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही। तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट किंवा कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे। आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील।
0: तेव्हा ऐकायला मुळीच विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश।
3: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
4: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
3: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
4: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
3: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
5: गीतबहार कार्यक्रमात आता ऐकूया रमा माधव या चित्रपटातलं गीत। गायला आहे मेधा परांजपे, कीर्ती फाटक, मंजिरी जोशी आणि दुर्वा बागवे यांनी। संगीतकार आनंद मोडक।

सावनी रवींद्र आणि सहा गायकांनी गायलेलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. रचना पारंपरिक आणि अदिती द्रविड यांची होती. संगीतकार होते साई पियुष आणि चित्रपट होता बाई पण भारी देवा. गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया. शाब्बास सुनबाई या चित्रपटातलं गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी. गीतकार सुधीर मोघे आणि संगीतकार मीना मंगेशकर.

0: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
1: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
1: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.

प्रसार भारतीच्या वेब्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे ठीक 10:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत प्रसारित करत आहोत संगीता बंदोपाध्याय यांचं उपशास्त्रीय गायन. सुरुवातीला माज खमाज ठुमरी, रचना कहरवा तालात निबद्ध आहे. बोल आहेत बिजरी चमके दरमोहे लागे. त्यानंतर भजन, रचना रूपक तालात निबद्ध आहे. बोल आहेत भजे मनी नंदन नंदन चरण. त्यांना तबला साथ संतोष मिश्रा, हार्मोनियम साथ जयंत फडके आणि सारंगी साथ उस्ताद फारुक लतीफ खान यांनी केली आहे. ऐकूया तर संगीता बंदोपाध्याय यांचं उपशास्त्रीय गायन माज खमाज ठुमरी आणि भजन.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात संगीता बंदोपाध्याय यांचं उपशास्त्रीय गायन आपण ऐकलं. माझ खमाज ठुमरी आणि भजन.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 11:05 आणि 43 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांचा मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो, आजच्या आपली आवड या कार्यक्रमात मी सविता गुटाळ सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते, आपल्याला कार्यक्रमाला सुरुवातीचं गीताची पसंती कळवली आहे या श्रोत्यांनी. ग्रामपंचायत काळेगाव जाफराबादहून सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, कुमार संचित वायाळ, मौताळाहून कुमार प्रथमेश देशमुख, कुमारी प्रणाली देशमुख, करडा रिसोडहून कुमारी सानवी देशमुख, कुमारी सर्वद देशमुख, समस्त राजे जाधव देशमुख वायाळ परिवार या श्रोत्यांना ऐकायचं आहे संतोष नायक आणि वीना बमणे यांनी गायलेलं वेसावकर आणि मंडळी यांचं पारंपरिक गीत. संगीत आहे विजय कठीण यांचं. तर ऐकूया हे छानसं कोळी गीत.

आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकूया. यानंतर संगीत आहे हेमंत भोसले यांचं आणि या गीतासाठी पसंती कळवली आहे आमच्या या श्रोत्यांनी. मेहरनगर उमरखेड महाराष्ट्रहून अभिजित गव्हाणकर राही, श्रीमती सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर, बदलापूर मुंबईहून सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता गव्हाणकर, अर्जुन गव्हाणकर, आकार हाईट्स बहादुरा नागपूरहून वैशाली शैलेश गव्हाणकर, सुमित गव्हाणकर, ध्वनी गव्हाणकर. तर ऐकूया या समस्त श्रोत्यांच्या पसंतीचं आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत.

0: मायबाप या चित्रपटातील सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल आणि सहकलाकारांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं आणि या गीतासाठी पसंती कळवली होती आमच्या या श्रोत्यांनी. सारस श्रोता संघ, बीडहून नारायण चिरके, चंपाबाई, राहुल, कृष्णा, अक्षय मोरे, करण गांगर्डे, समर्थ उमरे, समस्त चिरके, गांगर्डे, मोरे, उमरे या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत आत्ता आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आपली आवड श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी ठीक 6:30
2: ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
1: या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर
2: ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
3: माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तर मी सांगितलं की 9 च्या नंतर मी कधी जागत नाही. दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 वाजता उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायला तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचं तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 वेळा पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील. तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असत, काळं किसमिस ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं, थोडस 10-15 दाणे, आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस पुस करून खायचं.
1: अच्छा.
3: आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यातलं साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा. या 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
0: आपली आवड या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत. श्रोतेव कार्यक्रमात यानंतर ऐकूया सोबती या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं गंगाधर म्हांबरे यांचं गीत. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि या गीतासाठी पसंती कळवली आहे आमच्या या श्रोत्यांनी. महादेव घाट अमलेश्वरहून डोमन ठाकूर, सुमन, मिथिलेश, तारणी, सूरज, ज्योती, रेयांश, गुडिया, समस्त ठाकूर परिवार.

लता मंगेशकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं आणि या गीताची पसंती कळवली होती आमच्या या श्रोत्यांनी. अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, मुक्काम पोस्ट यळगुड, तालुका हातकंगणेल, जिल्हा कोल्हापूर इथून, तसंच तुषार कुरणे, रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण यळगुडकर, मुकाम पोस्ट चंदूर, तालुका हातकंगणेले, जिल्हा कोल्हापूर. बऱ्याच श्रोते हो, या गीताबरोबरच आपली आवड हा श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. मी सविता गुटाळ आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया याच कार्यक्रमात याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.

आपली आवड श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया योगिनी जोगळेकर यांची रचना वासंती डांगे यांच्या स्वरात.

0: योगेश अभ्यंकर यांची रचना आपण ऐकली सुवर्णा दातार यांच्या स्वरात. शतभावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.
1: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व.

वृंदा लिमये यांचं गीत आपण ऐकलं अजित कडकडे यांच्या स्वरात. आणि या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, श्रावण महिना म्हटला की एक वेगळीच लगबग सुरू होते. सणवारांची तर रेलचेल असते. एकीकडे या निसर्गातल्या झाडा फुलांना एक वेगळाच बहर आलेला असतो. हे छान हिरवाई बघून आपलं मन तृप्त होतं. तो फुलांचा सुगंध तर सगळीकडे दरवळत असतो. मग अशा वेळेला या सणांमध्ये होणारी मजा, मस्ती आणि त्यासोबतच्या गप्पांना अक्षरशः ऊत येतो. आणि अशाच गप्पा रंगतात त्या घराघरात. तेव्हा मैत्रिणींनो, श्रोते हो, तुम्हालाही उत्सुकता असेलच ना की आजच्या आपल्या आपुलकी या घरात या कौटुंबिक श्रुतिकेमध्ये नेमक्या काय गप्पा रंगल्या आहेत ते. चला तर मग ऐकूया कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. आणि यात सहभागी झाले आहेत अर्चना दिनेश, मधुलिका नेरूरकर आणि दिनेश अडावतकर.

0: अरे अरे
1: अजी
0: अरे, आज तुला झालंय तरी काय? आज एकदम उदास झालायस काय रे दादा?
1: हो ग शर्वरी, काय सांगू तुला, सुखदाची ट्रीप अजून काय संपायला मागत नाहीये. आठवडा झाला आता कोकणातून आता पुढे म्हणे गोव्याकडे गेल्यात फिरत फिरत. म्हटलं आता फिरत फिरत घरी ये भाई एकदाची.
0: हो ना रे, सुखदा नाही इतर घरात करमतच नाहीये. आमच्या दोघींची बडबड, गप्पा, चेष्टा, मस्करी हे सगळं मिस करतेय रे मी.
1: सध्या तरी ना म्हणजे परत येण्यासाठी मला तारीख पे तारीख देते ती. एका अर्थी बरंच आहे म्हणा, थोडं फिरून येईल असं म्हणायचं होतं मला.
0: बर बर बर.
1: अगं मित्रमैत्रिणींसोबत असे दिवस सारखे येत नाहीत. बरं ऐक शर्वरी, चहा झाला का? आणि हो, माझा पेपर कुठे ठेवलायस?
0: अरे काय हे दादा, कमालच आहे तुझी. अरे तुझ्या हातातच आहे हा
1: काय हात?
0: काय?
1: अरे हो की, अच्छा. म्हणजे सकाळपासून मी पेपर हातात घेऊन शोधत फिरतोय. हे कसं झालं माहिती का? काखेत कळसा आणि गावाला वळसा.
0: वा वा वा. पण एक सांगू का, ही तुझी सवय आहे ना ती काही नवीन नाही.
1: हा माहिती आहे.
0: लहानपणी तू एखादी वस्तू शोधायला घर भर फिरायचास आणि शेवटी ती तुझ्याच जवळ सापडायची.
1: काय गं शर्वरी, तू इथे आली असती म्हणजे माझ्या जुन्या चुका शोधायला आली आहेस का?
0: नाही नाही नाही.
1: मग
0: अरे सुखदा नाहीये ना म्हणून तुला करमत नसणार याची खात्री होती, म्हणून तुला
1: हो.
0: पिडायला आलेले
1: अगदी
0: आहे.
1: अगदी अगदी, रोहितला पिटणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच, असं तू लहानपणी म्हणायचीच, ते विसरलेलो नाहीये मी अजून.
0: असू दे असू दे. बर सुखदा कधी येणार आहे, काही म्हणाली का?
1: हे बघ, काल मी तिला फोन केला होता.
0: हा,
1: तिथे इतकं छान आहे की तिला इथे यावंसच वाटत नाहीये म्हणते. अगं फिरतायत मस्त ते लोक, फोटो पाठवतायत वर, कुठेतरी समुद्र किनारी वगैरे बसल्या होत्या सगळ्या जणी.
0: छान छान, मस्तच केलं तिने हे. आपण स्वतःसाठी मित्रांसाठी वेळ काढायला हवा, हो की नाही?
1: पण गंमत बघ, सुखदा मैत्रिणींबरोबर फिरायला गेली आणि मला पहिल्यांदा जाणवलं की आपण म्हणजे मोठं झाल्यानंतर मित्रमैत्रिणींसाठी किती कमी वेळ देतो, नाही का?
0: हो ना, कारण आयुष्य व्यापून टाकतं आपल्याला. नोकरी, घर, जबाबदाऱ्या, मुलं, आजारपण, पैसे आणि मग मित्रांसाठी वेळ काढणं ही तर एखादी नंतर करायची गोष्ट आहे असं वाटायला लागतं.
1: म्हणजे वेळ मिळाला की भेटू असं म्हणता म्हणता किती वर्ष जातात आणि वेळ काही मिळतच नाही शेवटपर्यंत.
0: आणि मग अचानक एखादा जुना फोटो हातात पडतो आणि वाटत अरे आपण याच्या किती जवळचे होतो, नाही का?
1: खरे, फोटोवरून आठवला, काल तुम्हाला एक फोटो पाठवला होताच बघ तो.
0: कोणता रे?
1: आपल्या शाळेतला ग.
0: त्याच्यात तू, मी आणि
1: ती स्वाती.
0: बरोबर.
1: किती वर्ष झाली तिला भेटून.
0: खूप.
1: आपण तिला कधी शेवटचं भेटलो होतो का, आठवते तुला?
0: मलाही काही नेमका आठवत नाही पण खूप वर्ष झाली हे नक्की.
1: आणि गंमत म्हणजे त्यावेळी काय वाटायचं माहितीये की आयुष्यभर आपण असेच मित्र राहणार, भेटणार.
0: तेव्हा मैत्री टिकवण्यासाठी काही ठरवावं लागत नव्हतं.
1: तर काय, शाळा सुटली की भेटायचं रोजच्या रोज, सुट्टीमध्ये सुद्धा भेटायचं, एखाद्याच्या घरी जायचं, मैदानात खेळायचं, काही कारण असं नसायचं ग.
0: कारण मैत्रीचं कारण असायचं.
1: हो, आज मात्र भेटायला कारण लागतं, नाही का?
0: आणि वेळही.
1: खरंच शर्वरी, आपल्या आजूबाजूला खूप लोक असतात पण त्यातले मित्र किती आहेत?
0: हा प्रश्न हल्ली खूप महत्वाचा झालाय दादा.
1: का सांग.
0: कारण जगभरात मैत्री कमी होत चालली असं दिसतंय. अगदी याला एक नावही दिलं गेलंय.
1: काय?
0: फ्रेंडशिप रिसेशन.
1: हो, फ्रेंडशिप रिसेशन. आर्थिक मंदीचं ऐकलं होतं पण मैत्रीत सुद्धा मंदी असते. काहीतरी नवीनच ऐकतोय मी.
0: अरे हो, त्याचं झालंय असं की आर्थिक मंदीमध्ये व्यवहार कमी होतात, तशीच माणसांमधली जवळीक कमी होतीये.
1: अगं पण आज तर आपण आधीपेक्षा जास्त जोडले गेलेलो आहोत. फोन आहे, व्हॉट्सअप, सोशल मीडिया, किती माध्यम आहेत.
0: तू बरोबर बोलतोयस दादा, जोडलेलो आहोत पण जवळ आलोय का?
1: हा, जोडलेलो आहोत पण जवळ आलोय का? खरंच हा विचार मी काही केला नव्हता शर्वरी.
0: फोन मध्ये शेकडो नावं असतात, सोशल मीडियावर कित्येक लोक असतात, पण एखाद्या रात्री मन खूप अस्वस्थ असेल तर आपण कुणाला फोन करणार, सांग बघू.
1: खरे, प्रश्न अवघडच आहे
0: म्हणूनच. अरे बेल वाजले दाराची.
1: या वेळेला कोण आलं असेल ग?
0: ते दार उघडल्यावरच कळेल.
1: तू चिडवायची एकही संधी सोडू नकोस हा मला.
2: आत येऊ का?
1: अरे स्वाती.
0: अरे देवा स्वाती.
2: काय झालं, भूत पाहिल्यासारखे काय बघताय दोघ?
1: अगं तू इथे कशी काय?
2: काल शर्वरीनी तो जुना आपला फोटो पाठवला. फोटो पाहिला आणि मग बराच वेळ बसून राहिली. आणि वाटलं फोटो मध्ये आपण तिघ इतके जवळ आहोत, मग आयुष्यात एवढे दूर का?
1: अच्छा, म्हणून आलीस तर.
2: विचार केला मैत्रीची सुरुवात करण्यासाठी कदाचित पुन्हा एकदा बेल वाजवावी लागते.
0: वा वा वा.
1: पण आधी सांग, तू इतकी वर्ष कुठे होतीस स्वाती?
2: तुमच्या सारखीच. अरे आयुष्य जगत होते, काम, घर, मुलं, जबाबदाऱ्या, आणि मध्ये मध्ये वाटायचं की तुम्हा दोघांना फोन करावा. मग विचार करायचे आता नको, नंतर करते.
0: आणि ते नंतर कधी आलंच
2: नाही.
1: सुखदा असते ना तर तिला आज खरंच खूप आनंद झाला असता. बरं का स्वाती, ती ट्रिप वर गेली
2: आहे. अरे वा, किती मस्त ना.
1: मैत्रिणी बरोबर फिरती आपली आणि मी आपला एकटे एकटाच घरात.
0: असो असो असो, खरंच. कारण मैत्रीसाठी वेळ काढणं ही आता चैनीचीच गोष्ट ठरली आहे.
1: कसं बरोबर बोललीस अगदी, कधी नव्हे ते.
0: मी काल एक रिपोर्ट वाचत होते अमेरिकेतल्या लोकांमध्ये जवळच्या मित्रांची संख्या किती कमी होतीये याबद्दल. 1990 आसपास माझा एकही जवळचा मित्र नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण सुमारे 3% होतं. आता ते जवळपास 12% पोहोचलंय.
1: बापरे, म्हणजे चक्क चौपट झाली मैत्रीची ही सगळी प्रमाणबद्धता.
2: हो, आणि 10 किंवा त्याहून अधिक जवळचे मित्र असणाऱ्यांचं प्रमाणही खूप घटलंय.
0: म्हणजे काय, ओळखी वाढतायत आणि जवळचे मित्र कमी होत आहेत.
2: अगदी. आणि हे फक्त अमेरिकेपुरतच मर्यादित राहिलेलं नाहीये बर का. आपल्या शहरांमध्ये बघा,

0: आपण रोज कितीतरी लोकांना भेटतो, ऑफिस, सोसायटी, जिम, कॅफे, कार्यक्रम, पण त्यापैकी किती लोकांशी आपण खरंच मनापासून बोलतो?
1: हो ना, पूर्वी लोकलमध्ये दोन अनोळखी लोक बाजूला बसले तरी एखाद्या विषयावर गप्पा अगदी सहज सुरू व्हायच्या.
2: आता दोघेही मोबाईल मध्ये बघत बसतात.
0: आणि सगळ्यात गंमत म्हणजे गर्दीत सुद्धा माणूस एकटा असतो.
1: हे मात्र खरं, गर्दीत सुद्धा माणूस एकटा असतो.
2: कधी कधी एखाद्या मोठ्या कार्यक्रमाला गेलो की आजूबाजूला शेकडो लोक असतात, पण आपण कोणाशीच बोलत नाही,
0: कारण अनोळखी व्यक्तीशी बोलायची सवयच कमी झालीय.
1: हो, आणि कदाचित थोडी भीती सुद्धा वाटते.
2: स्वाती, तू म्हणालीस ना मैत्री कमी होतीये, त्याचा आरोग्यावरही परिणाम होतो म्हणतात.
1: एकटेपणा किंवा सामाजिक तुटलेपणा यांचा हृदयरोग, मानसिक आरोग्याच्या समस्या, संज्ञानात्मक क्षमतेमध्ये घट आणि प्रसंगी अकाली मृत्यूच्या जोखमीशी संबंध असल्याचं संशोधनातून दिसून आलेलं आहे.
0: म्हणजे मित्र असणं ही फक्त भावनिक गरज नाही.
1: नाही, मजबूत सामाजिक संबंध हे आरोग्यासाठी सुद्धा महत्वाचे असतात. काही अभ्यासांमध्ये दीर्घकाळ समाजापासून तुटलेपणाच्या परिणामांची तुलना दिवसाला 15 सिगरेट्स ओढण्या इतक्या धोक्याशी करण्यात आलेली आहे.
0: बाप रे, किती भयंकर आहे हे.
2: आणि म्हणूनच हॉवर्डचा जवळपास 80 वर्षांचा अभ्यास खूप महत्वाचा वाटतो. इतके वर्ष लोकांच्या आयुष्याचा मागोवा घेतल्यानंतर एक गोष्ट पुन्हा पुन्हा समोर आली, फक्त पैसा, यश किंवा प्रतिष्ठा नव्हे तर चांगली जवळची नाती माणसाला अधिक आनंदी आणि निरोगी ठेवतात.
1: म्हणजे आपण आयुष्यभर कमाई करत राहतो, पण खरं तर जपायचं काही वेगळंच असतं, नाही का?
2: पैसा कमी जास्त होतो, पद बदलतात, घर बदलतात, शहर बदलतात, पण संकटाच्या वेळी मी आहे असं म्हणणारा मित्र असेल तर माणूस सावरतो.
0: आणि तो मित्र नेहमीच आपल्याशी सहमत असेल असं मात्र नाही.
1: अगदी
0: खरा मित्र कधी कधी आपल्याला आपली चूकही सांगतो, कारण त्याला आपल्याला खुश करण्यापेक्षा आपल्यासाठी खरं काय चांगलंय याची काळजी असते.
1: तुला आपले शाळेतले दिवस आठवतात का ग स्वाती?
0: कोणते? तुम्हाला सायकलवरनं पाडलं होत असते.
1: तो विषय आता कशाला काढतीस तू?
2: का काढू नये, मला सगळं आठवते. रोहितने शर्यत लावली होती, तू म्हणालीस सुद्धा की मला सायकल नीट चालवता येत नाही, पण याला कुठे ऐकायचं होतं?
1: अगं, पण स्वतःच म्हणाली होती की मी चालवते.
0: हो, पण मला माहित नव्हतं की तू एवढ्या जोरात चालवशील.
2: आणि मग तिघं घरी आलो तेव्हा आईने आधी तुझ्या गुडघ्यावर औषध लावलं आणि मग रोहित दादाची चांगलीच धुलाई केली.
1: काय
2: ही साबणाशिवाय मशीन मध्ये न टाकता.
0: किती वर्ष झाली नाही या गोष्टीला?
1: नेमकं आठवत नाही किती वर्ष, पण 20-25 तरी झाली असतील.
0: पण आठवण मात्र अजून ताजी आहे. नाही,
2: म्हणूनच मित्र म्हणजे संपत्ती.
1: हो, बँकेत ठेवलेल्या पैशांवरती व्याज मिळतं, तसं मित्रांच्या आठवणींवर आयुष्यभर आनंद मिळतो.
0: आणि ती संपत्ती वाटली की कमी होत नाही.
1: पण आजच्या काळात ना आणखी एक गोष्ट जाणवते, म्हणजे लोकांना एकटं राहण्याची सवय लागतीये.
2: सवय की व्यसन,
0: दोन्हींच्या मध्ये कुठेतरी. सतत स्वतःच्या जगात राहणं, कुणाला भेटायची गरज नाही असं वाटणं, फोनवर सगळं मिळतंय असं मानणं, हळूहळू एकटेपणा आरामदायक वाटायला लागतो.
1: आणि मग माणूस बाहेर पडतच नाही.
0: हो, पण एकटं राहणं आणि एकटेपणात अडकणं वेगळं आहे. स्वतः सोबत वेळ घालवणं ही सुंदर गोष्ट आहे, पण आपल्याला कोणाचीच गरज नाही असं वाटायला लागलं तर तिथे मात्र धोका आहे.
2: कारण माणूस मुळात सामाजिक प्राणी आहे.
0: आणि म्हणूनच आता काही विद्यापीठांमध्ये मैत्री हा अभ्यासाचा विषय झालाय. स्टॅनफोर्ड मध्येही निरोगी मैत्री कशी निर्माण करावी आणि कशी टिकवावी यावर अभ्यासक्रम सुरू करण्यात आलाय.
1: वा वा वा, म्हणजे भविष्यात मैत्री कशी करावी हे सुद्धा शिकावं लागणार तर.
2: आपल्याला शिकायची काय गरज, आपल्याला तर हे माहीतच आहे.
1: हो, कारण मित्र मिळवणं म्हणजे फक्त लोकांना भेटणं नाही, मित्र टिकवणं म्हणजे वेळ देणं, ऐकणं, क्षमा करणं, गैरसमज दूर करणं आणि पुन्हा पुन्हा पुन्हा भेटत राहणं. बरं, आता ऐका, राष्ट्रीय क्रीडा दिन जवळ आलेला आहे.
2: हो, मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस. त्यांच्यामुळेच हा दिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो.
1: ध्यानचंदजी म्हणजे हॉकी आणि हॉकी म्हणजे ध्यानचंदजी असं एक समीकरणच झालं होतं नाही का.
2: हो ना, त्यांच्या खेळाबद्दल इतक्या कथा ऐकल्या आहेत. चेंडू त्यांच्या हॉकी स्टिकला जणू चिकटूनच राहायचा असं म्हणतात, म्हणून त्यांना हॉकीचा जादूगार असं म्हटलं जायचं.
1: पण मला त्यांच्या गोष्टीतला आणखी एक भाग महत्वाचा वाटतो. त्यांचा खेळ फक्त वैयक्तिक कौशल्याची गोष्ट नव्हती, तर हॉकी

0: हा संघाचा खेळ आहे. मैदानावर एकट्याने कितीही चांगलं खेळलं तरी संघाशिवाय विजय मिळत नाही.
1: म्हणजे खेळातूनही मैत्रीचा धडा मिळतो.
2: हो ना, मैदानावरचा साथीदार म्हणजे फक्त टीममेट नसतो, तो आपला बेस्ट बडी असतो. कारण त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा लागतो.
0: आणि तो विश्वास म्हणजे मैत्रीचाच एक प्रकार आहे. खेळामध्ये तुम्ही एकमेकांना संधी देता, चुका झाल्या तर पुन्हा उभं करता, एकमेकांसाठी धावता, म्हणजे मी पेक्षा आपण महत्वाचं होतं तिथे.
1: आज आपणही तसंच काहीतरी विसरलोय का?
2: कदाचित. आपण सगळं मी आणि माझं आयुष्य या भोवती बांधतोय
1: आणि मैत्री मात्र आपलं मागते.
0: ध्यानचंदजींचा काळ वेगळा होता ग, मैदानं वेगळी होती, साधनं वेगळी होती, पण खेळाची भावना मात्र आजही तशीच आहे बरं का.
2: मेहनत, शिस्त, संघभावना आणि एकमेकांवरचा विश्वास.
1: आणि हरलात तरी पुढच्या दिवशी पुन्हा मैदानात उतरायचं.
0: तर हे मैत्रीत सुद्धा लागू होतच की?
2: हो. तर एखाद्या मित्राशी भांडण झालं म्हणून मैत्री संपवायची नाही. कधी कधी पुन्हा पुन्हा कधी कधी पुन्हा सुरुवात करावी लागते.
1: मी आज इथे आले ते त्याच्याच साठी.
0: अच्छा, म्हणजे तू फक्त आमच्या दारावरची घंटी नाहीस तर जुन्या मैत्रीला नवीन उजाळा ठरलीस.
1: हे वाक्य जरा जास्तच जड झालं नाही का?
2: असो, पण रोहित दादा कधी कधी असं फार छान बोलतो.
0: कधी कधी काय?
1: हो, म्हणून आजचा दिवस लिहून ठेवायला हवा, आज रोहित काहीतरी छान बोलला म्हणून.
2: हात आपण एक ठरवूया.
0: काय काय काय?
2: आपण पुन्हा हरवायचं नाही.
0: म्हणजे
2: महिन्यातून एकदा भेटू, मोठा कार्यक्रमच करायला हवा असं काही नको. एखाद्या दिवशी साधं जेवण, फेरफटका, एखादा सिनेमा बघायला जाऊ किंवा नुसत्या गप्पा मारू.
1: आणि काय करायचं?
2: एकमेकांना फोन करायचा, मेसेजवर काय म्हणतोस असं लिहून मैत्री निभवायची नाही.
0: चालतंय की?
2: आणि सुखदा परत आली की तिलाही सांगूया.
1: नक्की, तिच्या ट्रीपनी आपल्याला एक चांगली आठवण करून दिली. मैत्रिणींना भेटण्यासाठी सुट्टी घेणंही आवश्यक आहे.
0: आणि कधी कधी जुन्या मित्रांना भेटण्यासाठी सुट्टीची गरज नसते,
1: फक्त दारापर्यंत यायची हिम्मत करावी लागते
2: आणि फोन करण्याची.
0: हो. अरे अवघ, सुखदाचा मेसेज आलाय ग.
2: वा वा वा, काय म्हणतीये?
0: ती म्हणतीये की हा, ट्रीप वरून लवकर परत येते आहे. घर स्वच्छ करून ठेव. हो, आणि माझ्या अनुपस्थितीत घरात काही गोंधळ करू नकोस. बघितलंस कशी लिहिते ही.
1: म्हणजे रोहित, तुझं काही खरं नाही आता.
2: हो तर, आता तुझी काही खैर नाही. हा
0: हो तर, आता मला घर स्वच्छ करून ठेवावंच लागणार.
2: नाहीतर लहानपणी आई तुझी धुलाई करायची. आता सुखदा करेल इतकं.
1: ऐका ना, आपण तिला आपला फोटो पाठवूया.
0: चालेल, पण त्यासाठी आधी फोटो काढावा लागतो.
2: चला चला चला, लगेच काढूया.
1: पण फोटो काढून झाला की फोन लगेच खाली ठेव, नाहीतर पुन्हा जाशील सोशल मीडियाच्या जगात आणि आम्हाला विसरशील.
2: हो. हा क्षण आणि ही वेळ महत्वाची आहे. सोशल मीडिया नेहमीचाच आहे.
0: थांबा, मी काढतो फोटो. क्लिक,
1: काढला.
0: हा फोटो मी लगेच सुखदाला पाठवतो.
1: आणि खाली काय लिहिणार?
0: तू ट्रिप वर गेलीस तर आम्ही सुद्धा आमच्या मैत्रिणीला भेटलो.
2: छान आहे.
0: आणखी एक ओळ लिहितो.
1: काय रे?
0: काही माणसं आयुष्यातून दूर जातात पण मनातून नाही.
2: आणि त्यांना पुन्हा जवळ आणायला फार काही लागत नाही,
0: फक्त एक फोन,
2: एक भेट
1: आणि थोडीशी आपुलकी.
2: अगं स्वाती, चल आपण निघूया का आता?
0: अगं इतकी काय घाईये, थांबा जरा.
1: नको नको, आम्ही निघतो, सुखदा आल्यावर पुन्हा येऊ.
0: अरे आलात काय, चाललात काय?
2: आता गेलो नाही तर तू आम्हाला घर साफ करायला लावशील.
1: हो ना, आम्हाला कामाला लावून तू बसशील पेपर वाचत आणि चहा पित आणि म्हणशील तो बघा तिकडे कचरा राहिलाय.
2: हो ना, त्यापेक्षा तूच कर, आम्ही आपल्या जातो कशा.
0: अरे यार, माझ्या पूर्ण प्लॅनला तुम्ही पाण्यात घातलं एकदम.
2: तुझ्या मनात काय चाललंय ते मला नीट कळतं बरं का रोहित दादा.
1: आणि मलाही आता पळतो आम्ही, तू कर साफसफाई.
2: हागे झाडू आणि लाग कमाला. बाय बाय.
0: अरे यार, नसतेस घरी तू तेव्हा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. याचं लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते अर्चना.

श्रोतेहो, आता आपण ऐकूया ध्यान साधना आणि योग साधना या विषयावर योगतज्ञ मंदार आपटे यांची दुहिता सोमणखेर यांनी घेतलेली मुलाखत. आता आपण ऐकूया या मुलाखतीचा भाग पहिला.

0: श्रोते हो, एकदा एका साधारण सभागृहामध्ये ध्यानधारणेचा एक वर्ग सुरू होता आणि त्या वर्गात वेगवेगळ्या वयाची वेगवेगळ्या स्तरांमधली माणसं एकत्र जमलेली होती. कोण असतील ती माणसं? तर शिक्षक होते, विद्यार्थी होते, डॉक्टर्स होते, पेशंट्स होते, एवढंच नाही तर या सामान्य नागरिकांबरोबरच पोलीस, गुन्हेगार आणि गुन्ह्यांचे बळी असे सगळेजण एकत्र मेडिटेशन करत होते. ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण मी काही एखादी काल्पनिक किंवा रचलेली गोष्ट सांगत नाहीये. जगाच्या इतिहासात योग किंवा मेडिटेशन साधनेच्या इतिहासात घडलेली ही एक खरी घटना आहे. अमेरिकेतल्या लॉस एंजेलिसमध्ये. पण असं घडलंच कसं आणि का, पुढे काय झालं हे सगळं जाणून घ्यायचंय ना, मग त्याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याबरोबर आत्मिक शांती आणि शांतीपूर्ण जीवनासाठी कार्य करणारे मंदार आपटे आपल्यासोबत आज संवाद साधण्यासाठी इथे हजर आहेत. नमस्कार, तुमचं स्वागत आहे FM गोल्ड वाहिनीवरती.
1: नमस्कार. तुझं हे बोलणं आणि तुझं इंट्रोडक्शन ऐकून माझ्या आयुष्यात 7 वर्ष मागे गेलो आणि ती रूम मला अशी दिसली.
0: अरे वा.
1: सो रिअल लाईफ मधले टॉम आणि जेरी समोर होते.
0: आणि त्यांच्याबद्दल नक्की काय घडलं, त्या घटना कशा घडत गेल्या, हे सगळं कुठून सुचलं आणि त्याच्या नंतर त्याचे रिझल्ट काय आले, त्याचे परिणाम काय होते, हेही सगळं आपल्याला जाणून घ्यायचंच आहे. पण कसं होतं ना, दरवर्षी 21 जून अर्थात जागतिक योग दिवस जवळ आला की आपल्याला आपल्या भारतीय परंपरेतून आलेली संतुलित जीवनशैली, जी भारताने जगाला दिलेली देणगी आहे, हे सगळं आपल्याला तेवढ्या काळापुरतं आठवतं आणि मग पुन्हा आपल्या रोजच्या रहाटगाडग्यामध्ये आपण हे सगळं विसरून जातो. पण

0: तुम्ही स्वतः अमेरिकेत राहत असताना सुद्धा, म्हणजे एका नामांकित कंपनीमध्ये तुम्ही नोकरी करत होतात, उच्च पदस्थ होतात, आणि अमेरिकेतलं जे सगळ्यांना वाटतं अर्थात तर तसं उच्च असं राहणीमान अनुभवत असताना सुद्धा मेडिटेशनचं महत्व, ध्यानधारणेचं महत्व तिथल्या लोकांना सांगावं, याच्या मागचा उद्देश काय होता आणि प्रेरणा काय होती?
1: दुसऱ्यांना शिकवायच्या आधी पहिली गोष्ट झाली की मला माझ्याच संस्कृतीमध्ये हे योग, धारणा, ध्यान, समाधी हे सगळं आहे ह्याची काहीच कल्पना नव्हती. कारण लहान असताना आम्ही क्रिकेट खेळायचो.
0: बर.
1: आई सांगायची योगा क्लासेसला जा. मुंबईमध्ये वाढलेला, शिवाजी पार्कला अभ्यासात चांगला असलेला, बारावीत चांगले मार्क, रुपारेल मग चांगले मार्क म्हणून UDCT या ज्या ट्रॅकमध्ये मी होतो, आणि मला असं वाटायचं की यार थोडा मेहनत करेगा, टेक्निकल कॉम्पिटन्स आहे, सगळं होऊन जाईल. पण जेव्हा मी अमेरिकेत पोचलो तिकडे पण अगेन शिक्षणात पेट्रोलियम इंजिनिअरिंगचं शिक्षण केलं, टेक्निकल कॉम्पिटन्स वाढला, म्हणून शेल नावाच्या छोट्या कंपनीमध्ये रिसर्च लॅबमध्ये सायंटिस्ट म्हणून नोकरी मिळाली. हे सगळं टेक्निकल कॉम्पिटन्सवर होतं.
0: बरोबर.
1: आणि 2001 जो 9/11 ची घटना झाली तिकडे, त्याच्या एक आठवड्यानंतर प्लेननी मी नायजेरियाला गेलो, माझ्या पहिल्या इंटरनॅशनल बिझनेस ट्रिपवर.
0: बर.
1: नायजेरियामध्ये. आणि माझ्यावर एक मॉब अटॅक झाला. आम्ही 3 पेट्रोलियम इंजिनियर्स नायजर डेल्टा म्हणून जी जागा आहे तिकडे ऑइल फील्डवर काम करत होतो. पूर्ण गावच्या गाव अशा तलवारी आणि सुरे आणि काठ्या वगैरे घेऊन असं आमच्या अंगावर धावून आलं. पहिलं मिनिट किंवा क्षण मला वाटलं की काय होतंय, मूवीतला सीन दिसत होता. नंतर कळलं की ते आमच्यावर अटॅक करायला येत आहे. आणि बॉलिवूड पिक्चर आपण बघितलेले असते त्यामुळे पटकन कळलं की बॉस. आणि मी माझ्या टीममेट्सना सांगितलं भागो. आणि तिथे नायजेरियन मिलिटरी ट्रक उभा होता, कारण ऑइल एक्झिक्युटिव्हना सगळे किडनॅप करतात असं होतं तिकडे, म्हणून आमच्या बरोबर तो मिलिटरीचं वाहन होतं. मग तिथपर्यंत आम्ही धावत धावत गेलो, मिलिटरी ट्रकमध्ये बसलो आणि पळालो. बाल बाल बच गे असं 2001 माझं झालं. 2-3 दिवस तिकडे नायजेरियामध्ये मला झोप तर आली नाहीच, पण ते सगळे जे झालेलं त्याचे फ्लॅशेस येत बसले. आणि मग असं सगळं झालं की कामात लक्ष लागत नाही, म्हणजे कोणी बोलत असेल तरी आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं, आपलं काहीतरी वेगळंच मनात चाललेलं असतं. तर त्या 3-4 दिवसात असं आतनं हादरायला झालं की पेट्रोलियम किंवा पंप किंवा कॉम्प्रेसर हा बिघडला तर ते फिक्स करायला मला शिकलोय मी. पण सिस्टम जेव्हा मी असतो आणि मी जेव्हा बिघडतो तेव्हा मला कसं फिक्स करायचं, याचं ट्रेनिंग नव्हतं काही. आणि मी हे सगळं, माझे आई बाबा मुंबईत राहतात, तिथून फोनवर पण कोणाला सांगितलं नाहीये, कारण हे सांगणार कसं असं काय होतंय. आणि तेव्हा तर 2001 काउन्सेलिंगचा पण ट्रेंड नव्हता की अरे काउन्सेलिंगला जा. ह्याला म्हणतात पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस. ट्रॉमा झालेला असतो पण तो विसरत नाही आपण. सो ह्याच्या अनुषंगाने मी ह्युस्टनला परत गेलो. आणि 2-3 बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या, मूवीज, वेकेशनवर जा, समुद्रावर जाऊन बसा, पुस्तक वाचा, माइंड डिस्ट्रॅक्ट करायला.
0: बर.
1: पण हे जात नाही असं. त्यामुळे माझ्या एका खूप चांगल्या मित्राने सांगितलं की प्राणायाम ध्यान काय नाही शिकत तू, म्हणून मी आर्ट ऑफ लिव्हिंग नावाचं जी संस्था आहे त्या वर्कशॉपला रजिस्टर केलं ह्युस्टनमध्ये 2002. आणि माझे टीचर्स 2 अमेरिकन होते, हजबंड वाईफ. आणि मी काही एनलाइटनमेंट साठी किंवा मला मुक्ती मिळेल ह्याच्यासाठी गेलो नव्हतो. मी गेलो होतो की मला झोप चांगली येईल. आणि 6 वर्कशॉप मी केला तिकडे, एक सुदर्शन क्रिया नावाची प्रक्रिया शिकवतात. आणि त्या दिवशी शिकल्यानंतर मी एकदम मस्त झोपलो.
0: वा.
1: आणि हे 6 होत गेलं आणि तेव्हा मला वाटलं की अरे हे आधी का नाही शिकलो आपण, कारण इश्यूज बरेच असतात ना, एक्झामचं टेन्शन किंवा कॉलेजमध्ये अरे गर्लफ्रेंडनी नाही म्हटलं किंवा वॉट एव्हर, एवढ्या अमेरिकेत जाऊन राहणं एकटं त्याचं अँग्झायटी. पण हे मला शिकल्यानंतर असं वाटलं की यार हे तो अच्छा आहे. माइंड ऑफ कसं करायचं हे मी शिकलो. कारण मन जर आपलं स्थिर नसेल किंवा क्लिअर नसेल तर आपले डिसिजन्स पण मे बी लेटर ऑन आपल्याला त्याच्याबद्दल पश्चाताप होतो की अरे यार चह चूक झाली. सो ते सगळं मी जुळवत गेलो. मला ज्या नॉलेजनी पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस मधनं बाहेर आणलं होतं ते आता मी शिकवायला इच्छा होती माझी. आणि अशा लोकांना शिकवायची इच्छा होती की ज्यांना PTSD आहे. सो 2003-04 मध्ये मी हे टीचर ट्रेनिंग प्रोग्राम केला आणि त्याच्यात बरंच काय काय शिकायला मिळालं. पतंजली योगसूत्र, नारद मुनींची भक्तीसूत्र, अष्टावक्र गीता जनक राजाला त्यांनी शिकवली. तर जनक राजा जेव्हा विचारतो प्रश्न की रियालिटी काय आहे, खरं काय आहे, त्याचं उत्तर त्याला कोणीच देत नाही. मग शेवटी अष्टावक्र म्हणजे आठ ठिकाणी वक्र असणारे एक साधू येतात आणि ते त्याला हे गीता सांगतात आणि त्याचं कल्याण होतं. पण मला असं वाटलं की अरे जनक तर राजा होता, पण त्या गीतेमध्ये आणि या गीतेमध्ये फरक मोठा आहे की एका ठिकाणी अर्जुन लढाई सोडून हिमालयात जायचं म्हणत होता आणि इथे तर जनक राजा राजा होता, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती त्यांनी आणि हा रिस्पॉन्सिबिलिटी सोडून चालला होता. तर त्याला गीताजी शिकवली अष्टावक्र ऋषींनी आणि कृष्णानी ती वेगळी होती, कारण स्टार्टिंग पॉईंट वेगळा होता. सो तिथे मी कनेक्ट केलं की अरे हे सगळं तर लीडरशिप डेव्हलपमेंटमध्ये आलं पाहिजे. म्हणून माझा कल 2004 पासून असा आहे की जगात जर चांगलं व्हायला हवं असेल ना, तर जो लीडर असतो, म्हणजे जो पॉलिटिशियन असू दे किंवा बिझनेस सीईओ असू दे किंवा घरी आई बाबा पण लीडर असतात ते असू दे, त्यांच्या माइंडमध्ये पीस हवं. आणि मग त्या ह्याने प्राणायाम योगा हे टूल्स आहेत. जसं आपण सकाळी उठून ब्रश करतो, पहिल्यांदा आपण जेव्हा ब्रश करायला शिकलो तेव्हा आईने एक काडी टाकली आणि आपण असं आम्हाला नको तोंडात काहीतरी असं, मग आईने आपल्याला थोडं फसवलं ना की अरे ढग बघ ई कर. जोपर्यंत आपल्याला त्याचा अर्थ कळला नाही की अरे दात घासणं चांगलं आहे माझ्यासाठी, तोपर्यंत आपल्याला एक गुरु लागला जो आपल्याला हात पकडून आपले ब्रश करायचा. हे आपण का करतो आता, घराच्या बाहेर निघायच्या आधी आपण ब्रश सगळे करतो, त्याच्यात आपल्याला काही आनंद मिळत नाही. तुला आनंद मिळतो का? नाही.
0: ती गरज आहे,
1: गरज आहे, पण ती मेकॅनिकल झालंय आता. तू चेहऱ्याकडे बघतेस आरशात, चूळ भरते दोनदा तीनदा आणि मग तू कामाला जातेस. तो ही जी ऍक्ट आहे 5 मिनिटाची वडेवर ब्रश करण्याची, ती आपण का करतो? कारण आपल्याला असं वाटतं की जर हे केलं नाही घाण वास येईल, मग माझे कोणी जवळच येणार नाही माझ्या आणि मला डेंटल डिके होईल मे बी केलं नाही तर. सो डेंटल हायजीन साठी आपण करतो 5 मिनिटं करतो. मेंटल हायजीन साठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो? त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही. तर तुम्ही घरात फ्रीज आणला, टीव्ही आणला, व्हॉटएव्हर फोन आणला, ते चोरून घेऊन जाऊ शकतो ना ते धन. पण इनर पीस ह्याला जे टूल्स लागतात ते चोरी कोणी करू शकत नाही ना, ते तुझे असतात, म्हणून त्याला साधना म्हणतात. सो ही 5 मिनिटाची जर आपण साधना केली स्टार्टिंगला की बाबा रात्री ना झोपायच्या आधी मी शांत बसणार आणि मनात कोणाबद्दलही वाईट विचार ठेवणार नाही, माझ्याबद्दलही नाही ठेवणार, नो रिग्रेट, नो ब्लेम, नो गिल्ट, अशी 5 मिनिटाची जर आपण साधना ठेवली तर झोप पण चांगली लागेल आणि झोप चांगली लागली की प्रकृती पण चांगली होईल. सो योगा दिवस हा जो आपला जून 21 आहे तो फक्त काय योगा मॅटवर नाही आहे, तर योगा म्हणजे एक मेंटल एक्सरसाइज आहे खरा, की मनाला कसं जिंकायचं. तिथे प्राणायाम विद्या आणि ही सुदर्शन क्रिया जी प्रॅक्टिस आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वर्कशॉपमध्ये शिकवतो त्याचा मला प्रचंड फायदा झालाय. दुसऱ्यांना शिकवायच्या आधी आपण आपल्यावरच ह्या प्रॅक्टिसेसचा यूज करूनच मग दुसऱ्यांना काही शिकवू शकतो अशी माझी भावना आहे.
0: खरं तर तुमच्या या प्रवासातले प्रत्येक टप्पे हे आम्हा सगळ्यांना श्रोत्यांना सुद्धा थक्क करणारे आहेत आणि नेमकं पुढे काय घडलं याबाबतची उत्सुकता आम्हा सगळ्यांना आहेच.
1: 2004 मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा टीचर झालो आणि जसं सांगितलं की ज्यांना पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस आहे त्या लोकांना मी शोधून शिकवायला माझा वेळ द्यायचो.
0: बर,
1: म्हणजे नोकरी शेलमध्ये होती, पाईपलाईन डिझाईन करत होतो संध्याकाळी आणि सॅटर्डे संडेजना मी डोमेस्टिक व्हायलन्समध्ये ज्यांना इम्पॅक्ट झालाय अशा बायकांना जाऊन शिकवायचो एनजीओमध्ये. मग 2009 अमेरिकेत दर 22 मिनिटाला सुईसाईड व्हायचा. अमेरिकन सोल्जर जो इराक आणि अफगाणिस्तानमध्ये लढाई लढून येतो तो पोस्ट ट्रॉमा स्ट्रेसनी यायचा आणि बेसिकली मेंटल डिझीज आहे ना. इतकं मोठं तेव्हा झालेलं आहे की अमेरिकन सोल्जर परत आल्यानंतर जास्ती मेले, इराक आणि अफगाणिस्तानमध्ये लढाईमध्ये नाही मेले एवढे. सो असल्या लोकांना मी प्राणायाम विद्या शिकवायचो आणि असे हजारो मी सोल्जर्स बरोबर टाइम स्पेंड करून त्यांच्या फॅमिलीजना पण शिकवलंय. तर

0: 2009 मध्ये ना एक सोल्जर आणि त्याची बायको मला कडक मिठी मारली त्यांनी आणि मला म्हणाले, मंदार माय हजबंड स्लेप्ट लाईक अ बेबी यस्टरडे, काल माझा नवरा लहान बाळासारखा झोपला.
1: ओहो,
0: तू इतके वर्ष कुठे होतास? म्हणजे मला जे नायजेरियामध्ये झालेलं तेच ह्याला होत असणार की झोप नसेल मिळत. लाईक हे मोमेंट्स एकदम असे ट्रान्सफॉर्मेटिव्ह असतात ना, की आपण आपल्यालाच विचार करतो की यार क्या कर क्या राहू मैं, लाईफमध्ये काय करतोय आपण. हा एक तो मोठा प्रसंग होता माझ्यासाठी.
1: बर,
0: मला माझा मॅनेजर म्हणाला की हे तू काम बाहेर करतोय, तू शेल मध्ये का नाही शिकवत?
1: अच्छा.
0: तर मी म्हटलं शेल मध्ये? तर तो म्हणाला की हे बघ, आपण जेव्हा रिसर्च किंवा इनोव्हेशन करतो तेव्हा फेलियर तर बरोबर येतच, आणि इंजिनिअरिंग ट्रेनिंग मध्ये फेलियरला प्रसंगाला कसं डील करायचं हे कुठे शिकवलं जातं? तो इंजिनियरचा इगो जो असतो तो फेलियर ऍक्सेप्ट नाही करत. सो तू तुझं प्राणायाम ध्यान असं चॉकलेट सारखं सजव आणि त्याला रॅपर घाल. हाऊ टू बी मोर क्रिएटिव्ह, हाऊ टू बी मोर इनोव्हेटिव्ह, हाऊ टू बी मोर एंटरप्रेन्युरियल, असं माझ्या बॉसनी मला विचारलं. सो असे प्रोग्राम त्याने मला करायला सांगितले. तर 3 वर्षांमध्ये मी ऑलमोस्ट 2000 स्टाफना जगभर ट्रॅव्हल करून सुदर्शन क्रिया प्राणायाम विद्याचं चॉकलेट शिकवलं. त्याच्यासाठी मला एक अवॉर्ड मिळाला. त्या अवॉर्डमध्ये पण 2012 मध्ये आंतरप्रुनर, माहिती आहे तुला, ऐकून राईट, जो नवीन काहीतरी येऊन काहीतरी नवीन प्रॉडक्ट तयार करतो, अवॉर्डचं नाव होतं इंट्राप्रुनर. सो आंतरप्रुनर बट इनसाइड अ लार्ज कंपनी. तर माझा अवॉर्ड कशासाठी होता, मी माझ्या कंपनीमध्ये माझं पॅशन आणून 2000 माणसांना इनोव्हेशन लर्निंग प्रोग्राम शिकवला होता. आणि ते इझी नसतं, कारण जोपर्यंत आपल्याला आपला बॉस म्हणत नाही ना की अरे हे पण तू कर ना, तोपर्यंत हा इंट्राप्रुनर जो व्यक्ती असतो तो त्याचं पॅशन कधी दाखवत नाही लोकांना.
1: बरोबर.
0: सो हा अवॉर्ड मिळाल्यानंतर मला असं वाटलं की प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये ना हा इंट्राप्रुनर व्यक्ती शोधला पाहिजे.
1: अच्छा.
0: इंट्राप्रुनर जो असेल त्याला जर मी पकडला तर तो त्या ऑर्गनायझेशनला चेंज करण्याची इच्छा दाखवू शकतो.
1: बरोबर.
0: सो हा माझा विचार 2012 मध्ये होता की बॉस पोलीस मध्ये गँग मध्ये सगळ्या सिस्टम मध्ये ना इंट्राप्रुनर शोधले पाहिजे. सो असे अजून 3-4 वर्ष गेले, माझी नोकरी पण मस्त होती. अवॉर्ड मिळाल्यानंतर मला नवीन रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली सीईओ कडनं. कंपनीचं सोशल इनोव्हेशन डिपार्टमेंट स्टार्ट करून मॅनेज कर.
1: वा.
0: आणि हे करता करता असं कळत गेलं की काही काही सोशल इनोव्हेशन जे असतात ना ते सामाजिक गुड म्हणजे सोशल गुड करतात, पण त्याच्या बिझनेस व्हॅल्यूशी काही संबंध नसतो. म्हणजे कोणी कोणी झाडं लावतात राईट, कोणी कोणी शाळा बांधतात, पण माझा जॉब मी असा तयार केला होता की अशा सोशल इनोव्हेशन आपण शोधल्या पाहिजेत ज्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी होतात, सोशल चेंज पण होतोय आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पण आहे.
1: बर.
0: एक एक्झाम्पल देतो. मला एक माणूस भेटला लंडनमध्ये जो उंदरांना शिकवायचा लँडमाईन कशा शोधायच्या.
1: बर.
0: ओके. सो पहिला म्हणजे असला माणूस मला कधी आयुष्यात भेटला नव्हता, अशी कल्पनाही केली नव्हती की उंदरांकडनं जमिनी खाली ज्या लँडमाईन असतील त्या शोधून घे. आणि त्याने 300 उंदीर तयार केले होते असे. जसं कुत्र्याला लीश असतं तसं उंदराला पण लीश म्हणजे पट्टा असायचा, आणि उंदीर जिथे लँडमाईन आहे तिकडे नाकानी तो स्मेल करायचा आणि मग ह्या माणसाला कळायचं की तिकडे लँडमाईन आहे.
1: अच्छा.
0: सो मेंटली ब्लोन आउट म्हणतात ना, तसं माझं मेंटली माइंडच उडालं होतं की असं पण कोणी करू शकतंय. तर मी त्या माणसाला विचारलं तू हे का करतोस, तू 200 अजून गोष्टी करू शकतोस पण तू हे का करतोयस, 300 उंदीर म्हणजे आर्मी तयार केली आहे तू, ज्याचा भाऊ एका लँडमाईन मध्ये ब्लास्ट होऊन पाय त्याचा गेला असेल, असं होतच असेल ना कुठं ना कुठेतरी. त्या भावाला वाटत असेल की अरे हे कोणा दुसऱ्यावर नाही झालं पाहिजे म्हणून मी हे काम करतोय, कारण त्याचे उंदीर जायचे लँडमाईन शोधायला ना. सो मला असं वाटलं की या प्रश्नाचं उत्तर तो असं काहीतरी देईल की बॉस माझ्या आयुष्यात पण असं काहीतरी झालं आणि मला आता सोल्युशन शोधायचंय. पण त्याचं उत्तर ते नव्हतं. त्याचं उत्तर होतं मंदार बिकॉज आय लव रॅट्स. आणि मी लिटरली असंच म्हटलं की क्या पागल आहे क्या. तर तो म्हणाला नाही मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा मला डिप्रेशन यायचं आणि मी रस्त्यावर झोपायचो आणि रस्त्यावर मी उंदरांना पाळायचो.
1: बापरे.
0: आणि ते माझे फ्रेंड्स होते.
1: बरं.
0: आणि मी आता लोकांना दाखवून दिला की उंदरांमध्ये पण काही क्वालिटी आहे जी बेनिफिट देऊ शकते, म्हणून त्याने हे काम सुरू केलं होतं. तर मी त्याला म्हटलं, बॉस तू तर उंदरांचा ब्रँड मॅनेजर आहेस, तर माझं कार्ड तू घे, बिझनेस कार्ड घे. ओके, बिझनेस कार्डवर टायटल होतं, 10 लोकांची टीम होती माझी, 10 जण सीईओला आम्ही रिपोर्ट करायचो. आणि मी त्याला म्हटलं की मी एक फंड चालवतो, मला तू आवडलायस, मला तुझ्याबरोबर काहीतरी करायचंय.
1: बर,
0: काय करायचंय आता माहिती नाही. असं म्हणून मी लंडन मधनं ह्युस्टनला गेलो आणि माझ्या बॉसनी मला त्या दिवशी विचारलं की कोणाला भेटला, तर मी म्हटलं ह्याला भेटलो. तर तो हसला, तो कम्प्युटरवर गेला, त्याने प्रिंट आउट घेऊन आला आणि म्हणाला, शेल मध्ये किती लोक असतील पेरोलवर लँड माईन क्लीनअप करायला? मी म्हटलं, तू विचारतोय तर 0 नसणार, 100. तर तो हसला, त्याने प्रिंट आउट दाखवला, कंपनी इराक मधल्यानी 2000 लोकांना तिकडे जॉब दिले होते लँड माईन क्लीन करायचे.
1: बर,
0: कारण इराक आणि कुवेत मध्ये एक युद्ध झालं होतं 1992 मध्ये, गल्फ वॉर झालं होतं.
1: बरोबर,
0: तर तिकडे त्यांनी माईन टाकल्या होत्या सगळीकडे इंजिनियर्सना. त्या बॉर्डर मध्ये $1 बिलियन ऑफ नॅचरल गॅसचं फील्ड मिळालं होतं, म्हणजे जमिनी खाली.
1: बापरे.
0: सो त्यांनी विचार काय केला असेल की आपण प्रोडक्शन कसं करणार, आपण रिफायनरी कशी बांधणार, तर लँड डिमाईन करायला पाहिजे ना, माईन्स काढल्या पाहिजेत आधी. तर चला लोकांना जॉब्स देऊया, मग हे ह्याला म्हणतात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, CSR म्हणतात. एक चांगला रिपोर्ट तयार होतो आणि आपण दाखवू शकतो की बघ आपण जॉब्स तयार केले, मग गव्हर्नमेंट बरोबर रिलेशन चांगलं होतं, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि ऑफकोर्स लँड माईन क्लीन केल्यानंतरच आपण प्रोडक्शन करू शकू ना. सो त्याचा बिझनेस पण त्यांना दिसला होता. हे ऐकून मी आणि माझा बॉस ओरडलो, रॅट्स, आपण टॅन्झानिया मधल्या रॅट्स आणायच्या आणि आपण ह्या 2000 माणसांना हे रॅट्स द्यायच्या, त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य सेफ होईल ना, त्यांना कळेल कुठे लँडमाईन आहे.
1: बर,
0: बिझनेस व्हॅल्यू अशी होती की हे जे उंदीर होते ते 1 किलोग्रॅम वजन होतं त्यांचं. ओके, म्हणजे ते पाऊच रॅट म्हणतात त्यांना, मोठे रॅट्स असतात. आणि कुत्रा 5 किलोग्रॅम वगैरे असतो आणि लँडमाईन ब्लास्ट होऊ शकतो, पण उंदराचं वजन कमी असतं त्यामुळे तो करून पुढे पुढे जाऊ शकतो. सो एक तर ह्या माणसांचं आयुष्य सेफ होईल, यांना कळेल कुठे लँडमाईन आहे. आणि दुसरी गोष्ट, हे उंदीर माणसांपेक्षा 10 पट फास्ट काम करतात.
1: अच्छा,
0: हे आम्हाला त्या माणसांनी सांगितलं.
1: ओके,
0: म्हणजे काय की पोटेन्शियली आपल्याला ही जागा 10 पट जास्ती लवकर मिळेल, ह्याला बिझनेस व्हॅल्यू म्हणतात, की मला पटकन प्रोडक्शनला जाता येईल. सो ऍक्सिडेंटली मला असं कळलं की इनोव्हेशन हे एनर्जी टेक्नॉलॉजी रिलेटेड असायची गरज नाही, हे सामाजिक पण काही असू शकतं, सोशल कॉज पण असू शकतं.
1: बरोबर,
0: पण ते CSR नाहीये, त्याच्यामुळे शेलला बिझनेस फायदा पण आहे. सो हे माझी स्कॉलरशिप होतो. असा प्रोग्राम मी शेलमध्ये 4-5 वर्ष चालवला, $multi-million प्रोग्राम, इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम. की अजून असे काय आहेत का प्रोजेक्ट्स की दबंग माणूस काहीतरी अच्छा कर रहा है पण त्याने कधी विचार नाही केलाय की शेला ह्याचा बिझनेस फायदा आहे. सो असा माझा जॉब होता. असा जॉब करताना 2016 फेब्रुवारी महिन्यामध्ये माझा एक मित्र मेक्सिको मधला, तो पेट्रोल भरायला गेला होता आणि एक गोरा माणूस गन घेऊन आला आणि त्याने माझ्या मित्राच्या डोक्यावर गन ठेवली आणि त्याला धमकी दिली की गेट आउट ऑफ माय कंट्री.
1: बापरे.
0: आणि तो घाबरत माझ्या घरी आला आणि मला त्याने हे सांगितलं आणि त्याचं ऐकूनच मला असं बापरे झालं की तोपर्यंत ना आपण सगळं टीव्हीवर बघत होतो की असं होत आहे, शूटिंग होत आहेत, रेसिझम आहे, पण आता ते टीव्हीवर नव्हतं ना, आता ते माझ्या आयुष्यात आलं होतं, माझा बेस्ट फ्रेंड. सो तो म्हणाला की काय तू इनोव्हेशन इनोव्हेशनचं बोलत असतो सारखा, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर ना, व्हायलन्स इन अमेरिका. क्वेश्चन तर चांगला होता. असा प्रसंग जेव्हा येतो ना आपल्यावर की काहीतरी आपल्यावर घटना घडते, तरच आपण त्याचं सोल्युशन शोधायला निघतो.
1: बरोबर,
0: तोपर्यंत ते टीव्हीवर असतं. म्हणून त्या दिवशी संध्याकाळी मी बुक स्टोअर मध्ये गेलो आणि मार्टिन लुथर किंग नावाचे जे पॅस्टर होते त्यांची ऑटोबायोग्राफी मी विकत घेतली आणि ती रात्री वाचत होतो. त्याच्यात त्यांचा एक चॅप्टर होता पिलग्रीम एज टू इंडिया आणि पहिलं वाक्य होतं, इफ आय ट्रॅव्हल द होल वर्ल्ड आय विल गो ॲज अ टुरिस्ट, इन इंडिया आय हॅव कम ॲज अ पिलग्रीम ॲज अ सीकर. आणि तीच पानं ते लिहितात. सो त्या दिवशी रात्री मी लाईक झोपूच नाही शकलो. मी म्हटलं बस इसने ऐसा इंडिया देखा है जो मैंने कभी देखा ही नहीं है. असं झालं असेल ना की आपण आपल्याच आजूबाजूचं काही लक्ष देत नाही, पण बाहेरचा माणूस जेव्हा येऊन बघतो तेव्हा त्याला त्याची व्हॅल्यू कळते.
1: बरोबर.
0: आत्ताच्या माझ्या जनरेशनच्या अमेरिकेला याच मार्टिन लुथरच्या पावलांवर पाऊल ठेवून आपण भारतात घेऊन जाऊया आणि बघूया काय होतं.
1: भारताने जगाला दिलेली योग नावाची जी देणगी आहे त्याच्याशी तुमचा परिचय होऊन बराच काळ उलटलेला होता, आणि त्यानंतर जेव्हा मार्टिन ल्युथर किंग वाचनात आले तेव्हा कळलं की भारताबाहेरच्या लोकांना खरोखरच या गोष्टीबद्दलचं आकर्षण आहे. आणि मग या दोन्ही संस्कृती म्हणा किंवा हे दोन्ही प्रकारचे विचार एकत्र करून जेव्हा पाश्चिमात्य लोकांना तुम्ही हे सगळं सांगायचं की भारतीय सभ्यता, संस्कृती, भारताची परंपरा काय आहे आणि तिथे तुम्हाला आत्मिक शांती किंवा समाधान मिळणार आहे, तर हे नेमकं कधी घडायला सुरुवात झाली?
0: आपण हे मार्टिन लुथर भारतात आले होते हे मी तरी कधी शिकलो नव्हतो बाबा, मला तरी माहिती नव्हतं हे. मला एवढं माहिती होतं की हे गांधीजींचे डिसायपल होते, पण ते भारतात आलेले 5 आठवड्यांसाठी हे मला माहिती नव्हतं.
1: बर.
0: आणि नंतर मग असं पण आपल्याला मला माहिती होतं की स्टीव जॉब्स हॅड कम टू इंडिया, मार्क झकरबर्ग इंडियामध्ये आला आहे, सेल्स फोर्स नावाची एक अमेरिकेत मोठी कंपनी आहे मार्क बेनियॉफ, त्याने मला स्वतःनी सांगितलं होतं की मी भारतात गेलो होतो 1 महिना हॉलिडेसाठी. सो असे बरेचसे जे लीडर्स आहेत ते त्यांच्या ग्रोथसाठी, प्रगतीसाठी टाइम आउट घेऊन भारतात आले होते.
1: बर.
0: हे माहिती आपल्याला. तर मार्टिन लुथर किंग का इम्पॉर्टंट आहे, कारण मार्टिन लुथर किंग हा बिझनेस लीडर नाही आहे, मार्टिन लुथर किंग हा सोशल लीडर आहे, सोशल चेंज त्याने आणलाय. सो म्हणून मला असं वाटलं की अमेरिका, माझ्या जनरेशनची अमेरिका, म्हणजे जिथे गन व्हायलन्स होतोय, गँग व्हायलन्स आहे, डोमेस्टिक व्हायलन्स आहे, ड्रग्ज आहे, डिप्रेशन आहे, अशा लोकांना जर मी घेऊन माझ्याबरोबर आलो आणि त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि जर मी ते फिल्मवर कॅप्चर केलं तर अमेरिकेला जागवायला ही फिल्म यूज होऊ शकते.
1: बर. म्हणजे नेमकं काय केलं?
0: म्हणजे आयडिया, की ही आयडिया आली कुठून? ही आयडिया आली ते पुस्तक वाचून. हा माणूस गेलेला, ह्याच्या पावलावर पाऊल ठेवून ह्याच्या जर्नीवर असे अमेरिकन जाणायचे की जे फॉर एक्झाम्पल गँगमध्ये त्यांनी ड्रग्ज विकलेत किंवा मर्डर्स केलेत, राईट, क्रिमिनल्स आहेत, असे माणूस आणायचं की ज्याला डोमेस्टिक व्हायलन्स झालाय किंवा रेशियल व्हायलन्स झालाय, आणि अशी व्यक्ती आणायची की जिला गनचा दुष्परिणाम जाणलाय की तिने, सर्वायवर आहेत लोक, तर परपेट्रेटरला पण आणायचं, क्रिमिनलला पण आणायचं आणि सर्वायवरला पण आणायचं.
1: बर.
0: आणि अशा ह्याने मी 1 महिन्याची सुट्टी घेतली आणि त्या 1 महिन्यात मी उतरलो गंगेमध्ये आणि माझी ही फिल्म 1 महिन्यात तयार झाली.
1: अच्छा.
0: पुस्तक वाचल्यापासून 1 महिन्यात मी फिल्म मेकर झालो होतो.
1: ही जी काही फिल्म बनवली त्याच्यामध्ये नेमकं काय होतं आणि ज्याच्यामुळे त्याच्या नंतर म्हणजे अनेक लोकांना प्रेरणा मिळाली त्याच्यातून?
0: तर फिल्म बनवली मी अशी की काळा, गोरा, हिरवा, निळा, लाल, सगळ्या कलरचे अमेरिकन आले पाहिजेत, म्हणजे फक्त व्हाईट माणसं नाही, वेगळ्या वेगळ्या स्किन कलरची, इश्यूजची माणसं आणली पाहिजे. दुसरं, एकच इश्यू नाही घ्यायचा, तर गन वापरणारा पण आला पाहिजे आणि गनचा इम्पॅक्ट ज्याच्यावर झालाय तो पण आला पाहिजे. त्यामुळे माझी फिल्म गन बद्दल नाही आहे, कारण अर्ध्या अमेरिकेला वाटतं गन हवी, अर्ध्या अमेरिकेला वाटतं गन नाही पाहिजे, मला त्याच्यात पडायचं नाही आहे. सो मी आणला एक मेक्सिकन गँगचा लीडर.
1: अच्छा.
0: लॉस एंजेलिस मधला ब्लॅक लाईव्ज मॅटर म्हणून एक तिकडे मुवमेंट आहे रेशियल जस्टिससाठी, त्याच्या 2 ऍक्टिव्हिस्ट, एक स्कूल मधला टीचर, अमेरिकेतल्या सर्वात डेडली व्हायलंट नेबरहूड मधल्या शाळेतला एक टीचर.
1: बर.
0: ज्याने त्या नेबरहूड मध्ये बराच व्हायलन्स बघितलेला आहे. आणि 6वं कॅरेक्टर होतं एक गोरी अमेरिकन बाई जिचा मुलगा सँडी हुक नावाच्या एका स्कूल शूटिंग मध्ये, त्या घटनेमध्ये तो
1: गेला,
0: मेला होता. ती घटना एकदम त्यावेळेला, म्हणजे मी हे आता 2016 बोलतोय ना, तर ही घटना जस्ट झाली होती, म्हणजे 2014 झाली होती, की 15 वर्षाच्या एका मुलानी AK-47 घेऊन शाळेमध्ये जाऊन फर्स्ट स्टँडर्ड क्लासरूम मध्ये जाऊन 20 मुलांना गननी मारलं होतं. मग तो टीचर रूम मध्ये जाऊन सात टीचर्सना मारतो, त्यातली एक त्याची आई असते आणि मग तो स्वतःचा पण बळी घेतो. ही एकदम घाण डेडली मास शूटिंग झालं होतं.

0: अशा शाळेमधल्या पेरेंट्सची माझी ओळख झाली आणि त्यातली एक बाई माझ्याबरोबर यायला तयार झाली.
1: बर.
0: तिने मला विचारलं, मंजार, आय लाईक दिस, व्हॉट इज द नेम ऑफ युअर फिल्म? मी म्हटलं, बघ, मी आत्ता मार्टिन लुथर किंगचं पुस्तक वाचलंय, तो ना अहिंसा घेऊन आला भारतातनं, आणि अहिंसा म्हणजे ना प्रेम आहे. अहिंसा इज नथिंग बट प्रेम. सो माझ्या फिल्मचं नाव आहे फ्रॉम इंडिया विथ लव्ह.
1: वा.
0: ओके. बनवलं मी हे नाव त्या दिवशी. ती मिळाली साइन मी अप.
1: अच्छा.
0: तर तिचा माझ्यावर भरोसा, म्हणजे फोन कॉलवर, व्हिडिओ कॉलवर, हे बघून त्या दिवशी मलाच एकदम असं वाटलं, बापरे, मी खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेतोय. कारण एवढ्या ट्रॅजेडीमधनं गेलेली एक बाई जर यायला तयार असेल ना, तर तिचं काळजी घेतली पाहिजे. असे माझे एक्सपिरियन्सेस होत गेले की असे सहा लोक माझ्यावर यायला तयार झाले.
1: त्यांना तुम्ही भारतात घेऊन आलात?
0: त्यांना मी भारतात घेऊन आलो. त्यांचं सगळं खर्च बिर्च मीच केला. आणि ते मार्टिन लुथर किंग सगळ्यांना एकदम असा रोल मॉडेल आहे ना, त्यामुळे ते तयार झाले.
1: मग ही फिल्म शूट कशी केली गेली आणि त्या अमेरिकेतून इकडे आणलेल्या माणसांना नेमकं काय काय दिसलं?
0: मग मी 2 दिवस ते येणार त्याच्या 2 दिवसा अगोदर पर्यंत माझ्याकडे फिल्म करू नव्हता. आणि मी त्यांना सांगितलं होतं की मी फिल्म बनवणार आहे. सो मला असे 4-5, 25-26 वर्षाची मुलं भेटली जे बॉलिवूडमध्ये कॅमेरामॅन होते, आणि ते समहाव ते पटले, सर बहुत अच्छा आयडिया आहे, हम आएंगे. सो वाचलो मी, कारण मला फिल्म कुठे, फिल्म मेकर कुठे शोधू मी. सो हे 4-5, 25 वर्षाची मुलं माझ्याबरोबर आली, तयार झाली. आम्ही सगळे फ्लाय करून दिल्लीला गेलो. माझे अमेरिकन गेस्ट दिल्लीला आले आणि तिथून जर्नी सुरू झाली 10 दिवसाची. पहिलीच गोष्ट मी सांगतो, ती गोरी जी बाई होती सँडी हुक स्कूल शूटिंगची, ती शॉक मध्ये की मंदार तिला एअरपोर्टवर घ्यायला आलाय. कारण अमेरिकेत असं नसतं ना, अमेरिकेत आपण स्वतः उबर करून हॉटेलमध्ये चेकआउट व्हा, तिकडे कोणी घ्यायला येत नाही तुम्हाला.
1: बरोबर.
0: ती हेच बघून तिला एकदम भारवून आलेलं की मंदार, इट्स 2 AM, यू केम, यू स्टेड अप ऑल नाईट. म्हटलं, दॅट्स हाऊ वी ट्रीट अवर गेस्ट.
1: बरोबर.
0: आपण येणारच ना, कोणी आलं आपल्याकडे तर एअरपोर्टला रिसिव्ह करायला जाणारच आपण. आणि तिथून मग आमची जर्नी सुरू झाली. तर जर्नी मधलं सांगतो. आता जर्नी मध्ये मी असं विचार केला होता की इनर एक्सपिरियन्स तर द्यायचाच त्यांना. सो मला सुदर्शन क्रिया शिकवायला येते, ती मी त्यांना पहिल्या दिवसापासून शिकवणार. आणि 10 दिवस आम्ही नक्की साधना करणार, योगा, मेडिटेशन, क्रिया, हे दर दिवशी आम्ही करणार. दुसरा आउटर एक्सपिरियन्सेस मी त्यांना देणार, म्हणजे दर दिवशी एक होमवर्क देणार की आज एका नवीन माणसाला तुम्ही भेटायचं, त्याच्याशी बोलायचं, संवाद साधायचा, आणि त्याच्याबद्दल जे काही एक तुम्हाला शिकता येईल ते क्वेश्चन आन्सर मध्ये शिकायचं. पण तो माणूस टेस्ला गाडी, मर्सिडीज गाडी चालवणारा नाही पाहिजे, तो कॉमन माणूस पाहिजे. ओके. म्हणजे तो डबेवाला पाहिजे किंवा पानवाला पाहिजे, छोटा मुलगा शाळेत जातोय बॅग घेऊन, असं पाहिजे. ह्याच्यामध्ये मला असं वाटलं की त्यांना रिअल माणूस भारतातला मिळेल बघायला. ओके. जो 5-स्टार हॉटेलमध्ये नाही राहत. सो दॅट वॉज आउटर एक्सपिरियन्स. आणि आउटर एक्सपिरियन्स मध्ये मग मी त्यांना म्हटलं की आपण जेवण बनवूया एकत्र, राईट, किंवा ट्रॅव्हल करूया. आणि आम्ही मग आग्र्याला गेलो, दिल्ली आग्रा, आणि मग आम्ही ऋषिकेशला गेलो. ऋषिकेशमध्ये गंगेमध्ये जायचं माझं मन होतं, मी कधीच गेलो नव्हतो. आणि मी यांना म्हटलं की आमच्या देशामध्ये असं म्हणतात की गंगेत जर कोणी उतरलं आणि 3 वेळा जर नाक बंद करून ओम नमः शिवाय असं 3 वेळा जर केलं, तर असं मी ऐकलंय की याला म्हणतात की जे काही तुला लोड असेल या आयुष्यातलं, या जन्मातलं, ते गंगा आम्ही नदी म्हणून तिला आई म्हणतो, ते तुम्ही रिलीज करा. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहेत ते सांगायची गरज नाही, खाली जाल तेव्हा जस्ट रिलीज, कारण ती आई आहे. आणि हे मी पण केलं वर्गा. आणि पाणी एकदम असं गार, 4 डिग्री 5 डिग्रीचं गार पाणी, सगळ्यांनी केलं हे, डुबा, ओम नमः शिवाय डुबा, असं 3 वेळा आम्ही सगळ्यांनी केलं. आणि मला असं वाटलं की ते पाणी एवढं थंड असतं, छाती भरून येते आणि छातीमधनं असं रिलीज होतं. हे 3 वेळा केलं ना, तर माझा सायंटिस्ट इंजिनियर माइंड मला सांगतोय हे रिबर्थ आहे. म्हणजे जी कोई जुनी हवा आहे ना ती गेली आणि सगळं शरीर आपलं इनर क्लेन्स झालं, त्याला म्हणे रिबर्थ म्हणू शकले असतील. आणि हा गँगस्टर येतो, 3 वेळा डुबकी मारतो, बाहेर येऊन आम्ही त्याला विचारतो कसं वाटलं, तो म्हणतो इट फील्स लाईक रिबर्थ. म्हटलं बॉस, त्याला तर मी सांगितलं नव्हतं हे. सो त्याचे एक्सपिरियन्स होते ते. आणि किती पण थिअरी तुम्ही वाचली ना तर एक्सपिरियन्स मोर इम्पॉर्टंट असतो.
1: बरोबर.
0: आणि तो मी त्याला 10 दिवस तर हे क्रिया करतच होते आणि गंगेच्या बाजूला बसून आम्ही क्रिया केली त्या दिवशी. तर ही सँडी हुकची जी आई होती ती क्रिया झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना म्हणाली, दिस इज द मोस्ट पीसफुल आय हॅव एव्हर फेल्ट इन माय लाईफ. आणि काय बोलणार, तिचं काय सिच्युएशन आहे, तिचा काय मुलगा आणि काय स्टोरी आहे. आणि जर माझ्या थ्रू हिला हा एक्सपिरियन्स मिळाला असेल की ह्या आयुष्यात अजूनपर्यंत तिने असली मनशांती कधी पाहिली नव्हती, मला तर बाबा एकदम असं भरून आलं. पण आपलं काम करत जायचं, त्याचा रिझल्टची वाट नाही बघायची.
1: अक्षरशः अंगावरती शहारा आणणारे असे हे अनुभव सगळे तुमच्यापर्यंत पोहोचत होते.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात ध्यान साधना आणि योग साधना या विषयावर योगतज्ञ मंदार आपटे यांची दुहिता सोमणखेर यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, ही मुलाखत याआधी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवरून प्रसारित करण्यात आली होती. आज आपण ऐकलात या मुलाखतीचा भाग पहिला. श्रोते हो, या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल पुढच्या मंगळवारी. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 आणि 28 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट

संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अन्वेषा दत्तागुप्ता यांनी गायलेलं बबन या चित्रपटातील डॉक्टर विनायक पवार यांचं गीत. संगीत आहे हर्षित अभिराज यांचं.

गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. एक निवेदन ऐका. डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉ एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथ मित्र पुरस्कार 2025-26 साठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र आणि आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 ऑक्टोबर 2026 पर्यंत 3 प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.

0: उर्मिला धनगर यांनी गायलेलं सांजली हृदय यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रवीण कुंवर यांचं आणि चित्रपट होता दुर्गा म्हणतात मला. श्रोता, गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
1: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे. कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही. तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे किंवा कलाकार.

उदय शुमभ यांनी गायलेलं जगत जननी श्री महालक्ष्मी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सैराट या चित्रपटातील अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांनी गायलेलं गीत आणि संगीत आहे अजय अतुल यांचं.

0: याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 1:30 वाजता आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 वाजता लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल.
1: आकाशवाणी मुंबई तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेची विक्री करण्याच्या कालावधीत केला बदल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना. आणि H-1B व्हिसासाठीच्या अर्जांवर सध्याच्या शुल्काव्यतिरिक्त $1,00,000 जास्त नवं शुल्क आकारण्याचा अमेरिकेच्या गृह विभागाचा प्रस्ताव. युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात UPI प्रणालीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2016 या डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रारंभ झाला होता. तेव्हापासून आजपर्यंतच्या वाटचालीत UPI हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. या प्रणालीमुळे महिला छोटे व्यापारी विद्यार्थी आणि नवउद्योजकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेनं तसंच सुरक्षित स्वरूपात आणि तत्काळ करणं शक्य झालं.

आलंय. यूपीआय या डिजिटल क्रांतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर एक संदेश सामायिक केलाय. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असल्याचं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. देशवासियांनी यूपीआयबद्दलचे आपले अनुभव सामायिक करावेत असं आवाहनही त्यांनी केलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. यूपीआय ही जगातली सर्वात मोठी वास्तव वेळेतली पेमेंट व्यवस्था असल्याचं त्यांनी म्हटलंय. यूपीआय हे नवोन्मेषाच्या माध्यमातून भारताच्या परिवर्तनाच्या वाटचालीचा मार्ग प्रशस्त करण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचं एक उत्तम उदाहरण असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केलाय. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टेरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. ही आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली होती. मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली गेली आहे. इतर कोणत्याही अटी आणि शर्तींमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत सुनावणी घेण्याचे आणि पात्र अर्जदारांना नागरिकत्वाचे दाखले देण्याचे अधिकार केंद्र सरकारनं पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात राजपत्रित अधिसूचना जारी केली आहे. पश्चिम बंगालमधल्या 2,30,000 अर्जदारांपैकी आतापर्यंत पात्र ठरलेल्या 23,000 जणांना नागरिकत्वाचे दाखले देण्यात आलेत. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी ही माहिती दिली. उर्वरित अर्जांवर त्वरित कार्यवाही करून संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांमार्फत दाखले सुपूर्द केले जातील असं त्यांनी म्हटलं आहे. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि प्राप्तीकर परताव्याच्या माहितीचा गैरवापर होऊ नये यासाठी सुरक्षा उपाययोजना निश्चित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. पियुष शर्मा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर काल सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. वैयक्तिक माहिती खासगी संस्थांपर्यंत पोहोचवणं ही चिंतेची बाब असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं या सुनावणीत म्हटलं. व्यावसायिक तंत्रज्ञान परिसंस्थेत होणाऱ्या वैयक्तिक माहितीच्या देवाणघेवाणीविषयी खंडपीठानं चिंता व्यक्त केली. या क्षेत्रातल्या तज्ञांच्या मदतीनं या समस्येचं निराकरण करण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा विकसित करावी असा सल्लाही न्यायालयानं केंद्र सरकारला दिला. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांना आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ दिली. मुंबईतल्या लोकभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शपथविधीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांचं अभिनंदनही केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. अर्थ मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार द्विपक्षीय आर्थिक आणि वित्तीय भागीदारी बळकट करणं, गुंतवणूक संबंध दृढ करणं तसंच सामायिक जागतिक आर्थिक प्राधान्यक्रमाच्या मुद्द्यांवर सहकार्य वृद्धिंगत करणं यावर या भेटीत प्रमुख भर दिला जाईल. या दौऱ्यात सीतारामन कॅनडाच्या अर्थमंत्र्यांची भेट घेऊन आर्थिक आणि वित्तीय संवाद साधतील. याशिवाय प्रमुख कंपन्यांचे अध्यक्ष वरिष्ठ प्रतिनिधींशीही त्या संवाद साधतील. दुसऱ्या टप्प्यात त्या अमेरिकेत गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेत सहभागी होतील. तसंच अॅशविले इथं अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील.
H-1B व्हिसासाठीच्या अर्जांवर सध्याच्या शुल्काव्यतिरिक्त 1,03,265 अमेरिकी डॉलर इतकं नवं शुल्क

0: करण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या गृह विभागानं मांडला आहे. या अंतर्गत उच्च पदवीधारकांद्वारे केल्या जाणाऱ्या अर्जांचाही समावेश आहे. ज्या H1B व्हिसासाठी मर्यादेचा नियम लागू नाही अशांसाठी हे शुल्क लागू नसेल. या अंतर्गत काही ना नफा ना तोटा तत्वावरच्या संशोधन संस्था सरकारी संशोधन संस्था आणि उच्च शिक्षण संस्थांकडून दाखल होणाऱ्या अर्जांचा अंतर्भाव असेल असं या प्रस्तावात म्हटलंय. अर्ज दाखल करतानाच हे प्रस्तावित शुल्क घेतलं जावं अशी तरतूदही या प्रस्तावात मांडली आहे. अमेरिकेकडे H1B व्हिसासाठी दरवर्षी अंदाजे 85,000 अर्ज केले जातात. या नव्या शुल्क आकारणीमुळे वर्षाला सुमारे 8.80 अब्ज अमेरिकी डॉलरचा महसूल मिळेल असा अंदाज विभागानं वर्तवला आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी इराणविरुद्ध आर्थिकदृष्ट्या डी डे अर्थात निर्वाणीच्या कारवाईची घोषणा केली आहे. या अंतर्गत इराणच्या लष्करी गरजा खरेदी व्यवस्था तसंच पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल व्यापाराशी संबंधित संबंधांवरून 60 संस्था व्यक्ती आणि जहाजांवर निर्बंध लादले आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेला ओलीस ठेवण्यासाठी इराणद्वारे वापरल्या जाणाऱ्या महसुलाला आळा घालणं हा यामागचा उद्देश असल्याचं बेसेंट यांनी म्हटलंय. दरम्यान अमेरिकेच्या या विस्तारित निर्बंधांचा 2 वर्षांपर्यंत सामना करण्यासाठी इराण सज्ज असल्याची प्रतिक्रिया इराणनं दिली आहे. निर्बंध असतानाही तग धरण्यासाठी इराणकडे स्वतःची संसाधनं असल्याचं इराणचे अर्थमंत्री अली मदानी जादेह यांनी म्हटलंय. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंका पहिल्या डावात अजूनही मोठ्या पिछाडीवर आहे. श्रीलंकेनं आज आपला पहिला डाव कालच्या 2-8 या धावसंख्येवरून पुढे सुरू केला. मात्र प्रसिद्ध कृष्णा यानं सलामीवीर कमिल याला लवकर माघारी धाडत श्रीलंकेला तिसरा धक्का दिला. त्यानंतर आलेल्या कामिंदू यानं अर्धशतकवीर पसिंदूसोबत 87 धावांची भागीदारी करत श्रीलंकेचा डाव सावरला. प्रसिद्ध कृष्णा यानंच कामिंदू याला बाद करत ही जोडी फोडली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पहिल्या डावात श्रीलंकेच्या 5-147 धावा झाल्या होत्या. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं आसपासच्या अनेक भागात त्याचा प्रभाव दिसून येतोय. दक्षिण बंगालमध्ये अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर आणि दक्षिण 24 परगणा मिदनापूर झारग्राम पुरुलिया बांकुरा कोलकाता आणि हावडा या जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे. झारखंडमध्ये पुढचे 4 दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर 10 जिल्ह्यांना 27 ऑगस्टपर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. ओदिशात आजपासून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. तर उत्तर किनारपट्टीवरच्या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतोय. भद्रक आणि जाजपूर जिल्ह्यांमध्ये सतत होणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यानं काही ठिकाणी शाळा बंद ठेवल्या आहेत. हवामान विभागानं 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. बिहारमध्ये गंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पाटणासह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये आज जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. उत्तर प्रदेश बिहार झारखंड मध्य महाराष्ट्र विदर्भ ईशान्य भारत पश्चिम बंगालचा काही भाग तमिळनाडू पुदुच्चेरी कराईकल कर्नाटक किनारपट्टीचा काही भाग आणि केरळ इथं मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्व राजस्थान ओदिशा आंध्र प्रदेश अंदमान आणि निकोबार बेटं लक्षद्वीप आणि कर्नाटकमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेची विक्री करण्याच्या कालावधीत केला बदल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर. आणि H1B व्हिसासाठीच्या अर्जांवर सध्याच्या शुल्काव्यतिरिक्त $1,00,000 जास्त नवशुल्क आकारण्याचा अमेरिकेच्या गृह विभागाचा प्रस्ताव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: .7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: लातूर जिल्ह्यात पावसाची ओढ कायम. 23 ऑगस्टपर्यंत सरासरीच्या केवळ 57% पाऊस. स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण. आणि स्कूल ठीक करो अभियानातील पाहणीवरून अभिजित दिपके यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती.
3: अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवार 23 ऑगस्ट रोजी रात्री लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली. जवळपास 15 मिनिटांच्या मुसळधार

0: सरींमुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असून कोमेजत चाललेल्या पिकांनाही या पावसामुळे आधार मिळाला आहे. मात्र जिल्ह्यातली पावसाची तूट अद्याप कायम आहे. जूनपासून जिल्ह्यात 270.7 मिलीमीटर पाऊस झाला असून तो एकूण सरासरीच्या केवळ 57.3% आहे. पावसाच्या दीर्घखंडामुळे अनेक भागातील पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी पिकं पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे आगामी काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचंही संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. देशाचा स्वातंत्र्य दिन लातूर जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. युवकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान, रोबोटिक्स, स्टार्टअप आणि आधुनिक शेती यासारख्या क्षेत्रात पुढे यावं असं आवाहन भोसले यांनी केलं. लातूर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात 22,963 शेतकऱ्यांसाठी 159 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. लातूरमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी नागरिकांशी संवाद साधत विविध समस्या आणि तक्रारींची निवेदनं स्वीकारली. जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठकही घेतली. पिण्याच्या पाण्याचं नियोजन, जलस्रोतांमधील पाणीसाठ्याचा आढावा आणि अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी संयुक्त पथकं कार्यरत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी लातूरमध्ये 45 तक्रारदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. मालमत्ता वाढ, सायबर फसवणूक, दाखल गुन्ह्यांचा तपास आणि अवैध व्यवसाय यासह विविध विषयांवरील तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या. तक्रारींची गांभीर्यानं दखल घेऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचना उमाप यांनी दिल्या. औसा इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या पाहणीवरून काँक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके, लातूरचे समन्वयक अजिंक्य शिंदे आणि अन्य व्यक्तींविरुद्ध औसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शाळेतली दुरावस्था, स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न समोर आणल्यामुळेच आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा समन्वयक शिंदे यांनी केला आहे. यापूर्वी अभिजित दिपके यांनी स्कूल ठीक करो अभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्यातल्या उजनी, एकांबी, चिंचोली, काजळे, औसा आणि लातूर शहरातल्या शाळांची पाहणी करून शिक्षण व्यवस्थेतले विविध प्रश्न उपस्थित केले. उदगीर तालुक्यात पैशांचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेतून अघोरी विधी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसांनी 13 आरोपींना अटक केली असून 2 आरोपी फरार आहेत. उदगीर शहर पोलीस ठाण्यात 2,143.79 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या परदेशी निधी व्यवहारासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. खोटी प्रमाणपत्रे देऊन परदेशात निधी पाठवण्यास चुकीच्या पद्धतीनं सहाय्य केल्याच्या आरोपावरून सीए श्याम शिवप्रसाद कलानी यांच्यासह 16 कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लातूरमध्ये अवैध सावकारीविरोधात सहकार विभागानं धडक कारवाई करत संशयित सावकाराच्या घर आणि कार्यालयावर छापा टाकला. कर्ज व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे, धनादेश आणि खरेदी खतांसह विविध कागदपत्रे यावेळी जप्त करण्यात आली. लातूरमध्ये नागरिकांना आधारच्या विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अद्ययावत आधार सेवा केंद्र सुरू करण्यात आलं आहे. हे केंद्र आठवड्याचे 7 दिवस सुरू राहणार आहे. विविध पक्ष संघटनांच्या वतीनं लातूर जिल्ह्यात गेल्या महिन्यात आंदोलनं करण्यात आली. जिल्ह्यात कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं लातूर लांबजना महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं. जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. लातूर महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं. सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांकडून अधिकारी कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं 4 ते 5 महिन्यांचं मानधन रखडल्यानं कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं असून मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. लातूरमध्ये अडत व्यापाऱ्यांचं सुमारे 1.5 कोटी रुपयांचं थकीत पेमेंट वसूल करून देण्याच्या मागणीसाठी 18 ऑगस्ट रोजी बाजार समिती परिसरात धरणे आंदोलन करण्यात आलं.
1: लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 1:45 आणि 45 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया वंदना विटणकर यांची रचना सुमित्रा सामंत यांच्या स्वरात.

उषा अत्रे, दशरथ पुजारी आणि सहकलाकारांनी गायलेलं यशवंत देव यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. आणि याबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
0: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे। कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही। तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे किंवा कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे। आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील।
0: तेव्हा ऐकायला मुळीच विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश।
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 1:55 होऊन गेलं आहे। पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके।

0: या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
1: आला श्रावण. कशी मनातून मने गुंतता भाव दाटतो उरी, कशी मनातून मने गुंतता भाव दाटतो उरी, उन्हात नावन सुंदर होऊन येती श्रावण सरी. जलथेंबानी कशी चमकते सृष्टी ही साजरी, कधी हसऱ्या कधी लाजऱ्या आल्या श्रावण सरी. शांता शेळके यांची श्रावण सरी कविता. श्रावणातल्या शुक्रवारी घरोघरी मुलांच्या आरोग्यासाठी ज्युतीची पूजा केली जाते. बाजारात ज्युतीचं छापील चित्र मिळतं. चार चौकोनात चार चित्र असतात. त्यातली लेकूरवाळी बाई ती ज्युती. चित्रातल्या उरलेल्या चौकोनांमध्ये एक हिरण्यकश्यपूचे पोट फाडणाऱ्या नरसिंहाचं चित्र असतं. नागकुळाचं चित्र असतं. त्याची नागपंचमीच्या दिवशी पूजा होते आणि गुरुवारी बृहस्पतीची पूजा करतात. पूजेच्या वेळी कापसाची गेजवस्त्र आघाडा दुर्वा वाहतात. पूर्णाचा नैवेद्य आणि आरती करतात. पूर्णाच्या दिव्यात तूपवाती लावून मुलांना ओवाळतात. ज्युतीची कहाणी आणि ओवाळणं होईपर्यंत ते पुरण खरपूस भाजलं जातं. त्याची चव फार सुरेख लागते. त्या पुरणाचा वास अजून आठवतो. शुक्रवारी शाळेत जाण्याच्या आधी आरती करून घाईघाईने शाळेत जायचं. शाळेत मुलं यायची त्यांच्याही कपाळावर कुंकू अक्षताचे टिळे असायचे. श्रावणातले पिठोरी अमावस्येचे व्रतही मुलांच्या दीर्घायुष्यासाठी करण्याचं व्रत. या व्रताची देवी आहे पार्वती. पुराणात अशी कथा आहे की पार्वतीने इंद्राणीला या व्रताचा महिमा कथन केला व या व्रताने सौभाग्य संतती आणि ऐश्वर प्राप्त होतं असं सांगितलं. त्या दिवशी आई उपास करून संध्याकाळी स्नान करून पिठोरीची पूजा करत असे. पिठोरीच्या कहाणीत एक अभिजात कारुण्य होतं. कहाणीतली बाई कहाणी वाचायला सुरुवात करते आणि तिचा एक मुलगा सर्पाने गिळला होता तो परत आला. एक मुलगा विहिरीत बुडला होता तो आला. असे तिचे चार मुलगे जे नाहीसे झाले होते ते परत येतात. ती मागे न बघता विचारते अतीत कोण आणि मुलगा आपले नाव सांगतो. देवाऱ्याभोवती मुलांची दाटी, त्यात सख्खी चुलत आते भावंड असा काही भेद नसायचा. आईनं मागे वळून बघायचं नाही. तिने मागे दिलेली खिरीच्या वाटीवर ठेवलेली पुरी आणि पुरीवर पूर्णाचा तेवणारा दिवा आपण हलकेच घ्यायचा. ती गरम वाटी आणि दिवा लवंडू नये म्हणून कोण धावपळ. सगळं वातावरण मोठं अद्भुतरम्य असायचं. श्रावणी अमावस्येचा दुसरा भाग बैलपोळा. शेतकी प्रधान समाजातल्या शेतकऱ्यांनी बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण. त्यासाठी आवर्जून मामाकडे गावाला जायचं. सकाळी उठून तेलपाणी लावून बैलांना आंघोळी करायच्या. ती सुस्वभावी जनावरही आम्ही जे करू ते अगदी मन लावून करून घ्यायची. त्यांच्या पाठीवर हळद कुंकवाच्या हाताचे ठसे काढायचे. शिंगांना बेगड लावायचं. गळ्यात झेंडूच्या फुलांच्या घुंगरांच्या माळा घालायच्या. कपाळावर रंगीबेरंगी गोंडे बांधायचे. पाठीवर झुली घातल्यावर तेही आपल्याकडे बघून आनंदाने हसत आहेत असं वाटायचं. घरातून पुरणाच्या पोळ्यांचं ताट यायचं. प्रत्येकालाच बैलांना पुरणपोळी भरवायची असायची. संध्याकाळी सजवलेले रंगीत बैल घेऊन महादेवाच्या दर्शनाला जायचं. समाज कृषीप्रधान असतानाच नाही तर भटक्या विमुक्त असण्याच्या काळापासूनच गोधनाचं महत्व आहे. वेदकाळात तर गायींचा समावेश संपत्तीत होत असे. सातारा जिल्ह्यात आषाढात मूळ नक्षत्राच्या दिवशी हा सण शेतकरी लोक साजरा करतात. तो बेंदर या नावाने ओळखला जातो. आला श्रावण.
0: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: ऐसे अक्षर रसिके हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2 वाजले आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधूनमधून एखादी मोठी सर येण्याची शक्यता आहे. हवामानात मोठा फारसा बदल संभवत नाही. आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात फलोद्यान पिकांसाठी सिंचनाचं महत्व याविषयी माहिती ऐकणार आहात. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा.
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. फलोद्यान विषयक पिकांची प्रामुख्यानं फळबाग, भाजीपाला, फुलशेती, कंद पिकं, मसाल्याची पिकं, चहा, कॉफी आणि इतर दुय्यम पिकं इत्यादी शाखांमध्ये विभागणी केली जाते. याशिवाय पाण्याच्या आवश्यकतेनुसार विविध फळझाडांची मुख्यत्वे तीन प्रकारात विभागणी होते. कोरडवाहू किंवा वर्षावलंबी फळझाडं म्हणजे सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर घेतली जाणारी फळझाडं. यामध्ये आंबा, काजू, फणस, कोकम, जांभूळ, आवळा, करवंद, चिंच, सीताफळ, कवट यांचा समावेश होतो. कमी किंवा मर्यादित सिंचनावर घेतली जाणारी जी फळझाडं आहेत तर यामध्ये प्रामुख्यानं डाळिंब, बोर, अंजीर, लिंबू, अननस, पपनस यांचा समावेश होतो. भरपूर आणि नियमित पाण्यावर घेतली जाणारी जी फळझाडं आहेत तर यात केळी, नारळ, सुपारी, चिकू, द्राक्ष, पेरू, पपई, लिची, स्ट्रॉबेरी, संत्री, मसाल्याची पिकं यांचा समावेश होतो. आंबा, काजू, फणस, कोकम ही कोकण विभागातील वर्षावलंबी फळझाडं असली तरी लागवडीच्या सुरुवातीच्या 3 ते 4 वर्षापर्यंत त्यांना जगवण्यासाठी पाणी आवश्यक असतं. नारळ आणि सुपारी ही महत्वाची नगदी आणि बागायती पिकं आहेत. या पिकांच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत तसंच मुबलक पाण्याची आवश्यकता असते. तर चिकू, केळी, पानवेल, अननस आणि मसाल्याची पिकं ही सुद्धा महत्वाची बागायती पिकं आहेत. असं असलं तरी बहुतांश शेतकरी हे नारळ, सुपारी, केळी, पानवेल आणि मसाल्यांच्या पिकांची मिश्र पीक पद्धतीनं लागवड करतात. अन्नधान्य आणि इतर नगदी पिकांप्रमाणे बागायती फळपिकांना सुद्धा पाणी देण्यासाठी विविध सिंचन पद्धतींचा अवलंब करण्यात येतो. योग्य अशा सिंचन पद्धतीची निवड करताना मुख्यत्वे करून जमिनीचा प्रकार, खोली, उतार, पोत आणि इतर भौगोलिक गुणधर्म म्हणजेच हवामान आणि हंगाम तसंच पिकांविषयीची माहिती, झाडाचं वय, मुळांची खोली, प्रकार, रचना, 2 ओळीतलं आणि झाडांमधलं अंतर, फलधारणेचा कालावधी, पाण्याची उपलब्धता, पाणी साठवण्याचं आणि पुरवठा करण्याचं साधन या बाबी विचारात घेणं महत्वाचं ठरतं. फलोद्यान पिकांच्या वाढीसाठी निरनिराळ्या अवस्थेनुसार पाणी देण्यासाठी निरनिराळ्या पद्धतींचा वापर करावा लागतो. फलोद्यान विषयक पिकांच्या विशेषतः काही फळबागा, भाजीपाला आणि फुलझाडांच्या लागवडीसाठी रोपवाटिका तयार कराव्या लागतात आणि अशा रोपवाटिकांना पुरेसा आणि नियमित पाणी पुरवठा करावा लागतो. त्यासाठी सिंचनाच्या निरनिराळ्या पद्धती वापरण्यात येतात. यात प्रामुख्यानं सपाट वाफे, गादी वाफे, चर खोदणं आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये रोपं कलम तयार करून त्यांना निरनिराळ्या भांड्यांच्या किंवा झारीच्या सहाय्यानं पाणी देणं या पद्धतींचा यामध्ये अंतर्भाव आहे. तर काही ठिकाणी प्रवाही आणि तुषार सिंचन पद्धतीनं पाणी देतात. विविध भाजीपाला पिकं, कंद पिकं, फुलझाडं तसंच केळी, पपई, अननस यासारख्या 1 ते 1.5 वर्षात तयार होणाऱ्या फळझाडांना सपाट वाफे, गादी वाफे, सरीवरंबा आणि आळी पद्धतीद्वारे पारंपरिकरित्या पाणी देण्यात येतं. परंतु काही वर्षापासून तुषार आणि ठिबक यासारख्या पाणी देण्याच्या सुधारित पद्धतींचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. ठिबक सिंचनाबरोबरच गवत किंवा प्लास्टिक आच्छादनाचा वापर केल्यामुळे पाण्यामध्ये आणखी बचत करता येते. आंबा, चिकू, नारळ, सुपारी आणि पानवेलीच्या पिकांना पाणी देण्यासाठी प्रवाही आणि ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. आंबा कलम जगवण्यासाठी आणि त्यांची चांगली वाढ होण्यासाठी लागवडीनंतर पहिली 3 वर्ष हिवाळ्यात आठवड्यातून 1 वेळा तर उन्हाळ्यात 2 वेळा पाणी देणं आवश्यक असतं. प्रति कलमास किंवा झाडास त्याच्या वयानुसार आणि जमिनीनुसार सर्वसाधारणपणे 20 ते 25 लिटर पाणी द्यावं. 3 वर्षानंतर पाणी देण्याची आवश्यकता नसते. तरी सुद्धा आंबा कलम किंवा झाड जेव्हा मोहरांनी चांगलं डवरलेलं असतं तेव्हा एकदा आणि त्यानंतर 15 दिवसांनी दुसऱ्यांदा प्रतिझाडाला 1500 लिटर पाणी दिलं तर फळांची गळ कमी होते आणि फळांच्या संख्येत आणि वजनामध्ये चांगली वाढ होते असं दिसून आलं आहे.
2: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण फलोद्यान पिकांसाठी सिंचनाचं महत्व याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:05 आणि 40 सेकंद झाले आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
4: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री बरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
5: श्रोते हो,

0: नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजपासून नेत्रदान पंधरवडा सुरू होतोय. या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याबद्दलच माहिती करून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: नेत्रदान म्हणजे नेमकं काय असतं ते जरा सविस्तर सांगा.
1: नेत्रदान म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे किंवा आवश्यक असलेले नेत्रबुबुळ वैद्यकीय पद्धतीने मिळून ते गरजू रुग्णाच्या उपचारासाठी वापरणे. मृत व्यक्तीचा कॉर्निया काढून जो अंध व्यक्ती आहे त्याला बसवण्यात येतो, ह्यालाच प्रत्यारोपण असे म्हणतात.
0: बरं, आपल्या भारतामध्ये नेत्रदानासाठी काही नियम आहेत का?
1: डेथ सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये डेथ कशामुळे झालेली आहे मृत व्यक्तीची ते कारण महत्वाचं आहे. नॉन इन्फेक्टिव्ह जर असेल तर आपण नेत्रदान करून घेऊ शकतो.
0: बरं सर, हा जो राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो आपल्याकडे, तो साजरा करण्यामागे उद्देश काय आहे?
1: नेत्रदानाबाबत समाजामध्ये अजूनही अनेक गैरसमज आहेत, तर ते आपण वेगवेगळ्या माध्यमातून जसे की पथनाट्य आणि ह्या पंधरवड्यामध्ये रांगोळी स्पर्धा घेणे, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रॅली काढणे ह्यामार्फत आपण जनजागृती करत असतो. आणि वर्षभर आपल्याकडे आय डोनेशन काउन्सिलर आहे, तो तुम्हाला सर्व माहिती देऊ शकतात.
0: श्रोते हो, आता आपण नेत्रदानाचा संकल्प केलेल्या डॉक्टर रश्मी आठले यांचे विचार जाणून घेऊया. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
0: मॅडम, आपल्या कुटुंबियांपैकी कुणी नेत्रदान केलं आहे का?
2: हो, माझ्या सासऱ्यांचं मरणोत्तर नेत्रदान केलेलं आहे.
0: बर.
2: देहदान पण केलेलं आहे.
0: बरं, यामागची तुमची भूमिका काय होती?
2: आम्ही स्वतः दोघेही डॉक्टर असल्यामुळे आमच्याकडून समाजाला काहीतरी देणं म्हणून नेत्रदान करायचं होतं. आम्ही दोघांनी नेत्रदानाचे फॉर्म तर भरलेलेच आहेत, परंतु माझ्या सासऱ्यांनाही नेत्रदान प्रथमपासूनच करायचं होतं म्हणून आम्ही ते केलं. आणि नेत्रदानाचं कसं आहे, आपल्या दोन नेत्रांमुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टीदान मिळतं ना,
0: हो,
2: त्यामुळे आम्ही ते करायचं ठरवलं होतं.
0: या दृष्टीनं लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी तुम्ही काय आवाहन कराल?
2: मी लोकांना असं सांगेन की आपल्या जीवलगांचे नेत्ररूपी अवयव असेल किंवा कुठलाही अवयव असेल, तर तो जर आपण दुसऱ्या व्यक्तीला दान केला तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातला अंधकार दूर होऊन त्याला जीवन जगण्याची एक नवीन संधी मिळते.
0: बरोबर.
2: तुम्ही विचार करा, एखादी अंध व्यक्ती असते, तुम्ही डोळे मिटून 5 मिनिटं चालायचा प्रयत्न करा, नाही ना आपण चालू शकत.
0: खरंय.
2: तर त्या व्यक्तींना कसं वाटत असेल, पण त्यांना एका डोळ्याला जरी फायदा झाला तर त्यांना हे सुंदर जग बघायची एक संधी मिळू शकते, अशी एक भावना माझी तरी आहे. आणि आम्हीही आमचं मरणोत्तर नेत्रदान करणार आहोत, अवयवदान करणार आहोत. आणि सांगायला मला आनंद होईल की आमच्या कुटुंबातील इतरही व्यक्ती म्हणजे आमचे काही जे नातेवाईक आहेत त्यांनी सुद्धा यापूर्वी नेत्रदान सुद्धा केलेलं आहे, देहदान सुद्धा केलेलं आहे.
0: म्हणजे मला असं वाटतं की सगळे आपले श्रोते जे आहेत ते या गोष्टीपासून प्रेरणा घेऊन या मार्गावरती पुढे चालू शकतील निश्चितच. थँक्यू मॅडम.
2: धन्यवाद.
0: या होत्या डॉक्टर रश्मी आठले मॅडम. बऱ्याच श्रोते हो, उद्या पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.
3: नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्य धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 आणि 10 सेकंद झाले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया.
2: श्रोते हो नमस्कार, परिसर या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र अर्थात रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय आणि ते कसं करायचं याविषयी आज जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये वल्लभ वणजू आलेले आहेत. सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: तर सुरुवातीला सांगा की रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र म्हणजे नेमकं काय.
3: त्यापूर्वी मी एक सांगू इच्छितो की 1995 साली

0: स्टॉकहोम येथे बोलताना त्यावेळेचे वर्ल्ड बँकेचे व्हाईस प्रेसिडेंट इस्माईल सेरागेल्डिन म्हणाले होते की या शतकातील युद्ध जर तेलासाठी झाली असतील तर पुढच्या शतकातील युद्ध हे पाण्याचं योग्य नियोजन केलं नाही तर होतील. हे वाक्य खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: आता आपल्याला एक सांगता येईल की भारतामध्ये सरासरी 1170 मिलीमीटर पाऊस पडतो या जमिनीवरती, आणि बरंचसं पाणी म्हणजे धरणामध्ये, ओढ्यांमध्ये, तलावांमध्ये पाणी साठवलं जातं, आणि वाहून जाणारं पाणी हे नदी, नाले, ओढे ह्या मार्गे समुद्राला जाऊन मिळतं. हे वाहून जाणारं पाणी आहे ते आपल्याला अडवलं पाहिजे. म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पाण्याची शेती करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
1: बरोबर. आता ही पाण्याची शेती कशी करायची?
0: रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धती अवलंबता येतील. आता रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पाणी साठवणं, ते जमिनीत मुरवणं आणि त्याचा योग्य वापर करणं.
1: मग आज पावसाचं पाणी साठवण्याची गरज नेमकी का भासते?
0: याला कारण अनिर्बंध पद्धतीने झालेला पाण्याचा उपसा, वाढलेलं शहरीकरण, शेतीचं वाढलेलं प्रमाण, वाढलेली लोकसंख्या या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आपण काय करतोय की नुसतं जमिनीतलं पाणी उपसून घेतोय, आपण त्याच्यात परत भरत नाहीये.
1: बरोबर.
0: म्हणजे जसं आपण आपली जी ठेव असते बँकेमध्ये ती आपण काढतो, आपल्याला गरजेनुसार आपण ते पैसे काढतो, पण ते काढल्यानंतर आपण परत त्या बँकेमध्ये आपले पैसे भरतो, कारण ते आपल्याला पुढे कधीतरी आपल्या संकटाच्या काळात आपल्याला उपयोगी पडतील.
1: पाण्याचं पण असंच आहे.
0: पाण्याचं पण
1: आज आपण वापरतोय पण उद्यासाठी ते साठवणं गरजेचं
0: आहे आणि आपण ते करत नाही आहोत.
1: बरोबर. पण मग हे पाणी साठवण्याच्या पद्धती मगाशी तुम्ही म्हणालात त्या कोणत्या आहेत?
0: प्रथम आहे ते शेततळ. मोठ्या प्रमाणात शेततळी बांधता येतात आपल्याला, सरकार त्याच्यासाठी अनुदान देतं. त्याच्यानंतरची दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे मोठ्या मोठ्याले हौद बांधणं किंवा टँक बांधणं, त्या टँकमध्ये हे पाणी साठवणूक करणं. दुसरी गोष्ट आहे जिथे मातीची जमीन असेल त्या मातीच्या जमिनीला वेगवेगळ्या ठिकाणी चर मारून, खास करून उतारावरची जी जागा आहे तिथे चर मारायची मोठ्या प्रमाणात, म्हणजे ते पाणी त्या चरात येतं आणि ते पाणी जमिनीत मुरतं. आता आपण कोकणाचा विचार केला तर आपल्याकडे बरेचसे सडे आपण ज्याला म्हणतो की जे कातळ सडे आहेत, त्या कातळ सड्यांवरती आपण जमिनीला छेद देऊन म्हणजे आर्टिफिशियली त्याला ब्रेक करून आपण त्याच्यामध्ये पाणी सोडू शकतो, किंवा आपल्या विहिरीमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने आपण उतारावरचं पाणी चॅनलाइज करून ते आपण आपल्या विहिरीमध्ये सोडून आपल्या विहिरीची पातळी आणि पर्यायाने भूजल पातळी आपण वाढवू शकतो.
1: नक्कीच. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला पाणी टंचाईवर मात करता येईल?
0: नक्कीच करता येईल. जर आपण उपसलेलं पाणी, पाणी हे जीवन आहे, अत्यावश्यक आहे, आपल्याला त्याची गरज आहे, पण आपण जे पाणी उपसतोय तेच पाणी परत आपण जमिनीच्या पोटात भरणं गरजेचं आहे. हे जर आपण नाही केलं ना, तर जसं मी पहिलं वाक्य सांगितलं हिरॉल सरांचं, तर ती युद्ध आपल्याला टाळता येणार नाही.
1: निश्चितच. श्रोतेहो, याविषयीच आपण अधिक माहिती घेणार आहोत उद्याच्या भागात. नमस्कार.
2: परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 2:15 दोपहर समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
3: नमस्कार. आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. मुख्य समाचार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने यूपीआई को भारत की डिजिटल भुगतान यात्रा में महत्वपूर्ण क्षण बताया. 11 देशों में शुरू होने के साथ यूपीआई को वैश्विक पहचान मिली. सरकार ने पश्चिम बंगाल सरकार को नागरिकता संशोधन अधिनियम के अंतर्गत सुनवाई करने और पात्र आवेदकों को नागरिकता प्रमाण पत्र जारी करने का अधिकार दिया. राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार अजीत डोभाल आज पेइचिंग में चीन के विदेश मंत्री वांग यी के साथ भारत चीन सीमा विवाद पर वार्ता करेंगे. अमरीका ने तय सीमा के अंतर्गत सभी H-1B वीजा आवेदकों पर मौजूदा शुल्क के अतिरिक्त $1,03,000 का अतिरिक्त शुल्क लगाने का प्रस्ताव दिया. और कोलंबो में भारत के साथ अंतिम क्रिकेट टेस्ट मैच के तीसरे दिन श्रीलंका ने पहली पारी में 7 विकेट पर 173 रन बनाए. श्रीलंका 330 रन से पीछे है.

प्रसार भारतीच्या वेळेस ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 40 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात धनंजय जोशी यांचं गायन आपण ऐकणार आहात, राग भीमपलास. विलंबित बंदिश एक तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत अब तो बडी बेर. द्रुतबंदिश 3 तारात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत आनंद भर आये मारो मन. यांना साथ संगत अशी आहे, तबला साथ आहे अमित मिश्रा यांची आणि हार्मोनियमची साथ आहे मकरंद वैशंपायन यांचं. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात धनंजय जोशी यांनी गायलेला राग भीमपलास.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात धनंजय जोशी यांचं गायन आपण ऐकलं. राग भीमपलास यांना साथ संगत अशी होती, तबला साथ होती अमित मिश्रा यांची आणि हार्मोनियम साथ होती मकरंद वैशंपायन यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. श्रोता, आज संध्याकाळी 5:02 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल संगीता बंदोपाध्याय यांचं उपशास्त्रीय गायन पहाडी ठुमरी मिश्र किरवाणी आणि भजन. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि रात्री 10 पंडित शरद साठे यांचं गायन राग यमन आपण ऐकू शकाल. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेची विक्री करण्याच्या कालावधीत केला बदल. बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं राज्यात साखरेचे भाव नियंत्रणात. राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी घेतली शपथ. आणि राज्यात आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द. युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय प्रणालीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2016 या डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रारंभ झाला होता. तेव्हापासून आजपर्यंतच्या वाटचालीत यूपीआय हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. या प्रणालीमुळे महिला, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि नवउद्योजकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेने तसंच सुरक्षित स्वरुपात आणि तत्काळ करणं शक्य झालं आहे. यूपीआय या डिजिटल क्रांतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांवर संदेश सामायिक केला आहे. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. देशवासियांनी यूपीआय बद्दलचे आपले अनुभव सामायिक करावेत असं आवाहनही त्यांनी केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

केंद्र सरकारने शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्याच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतीवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टॅरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. या आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली गेली होती. मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली गेली आहे. इतर कोणत्याही अटी आणि शर्तींमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. राज्यात साखरेच्या दरात गेल्या 3 दिवसात प्रति क्विंटल 1500 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. केंद्र सरकारनं साठेबाजी रोखण्यासाठी उचललेल्या कडक पावलांमुळे बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं साखरेचे भाव नियंत्रणात येत असल्याचं दिसून येत आहे. साखरेच्या दरात झालेली वाढ कृत्रिम होती अशी माहिती राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईक नवरे यांनी दिली. घाऊक बाजारात 67 रुपयांवर गेलेले दर खाली आले असून किरकोळ बाजारातही प्रतिकिलो मागे 7 रुपयांची घसरण झाली आहे. राज्यात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती साखर संचालक डॉ केदारी जाधव यांनी दिली. दरम्यान जळगाव महानगरपालिकेसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल साखरेच्या दरवाढीविरोधात आंदोलन केलं. या आंदोलनात रस्त्यामध्ये चिऊल पेटवून विना साखरेचा चहा तयार करून महायुती सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांना आज राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ दिली. मुंबईतल्या लोकभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शुक्रे यांची नियुक्ती 2023 नव्या महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यानुसार केली आहे. त्यांच्या नियुक्तीचा कालावधी हा 5 वर्षांसाठी किंवा ते वयाची 70 वर्ष पूर्ण करेपर्यंत यापैकी जे अगोदर असेल त्या दिवसापर्यंत असणार आहे. न्यायमूर्ती शुक्रे यांनी पुणे विद्यापीठातून आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण आणि त्यानंतर अमरावती इथल्या डॉ पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातून LLB शिक्षण पूर्ण केलं होतं. नागपूर विद्यापीठातून त्यांनी घटनात्मक कायदा या विषयात विधी शिक्षणाची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. मुंबई आणि उपनगरातल्या इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त जाती आणि जमाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना scholarship.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट असून अर्ज पडताळणी 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा, राज्य आणि मंत्रालयीन स्तरावर पडताळणीची प्रक्रिया 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द करत असल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे. उईके यांनी आज राज्यभरातले आदिवासी समाजातले आमदार आणि खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना उईके यांनी या निर्णयाची माहिती दिली. राज्य शासनाच्या याआधीच्या निर्णयानुसार वसतिगृहातील प्रवेशासाठी 30 वर्ष वयाच्या मर्यादेची अट होती. आता ही अट रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. ही अट रद्द करण्याच्या मागणीसाठी पुण्यात आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याचं आवाहन केलं होतं. पालघर जिल्ह्यातल्या मासवण इथल्या अनुदानित आश्रमशाळेत 7 वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेत हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल प्रशासनानं संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. यासोबतच संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी विशेष समितीचीही नियुक्ती केली गेली आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांनी दिली. मृत विद्यार्थी पहिल्या इयत्तेत शिकत होता. ताप आल्यानं 24 ऑगस्ट रोजी

0: त्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. सध्या मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात 14 मुले आणि 16 मुली अशा एकूण 30 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. यातील 5 विद्यार्थ्यांना मनोर इथल्या ग्रामीण रुग्णालयात हलवलं आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. या घटनेनंतर खत्री यांनी पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून अन्न आणि औषध प्रशासन विभागाने शाळेतील जेवणासाठी वापरले जाणारे मसाले, तेल आणि इतर साहित्याचे नमुनेही तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. तसंच शाळेत वॉटर फिल्टरही बसवले आहेत. धुळ्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी बिरसा मुंडा क्रांती दलानं आज आंदोलन केलं. नाशिकमध्ये सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय वसतिगृहांसाठी जारी करण्यात आलेल्या नवीन नियमावलीतल्या वादग्रस्त तरतुदी तात्काळ रद्द कराव्यात ही मागणी या आंदोलनात करण्यात आली. तसंच आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न, अपुऱ्या सुविधा आदी मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या. बुलढाण्यामध्ये वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेकडून सीड्स बॉल बॉम्बार्डिंग प्रोजेक्ट राबवला जात आहे. यामध्ये गोफणीच्या सहाय्याने पारंपरिक पद्धतीने हजारो मातीच्या बीज गोळ्यांची पेरणी केली जात आहे. ज्या ठिकाणी वृक्षारोपण करणं खूप अवघड आहे अशा ठिकाणी गोफणीच्या सहाय्याने हे मातीचे गोळे दूरपर्यंत फेकले जात आहेत. या बीजगोळ्यांमध्ये कडुनिंब, आवळा, कदंब, जांभूळ, बहावा, बांबू, रिठा यासारख्या विविध देशी आणि औषधी वनस्पतींच्या बियांचा समावेश आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 5 उपहारगृहांचे परवाने राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभाग एफडीएनं निलंबित केले आहेत. याविरोधात मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज या प्रकरणाची सुनावणी प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखंड यांच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी न्यायालयाने मुंबई क्रिकेट असोसिएशनला एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून येत्या गुरुवारी होणाऱ्या तपासणीपूर्वी उपहारगृहाचा परिसर स्वच्छ करण्याचे निर्देश दिले. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेसमोर फॉलोऑनचा धोका कायम आहे. श्रीलंकेने आज आपला पहिला डाव कालच्या 2-8 या धावसंख्येवरून पुढे सुरू केला. मात्र प्रसिद्ध कृष्णा यानं सलामीवीर कमील याला लवकर माघारी धाडत श्रीलंकेला तिसरा धक्का दिला. त्यानंतर आलेला कामिंदू याने अर्धशतकवीर पसिंदू सोबत 87 धावांची भागीदारी करत श्रीलंकेचा डाव सावरला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पहिल्या डावात श्रीलंकेच्या 7-5 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेची विक्री करण्याच्या कालावधीत केला बदल. बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्याने राज्यात साखरेचे भाव नियंत्रणात. राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी घेतली शपथ. आणि राज्यात आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 30 सेकंद झाली आहेत. अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेतील कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत सायंकाळी 4:58. या दरम्यान एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. नमस्कार.

ए आर मराठी डीटीएच उपग्रहवाहिनी ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा या सभेत स्वागत. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 3:12 आणि 30 सेकंद झाले आहेत. जाणून घेऊया आज सकाळी 8:30 नोंदीनुसार कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात पाऊस पडला नाही, तर कोकण, विदर्भ आणि काही ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्रात, तसंच काही ठिकाणी महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका पाऊस पडला. वादळी वाऱ्यांची नोंद कोकण, कर्जत, रायगड 37 किलोमीटर प्रतितास, अलिबाग, रायगड 37 किलोमीटर प्रतितास, मध्य महाराष्ट्र, महाबळेश्वर, सातारा 44 किलोमीटर प्रतितास, बारामती, पुणे 43 किलोमीटर प्रतितास, मराठवाडा, वैजनाथ, बीड 35 किलोमीटर प्रतितास, चाकोर, लातूर 33 किलोमीटर प्रतितास. पावसाची नोंद याप्रमाणे कोकण आणि गोव्यामध्ये: रायगड 3, उत्तर गोवा 2, राजापूर, रत्नागिरी 2, मालुडे, आग्री, सिंधुदुर्ग 2, तालसा जिल्हा रायगड 2, महाड 2, कुडाळ 1, ठाणे 1, सावंतवाडी 1, गोवा उत्तर 1, संगमेश्वर 1, मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर 5, सातारा, गंगाबावडा 3, लोणावळा 2, इगतपुरी 1, दिंडोरी नाशिक 1, पेठ नाशिक 1, मराठवाड्यात लोहा जिल्हा नांदेड 2, परभणी 2, पूर्णा 2, नांदेड 1, येत्या 48 तासात आकाश ढगाळलेलं राहील, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, अधूनमधून एखादी मोठी सर येण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान 32° सेल्सिअस ते 26° सेल्सिअसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज: हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे काही भागात, हवामानात मोठा फारसा बदल नाही. नैऋत्येकडनं ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, वादळात हा वेग 65 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. या दरम्यान सोमालिया, ओमन काही भागात, तसंच पश्चिम लगतच्या समुद्राच्या काही भागात, दक्षिण अरबी समुद्रात मच्छीमारांनी या दरम्यान मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आपण ऐकत आहात ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचं प्रसारण. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. वनिता मंडळ या कार्यक्रमात तुमचं सहर्ष स्वागत. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आपुलकी या घरात कौटुंबिक श्रुतिका, लेखिका कोमल कुंभार, सादरकर्त्या नेहा खरे.

0: अरे अरे अरे, आज तुला झालंय तरी काय? आज एकदम उदास झालायस काय रे दादा?
1: हो ग शर्वरी, काय सांगू तुला, सुखदाची ट्रीप अजून काय संपायला मागत नाहीये. आठवडा झाला आता कोकणातून आता पुढे म्हणे गोव्याकडे गेले आहेत फिरत फिरत. म्हटलं आता फिरत फिरत घरी ये बाई एकदाची.
0: हो ना रे, सुखदा नाही इतर घरात कर्म

0: अरे अरे
1: टेक्नोलॉजी.
0: अरे, आज तुला झालंय तरी काय? आज एकदम उदास झालायस काय रे दादा?
1: हो ग शर्वरी, काय सांगू तुला, सुखदाची ट्रीप अजून काय संपायला मागत नाहीये. आठवडा झाला आता कोकणातून आता पुढे म्हणे गोव्याकडे गेल्यात फिरत फिरत. म्हटलं आता फिरत फिरत घरी ये भाई एकदाची.
0: हो ना रे, सुखदा नाही इतर घरात करमतच नाहीये. आमच्या दोघींची बडबड, गप्पा, चेष्टा, मस्करी हे सगळं मिस करतेय रे मी.
1: सध्या तरी ना म्हणजे परत येण्यासाठी मला तारीख पे तारीख देते ती. एका अर्थी बरंच आहे म्हणा, थोडं फिरून येईल असं म्हणायचं होतं मला.
0: बर बर बर.
1: अगं मित्रमैत्रिणींसोबत असे दिवस सारखे येत नाहीत. बरं ऐक शर्वरी, चहा झाला का? आणि हो, माझा पेपर कुठे ठेवलायस?
0: अरे काय हे दादा, कमालच आहे तुझी. अरे तुझ्या हातातच आहे हा
1: काय हात?
0: काय?
1: अरे हो की, अच्छा. म्हणजे सकाळपासून मी पेपर हातात घेऊन शोधत फिरतोय. हे कसं झालं माहिती का? काखेत कळसा आणि गावाला वळसा.
0: वा वा वा. पण एक सांगू का, ही तुझी सवय आहे ना ती काही नवीन नाही.
1: हा माहिती आहे.
0: लहानपणी तू एखादी वस्तू शोधायला घर भर फिरायचंस आणि शेवटी ती तुझ्याच जवळ सापडायची.
1: काय काय शर्वरी, तू इथे आली असती म्हणजे माझ्या जुन्या चुका शोधायला आली आहेस का?
0: नाही नाही नाही.
1: मग
0: अरे सुखदा नाहीये ना म्हणून तुला कर्मत नसणार याची खात्री होती, म्हणून तुला
1: हो
0: पिडायला आलेले आहे.
1: अगदी अगदी अगदी, रोहितला पिडणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच असं तू लहानपणी म्हणायचीच, ते विसरलेलो नाहीये मी अजून.
0: असू दे असू दे. बर सुखदा कधी येणार आहे काही म्हणाली का?
1: हे बघ, काल मी तिला फोन केला होता.
0: हा
1: तिथे इतकं छान आहे की तिला इथे यावंसच वाटत नाहीये म्हणते. अगं फिरतायत मस्त ते लोक, फोटो पाठवतायत वर, कुठेतरी समुद्र किनारी वगैरे बसल्या होत्या सगळ्या जणी.
0: छान छान, मस्तच केलं तिने हे. आपण स्वतःसाठी मित्रांसाठी वेळ काढायला हवा, हो की नाही?
1: पण गंमत बघ, सुखदा मैत्रिणींबरोबर फिरायला गेली आणि मला पहिल्यांदा जाणवलं की आपण म्हणजे मोठं झाल्यानंतर मित्रमैत्रिणींसाठी किती कमी वेळ देतो, नाही का?
0: हो ना, कारण आयुष्य व्यापून टाकतं आपल्याला. नोकरी, घर, जबाबदाऱ्या, मुलं, आजारपण, पैसे आणि मग मित्रांसाठी वेळ काढणं ही तर एखादी नंतर करायची गोष्ट आहे असं वाटायला लागतं.
1: म्हणजे वेळ मिळाला की भेटू असं म्हणता म्हणता किती वर्ष जातात आणि वेळ काही मिळतच नाही शेवटपर्यंत.
0: आणि मग अचानक एखादा जुना फोटो हातात पडतो आणि वाटत अरे आपण याच्या किती जवळचे होतो, नाही का?
1: खरे, फोटोवरून आठवला, काल तुम्हाला एक फोटो पाठवला होताच बघ तो.
0: कोणता रे?
1: आपल्या शाळेतला ग.
0: त्याच्यात तू, मी आणि
1: ती स्वाती.
0: बरोबर.
1: किती वर्ष झाली तिला भेटून.
0: खूप.
1: आपण तिला कधी शेवटचं भेटलो होतो का आठवते तुला?
0: मलाही काही नेमकं आठवत नाही पण खूप वर्ष झाली हे नक्की.
1: आणि गंमत म्हणजे त्यावेळी काय वाटायचं माहितीये की आयुष्यभर आपण असेच मित्र राहणार, भेटणार.
0: तेव्हा मैत्री टिकवण्यासाठी काही ठरवावं लागत नव्हतं.
1: तर काय, शाळा सुटली की भेटायचं रोजच्या रोज, सुट्टीमध्ये सुद्धा भेटायचं, एखाद्याच्या घरी जायचं, मैदानात खेळायचं, काही कारण असं नसायचं ग.
0: कारण मैत्रीचं कारण असायचं.
1: हो, आज मात्र भेटायला कारण लागतं, नाही का?
0: आणि वेळही.
1: खरंच शर्वरी, आपल्या आजूबाजूला खूप लोक असतात पण त्यातले मित्र किती आहेत?
0: हा प्रश्न हल्ली खूप महत्वाचा झालाय दादा.
1: का सांग.
0: कारण जगभरात मैत्री कमी होत चालली असं दिसतंय. अगदी याला एक नावही दिलं गेलंय.
1: काय?
0: फ्रेंडशिप रिसेशन.
1: हो हो, फ्रेंडशिप रिसेशन. आर्थिक मंदीचं ऐकलं होतं पण मैत्रीत सुद्धा मंदी असते. काहीतरी नवीनच ऐकतोय मी.
0: अरे हो.

0: म्हणूनच. अरे बेल वाजले दाराची.
1: या वेळेला कोणाला असेल ग?
0: ते दार उघडल्यावरच कळेल.
1: तू चिडवायची एकही संधी सोडू नकोस हा मला.
2: आत येऊ का?
1: अरे स्वाती.
0: अरे देवा स्वाती.
2: काय झालं? भूत पाहिल्यासारखे काय बघताय दोघ?
1: अग तू इथे कशी काय?
2: काल शर्वरीनी तो जुना आपला फोटो पाठवला. फोटो पाहिला आणि मग बराच वेळ बसून राहिले.
0: आणि
2: वाटलं फोटो मध्ये आपण तिघ इतके जवळ आहोत, मग आयुष्यात एवढे दूर का?
1: अच्छा म्हणून आलीस तर.
2: विचार केला मैत्रीची सुरुवात करण्यासाठी कदाचित पुन्हा एकदा बेल वाजवावी लागते.
0: वा वा वा.
1: पण आधी सांग तू इतकी वर्ष कुठे होतीस स्वाती?
2: तुमच्या सारखीच. अरे आयुष्य जगत होते, काम, घर, मुलं, जबाबदाऱ्या, आणि मध्ये मध्ये वाटायचं की तुम्हा दोघांना फोन करावा. मग विचार करायचे आता नको, नंतर करते.
0: आणि ते नंतर कधी आलंच
2: नाही.
1: सुखदा असते ना तर तिला आज खरंच खूप आनंद झाला असता. बरं का स्वाती ती ट्रिप वर गेलीय.
2: अरे वा किती मस्त ना.
1: मैत्रिणींबरोबर फिरतीये आपली आणि मी आपला एकटे एकटाच घरात.
0: असो असो असो खरंच, कारण मैत्रीसाठी वेळ काढणं ही आता चैनीचीच गोष्ट ठरली आहे.
1: कसं बरोबर बोललीस अगदी, कधी नव्हे ते.
0: मी काल एक रिपोर्ट वाचत होते अमेरिकेतल्या लोकांमध्ये जवळच्या मित्रांची संख्या किती कमी होतीये याबद्दल. 1990 आसपास माझा एकही जवळचा मित्र नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण सुमारे 3% होतं. आता ते जवळपास 12% पोहोचलंय.
1: बापरे, म्हणजे चक्क चौपट झाली मैत्रीची ही सगळी प्रमाणबद्धता.
2: हो, आणि 10 किंवा त्याहून अधिक जवळचे मित्र असणाऱ्यांचं प्रमाणही खूप घटलंय.
0: म्हणजे काय, ओळखी वाढतायत आणि जवळचे मित्र कमी होत आहेत.
2: अगदी. आणि हे फक्त अमेरिकेपुरतच मर्यादित राहिलेलं नाहीये बर का. आपल्या शहरांमध्ये बघा, आपण रोज कितीतरी लोकांना भेटतो, ऑफिस, सोसायटी, जिम, कॅफे, कार्यक्रम, पण त्यापैकी किती लोकांशी आपण खरंच मनापासून बोलतो?
1: हो ना, पूर्वी लोकलमध्ये 2 अनोळखी लोक बाजूला बसले तरी एखाद्या विषयावर गप्पा अगदी सहज सुरू व्हायच्या.
0: आता दोघेही मोबाईल मध्ये बघत बसतात.
2: आणि सगळ्यात गंमत म्हणजे गर्दीत सुद्धा माणूस एकटा असतो.
1: हे मात्र खरं, गर्दीत सुद्धा माणूस एकटा असतो.
0: कधी कधी एखाद्या मोठ्या कार्यक्रमाला गेलो की आजूबाजूला शेकडो लोक असतात पण आपण कोणाशीच बोलत नाही,
2: कारण अनोळखी व्यक्तीशी बोलायची सवयच कमी झालीय.
1: हो, आणि कदाचित थोडी भीती सुद्धा वाटते.
0: स्वाती तू म्हणालीस ना मैत्री कमी होतीये, त्याचा आरोग्यावरही परिणाम होतो म्हणतात.
1: एकटेपणा किंवा सामाजिक तुटलेपणा यांचा हृदयरोग, मानसिक आरोग्याच्या समस्या, संज्ञानात्मक क्षमतेमध्ये घट आणि प्रसंगी अकाली मृत्यूच्या जोखमीशी संबंध असल्याचं संशोधनातून दिसून आलेलं आहे.
2: म्हणजे मित्र असणं ही फक्त भावनिक गरज नाही.
1: नाही,
0: बात नाही.
1: मजबूत सामाजिक संबंध हे आरोग्यासाठी सुद्धा महत्वाचे असतात. काही अभ्यासांमध्ये दीर्घकाळ समाजापासून तुटलेपणाच्या परिणामांची तुलना दिवसाला 15 सिगरेट ओढण्या इतक्या धोक्याशी करण्यात आलेली आहे.
2: बाप रे, किती भयंकर आहे हे.
0: आणि म्हणूनच हॉवर्डचा जवळपास 80 वर्षांचा अभ्यास खूप महत्वाचा वाटतो. इतके वर्ष लोकांच्या आयुष्याचा मागोवा घेतल्यानंतर एक गोष्ट पुन्हा पुन्हा समोर आली, फक्त पैसा, यश किंवा प्रतिष्ठा नव्हे तर चांगली जवळची नाती माणसाला अधिक आनंदी आणि निरोगी ठेवतात.
1: म्हणजे आपण आयुष्यभर कमाई करत राहतो पण खरं तर जपायचं काही वेगळंच असतं, नाही का?
0: पैसा कमी जास्त होतो, पद बदलतात, घर बदलतात, शहर बदलतात, पण संकटाच्या वेळी मी आहे असं म्हणणारा मित्र असेल तर माणूस सावरतो.
2: आणि तो मित्र नेहमीच आपल्याशी सहमत असेल असं मात्र नाही.
1: अगदी.
2: खरा मित्र कधी कधी आपल्याला आपली चूकही सांगतो, कारण त्याला आपल्याला खुश करण्यापेक्षा आपल्यासाठी खरं काय चांगलंय याची काळजी असते.
1: तुला आपले शाळेतले दिवस आठवतात का ग स्वाती?
2: कोणते? तुम्हाला सायकलवरनं पाडलं होत असते.
1: तो विषय आता कशाला काढतीस तू?
0: का काढू नये, मला सगळं आठवते. रोहितने शर्यत लावली होती, तू म्हणालीस सुद्धा की मला सायकल नीट चालवता येत नाही, पण याला कुठे ऐकायचं होतं?
1: अगं पण स्वतःच म्हणाली होती की मी चालवते.
2: हो, पण मला माहित नव्हतं की तू एवढ्या जोरात चालवशील.
0: आणि मग तिघं घरी आलो तेव्हा आईने आधी तुझ्या गुडघ्यावर औषध लावलं आणि मग रोहित दादाची चांगलीच धुलाई केली.
1: ती
0: ही साबणाशिवाय मशीन मध्ये न टाकता.

0: किती वर्ष झाली नाही या गोष्टीला,
1: नेमकं आठवत नाही किती वर्ष, पण 20-25 तरी झाली असतील,
0: पण आठवण मात्र अजून ताजी आहे नाही.
2: म्हणूनच मित्र म्हणजे संपत्ती.
1: हो, बँकेत ठेवलेल्या पैशांवरती व्याज मिळतं, तसं मित्रांच्या आठवणींवर आयुष्यभर आनंद मिळतो.
0: आणि ती संपत्ती वाटली की कमी होत नाही.
1: पण आजच्या काळात ना आणखी एक गोष्ट जाणवते, म्हणजे लोकांना एकटं राहण्याची सवय लागतीये.
2: सवय की व्यसन,
0: दोन्हींच्या मध्ये कुठेतरी. सतत स्वतःच्या जगात राहणं, कुणाला भेटायची गरज नाही असं वाटणं, फोनवर सगळं मिळतंय असं मानणं, हळूहळू एकटेपणा आरामदायक वाटायला लागतो.
1: आणि मग माणूस बाहेर पडतच नाही.
0: हो, पण एकटं राहणं आणि एकटेपणात अडकणं वेगळं आहे. स्वतः सोबत वेळ घालवणं ही सुंदर गोष्ट आहे, पण आपल्याला कोणाचीच गरज नाही असं वाटायला लागलं तर तिथे मात्र धोका आहे.
2: कारण माणूस मुळात सामाजिक प्राणी आहे.
0: आणि म्हणूनच आता काही विद्यापीठांमध्ये मैत्री हा अभ्यासाचा विषय झालाय. स्टॅनफोर्ड मध्येही निरोगी मैत्री कशी निर्माण करावी आणि कशी टिकवावी यावर अभ्यासक्रम सुरू करण्यात आलाय.
1: वा वा वा, म्हणजे भविष्यात मैत्री कशी करावी हे सुद्धा शिकावं लागणार. तर
2: आपल्याला शिकायची काय गरज, आपल्याला तर हे माहीतच आहे.
1: हो, कारण मित्र मिळवणं म्हणजे फक्त लोकांना भेटणं नाही, मित्र टिकवणं म्हणजे वेळ देणं, ऐकणं, क्षमा करणं, गैरसमज दूर करणं आणि पुन्हा पुन्हा पुन्हा भेटत राहणं. बरं, आता ऐका, राष्ट्रीय क्रीडा दिन जवळ आलेला आहे.
2: मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस, त्यांच्यामुळेच हा दिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो.
1: ध्यानचंदजी म्हणजे हॉकी आणि हॉकी म्हणजे ध्यानचंदजी असं एक समीकरणच झालं होतं, नाही का?
2: हो ना, त्यांच्या खेळाबद्दल इतक्या कथा ऐकल्या आहेत, चेंडू त्यांच्या हॉकी स्टिकला जणू चिकटूनच राहायचा असं म्हणतात, म्हणून त्यांना हॉकीचा जादूगार असं म्हटलं जायचं.
1: पण मला त्यांच्या गोष्टीतला आणखी एक भाग महत्वाचा वाटतो, त्यांचा खेळ फक्त वैयक्तिक कौशल्याची गोष्ट नव्हती, तर हॉकी हा संघाचा खेळ आहे. मैदानावर एकट्याने कितीही चांगलं खेळलं तरी संघाशिवाय विजय मिळत नाही.
0: म्हणजे खेळातूनही मैत्रीचा धडा मिळतो.
2: हो ना, मैदानावरचा साथीदार म्हणजे फक्त टीममेट नसतो, तो आपला बेस्ट बडी असतो, कारण त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा लागतो.
1: आणि तो विश्वास म्हणजे मैत्रीचाच एक प्रकार आहे. खेळामध्ये तुम्ही एकमेकांना संधी देता, चुका झाल्या तर पुन्हा उभं करता, एकमेकांसाठी धावता, म्हणजे मी पेक्षा आपण महत्वाचं होतं तिथे.
0: आज आपणही तसंच काहीतरी विसरलोय का?
2: कदाचित. आपण सगळं मी आणि माझं आयुष्य या भोवती बांधतोय,
0: आणि मैत्री मात्र आपलं मागते.
1: ध्यानचंदजींचा काळ वेगळा होता ग, मैदानं वेगळी होती, साधनं वेगळी होती, पण खेळाची भावना मात्र आजही तशीच आहे बरं का.
2: मेहनत, शिस्त, संघ भावना आणि एकमेकांवरचा विश्वास.
0: आणि हरलात तरी पुढच्या दिवशी पुन्हा मैदानात उतरायचं.
1: तर हे मैत्रीत सुद्धा लागू होतच की?
2: हो, तर एखाद्या मित्राशी भांडण झालं म्हणून मैत्री संपवायची नाही, कधी कधी पुन्हा पुन्हा कधी कधी पुन्हा सुरुवात करावी लागते.
0: मी आज इथे आले ते त्याच्याच साठी.
1: अच्छा, म्हणजे तू फक्त आमच्या दारावरची घंटी नाहीस तर जुन्या मैत्रीला नवीन उजाळा ठरलीस.
0: हे वाक्य जरा जास्तच जड झालं नाही का?
2: असो, पण रोहित दादा कधी कधी असं फार छान बोलतो.
1: कधी कधी काय?
0: हो, म्हणून आजचा दिवस लिहून ठेवायला हवा, आज रोहित काहीतरी छान बोलला म्हणून.
2: हात आपण एक ठरवूया.
1: काय काय काय?
2: आपण पुन्हा हरवायचं नाही.
1: म्हणजे
2: महिन्यातून एकदा भेटू, मोठा कार्यक्रमच करायला हवा असं काही नको. एखाद्या दिवशी साधं जेवण, फेरफटका, एखादा सिनेमा बघायला जाऊ किंवा नुसत्या गप्पा मारू.
0: आणि काय करायचं?
2: एकमेकांना फोन करायचा, मेसेजवर काय म्हणतोस असं लिहून मैत्री निभवायची नाही.
1: चालतंय की?
2: आणि सुखदा परत आली की तिलाही सांगूया.
0: नक्की, तिच्या ट्रीपने आपल्याला एक चांगली आठवण करून दिली. मैत्रिणींना भेटण्यासाठी सुट्टी घेणंही आवश्यक आहे.
1: आणि कधी कधी जुन्या मित्रांना भेटण्यासाठी सुट्टीची गरज नसते,
0: फक्त दारापर्यंत यायची हिम्मत करावी लागते
2: आणि फोन करण्याची.
1: हो, अरे अवघ सुखदाचा मेसेज आलाय ग.
2: वा वा वा, काय म्हणतीय?
1: ती म्हणतीये की हा, ट्रीप वरून लवकर परत येते आहे, घर स्वच्छ करून ठेव हो, आणि माझ्या अनुपस्थितीत घरात काही गोंधळ करू नकोस. बघितलंस कशी लिहिते ही.
0: म्हणजे रोहित, तुझं काही खरं नाही आता.
2: हो तर, आता तुझी काही खैर नाही. हा
1: हो तर, आता मला घर स्वच्छ करून ठेव.

0: वावच लागणार.
1: नाही तर लहानपणी आई तुझी धुलाई करायची, हाता सुखदा करेल इतकं.
2: हे ऐका ना, आपण तिला आपला फोटो पाठवूया.
0: चालेल, पण त्यासाठी आधी फोटो काढावा लागतो.
1: चला चला चला, लगेच काढूया.
2: पण फोटो काढून झाला की फोन लगेच खाली ठेव, नाहीतर पुन्हा जाशील सोशल मीडियाच्या जगात आणि आम्हाला विसरशील.
1: हो हो हो, हा क्षण आणि ही वेळ महत्वाची आहे. सोशल मीडिया नेहमीचाच आहे.
0: थांबा, मी काढतो फोटो. क्लिक,
2: काढला.
0: हा फोटो मी लगेच सुखदाला पाठवतो.
2: आणि खाली काय लिहिणार?
0: तू ट्रिप वर गेलीस तर आम्ही सुद्धा आमच्या मैत्रिणीला भेटलो.
1: छान आहे.
0: आणखी एक ओळ लिहितो.
2: काय रे?
0: काही माणसं आयुष्यातून दूर जातात पण मनातून नाही,
1: आणि त्यांना पुन्हा जवळ आणायला फार काही लागत नाही.
0: फक्त एक फोन,
1: एक भेट
2: आणि थोडीशी आपुलकी.
1: अगं स्वाती, चल आपण निघूया का आता?
0: अगं इतकी काय घाई आहे, थांबा जरा.
2: नको नको, आम्ही निघतो, सुखदा आल्यावर पुन्हा येऊ.
0: अरे आलात काय, चाललात काय?
1: आता गेलो नाही तर तू आम्हाला घर साफ करायला लावशील.
2: हो ना, आम्हाला कामाला लावून तू बसशील पेपर वाचत आणि चहा पित आणि म्हणशील तो बघा तिकडे कचरा राहिलाय.
1: हो ना, त्यापेक्षा तूच कर, आम्ही आपल्या जातो कशा.
0: अरे यार, माझ्या पूर्ण प्लॅनला तुम्ही पाण्यात घातलं एकदम.
1: तुझ्या मनात काय चाललंय ते मला नीट कळतं बरं का रोहित दादा.
2: आणि मलाही, आता पळतो आम्ही, तू कर साफसफाई.
1: हा गे झाडू आणि लाग कमाला. बाय बाय.
0: अरे यार, नसतेस घरी तू तेव्हा.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला तयार मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. दुपारचे 3:35 आणि 35 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ. श्रोते हो नमस्कार. साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण साहित्य क्षेत्रातील एका दिग्गज व्यक्तीशी बातचीत करणार आहोत आणि ही व्यक्ती म्हणजे डॉक्टर प्रमोद मुनघाटे. महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्ता, त्यासोबतच संशोधक म्हणून त्यांची ओळख आहे. साहित्य अकादमी दिल्लीचे ते सदस्य आहेत. त्यांची जवळपास 15 पुस्तकं प्रकाशित झाली आहे. लोकसाहित्यावर किंवा आदिवासी मराठी साहित्यावर त्यांचं प्रभुत्व आहे. ते एक संशोधक आहेत. अनेक रिसर्च पेपर त्यांनी पब्लिश केलेले आहेत. चला तर त्यांच्याशी बातचीत करूयात आणि जाणून घेऊयात त्यांचा साहित्य प्रवास. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: मुनघाटे सर. आता एकंदरीतच कुठलाही लेखक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा साहित्याची सुरुवात किंवा लेखनाची सुरुवात कधी झाली हा सर्वसामान्यांना एक प्रश्न पडतो असं मला वाटतं. तर या प्रश्नाचं उत्तर आपलं काय असेल?
1: मी सर्वात प्रथम बालसाहित्याच्या लेखनापासून सुरुवात केली. माझे वडील शिक्षक होते आणि माझ्या घरात सर्वत्र पुस्तकं असत आणि लहान मुलांची पुस्तकं वाचताना मला सुद्धा सुरुवातीला छोट्या मुलांसाठी गोष्टी लिहाव्या असं वाटत होतं आणि मी ती लिहिल्या आणि वर्तमानपत्राच्या रविवार पुरवण्यांमध्ये त्या माझ्या कथा कविता वगैरे प्रसिद्ध झालेल्या होत्या. ते माझं पहिलं लेखन असं म्हणता येईल सुरुवातीचं.
0: मग ही प्रेरणा कुठनं मिळाली? म्हणजे घरी पुस्तकं होती आणि ते वातावरण होतं म्हणून हे शक्य झालं की एक आतून वाटत होतं की नाही काहीतरी लिहायला हवं? काय होतं नेमकं?
1: प्रेरणा माझ्या वडिलांचीच होती. माझे वडील गोणा मुनघाटे हे एक कवी होते आणि युगवाणीपासून सगळ्या नियतकालिकांमध्ये त्यांच्या कविता प्रसिद्ध होत असत. त्याशिवाय आमच्या गडचिरोलीमध्ये त्यांनी जिल्हा वाचनालय स्थापन केलेलं होतं आणि जिल्ह्यामध्ये संपूर्ण वाचनालयांची साखळी त्यांनी निर्माण केलेली होती. त्या वाचनालयांसाठी जी पुस्तकं यायची ते गठ्ठे आमच्या घरी यायचे सुरुवातीला. आणि त्याच प्रकारे वडिलांना लेखनाचा आणि वाचनाचा नाद होता. आमच्याकडे सत्यकथा, ललित अशी मासिकं यायची, नवनीत मासिक यायचं, ती आम्ही वाचायचो. चांदोबा वगैरे तर होतच. त्यातून खरी प्रेरणा मिळाली की आपल्याला व्यक्त व्हायचं असेल तर आपण लिहायला पाहिजे. तर माझी पहिली जी प्रेरणा म्हणता येईल ती माझे वडील गोणा मुनघाटे हेच मला सांगता येईल. त्यानंतर प्रेरणा देणाऱ्या अनेक व्यक्ती आयुष्यामध्ये आल्या. मी विद्यापीठात संशोधन करत असताना डॉक्टर द भी कुलकर्णी हे एक मोठे समीक्षक होते महाराष्ट्रातले, ते माझे गाईड होते, त्यांच्याकडून मिळालं मला. त्यानंतर भालचंद्र नेमाडे यांच्याशी संपर्क आला. त्यानंतर डॉक्टर गणेश देवी यांच्यामुळे मला आणखी साहित्याच्या समीक्षेतील नवीन नवीन प्रांत जे आहेत ते दिसायला लागले. तर ही सगळी माणसं माझ्या आयुष्यात आली आणि तीच माझी प्रेरणा आहे असं मला सांगता येईल.
0: पहिल्यांदा जे लिखाण केलं ते नेमकं कुठलं होतं?
1: मी सांगितलं की पहिल्यांदा मी काही लहान मुलांच्या गोष्टी लिहिल्या, पण नंतर खऱ्या अर्थाने उल्लेखनीय साहित्य म्हणून सांगता येईल असं माझा एक संशोधनपर लेख आहे, तो म्हणजे लंकेची पार्वती. आणि पुढे मी माझा मार्ग निवडला. लेखक ललित लेखन करतात, कथा, कादंबरी, कविता, आणि ज्याला आम्ही ललितेतर असं म्हणतो त्याच्यामध्ये समीक्षा असते आणि संशोधनपर लेखन असतं. तर मी माझा मार्ग पुढे संशोधनपर लेखनाकडे वळवला आणि लंकेची पार्वती हा लेख मी प्रथम लिहिला. तो 90 सुमारात महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाला आणि त्यावर वाचकांच्या बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. तर त्या लेखाबद्दल मी 1-2 मिनिटात सांगू इच्छितो की आपल्या सगळ्यांना कवी बी यांची माझी कन्या कविता माहिती आहे. ती खूप प्रसिद्ध अशी कविता आहे. एक मुलगी शाळेत जाते आणि तिच्या मैत्रिणी तिला चिडवतात तिच्या अंगावर काही दागिने वगैरे नसतात म्हणून, आणि ती घरी रडत रडत येते वडिलांकडे आणि वडील मग तिला उद्देशून म्हणतात की तू लंकेची पार्वती आहेस. तर लंकेची पार्वती याबद्दल सुप्रसिद्ध समीक्षक राचिम ढेरे यांनी त्यांच्या लौकिक अलौकिक या पुस्तकामध्ये लेख लिहिला, तुम्ही वाचला. त्यांनी त्यात असं लिहिलेलं होतं की लंकेची पार्वती हा जो मराठीतला वाक्प्रचार आहे त्याच्यामध्ये लंका आणि पार्वती यांचा संदर्भ काही लागत नाही. लंका ही रावणाची आणि पार्वती ही शंकराची. त्याच्यामुळं आपल्या पुराणांमध्ये ज्या कथा आहेत त्यामध्ये लंकेची पार्वती हे काही लागत नाही. आणि मी त्यावर विचार करायला लागलो आणि विचार करता करता मी वाचन केलं तर कथा कल्पतरूमध्ये मला अशा कथा सापडल्या आणि म्हणून कवी बी यांनी तो वाक्प्रचार आपल्या त्या माझी कन्या कवितेमध्ये वापरलेला आहे. हे माझं पहिलं लेखन होतं.
0: कधी असं वाटलं नाही की आपण कथेचाच प्रांत निवडावा, कारण आपली सुरुवात तिथं आहे. बरेच लोक कविता लिहितात, कादंबरी लिहितात, पण तुम्ही कादंबरीवर समीक्षण किंवा अभ्यास असं केलं तर मग कधी डोक्यात आलं नाही असं?
1: असं म्हणतात की प्रत्येक लेखक तो कोणताही वाङ्मय प्रकार हाताळत असला तर तो सुरुवातीला कविता लिहितोच. आणि त्यामुळे मी कविता सुद्धा लिहिलेल्या आहेत, कथा सुद्धा लिहिलेल्या आहेत. नागपूरच्या तरुण भारतात माझ्या कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत. पण पुढे मला असं जाणवलं की हा काही आपला प्रांत नाहीये. प्रत्येक यशस्वी लेखक हा समीक्षक होतो असं गमतीनं आमच्या क्षेत्रात म्हटलं जातं. तसं झालं असेल कदाचित. पण मी मात्र कविता लिहिलेल्या आहेत आणि लोकमतच्या साहित्य जत्रामध्ये माझ्या कविता यायच्या. तेव्हा आजच्यासारखं सोशल मीडिया नव्हता, पण खूप महाराष्ट्रभरातून पत्र यायची आणि कविता सुद्धा माझी वाखाणली गेलेली आहे. तर मी कविता आणि कथा लिहिलेल्या आहेत.
0: तर त्या लिहित असताना कम्प्लिटली त्याकडे न जाता आपली आवड आपण जोपासली संशोधनाची.
1: कदाचित माझा चिकित्सकाचा पिंड असल्यामुळे असेल. साधारणत वाचनामध्ये कथा कादंबऱ्या हे तर ललित लेखन येतच होतं, पण त्याशिवाय महाराष्ट्रात जे प्रबोधनकार झाले म्हणजे महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आगरकर यांचं लेखन मी विशेष आवडीने वाचत होतो. आणि मी एम ए ला मग जेव्हा नागपूरला आलो विद्यापीठामध्ये तेव्हा माझ्या गाईडनी मला कादंबरीचा समीक्षेचा विषय दिला. 1857 स्वातंत्र्य युद्ध किंवा बंड आणि त्यावरील आधारित कादंबऱ्या असा

0: विषय होता आणि कादंबरी या वाङ्मय प्रकारावर पुढे मी अधिक संशोधन करायला लागलो. त्याशिवाय आणखी माझा संशोधनाचा जो प्रांत आहे तो आहे आदिवासी साहित्य आणि आमच्या पूर्व विदर्भातील लोककला लोकनाट्य. तर ते झालं असं की मी मूळचा गडचिरोलीचा, तिथं आदिवासी बहुल असा तो आमचा प्रांत आहे. माझे वडील आदिवासी भागात शिक्षक होते, त्यांच्यासोबत मी आदिवासी गावांमध्ये खूप फिरलेलो आहे. आणि त्याशिवाय आमचा जो झाडीपट्टीचा चार जिल्ह्यांचा प्रदेश आहे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया, तर या आमच्या प्रांतामध्ये उर्वरित महाराष्ट्रापेक्षा फार वेगळं असं लोकनाट्य आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे जसं तमाशा आहे तर आमच्याकडे खडीगंमत आहे आणि बाकी तर पुष्कळ दंडार वगैरे हे लोककला प्रकार आहेत. आणि असं मला वाटायला लागलं की आपण तात्कालिक एखादा समीक्षेचा जर प्रांत निवडला, म्हणजे आधुनिक साहित्यावर एखाद्या लेखकावर जर आपण निवडलं, तर त्याला कुठेतरी मर्यादा येतात. आणि जेव्हा तुम्ही आपल्या प्राचीन मध्ययुगीन लोककला लोकनाट्याचा जेव्हा अभ्यास करता, त्यामध्ये जे एक कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस असतं त्या एकूण समाजाचं, त्यातून काहीतरी संशोधन करायला भरपूर वाव असतो आणि त्याला अजिबात मर्यादा नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी हा एक दुर्लक्षित असा भाग आहे साहित्यातील. नवीन लेखक आदिवासींच्या जीवनावरती, त्यांच्या समस्यावरती कथा कादंबऱ्या लिहितात. माझ्या वडिलांचीच कादंबरी फार प्रसिद्ध आहे, माझी काटेमोडची शाळा, ती खूप प्रसिद्ध आहे, लोकप्रिय आहे महाराष्ट्रामध्ये. पण आदिवासींच्या ज्या कला आहेत, त्यांची भाषा, त्यांच्या लोककथा, त्यांची लोकनृत्य आणि त्यांच्या ज्या काही कला आहेत, चित्रकला वगैरे, हे मला असं वाटलं की हे इतकं आदिम आहे की आपण जितकं त्यात खोलात शिरू त्यातून काहीतरी आपल्याला नवीन आधुनिक साहित्याच्यासाठी जी काही प्रेरणा असेल तिथून सुद्धा घेता येऊ शकेल. आणि म्हणून माझी काही पुस्तकं ही आदिवासी साहित्यावरती आहेत. आणि मी जे काही संशोधन प्रकल्प राबवले, म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मदतीने, नंतर महाराष्ट्र शासनाने सुद्धा मला दोनदा ते प्रकल्प दिले, तर मी आमच्या झाडीपट्टीतील लोककला हाच विषय निवडला. आणि झाडीपट्टीतील नाटकाची परंपरा हा तर आणखी वेगळा विषय आहेच.
1: आता कथा लिहिताना किंवा कविता लिहिताना आणि संशोधनपर लिखाण करताना काय फरक जाणवतो मुळात?
0: तर कविता ही अल्पाक्षरी असते आणि कवी किंवा कथाकार त्याला जो एक साक्षात्कारासारखा अनुभव येतो, जगताना त्याच्या अवतीभोवती जी माणसं असतात, घटना घडत असतात, त्यातून तो जसंच्या तसं लेखन करत नाही. कारण त्यांनी जर जे काही त्याला दिसतं तसं जसं तसं लिहिलं तर त्याला आपण कलाकृती साहित्यकृती म्हणत नाही, रचना म्हणत नाही. तो त्यामध्ये आपली कल्पना वापरत असतो आणि त्याला वेगळं रूप देत असतो. आणि हे करत असताना जीवनाचं जो एक मूळ रूप आहे त्याकडे तो जातो. शेवटी सगळ्याच कलावंतांचा शोध हे जीवन कसं आहे, माणूस हा असा का वागतो, माणसाच्या ज्या भावभावना आहेत, वासना आहेत, त्या ज्या काही आपल्याला अवतीभोवती दिसतात त्याचा कुठेतरी एक मूळ रूप आहे का, हे कवीला आणि लेखकाला शोधायचं असतं. तर प्रतिभा नावाची गोष्ट असते. केशवसुतांनी फार छान म्हटलेलं आहे कवींबद्दल, आम्ही कोण म्हणून काय पुजता, आम्ही असू देवाचे लाडके. तर सगळ्यांनाच ती प्रतिभा मिळत नाही, पण कवी आणि जे कथाकार लेखक असतात त्यांच्याकडे खरोखरच ही प्रतिभा असते की ते आपल्या कल्पनेनी एक वेगळं विश्व निर्माण करतात. बरेचदा असं म्हणतात लोक की साहित्यामध्ये समाजाचं प्रतिबिंब दिसतं, पण माझं मत वेगळं आहे की ती एक स्वतंत्र निर्मिती असते, ती एक समांतर अशी निर्मिती असते, समांतर असं विश्व करतात. जेव्हा आपण वाचतो समांतर विश्वामध्ये आपण म्हणजे जातो आणि त्याचा आस्वाद घेतो, आनंद घेतो. आणि हे जे साहित्य आहे, ललित साहित्य, कथा कादंबरी नाटक यांची चिकित्सा आम्ही करतो, म्हणजे समीक्षेच्या प्रांतामध्ये. तर हा फरक आहे, समीक्षक हा साहित्यकृतीच्या प्रेरणा शोधून काढतो, त्याचवेळी अवतीभोवतीचा जो समाज आहे, जे काही चाललेलं आहेत, ती जीवनमूल्य आहेत, ही मूल्य त्या साहित्यामध्ये कशी प्रतिबिंबित झालेली आहेत, त्या समाजाचा निर्मितीवर काय परिणाम झाला, किंवा काही वाङ्मयीन निर्मितीचा समाजावर सुद्धा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. उदाहरण द्यायचं झालं, साने गुरुजींच्या कथांचा देता येईल, श्यामचे या कादंबरीचं देता येईल, किंवा कशाला आपण जे आयुष्य जगतो ना माणूस म्हणून, तर आपल्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी आहेत त्या भौतिक गोष्टी आहेत, पण एवढंच काही आपलं जीवन नाहीये. आपली मानसिक स्थिती आपण लहानपणापासून ज्या कथा कहाणी ऐकत असतो त्यांनी बनलेली आहे आणि त्याचा फार मोठा प्रभाव आहे. म्हणजे रामायण महाभारत यांना आपण महाकाव्य म्हणतो, पण त्याचा इतका

0: भाव लोकांच्या नैतिक कल्पनांवरती आहे, सामाजिक सांस्कृतिक जीवनावरती आहे की तो फार मोठा प्रभाव आहे. त्यामुळे मनुष्य हा केवळ भौतिक गोष्टींच्या आधारे जगत नाही तर अभौतिक अलौकिक अशा ज्या कथाकहाण्या आहेत त्यांचं मोठं विश्व घेऊन तो जगत असतो, त्या त्याला प्रेरणादायक वाटत असतात.
1: सर, आपलं जे पुस्तक आहे 1857 सत्य आणि कल्पित, याला 1994 सालचा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळालेला आहे. या पुस्तकात नेमकं काय आहे?
0: आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांचं 150-200 वर्ष आपल्या भारतावरती राज्य होतं आणि 47 साली आपण स्वतंत्र झालो. पण 1857 साली त्या काळामध्ये जे काही राजे रजवाडे आणि संस्थानिक होते, विशेषतः दिल्लीला बहादूरशाह जफर होता, उत्तरेमध्ये होते, दक्षिणेमध्ये आपल्या महाराष्ट्रात त्या काळात होते काही पेशव्यांचे उत्तराधिकारी, आणि या सगळ्यांमध्ये कुठंतरी एक अशी सामूहिक भावना निर्माण झाली की आपल्या देशात हे जे ब्रिटिश आलेले आहेत त्यांच्याशी आपण युद्ध केलं पाहिजे आणि आपला देश स्वतंत्र केला पाहिजे. खरं म्हणजे राष्ट्र किंवा स्वतंत्रता हे शब्द सुद्धा त्या काळात नव्हते, कारण राष्ट्र आपलं नंतर झालं आणि प्रत्येक संस्थान प्रत्येक राज्याचा जो काही इलाका आहे ते एक स्वतंत्र राष्ट्र होतं. पण अशा काही घटना घडल्या त्या सगळ्यांना माहिती आहेत आणि या घटनांचा साहित्याशी संबंध असा आहे की आपल्याला माहिती आहे की मराठीतली सगळ्यात पहिली कादंबरी बाबा पद्मनजीची आहे, यमुना पर्यटन, ही 1857 साली प्रसिद्ध झालेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जी काही देशामध्ये जी काही विद्यापीठे निर्माण झाली, म्हणजे मुंबई, दिल्ली, कलकत्ता, मद्रास, इथं 1857 साली ही विद्यापीठं निर्माण झालेली आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्य लिहिलं जात होतं. चिपळूणकरांपासून अनेक आधीचे काही लेखक होते, त्यांचं लेखन 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून सुरू होतं. त्यामुळे हा जो उठाव झाला, बंड झाला, त्या काळामध्ये ब्रिटिश सरकारने एक कादंबरीची स्पर्धा आयोजित केली होती दक्षिणा प्राईज कमिटीने, की जो 1857 उठावर उत्कृष्ट कादंबरी लिहिल त्याला पुरस्कार. आणि मग माझ्यासमोर असा प्रश्न होता की त्या काळामध्ये जे काही लेखक होते त्यांनी 1857 घटनांवरती, कारण त्या फार नरसंहार झाला त्याच्यामध्ये आणि हिंदू आणि मुसलमान एकत्र आलेले होते, त्यांनी ब्रिटिशांशी युद्ध केलेलं होतं, त्याच्यामध्ये उपकथानक तर खूप आहेत, तर ही प्रेरणादायक अशी व्यक्तिमत्व त्या काळात तयार झाली, तर त्यांच्यावर आधारित कथा कादंबऱ्या कशा असतील असं मला वाटलं आणि त्यावरती मी संशोधन केलं आणि त्यावर आधारित हे पुस्तक आहे.
1: आपण आदिवासी साहित्यावर पण सखोल अभ्यास केलेला आहे आणि बरंच मला वाटतं त्याची पुस्तकं जी आहेत ती बऱ्याच विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमाला देखील लागलेली आहेत, तर त्याविषयी सांगाल.
0: आपल्या मराठी साहित्याकडे जर आपण पाहिलं तर असं लक्षात येतं की सगळ्यात पहिल्यांदा तर फार मोठ्या प्रमाणावर क्रांती केली ती दलित साहित्याने. आदिवासी साहित्य आणि दलित साहित्यात फरक असा आहे की आदिवासींचा जो काही भूतकाळ आहे तो असा विषमतापूर्ण नाही आहे. आपण 1857 बद्दल बोललो तर 1857 आधी आपल्या देशामध्ये जवळजवळ 100 बंड आदिवासींनी केलेली आहेत. इंग्रजांना इथला जो काही कच्चा माल आहे तो युरोपमध्ये न्यायचा होता, त्यांनी रेल्वे लाईन्स टाकल्या जंगलामध्ये, त्यांची सगळ्यात पहिल्यांदा संघर्ष झाला तो आदिवासीचा झाला. बिरसा मुंडाचा जो विद्रोह आहे तिथून सुरुवात झालेली आहे. आणि आपल्याला हेही माहित आहे की आपल्या मध्य प्रदेशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रात तर विदर्भात आणि इतर ठिकाणी कोण राजे होते, म्हणजे आदिवासी हे राजे होते या भूमीचे, ते या भूमीवरचे आदिम रहिवासी होते हे तर आहेच. नंतर मग आपण तो जर आर्य अनार्य हा संघर्ष पाहिला तर आर्य हे बाहेरून आलेले उत्तरेकडून, आणि दक्षिणेचे जे दंडकारण्य प्रांत आहे तिथले सगळे हे आपले आदिवासी मूळ रहिवासी, पण आर्यांनी अनार्यांना बाहेर काढलं, हुसकावून लावलं आणि त्यांना वनात पाठवलं, असा सगळा इतिहास आपल्याला दिसतो. आणि म्हणून दलित साहित्याच्या प्रेरणा ज्या आहेत आणि आदिवासी साहित्याच्या प्रेरणा याच्यात फरक आहे. आदिवासींची जो काही भूतकाळ आहे तो भूतकाळ हा संपन्न आहे, ते आदिम रहिवासी होते, त्यांच्या कला ज्या आहेत त्या चित्रकला असतील, नृत्यकला असतील, या इतक्या महत्वाच्या आहेत की जसं युरोपमध्ये संगीतामध्ये जे काही तिथल्या निग्रोंचे जे काही ते तिथल्या फिल्म इंडस्ट्रीने स्वीकारलेले आहेत, तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही तत्व जे आहेत, नादो महानोरांनी कादंबऱ्या लिहिल्या, त्याच्यावरती जयत्रजय सिनेमा आला, आणि वारली पेंटिंग जे आहे, वारली पेंटिंग मध्ये जी एक मूलतत्व दिसतं, चित्राची आकृती दिसते, मूलाकृती, त्याच्यात तुम्ही कुठलंही चित्र काढू शकता. तर हा जो सगळा संस्कृतीचा कलेचा जो भाग आहे हा किती संपन्न आहे. एका बाजूला त्यांचा इतिहास हा राजवंशाचा होता, दुसऱ्या बाजूला सांस्कृतिक परंपरा आहेत, तिसऱ्या बाजूला दुर्गा भागवतांनी आदिवासींच्या लोककथांचा अभ्यास केला, आणि समाजशास्त्रज्ञांना जेव्हा

0: कुटुंब संस्था, विवाह संस्था कशा आहेत, कशा उत्क्रांत झाल्या याचा जर अभ्यास करायचा असेल तर ते आदिवासींच्या कुटुंब संस्थांचा अभ्यास करतात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्याला ज्या काही समस्या जाणवतात सामाजिक जीवनामध्ये, म्हणजे भ्रष्टाचार आहे, विषमता आहे, जातीय विषमता आहे, स्त्रियांवरती बलात्कार होतात, तर आदिवासींची जर जीवनशैली पाहिली या सगळ्यापासून दूर आहे. तिथल्या त्यांच्या संस्कृतीमध्ये बलात्काराला थारा नाही, विषमता नाही, जातीयता नाही, पर्यावरण पूरकता. आज आपण सगळ्यात जर प्रचंड मानव अस्वस्थ असेल जगामध्ये तर पर्यावरणामुळे आहे. पण आदिवासी संस्कृतीची जी काही जीवनशैली आहे आणि जीवनाची मूल्य आहेत ती आधीच अशी आहेत की ती पर्यावरण पूरक आहेत. ते झाडांना देव मानतात आणि ते सृष्टीचा एक स्वतःला भाग मानतात, सृष्टीचं शोषण करत नाही. आणि हे सगळं जे आहे हे सगळं मला आदिवासी साहित्यातून मांडता आलं. त्याच्यावरती ज्या लेखकांनी कथा कविता कादंबऱ्या लिहिल्या ते मला असं वाटलं की त्या वेगळ्या आहेत इतर मराठी साहित्यापेक्षा. आणि त्याचं संकलन, संपादन, त्याची समीक्षा मी केलेली आहे आणि सेमिनार घेतले अनेक त्याच्यावरती. महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा सेमिनार मी त्यावरती घेतलेले आहेत आणि म्हणून आता अनेक विद्यापीठांमध्ये ते माझं पुस्तक लागलेलं आहे.
1: संशोधनाचे विविध विषय आपण निवडलेत, मुख्यतः लोककला निवडण्यामागचं कारण काय?
0: लोककला या आपल्या आदिम आणि प्राचीन जगण्यातून उद्भवलेल्या असतात. अलीकडच्या काळामध्ये जी काही मनोरंजनाची इंडस्ट्री आहे ही एक कलावंत आणि प्रेक्षक असा दुभंग असतो आपल्याला. तुम्ही आकाशवाणीवरती काहीतरी सादर करता, दूरदर्शनवरती काहीतरी सादर करतात, म्हणजे तुम्ही कलावंत आहात आणि समोर प्रेक्षक असतात. लोककलेमध्ये हा एक भाग आहे की ती आपली विधीनाट्य आहेत बरीचशी. आपण आपल्या विवाहामध्ये अनेक प्रकारची विधी करतो, त्या विधीतून आलेली आहेत. म्हणजे मग जे काही पूर्वज निधन पावलेले आहेत त्यांचं स्मरण करण्यासाठी, त्यांचं जागरण करण्यासाठी अशा काही आहेत. तुमच्यात गोंधळ असेल, जागरण असेल, तर यातून जे कलाप्रकार निर्माण झाले, ताल निर्माण झाले, सूर निर्माण झाले, तर त्यामध्ये कुणीतरी प्रेक्षक आहे असं नव्हतं. तर एखाद्या छोट्याशा गावातील संपूर्ण समाज त्यामध्ये सहभागी होत होता. आणि जर आपण तमाशासारखा प्रकार पाहिला, लोकनाट्य पाहिलं, तर त्यामध्ये असं दिसतं की आपल्या जगण्यामध्ये ज्या अनेक विसंगती आहेत की ज्या विसंगती थेट जर लोकांना सांगितल्या तर त्या आवडणार नाहीत, पण आपण त्या लोककलेच्या प्रकारातून जर सांगितल्या तर मनुष्य पाहणारा किंवा ऐकणारा मनुष्य हा थोडासा अंतर्मुख होतो. तुम्ही वगनाट्य बघा, वगनाट्यामध्ये लोकांच्या रोजच्या जगण्यापासून राजकीय घडामोडीपर्यंत तो कलावंत, तो तिथला विदूषक असेल किंवा तिथल्या ज्या काही गवळणी, श्रीकृष्ण, पेंद्या यांचा जो संवाद असतो त्यातून ते टीका करतात. आणि हे जे फॉर्म आहेत लोकनाट्याचे, विधी नाट्याचे, हे फॉर्म आधुनिक कलावंतांनी, लेखकांनी स्वीकारलेलं आहे. म्हणजे गिरीश कर्नाडांची नाटकं जर बघाल तर ती यातून आलेली आहेत. विजय तेंडुलकरांनी जे नाटक लिहिलेलं आहे घाशीराम कोतवाल त्यातून आलेलं आहे. सतीश शाळेकरांचं नाटक आहे महानिर्वाण, हे कीर्तनातून आलेलं आहे. म्हणजे लोकनाट्याचा फॉर्म आणि त्यांच्यातली जी लोकतत्व आहे ती इतकी आदिम आहेत की त्याला मर्यादा नाही. म्हणजे आजही आपल्या आजच्या जीवनाला त्या लागू पडतात. आणि म्हणून मला असं वाटलं, पण मी जे मघाशी तुम्हाला सांगितलं की आपल्या कथा कल्पतरूमधल्या कथा असतील, रामायण महाभारतातील कथा असतील, या आजही आपण वाचतो, कारण त्यात काहीतरी जीवनाचं मूलतत्व आढळतं आपल्याला. मानवी सहसंबंध जे आहे, नातेसंबंध आहे, द्रौपदी असेल, कुंती असेल, पार्वती, सीता, तर याला म्हणजे जोपर्यंत मानवजात आहे तोपर्यंत या कथा कहाण्या राहणार आहेत.
1: सर, नवोदित जे लेखक किंवा संशोधक आहेत त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल?
0: बरेचदा ललित साहित्याबद्दल असं आहे की पुष्कळ लेखकांना असं वाटतं आपण जे काही लिहितो आपलं काही सुचतं आणि ते तोच अखेरचा शब्द आहे. एखाद्या साक्षात्कारासारखा एखादा मनात विचार येतो आणि काही शब्द बाहेर पडतात, पण तसं नसतं. शेवटी त्याला रचना असं म्हणतात. रचना ही एक क्राफ्ट देखील असते. म्हणजे 20व्या शतकातील सगळ्यात महत्वाची कविता कोणती, तर T.S. Eliot ची वेस्टलँड. त्यांनी ती साधारणतः 400-500 ओळींची लिहिली होती आणि मग एझ्रा पाउंड हा त्यांचा जो संपादक होता त्यांनी ती जवळजवळ 100 वेळा त्याचं संपादन केलं आणि मग ती 100 ओळींवरती आणून ठेवली आहे. तर 20व्या शतकातील एक महत्वाची कविता म्हणून ती पाहिली जाते. तर लेखकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, म्हणजे ललित लेखकांनी सुद्धा, की आपल्या मनात काहीतरी कल्पना येते आणि शब्द उमटतात आणि आपण जशा तसं लिहितो तर ती साहित्यकृती रचना म्हणून वाचकांपर्यंत देताना आपण त्यावर काम करायला पाहिजे. असं फार क्वचित होतं की अगदी एका झटक्यामध्ये सुचतं, होतं असं सुद्धा. की आपली साहित्यकृती ही एक कलाकृती आहे आणि कलाकृती ही घडवावी लागते.

0: जसं एखादा चांगला शिल्पकार नको असलेला भाग काढून टाकतो तसं शब्दांचं सुद्धा करावं लागतं. अर्थात असं म्हणत नाही मी, कारण तुकारामासारखी किंवा अनेक संतकवी जे आहेत त्यांच्या रचना कदाचित त्यांच्या ओठातून बाहेर आल्या आणि त्यांनी साहित्यकृतीचं रूपांतर घेतलं ते सुद्धा आहेच. पण नव्याने लेखकांना मला आणखी एक गोष्ट सांगायची की आपण हे वाचलं पाहिजे. असं वाटतं की आता खूप प्रवाह बदललेले आहेत. आता अस्तित्ववाद, अतिवास्तववाद, आधुनिकतावाद आणि मॉडर्निझम वगैरे वगैरे. पण आपण ज्या मातीत जन्म घेतो त्या मातीच्या एखाद्या झाडाला जसं जीवन रस मिळतो, प्राणवायू आणि सगळे प्रकाश हवा तो झाड घेतो, हा मनुष्य सुद्धा झाडासारखाच आहे. आपण ज्या भूमीमध्ये श्वास घेतो, जगतो, लहानाचे मोठे होतो, तिथलं जे काही साहित्य असेल, तिथल्या जे काही लोकसाहित्य असेल, तिथले जे काही संत साहित्य असेल, त्याचा सुद्धा अभ्यास करणं आवश्यक आहे. कारण शेवटी तुमच्याकडे भांडवल भाषा आहे आणि भाषेतून काहीतरी घडण करायची असेल रचनात्मक, तर आधी ज्या लेखकांनी लिहिलेलं मी वाचलं तर खरोखरच तुम्हाला काहीतरी चांगलं सुचतं असं मला वाटतं. हे त्यांना सांगा असं वाटतं.
1: सर, आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि एकंदरीतच आपला साहित्य प्रवास आमच्या सर्व श्रोत्यांसमोर उलगडला. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, सुप्रसिद्ध समीक्षक, लेखक आणि संशोधक डॉक्टर प्रमोद मुनघाटे यांची वैदेही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून, त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. संध्याकाळचे 4 वाजत आहेत. गीतबहार कार्यक्रमात आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा.

0: या मोबाईल ॲपवरून।
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8:40 ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
1: बंध प्रेमाचे वंदन सागराला।
2: लेखिका आहेत सुचिता लाडे,
1: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं,
2: संचालन रोहिणी सूर्यवंशी
1: आणि सादर करते आहेत आशिष बिनश्याम सातपुते।
3: आजी, आज घरात 2 ताटं का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ।
4: अगं, आज 2 सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा।
3: प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो। रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं, नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते।
5: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव।
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: नारळी पौर्णिमेनिमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
2: बंध प्रेमाचे
1: वंदन सागराला।

0: संध्याकाळचे 4:30 आहेत. आता ऐकूया मालिका विशेष.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपल्या सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोते हो, दादा कोंडके यांच्या चित्रपटातल्या ढंगदार लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा आज 12वा भाग आपण ऐकणार आहोत. विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याचे जे अनेक किस्से सांगितले जातात त्यातला एक किस्सा असा आहे. एका प्रयोगाला विच्छा माझी पूर्वी कराची जी पार्श्वगायिका होती ती उपस्थित झाली नाही. रंगमंचावर नीलांबरी म्हणून जी नृत्य करत होती त्यावेळेला फैयाज त्यांचा आवाज त्यांना द्यायच्या आणि त्याचवेळेला त्या प्रभाकर पणशीकर यांच्या नाटकातूनही कामं करत होत्या. त्या दिवशी घोटाळा झाला. दोन्ही नाटकांचा प्रयोग एकाच दिवशी ठरला आणि एकाच वेळेला होता. मग आली का पंचायत, आयत्या वेळी गाण्यासाठी दुसरी गायिका कोण आणणार आणि दोन्ही प्रयोग रद्द करणं देखील शक्य नव्हतं. शेवटी दादा कोंडकेंनी ही अडचण प्रेक्षकांना सांगितली आणि त्यावेळेला त्यांचे संगीत दिग्दर्शक होते तुकाराम शिंदे. आणि त्याच वेळेला दादा कोंडके असंही म्हणाले की यातल्या ज्या दोन लावण्या आहेत ते तुकाराम शिंदेच गातील. लोक म्हणाले चालेल चालेल. विच्छाला सुरुवात झाली आणि त्या दिवशी तुकाराम शिंदे चांगलेच फॉर्मात होते. प्रत्येक गाण्याला त्यामुळंच समरसून टाळी पडत होती. पाडायला पिकलाय आंबा आणि राया मला पावसाते नेऊ नका या दोन्ही लावण्या तुकाराम शिंदे यांनी इतक्या समरसून गायल्या की लोकांनी उत्स्फूर्तपणे वन्समोरही दिला. पण गंमत इथं सांगण्यासारखी आहे की गाणारा पुरुष होता, तो गात होता एका बाईसाठी आणि विच्छामधल्या एका प्रमुख नर्तकीसाठी. तरी देखील ती त्यांच्या आवाजाप्रमाणे आपल्या ओठांची हालचाल करत होती. एका स्त्रीच्या कंठातून आवाज मात्र उमटत होता तो पुरुषाचा. पण विच्छावरती प्रेम करणाऱ्या अनेक प्रेक्षकांनी हेही खपवून घेतलं. पळवा पळवी चित्रपटातलं आणखीन एक गाणं

विच्छा माझी पुरीकरचा आणखीन एक किस्सा सांगण्यासारखा आहे. विच्छाचा एक प्रयोग पुण्याजवळ लोणी इथं होता. तिथं अभिनेते राज कपूर यांची फार मोठी इस्टेट आहे, जमीन जुमला वगैरे बरंच काही आहे. तेव्हा लोणीला प्रयोग ठरल्यानंतर तिथल्या गावकऱ्यांना वाटलं की राज कपूर यांनी या प्रयोगाला उपस्थित राहावं. ते सगळेजण राज कपूरकडे गेले, पण त्यावेळेला त्यांच्याकडे काही मोठे पाहुणे येणार होते, भोजनाचा खास बेत होता. परंतु गावकऱ्यांचा शब्दही त्यांना मोडवेना, त्यांच्या आग्रहाखातर ते प्रयोगाला आले. फक्त 5

10 मिनिटच थांबेन असंही त्याने सांगितलं. पण प्रयोग सुरू झाला, बतावणी संपली, प्रत्यक्ष बघायला सुरुवात झाली. मध्यंतर झालं तरी राज कपूर काही खुर्चीवरून हालेनात. या दरम्यान कितीतरी मंडळी घरून त्यांना बोलवण्यासाठी आली की घरी पाहुणे येऊन बसलेले आहेत, सगळेजण तुमची वाट पाहत आहेत, ताटकळले आहेत सगळे. पण राज कपूर मात्र विच्छा माझी पुरी कराच्या प्रयोगामध्ये मनसोक्त हसत होते. एवढा मोठा रसिक प्रेक्षक समोर बसल्यानंतर दादा कोंडके आणि सगळ्या कलावंतांच्या अंगी देखील 12 हत्तींचं बळ संचारलं तर नवल नाही. खरं तर दादा कोंडके यांचे 2 आवडते कलावंत होते. एक होता चार्ली चॅप्लिन आणि दुसरे होते राज कपूर. या 2 महान कलावंतांपैकीच एक कलावंत प्रत्यक्ष आपल्या प्रयोगाला हजर आहे याचा आनंद दादा कोंडके यांना निश्चितच होता.

विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याचे प्रयोग होत असताना जसे काही आनंदाचे प्रसंग घडले तसे काही त्रासदायक देखील प्रसंग घडले. एकदा हा प्रयोग जामखेडला होता. अगदी खचाखच गर्दी झाली होती. नांदीला सुरुवात होण्यापूर्वी दादा कोंडके पडद्याजवळच उभे असलेल्या आपल्या सहकाऱ्यांना नेहमीप्रमाणे अत्तर लावत होते. तिथं बराच अंधार होता आणि नेमकं त्याच अंधारात लपून बसलेला एक भला मोठा विंचू यांनी डाव साधला आणि दादा कोंडके यांच्या पायाला जोरात डंख मारला. दादा कोंडके किंचाळतच होते, खाली कोसळले. त्यांना उचलून रंगपटात आणण्यात आलं, तोंडावर पाणी शिंपडून शुद्धीवर आणण्यात आलं, अंगावरचे सगळे कपडे भराभर उतरून टाकले. दादा कोंडके यांना वाटलं की त्यांच्या वस्त्रामध्येच विंचू शिरला की काय. आणि दादा कोंडके यांना तर विंचू कमालीचा चढत होता. अक्षरशः संपूर्ण शरीराची आगाग होत होती, ते ओरडत होते, पाय तर विलक्षण जड झाला होता. खरं तर प्रयोग सुरू होणं शक्यच नव्हतं, कारण प्रमुख कलावंतच असा विवळत पडलेला असेल तर काय करणार. संचालकांनाही दरदरून घाम फुटलेला. प्रयोग जर बंद पडला तर त्यांची काही धडगतच नव्हती आणि पुढचा सगळा प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर आकार घेऊ लागला. त्यांच्या घशाला कोरडच पडली. अक्षरशः संचालकांनी दादा कोंडकेंचे पाय धरले. कसंही करा पण प्रयोग आजचा झालाच पाहिजे, याकडं काय करता येईल ते पहा, अशी ते विनवणी करू लागले. मग दादा कोंडकेंचाही नाईलाज झाला. दुखऱ्या पायानंच ते रंगमंचावर आले. उठवत नव्हतं तरी दोघांनी दादा कोंडकेंना धरून रंगमंचावर दिलं आणि काय आश्चर्य, मध्यंतर होईपर्यंत त्या प्रयोगामध्ये दादा कोंडके एवढे रंगून गेले की काही वेळापूर्वी आपल्याला विंचू डसला आहे हे कुणाला सांगूनही पटणार नाही असा अभिनय करू लागले. अग हौसा भर

विच्छा माझी पुरीगराचा असाच एक प्रयोग सातारा जवळच्या भुईंज इथं घडला. प्रयोग सुरू झाला आणि नृत्यांगना नीला कडवाडकरनं एंट्री घेतली. ती अशा काही जोशामध्ये तिनं उडी घेतली की कडाडकड असा आवाज झाला आणि स्टेजची एक फळीच पार मोडून गेली. तिचा पाय आत गेला, करंगळीचं नख उलटं झालं, पाय अगदी सोलून निघाला, रक्ताची चिळकांडी उडाली. ती जोरात किंचाळलीच आणि बेशुद्धही पडली. वग सुरू झाला आणि दर्शनीच पडदा पाडावाच लागला. डॉक्टर आले, मलमपट्टी झाली, पाय मात्र अगदी टरारून सुजला होता. आता तिला नाचणं शक्यच नव्हतं, प्रयोग कसा होणार? आणि विच्छा माझी पुरीकराची सारी मदार तिच्याच नृत्यावर होती. प्रयोग तिथल्या फॅक्टरीसाठी होता. खुल्या मैदानावर 10-15 हजार प्रेक्षक खचून भरलेले होते. बरेच जण दूर दूरहून आलेले होते आणि त्यांची निराशा करणं अवघड होतं. त्यांच्या समोरच हा अपघात झाला होता, त्यामध्ये आमचा काहीच दोष नव्हता. शेवटी दादा कोंडके प्रेक्षकांसमोर आले, त्यांनी हात जोडले आणि हा प्रयोग आता होणार नाही, बाईंचा पाय बरा झाला की आम्ही पुन्हा आपल्या सेवेला हजर होऊ, असंही त्यांनी सांगितलं. पण लोक काही ऐकायला तयार नव्हते. ते म्हणाले, आम्ही खूप दुरून आलोय, नाचाशिवाय प्रयोग होऊ द्या, पण तो बंद करू नका. संचालकांनीही आग्रह धरला. शेवटी त्या नीलाला रंगमंचावर खुर्चीवर बसून तो प्रयोग सुरू केला. ती नाचण्याऐवजी फक्त संवाद बोलत होती आणि दादा कोंडके त्याच्या भोवती नाचत होते. तोही प्रयोग तुफान रंगला. चला आणखीन एक गाणं आपण ऐकूया पळवा पळवी चित्रपटातलं.

0: बरे दर्शोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: मालिका विशेष या अंतर्गत हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. थोड्याच वेळात 4:58 अस्मिता वाहिनीचं सायंकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजलेत, सायंकालीन प्रसारणाला सुरुवात होत आहे. सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. आगामी सणासुदीच्या काळात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केला आहे. आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्री करावी लागेल. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द करण्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे. राज्यभरातले आदिवासी समाजातले आमदार आणि खासदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. याआधी वसतिगृहातील प्रवेशासाठी 30 वर्ष वयाच्या मर्यादेची अट होती. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी इराणविरुद्ध आर्थिकदृष्ट्या डी डे अर्थात निर्वाणीच्या कारवाईची घोषणा केली आहे. याअंतर्गत इराणच्या लष्करी गरजा, खरेदी व्यवस्था तसंच पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल व्यापाराशी असलेल्या कथित संबंधांवरून सुमारे 60 संस्था, व्यक्ती आणि जहाजांवर निर्बंध लादले आहेत. दरम्यान अमेरिकेच्या या निर्बंधांचा 2 वर्षांपर्यंत सामना करण्यासाठी सज्ज असल्याची प्रतिक्रिया इराणनं दिली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 287 अंकांची वाढ झाली आणि तो 75,656 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 116 अंकांची वाढ नोंदवत 24,335 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संगीता बंदोपाध्याय यांचं उपशास्त्रीय गायन. त्यांना तबला साथ संतोष मिश्रा, संवादिनी जयंत फडके, सारंगी साथ उस्ताद फारुख लतीफ खान. सुरुवातीला संगीता बंदोपाध्याय यांनी गायलेली पहाडी ठुमरी ऐकूया. सावन का नजारा है.

संगीता बंदोपाध्याय यांनी गायलेली पहाडी ठुमरी आपण ऐकली. यानंतर ऐकूया त्यांनी गायलेला राग मिश्र किरवाणी. बंदिश केरवात आलात आहे. जा बैरी जा बदरवा.

संगीता बंदोपाध्याय यांनी गायलेलं भजन आपण ऐकलं आणि याबरोबरच त्यांच्या उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. त्यांना तबला साथ संतोष मिश्रा, संवादिनी जयंत फडके आणि सारंगी उस्ताद फारूख लतीफ खान यांनी साथ केली. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. आता कार्यक्रम युववाणी.

0: मंडळी, हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला अनेक प्रश्न भेडसावत असतात. शरीराचं टेन्शन, मनाचं टेन्शन, कामाचं टेन्शन, घरच्यांचं टेन्शन. मग अशा वेळी नेमकं काय करायचं? आणि महत्वाचं म्हणजे हा जो मानसिक ताण येतो त्याच्यावर नियंत्रण कसं ठेवायचं? हा प्रश्न काही फक्त लहानांचा किंवा मोठ्यांचा नाही तर सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. आणि यासाठीच आपल्याला मार्गदर्शन करायला आल्यात डॉक्टर झरना शाह. वेलकम टू अवर शो मॅम.
1: थँक्यू सो मच मैथिली.
0: सध्या मानसिक ताण जो आहे तो सगळ्यांनाच आहे, आणि स्पेसिफिकली आजची जी तरुणाई आहे, आजचा जो युथ आहे, ते ही समस्या जी आहे ती खूप जास्त प्रमाणात एक्सपिरियन्स करतात.
1: राईट.
0: तर मग तुम्ही काय सांगाल की आजची जी तरुणाई आहे ती कोणत्या मानसिक आरोग्याच्या समस्यांना जास्त फेस करत आहे?
1: युथ म्हणजे वी कन्सिडर स्टुडंट, वी कन्सिडर पीपल फ्रॉम दी एज ऑफ यंग, मीन्स स्कूल गोईंग, 8th 9th 10th. त्यांनाही आता ताण येतो. हा, त्यांना स्टडीजचं स्ट्रेस असतं, त्यांना पुढे काय करायचंय त्याचं स्ट्रेस असतं.
0: बरोबर.
1: खूप काही स्ट्रेस ते घेतात आणि दॅट इज व्हॉट मेंटल इश्यूज आता आपण जे बघतोय त्याचं आपण बघूयात. मेन म्हणजे एन्झायटी येते लोकांना.
0: बरोबर.
1: सेकंड, बिकॉज ऑफ एन्झायटी देर इज पॅनिक डिसऑर्डर्स.
0: बरं.
1: आणि इफ दॅट इज नॉट अड्रेस्ड, स्ट्रेस एन्झायटी कॅन लीड टू इवन डिप्रेशन, विच इज ऑल्सो समथिंग जे आजच्या काळात यूथ एक्सपिरियन्स करत असतं फॉर स्मॉल थिंग्स.
0: अच्छा.
1: राईट. तर ते आपण बघूया. मूड स्विंग्स येतात आणि बिहेवियर चेंजेस असतात. सो दीज आर व्हेरी कॉमन थिंग्स जे आपण नॉर्मली डे टू डे लाईफमध्ये पण बघतो.
0: मग अशा वेळी जेव्हा अशा प्रकारचे एन्झायटी किंवा डिप्रेशन यासारख्या गोष्टी मुलांसोबत घडत असतात आणि त्यांना जो हा काही मेंटल स्ट्रेस असतो, तर मग आपलं मूल किंवा ही तरुणाई ह्या फेजमधनं जाते हे त्यांच्या पॅरेंट्सनी किंवा टीचर्सनी किंवा काय म्हणतात मित्रमैत्रिणींनी, शिक्षकांनी वगैरे सगळ्यांनी कसं ओळखायचं की बाबा माझ्या एखाद्या मित्राला कदाचित थोडासा त्रास होत असेल बाबा मेंटल काहीतरी, किंवा मानसिक ताणात ना एखादी व्यक्ती जाते, तर मग ह्या गोष्टींसाठीची लक्षणं काय असू शकतात?
1: सी, मेन म्हणजे त्यांचे मूड शिफ्ट होतात.
0: अच्छा.
1: आता तुझा मित्र किंवा मैत्रीण जे कोण असेल, ती नॉर्मली तू जेव्हा तिला भेटते तेव्हा जशी असते थोडा फेर तुला जाणवेल. इधर काहीच बोलत नाही, स्वतःच्या स्वतःतच राहतात आणि इट इज लाईक की त्यांचे नॉर्मलचे रुटीन चेंज होतात. म्हणजे इट इज लाईक स्लीपिंग पॅटर्न मेन. तर कोण कोण खूप जास्त झोपायला लागतात, थकवा येतो त्यांना. अँड देर आर सम पीपल ज्यांना झोपच लागत नाही.
0: अच्छा.
1: तुम्ही त्यांच्यात खूप लहान

0: गोष्टी बघू शकता आणि यू कॅन पिक अप अँड यू कॅन अड्रेस इट. मीन्स आपण कोणाशी बोललो तर ते सॉल्व्ह होऊ शकतात.
1: बरोबर,
0: राईट. सो एनी वन, स्कूल टीचर्स अँड पेरेंट्स, ते पण बघू शकतात हे डिफरन्स इन द किड्स, इन द फ्रेंड्स, जे कोण असेल त्यांना ते बघितलं तर तुम्ही त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी संवाद साधा. लाईक ट्राय टू मेक द पर्सन फील कम्फर्टेबल. सी, आजच्या काळात कसं होत आहे की नॉट टू फील ओके इज ऑल्सो ओके. यू हॅव टू अंडरस्टँड दॅट. मीन्स वी ट्राय टू शो इट सगळंच काय चांगलं चाललंय, इट इज नॉट ऑलवेज दॅट.
1: बरोबर. तर मग आता हा जो काही एकूण ताण येतो किंवा ह्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस असतात, चिंता असतात, तर मग त्या तरुणाईने कशा प्रकारे हँडल केल्या पाहिजेत, कशा प्रकारे त्या हाताळल्या पाहिजेत?
0: सी, फर्स्ट म्हणजे यू हॅव टू बी अवेअर. लोकांना ते कळतच नाही की समथिंग इज गोईंग रॉंग. सो इफ चेंजेस आहेत तर आता स्कूल्समध्ये काउन्सिलर्स आहेत.
1: बरोबर.
0: कॉलेजमध्ये पण काउन्सिलर्स आहेत. There are many facilities which are available where you can talk. आपण बोलू शकतो.
1: बरोबर.
0: फ्रीली बोलू शकतो, विच विल बी कॉन्फिडेन्शियल. असं नाही की कोणाला कळेल, बिकॉज पीपल आर व्हेरी स्केर्ड ऑफ गेटिंग जज्ड. की मी जर माझा हा त्रास, हे स्ट्रेस की एन्झायटी कोणाला सांगणार तर वॉट वुड दे रिॲक्ट, वॉट विल एव्हरी वन थिंक. सो दॅट इज फर्स्ट थिंग इज यू हॅव टू बी अवेअर की तुम्हाला काहीतरी त्रास होतोय.
1: बरोबर.
0: अँड देन गो टू देम, टॉक टू देम. तिथून जर नाही मिळालं देन देर आर ट्रीटमेंट ऑल्सो.

0: आता सोशल मीडियाचा जमाना आहे आणि आपण बऱ्याच वेळ सोशल मीडियावर असतो. आपल्याला सगळ्या गोष्टींचे अपडेट्स त्याच्यावर टाकायचे असतात आणि आपण काय म्हणतात की आपल्याला जे काही वाटतंय ते सगळ्या गोष्टी आपण सोशल मीडियावर सांगत असतो आणि अगदी मनमोकळेपणाने आपण सगळ्या गोष्टी तिकडे बोलत असतो. तर मग हे सोशल मीडिया आहे ते तरुणांच्या मानसिकतेवर कशा प्रकारे परिणाम करतं?
1: सोशल मीडिया आत्ता खूपच परिणाम करतो कारण मोस्टली सगळेच इज ऑन द मोबाईल. सो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
0: बरोबर.
1: लहान मुलं पण करतात आता तर आणि मोठी पण सगळेच सोशल मीडियावर असतात.
0: बरोबर.
1: सोशल मीडियाचा परिणाम चांगलाही आहे कारण बिकॉज ऑफ सोशल मीडिया मेंटल हेल्थला खूप प्रमोशन मिळतंय. मीन्स मेंटल हेल्थवर चर्चा होते सोशल मीडियावर.
0: बरोबर.
1: पीपल आर नॉट शाईंग अवे.
0: खुलेपणाने
1: बोलतात. राईट. दॅट इज अ गुड पार्ट ऑफ सोशल मीडिया.
0: बरोबर.
1: बट नाऊ सोशल मीडियावर जर तुम्ही 3-4 तास पेक्षा जास्त राहिलात की 3 तास पण राहिलात तर तुमच्या मानसिकतेवर इफेक्ट होतोच.
0: बरं.
1: द ड्युरेशन तुम्ही जे सोशल मीडियावर राहता
0: जितका वेळ आपण
1: घालवतो आणि ते आपण स्क्रोल करत राहतो तर त्याच्यामुळे इट अफेक्ट्स अवर ब्रेन नर्व्स. इट इटसेल्फ इज अ कॉज ऑफ एन्झायटी.
0: अच्छा.
1: राईट. कारण सी वन थिंग इज की सोशल मीडियावर एक सेट पॅटर्न असते, एक अल्गोरिदम सेट असतं की तुम्ही जे बघता तेच
0: रिलेटेड आपल्याला पाहायला मिळतं,
1: ते सगळं बघायला मिळतं आणि पाहायला मिळतं. इट इज लाईक की पीपल गेट अँक्शियस अबाउट देमसेल्फ की ते कसं राहतायत, धेअर लाईफस्टाईल, ते पण खूप अफेक्ट होत जातं. आणि दॅट इज
0: आणि सारखं जर आपण तेच पाहत असू तर मग ते एक सायकोलॉजिकल आपल्या डोक्यामध्ये ते परिणाम होणार.
1: अँड यू स्टार्ट ओव्हर थिंकिंग.
0: बरोबर.
1: अँड बिकॉज ऑफ दॅट ओव्हर थिंकिंग अगेन स्ट्रेस इज डेव्हलप्ड. सो सोशल मीडिया जर एक चांगलं माध्यम आहे टू एक्सप्रेस युअरसेल्फ.
0: बरोबर.
1: खूप वेळासाठी तुम्ही त्याच्यावर आहात तर इट इज क्रिएटिंग अगेन स्ट्रेस अँड एन्झायटी.
0: बरोबर.
1: सो इट इज नॉट अ गुड थिंग फॉर अ लॉंगर ड्युरेशन.
0: आता एक मेन म्हणजे कसं आहे की तरुणाई म्हटल्यानंतर मेंटल हेल्थ आहे पण मानसिक आरोग्य जितकं आपल्यासाठी महत्वाचं आहे तितकंच शारीरिक आरोग्यही महत्वाचं आहे. मग हे दोन एकमेकांना कसं कनेक्टेड आहे? मानसिक आरोग्य जर तुमचं व्यवस्थित नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर कसा होईल?
1: खूप होतो. सी मानसिक जर चांगलं नसेल तर इट अफेक्ट्स युअर बॉडी टू अ लॉट ऑफ एक्सटेंट. आपण जे म्हणतो म्हणजे साधारण इंग्लिशमध्ये आम्ही म्हणतो सायकोसोमॅटिक. सायको म्हणजे मानसिक, सोमा म्हणजे फिजिकल.
0: बर.
1: सो सायकोलॉजीवर जर परिणाम खूप झाला मीन्स मानसिक परिणाम झाला तर यू विल एक्सपिरियन्स फिजिकल चेंजेस इन युअर बॉडी.
0: बर.
1: नाऊ इफ यू टेक व्हेरी स्मॉल एक्झाम्पल म्हणजे आता मेन्स्ट्रुअल सायकल आपली जी असते फिमेल्सची. सो इफ यू आर मेंटली नॉट वेल, तुम्हाला मानसिक खूप त्रास आहे आणि स्ट्रेस खूप घेत आहेत तर तुमचे मेन्स्ट्रुअल सायकल डिस्टर्ब होतात.
0: बर.
1: येस. सो दॅट इज अ फिजिकल सिम्पटम. राईट. सो तसंच इफ यू आर मेंटली व्हेरी डिस्टर्ब्ड, खूप एन्झायटी आहे की खूप मूड चेंजेस होतात तर लोकांना हेडेक्स होतात.
0: अच्छा.
1: सो दॅट इज इफ यू कन्सिडर सेईंग हेडेक दॅट इज मायग्रेन. सो मायग्रेनचं दुसरं नाव आहे टेन्शन हेडेक. ओके. यू कॅन गेट डिफरंट पेन्स इन युअर बॉडी ड्यू टू टू मच ऑफ स्ट्रेस. सो ऍज अ डॉक्टर वी ऑलवेज एडवाईज पेशंट्स की तुम्ही वॉकला जा, यू बी विथ पीपल हू आर हॅपी अराउंड यू. इज बिकॉज तुमचे स्ट्रेस लेवल्स कमी झाले की तुमचं ब्लड प्रेशर आणि डायबिटीज पण नॉर्मल होईल.
0: बरोबर.
1: सो मेंटल इज कनेक्टेड विथ फिजिकल अँड फिजिकल इज कनेक्टेड विथ मेंटल. मेंटल हेल्थ तुमची चांगली असली तर फिजिकल ऑटोमॅटिकली नॉर्मल होईल.
0: बरोबर. बरोबर. आता जर मला स्वतःला छान वाटायचंय, मला ताण आहे, मला स्ट्रेस येतोय बराच, पण ह्याच्यातनं पण मला स्वतःसाठी जर वेळ काढायचा असेल तर मग त्यासाठी मी काय करणं गरजेचं आहे की जिथे मला छान वाटेल किंवा माझा जो काही

0: आहे तो काही काळापुरता का होईना, थोडा कमी
1: कमी होईल. राईट. सो फॉर मेंटल स्ट्रेस खूप बेसिक गोष्टी आपल्याला करायच्या असतात. इट इज मेनली, एक तर मी आधी पण सांगितलं, सेल्फ अवेअर. मीन्स यू आर अवेअर की ओके थोडी एन्झायटी आहे. सो यू डोंट वॉन्ट टू गो टू अ स्पेशलिस्ट, किंवा तुला स्वतःच बेटर फील करायचं आहे. येस, दॅट इज अ व्हेरी गुड वे. सो यू हॅव टू डू बेसिक थिंग्स इज एक रुटीन सेट करायचं स्वतःचं. लाईक इफ यू ईट ऑन टाइम, यू स्लीप ऑन टाइम, ओके, अँड यू डू थोडी एक्सरसाइज, वॉक करा, योगा करा, किंवा एनी पर्टिक्युलर स्पोर्ट्स जे पण तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही करा. सो इफ यू सेट युअर रुटीन अँड यू फॉलो इट फॉर गुड अमाऊंट ऑफ फ्यू डेज, देन इट बिकम्स अ हॅबिट.
0: बरोबर.
1: अँड दॅट हेल्प्स यू टू कोप विथ एन्झायटी.
0: राईट.
1: तर ते तुम्ही जर केलं तर दॅट इज द फर्स्ट स्टेप. ईट हेल्दी, वेळेवर खायचंय. यू हॅव टू ईट 3 meals a day, आपण जे म्हणतो ते तरी घ्यायचंय. सो दॅट इट सेल्फ विल स्टार्ट हेल्पिंग यू.
0: बरोबर.
1: अँड एक अजून गोष्ट हेल्प करते इज इफ यू फील के कोणाबरोबर शेअर नाही करायचंय, स्टार्ट रायटिंग इन अ जर्नल. दॅट ऑल्सो हेल्प्स.
0: बर, म्हणजे तुम्हाला जे काही फील होतंय, तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या अल्टिमेटली तुम्हाला मोकळ्या करायच्यात.
1: हो,
0: मग त्या कोणाला सांगून का असे ना, किंवा तुम्ही त्या लिहून कागदावर उतरवलेल्या का असे ना, फक्त तुम्हाला ते मोकळं व्हायचंय की ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास नाही होणार आहे.
1: राईट.
0: बरोबर. मॅडम, कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना तुम्ही युथला एकूणच मानसिक आरोग्य व्यवस्थित आणि तंदुरुस्त ठेवण्याबद्दल काय सांगाल?
1: आपण हे सगळं जे एन्झायटी, डिप्रेशन सगळं जे म्हणालो, तर यूथ म्हणजे ते एक गोल ओरिएंटेड असतात. तर तुमच्या गोलकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, पण त्याच्याबरोबर तुम्ही तुमच्या हेल्थवर, मेनली मेंटल हेल्थवर पण दुर्लक्ष करू नका. कारण जर ते चांगली नसेल अँड यू डोंट टेक केअर ऑफ युअर मेंटल हेल्थ, तर ते गोल अचीव्ह केल्यानंतर पण जे हॅपीनेस मिळायला पाहिजे ते मिळत नसते. सो यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर मेंटल अँड फिजिकल हेल्थ. ॲज वी से, हेल्थ इज वेल्थ. वी शुड टेक केअर ऑफ आर हेल्थ.
0: डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं आपल्या तरुणाईला की त्यांनी त्यांच्या मेंटल हेल्थ बद्दल किती अवेअर असणं गरजेचं आहे, आणि एकूणच कितीही धकाधकीचं जीवन असलं तरी स्वतःसाठी थोडासा वेळ काढून आपल्या शरीराची, आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, थोडासा वेळ काढला पाहिजे, याबद्दल तुम्ही छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खरंच तुमचे मनापासून आभार.
1: थँक्यू.
0: तर मंडळी, धकाधकीचं जीवन असलं तरीही विरंगुळा म्हणून थोडासा वेळ का होईना स्वतःसाठी काढणं किती महत्वाचं आहे हे तर आज आपण पाहिलं. अशा बऱ्याच विषयांवर आपल्याला गप्पा मारायच्या आहेत आणि गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण आता घड्याळ खुणावत आहे त्यामुळे इथेच थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: युववाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
3: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026

रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

संध्याकाळचे 6 वाजतंय. थोड्याच वेळात सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

गायिका होत्या आशा भोसले. गीतरचना स अ शुक्ल यांची होती. स्नेहल भाटकर यांचं संगीत होतं आणि चित्रपटाचं नाव या मालक. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार. श्रोते हो अमृत कलश कार्यक्रम हा खास ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम आणि या कार्यक्रमात आपण नेहमी ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखतीतून आपल्यापर्यंत विविध क्षेत्रातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या पूर्ण जीवनावर आधारित असलेला हा कार्यक्रम एक प्रकारे अशा नागरिकांची बायोग्राफी आपण या कार्यक्रमातून जाणून घेत असतो. आणि आता ज्येष्ठ नागरिक आपण म्हटले तर बघा त्यांचा अनुभव हा खूप दांडगा अनुभव असतो आणि ते एक प्रकारे प्रेमाचे प्रतीक सुद्धा आहेत आपल्याकरता. त्यांचं ज्ञान आणि त्यांच्या अनुभवाने ते आपलं कुटुंब सावरत नाही तर आपल्या समाजातील प्रत्येकाला सदैव प्रेरित सुद्धा करीत असतात. आणि अशा व्यक्ती प्रेरणादायी ठरून त्यांची प्रेरणा आपल्या सर्वांना मिळावी हाच या कार्यक्रमाचा हेतू, अर्थात कार्यक्रम अमृत कलश. तर आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये असेच एक मोठे व्यक्तित्व आलेले आहेत, प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे सर. साबळे सर, तुमचे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार.
2: नमस्कार.
1: सरांची ओळख करून देताना, सर हे अधिष्ठाता शासकीय कला आणि अभिकल्प महाविद्यालय अर्थात आजची चित्रकला महाविद्यालय नागपूर या ठिकाणी कार्यरत आहेत आणि ते अधिष्ठाता म्हणजे अर्थात डीन या पदावर कार्यरत आहेत. सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई या ठिकाणी ते माजी अधिष्ठाता होते 2011 ते 2024 या काळात. आणि मुख्य गोष्ट सांगायची म्हणजे साबळे सरांनी PhD सुद्धा केलेली आहे आणि त्यांचा PhD विषय तो म्हणजे जे जे स्कूल ऑफ आर्ट ची निसर्ग चित्र परंपरा. हे त्यांचं PhD त्यांनी विक्रम विद्यापीठ उज्जैन मध्य प्रदेश इथून त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी त्यांचा हातखंडा हा खास पेंटिंग आणि लँडस्केप यावर त्यांचा हातखंडा आहे आणि त्यांनी जलरंग आणि अक्रेलिक माध्यमात निसर्ग चित्र सुद्धा रंगवलेली आहे. मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरी या ठिकाणी त्यांनी पुष्कळशे प्रदर्शनं सुद्धा भरवलेली आहेत आणि त्यांनी एक अध्यापक म्हणून विद्यार्थ्यांचा विकास कसा व्हावा, विद्यार्थी कसे घडावेत हा त्यांचा जीवनातील सर्वात मोठा अविभाज्य घटक आहे. त्यामुळेच आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून. तर साबळे सर, आज आकाशवाणीच्या अमृत कलश या कार्यक्रमात आपण सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न असाच आहे सर, जो साहजिक प्रश्न आहे तो म्हणजे आपला जन्म केव्हा झाला आणि आपला जन्म कुठे झाला आणि आपल्या आई वडिलांचं नाव थोडं कथित कराल.
2: नमस्कार. माझा जन्म हा भीमाशंकर जे एक तीर्थक्षेत्र आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं हिमालयाच्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये असलेलं भीमाशंकर, त्या भीमाशंकर पासून 20 किलोमीटर अलीकडे असणार एक राजेवाडी असं छोटस गाव आहे.
1: अच्छा.
2: आणि त्या गावामध्ये माझा जन्म झाला 1969 मध्ये. आणि माझं आई आणि वडील, म्हणजे आईचं नाव माझ्या रमाबाई आणि वडिलांचं नाव डोंगरू, तर हे आम्ही सर्व जे शेतकरी जे कुटुंब आहे आमचं गावाकडचं ते शेतकरी कुटुंब आहे आणि तो जो आदिवासी भाग आहे सर्व जो, तर हे असे आदिवासी जे वेगवेगळी छोटी छोटी गावं आहेत तर त्या गावांमध्ये तिथे माझं जन्म झाला आणि प्राथमिक शिक्षण सुद्धा माझं गावामध्येच झालं. शाळा आमची आहे आणि ती शाळा नंतर माझ्या लक्षात आलं की ती शाळा आमची 100 वर्ष जुनी आहे.
1: अच्छा.
2: म्हणजे त्याच्यावरती ज्यावेळेस माझ्या नंतर लक्षात आलं की एवढी जुनी शाळा की ज्या गावात रस्ता नाहीये, लाईट नाहीये, तर तिथे एवढी जुनी शाळा कशी असू शकेल. तर तिथे पूर्वीच्या ज्या म्हणजे ब्रिटिश कालीन याच्यामध्ये पूर्वी शेतकी स्कूल होत्या.
1: बरोबर.
2: हा, तर अशा पैकी ती एक जुनी दगडी अशी इमारत होती, त्याच्यामध्ये 1 ते 4 पर्यंतचे सगळे वर्ग असे चालणं अशी ती शाळा होते. साधारण ही 80 त्या दरम्यान, तर त्या काळामध्ये ह्या कुठल्याच अशा सुविधा गावाकडे नव्हत्या. माझे एक शिक्षक होते जे आम्हाला 4थीला शिकवायला होते, तळपे गुरुजी म्हणून. आम्ही
1: म्हणजे तुम्हाला अजूनही सर तुमच्या शिक्षकांचं नाव 50 वर्षाच्या आधीचे पण तुम्हाला गोष्ट अजूनही आठवणीत आहे, हे खूप महत्वाचं.
2: कारण का काही ज्या गोष्टी ज्या असतात ना, म्हणजे जसं आपण बालपणातल्या काही गोष्टी ज्या तुमच्या मनावरती खूप एकदम प्रभाव देऊन जातात, किंवा तशापैकी आमचे जे शिक्षक होते म्हणजे तळपे गुरुजी, ज्यांचं अक्षर खूप सुंदर होतं, आणि दुसरा महत्वाचा भाग की ते आम्हाला विद्यार्थ्यांना सगळ्यांना सतत एकत्र घेऊन काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी होत राहायच्या. त्यांचं ड्रॉईंग चांगलं होतं आणि त्यांनी एक पाटीवरती एक ड्रॉईंग त्यांनी काढून दाखवलं होतं. पाटी माझी होती, माझ्याच पाटीवरती, पूर्वीच्या ज्या आपल्या दगडी अशा ज्या पार्ट स्लेटचं आपण जे यायच्या आणि त्याच्यावरती मग पेन्सिलनी ते हे करायचं, तर त्यांनी एक सुंदर चित्र काढलं होतं आणि ते असं दाखवलं. मला म्हणले पुसून टाक, मी लगेच पुसून टाकलं. ते म्हणले तू का पुसलंस, ते आता परत काढून दाखव. तर त्यावेळेस माझ्याकडे काहीच हे नव्हतं की मला ते जमेल वगैरे असं काही नाही, मी तसा प्रयत्न नाही केला. पण तो एक प्रसंग मला आठवतोय की आपण ज्या पुन्हा बालपणाचा विचार करतो त्यावेळेस कुठंतरी आपली नाळ त्या गोष्टीशी कशी कनेक्ट झालेली असते, किंवा त्या गोष्टी कुठेतरी आपल्या माइंडमध्ये फिक्स झालेल्या असतात, त्याचा पुढे जाऊन कसा डेव्हलप होत राहतं त्या गोष्टी. म्हणजे अशी जी प्रभाव करणारे जे शिक्षक आहेत, तर त्या शिक्षकांमुळे आम्ही शाळेशी खूप जास्त कनेक्ट झालो. मला आठवतंय की आमची जी शाळा होती ते शाळेची चावी माझ्याकडे असायची.
1: अच्छा.
2: कारण गावामध्ये शाळा, गावातली शाळेची चावी त्या कुठल्या तरी घरामध्ये ठेवली जायची, तिथून मग तुम्ही शिक्षक ते बाहेर गावून यायचे, ती सकाळी शाळा उघडायची आणि मग सगळे मुलं बसायची. तर मला असं वाटतं की ते कुठेतरी माझ्यावरती जे टीचिंगचे किंवा शिक्षक म्हणून जे संस्कार जे काही झाले ते मला असं वाटतं माझ्या त्या गावातल्या शाळेमध्येच झाले. आणि आजही मी शाळेतला ज्या संस्थेचा एक हेड म्हणून ज्या बघतो, आज मी संस्था जशी सांभाळतो, आजही संस्थेची चावी जशी माझ्याकडे, तशी ती चावी तेव्हापासूनच कुठेतरी अशी होते की तुम्हाला पुढे जाऊन शिक्षकच तुम्ही होणार आहात आणि तुम्हाला संस्था तुम्ही सांभाळणार आहात. तर हा एक भाग मी पुन्हा ज्यावेळेस मागे बघतो तर याचं एक वेगळं मला असं ते फिलिंग जाणवतं की अरे याची सुरुवात कुठेतरी तिथे झाली असेल त्याच्यामध्ये.
1: नाही, खूपच छान सर. म्हणजे तुमचा हा जो अनुभव आहे की तुम्हाला बालपणापासून तुमच्या शाळेच्या जीवनापासूनच, शिक्षक जरी वेगळे असले पण तुम्ही विद्यार्थी असूनही शाळेची चावी तुमच्याकडे आहात. आता आपण आपल्या घरामध्ये म्हणतो, घराची चाबी म्हणतो, अलमारीची चाबी आपल्या एका कुटुंबामध्ये वगैरे, तर तो जनरली कुटुंब प्रमुख असतो. तर कोणी स्त्री असते घरातली मुख्य, आई म्हणा किंवा कधी कधी वडील स्वतःकडे ठेवतात, तसा प्रकार तुमच्यामध्ये घडला.
2: शिक्षकाचा रोल खूप इम्पॉर्टंट राहतो. म्हणजे आज आपल्याकडे गुरुला महत्व दिलेलं आहेच आपल्या संस्कृतीमध्ये जरी असेल, पण शाळेमध्ये शिक्षक खूप गरजेचा असतो आणि तो निश्चित शिक्षकच हा विद्यार्थी घडवतो. हा, तो माझ्या अनुभवातनं मला असं वाटतं. आणि ज्यावेळेस मी शिक्षक होण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला, त्यावेळेस मी माझ्या त्या शिक्षकांकडे पाहिलं की माझ्या शिक्षकांनी मला कसं घडवलं, आता मी माझ्या विद्यार्थ्यांना कसं घडवायला पाहिजे आणि काळानुरूप मला काय बदल करायला पाहिजे जेणेकरून माझे विद्यार्थी चांगला घडेल, ही जाणीव मी सातत्याने जपली. त्यामुळे आजही मी माझ्या स्वतःबद्दल ज्यावेळेस विचार करतो की मी माझं प्रोफाईल ज्यावेळेस बघतो, तर मी प्रथम सांगतो की मी आता एक पहिला एक शिक्षक आहे आणि त्याच्यानंतर मी चित्रकार आहे. तर त्यामुळे विद्यार्थी आणि टीचर हे जे नातं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहिलेलं आहे. जे सुरुवातीपासून ती जी सुरुवात जी झाली, म्हणजे आम्हाला शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंत ड्रॉईंग हा विषय नव्हता. जो आज हायस्कूलला ड्रॉईंग हा विषय असतो, परंतु जिल्हा परिषद शाळांमध्ये आजही ड्रॉईंग हा विषय शिकवण्यासाठी तसे ट्रेन टीचर नसतात. तर त्यावेळेस मग मी एक पहिलं चित्र, त्यावेळेस इतिहासाच्या पुस्तकामध्ये बुद्धाचं एक चित्र होतं, सारनाथचा बसलेला बुद्ध, त्यात मी ते बुद्धाचं चित्र काढलं होतं. ते माझ्या लाईफ मधलं पहिलं मोठं चित्र होतं जे मला आठवते सर्व त्याच्यामध्ये. आणि ते वर्गात ज्यावेळेस नोट बोर्डवरती लावलं, भिंतीवरती लावलं, त्यावेळेस तो एक अनुभव खूप वेगळा होता त्यावेळेचा.
1: बरोबर आहे, कारण त्यावेळेस तुम्ही स्वतःच्या हाताने भगवान बुद्धांचं चित्र काढलं आणि ते तुमच्या वर्गाच्या खोलीमध्ये लावल्या गेलं. तुम्हाला पण एक वाटत असेल की माझ्या हातचं चित्र पूर्ण शाळेच्या याच्यामध्ये वर्गामध्ये खास लावल्या गेलेलं आहे. आणि तेव्हा तुमच्या शिक्षकांनी पण तुमच्या चित्राला खरोखर एक दाद दिली असणार, म्हणून त्यांनी ते चित्राचं वर्ग खोलीमध्ये लावलं, हे किती महत्वाचं ठरतं.

0: 8वीला मी प्रवेश घेतला आणि शाळेमध्ये एक नोटीस आली की चित्रकलेची एक परीक्षा असते एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट.
1: हा बरोबर, एलिमेंटरी सातवी नंतर आठवी नंतर.
0: हा तर ती सातवी म्हणजे सातवी आठवीला मोस्टली ती असते, पण मी आठवीला आल्यानंतर तिची नोटीस आली की ज्यांना चित्रकलेच्या परीक्षेला बसायचंय त्यांनी नावं वगैरे द्या. तिथे मला पहिल्यांदा मी त्या शिक्षकांशी कनेक्ट झालो आणि त्या परीक्षेला मी बसलो चित्रकलेच्या, आणि त्या परीक्षेमुळे त्या शिक्षकांबरोबर जोडलो. म्हणजे माझ्या लाईफमध्ये ज्यावेळेस मी पाहतो की प्रत्येक टप्प्यावरती मला माझे शिक्षक होते आणि त्या शिक्षकांचा मी एकदम लाडका विद्यार्थी होतो.
1: अच्छा,
0: त्याच्यामुळे त्यांच्याशी माझं अटॅचमेंट ही नेहमीच राहिलेले. ज्यावेळेस निकाल आला त्यावेळेस मी मेरिटमध्ये आलो होतो, म्हणजे ए ग्रेडनी पास झालो होतो आणि मेरिटमध्ये आलो होतो. त्यामुळे आमच्या शाळेमधल्या जी काही मुलं होती त्यातल्या आम्ही 4 ते 5 मुलांची नावं होती काही ए ग्रेडमध्ये आले आणि त्यातला मी मेरिटमध्ये आलेलो होतो. त्यामुळे एक फोटो माझा पहिल्यांदा त्याच पेपरमध्ये छापून आला होता त्यावेळेचा. खूप असं कॉन्फिडन्स देणारी जी गोष्ट होती त्याच्यात त्या काळामधली जी ते.
1: बरं सर, तुमचं आपण काय म्हणू BFA म्हणजे बॅचलर डिग्री तुम्हाला कोणत्या वर्षी मिळाली? मग
0: मी आता मी अभिनवला जो होतो तर तिथे डिप्लोमा होता.
1: अच्छा, डिप्लोमा
0: तो फाईन आर्टचा, तो 4 वर्षाचा डिप्लोमा, 10वीनंतर 4 वर्षाचा डिप्लोमा होता. म्हणजे पूर्वीचं जे आर्ट एज्युकेशन जे सुरू झालं आपल्याकडे ते JJ स्कूलमध्ये सुरू झालं, तर तोही पूर्वीचा डिप्लोमा होता. म्हणजे 1924 मध्ये तो डिप्लोमा सुरू झाला, तर तो आजही चालू आहे.
1: चालू आहे नाही का? ब्रिटिश काळापासून,
0: ब्रिटिश काळापासून तो सुरू झालेला तो जो कोर्स होता. आणि नंतर डिग्री जी सुरू झाली ती 81 मध्ये सुरू झाली, म्हणजे 70 मध्ये सुरू झाली ती सुद्धा नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये. नंतर मग ती मुंबईमध्ये आले. पुण्यामध्ये मी माझा GD आर्टचा हा डिप्लोमा कम्प्लीट झाल्यानंतर मग पुढे शिकायचंय. मी 93 ला मी GD आर्ट पास झालो फर्स्ट क्लास मध्ये, आणि मग आता पुढे शिकायचंय मग JJ ला जायचंय. मग JJ मध्ये फक्त JJ मध्ये डिग्री होती आणि डिप्लोमाच्या मुलांना प्रवेश मिळणार फक्त डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन, म्हणजे तो पोस्ट डिप्लोमा होता टीचर होण्यासाठीचा. आणि मग त्यासाठी मी 94 ला म्हणजे 94 ला मी JJ ला ऍडमिशन घेतलं आणि तिथनं मी कला शिक्षण प्रशिक्षण विभागातून DPED चा जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण केला.
1: बरं सर, आपण आता एक छोटासा विरंगुळा घेऊया. श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण शासकीय चित्रकला महाविद्यालय नागपूर येथील अधिष्ठाता अर्थात डीन प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांच्याशी वार्ता सुरू आहे. तर या विरंगुळ्यामध्ये सर आपण आपल्या श्रोत्यांना तुमच्या आवडीचं एखादी गीत, मग ते चित्रपटातील गीत असो, भावगीत असो, भक्तिगीत असो, देशभक्तीपर गीत असो, तुमच्या आवडीचं तुम्ही तुमच्या मुखातून जर थोडासा ऐकवलं, एखादी कडवं जरी किंवा एखादी लाईन जरी, मग ओरिजिनल गीत आपण त्यांना नक्कीच ऐकवू.
0: एक गाणं आहे, म्हणजे आता ज्यावेळेस आपण हा ऑगस्ट महिना सुरू आहे त्यामुळे स्वातंत्र्याबद्दलचं हा क्रांतीचा एक थोडासा महिना मध्ये आपण ज्याला आपण म्हणतो
1: ऑगस्ट महिन्यामध्ये
0: कलावंत म्हणा की एक शिक्षक म्हणा, प्रत्येकासाठी स्वातंत्र्य खूप इम्पॉर्टंट राहतं. किंवा जो क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करतो प्रत्येकासाठी एक स्वातंत्र्य हा खूप इम्पॉर्टंट पार्ट राहतो. जो फ्रीडम तुम्हाला हवा आहे. आणि एक सुंदर गाणं आहे, मला असं वाटतं की म्हणजे माझ्यासाठी गांधीजी एक खूप अशी एक आदर्श अशी एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्यातून आम्ही खूप इन्स्पायर होतो. तर त्यांच्यावरचं एक गाणे, दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल. तर हे जे गीत आहे हे मला खूप इन्स्पायर करतं, आवडतं. तर आपण मला वाटतं ते गीत ऐकूया.
1: नक्कीच सर.

0: श्रोते हो, आपणा स्वातंत्र्याचं महात्मा गांधींवर आधारित असलेलं हे गीत नक्कीच आवडलं असणार, जे प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांना सुद्धा आवडीचं गीत त्यांनी आपल्याला ऐकवलेलं आहे. तर सर, आपण मुलाखतीच्या पुढे जाऊया या गीतानंतर. बरं सर, मग तुम्ही आता बॅचलर डिग्री आणि तुमचे डिप्लोमा आर्ट्स फॅकल्टीमध्ये तुम्ही घेतले, मग तुमचे मास्टर्स जे म्हणतो, मास्टर ऑफ आर्ट्स, हे तुम्ही कुठून केलं आणि केव्हा केलं?
1: जो आता पहिल्यांदा जीडी आर्ट हा जो एक डिप्लोमा आहे, कारण हे जीडी आर्ट नंतर पुढचे शिक्षणाचे तुमचे दरवाजे बंद होऊन जातात. कारण तुम्हाला डिग्रीला जायचं असतं तर त्यासाठी तुम्हाला बॅचलर डिग्री कम्प्लीट करणं आवश्यक असतं, आणि तशी सुविधा फक्त नागपूरच्याच युनिव्हर्सिटीमध्ये होते. कारण नागपूरच्या युनिव्हर्सिटीमध्ये जीडी आर्ट नंतर तुम्ही मास्टर्स एमएफए साठी तुम्ही मास्टर ऑफ फाईन आर्टला तुम्हाला ऍडमिशन मिळू शकत होतं. परंतु मुंबईमध्ये ती सुविधा नव्हती. मी 94 ला ज्यावेळेस मी जेजेतनं अभ्यासक्रम पूर्ण केला, त्यानंतर मी जुन्नरला ओतूर या ठिकाणी ऍज अ टीचर म्हणून जॉईन झालो. त्या ठिकाणी एक नवीन कॉलेज सुरू झालं त्यावेळेस, शरदचंद्र पवार चित्रकला महाविद्यालय. म्हणजे ओतूर हे जे शिवनेरीच्या जवळ
0: पुण्यामध्येच
1: आहे, म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर हा जो तालुका आहे त्यामध्येच ते ओतूर हे गाव आहे सगळे ते.
0: अच्छा.
1: आणि तिथे हे चित्रकला महाविद्यालय सुरू झालं, आणि त्या ठिकाणी मी शिक्षक म्हणून मी आणि माझा एक मित्र सोपान तावरे असं आम्ही दोघं जण मित्र होतो. आम्ही बरोबर बीएफए आम्ही जीडीआर आम्ही दोघांनी बरोबरच केलं. जेजेला पण आम्ही दोघांनी बरोबरच ऍडमिशन घेतलं. पासआउट झाल्यानंतर दोघंच आम्ही त्या ठिकाणी शिक्षक म्हणून रुजून झालो, आणि ते आमचं कॉलेज पण नवीन सुरू आणि आम्ही शिक्षक पण नवीनच त्या ठिकाणी. आणि त्यानंतर पुन्हा एमपीएससीची जाहिरात आली आणि त्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजसाठीच्या जागा निघाल्या, आणि त्यामध्ये मी एमपीएससी थ्रू माझं सिलेक्शन झालं आणि मी 2001 ला जेजेमध्ये जॉईन झालो. तर त्यावेळेस एक संधी निर्माण झाली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी जी मराठवाडा आपलं औरंगाबादची युनिव्हर्सिटी आहे, तर तिथे बाय रिसर्च हा एक अभ्यासक्रम सुरू झाला होता, एमएफए बाय रिसर्च.
0: अच्छा.
1: आणि त्यासाठी तुम्ही डिग्रीवरती शिकवण्याचा तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळेल. मग आम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं आणि 2010 मध्ये माझं एमएफए मी तिथे कम्प्लीट केलं. आणि एमएफए झाल्यानंतर मग मला रिसर्च हा जो विषय हा खूप पहिल्यांदा लक्षात आला की कुठलंही आपण चित्र शिकवतो की एखादं चित्र असतं, हे चित्र म्हणजे सुद्धा एक ते इट्सेल्फ एक रिसर्च असतं.
0: बरोबर. प्रत्येकाच्या हातातून
1: हा
0: एखादी विषय जरी दिला
1: हो,
0: म्हणजे आपण चित्रकलेचा विषय आणि एखादी विषय आपण समजा ठेवला कुणासमोर की बाबा यांचं यांचं चित्र काढा. उदाहरणार्थ तुम्ही आताच सांगितलं की तुम्ही बुद्धांचं चित्र काढलं.
1: बरोबर.
0: आणि आता आपण चार शिक्षकांना म्हणा किंवा चार मास्टर्सवाल्यांना बोलावलं तर ते आपापली बुद्धी लावून
1: बरोबर
0: वेगवेगळ्या पद्धतीचं चित्र काढलं त्यांच्या डोक्यात जे आहे. एक प्रकारे हा रिसर्चच आहे.
1: म्हणजे मग प्रत्येकाचा जो अनुभव असतो त्या अनुभवाच्या प्रमाणे त्याचं जे परसेप्शन असतं त्याचा वापर करून तो ती चित्र काढत राहतो सगळ्यात. त्याच्यानंतर मी पीएचडी साठी बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये प्रयत्न केला. नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये पण माझं पीएचडी साठी मी रजिस्ट्रेशन केलं होतं, परंतु काही कारणास्तव गाईड आणि त्या काही नियम बदलल्यामुळे ते अवेलेबल नाही झालं. मग मी विक्रम युनिव्हर्सिटीमध्ये मी पीएचडी साठी रजिस्ट्रेशन केलं आणि तिथून 2024 मध्ये मी माझी पीएचडी पूर्ण केली.
0: कोणत्या वर्षी सर?
1: 2024.
0: म्हणजे मला एक थोडी गोष्ट विचारायची वाटते सर, एक उत्कंठा म्हणून विचारतो आहे. तुमचं मास्टर्स तुम्ही केव्हा केलेलं आहे?
1: 2010 मध्ये.
0: 2010 मध्ये. मग ही जवळपास 14-15 वर्षाची गॅप झाली, पण मग त्यानंतर तुम्हाला असं का बरं मनात आलं की आपण मास्टर्स झाल्यानंतर पीएचडी पण कम्प्लीट करावी असं का वाटायला लागलं तुम्हाला?
1: कारण का तुम्ही ज्यावेळेस मास्टर्स ज्यावेळेस करतात त्यावेळेस तुम्हाला एक लिमिटेड एरिया असतो जिथे तुम्हाला अभ्यास करावा लागतो करायचा असतो की तेवढा वेळ नसतो. परंतु तुम्हाला फुल प्लेज जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही पीएचडीला गेल्यानंतर तुमचा खरा कस लागतो की तुम्ही एका विषयाला घेऊन जो अभ्यास करतो, म्हणजे तुम्ही कमीत कमी तुम्हाला 2.5 ते 3 वर्ष तुम्हाला त्याच्यावरती अभ्यास करायचा असतो,
0: एक रिसर्च असतो.
1: मग मला असं वाटलं की आपल्यालाही ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. कारण तुम्ही ऍज अ टीचर आहात तर तुम्ही टीचर म्हणून परिपूर्ण तुम्हाला असायला हवं, तर तुम्ही सतत शिकत राहिलं पाहिजे.
0: बरोबर आहे. कारण शिक्षण घ्यायला कोणतीही वयोमर्यादा
1: नाहीये. त्यामुळे तो पीएचडीचा जो भाग आहे की तो मी पीएचडी कम्प्लीट केली, त्यातनं मग खूप साऱ्या गोष्टी नव्याने कळल्या. शिक्षण सतत मी सुरू ठेवलं होतं.
0: बरं, तुम्हाला सर पीएचडी तुमच्या वयाच्या कोणत्या वर्षी प्राप्त झाली?
1: आता 56
0: वयाच्या 56 वर्षी. म्हणजे तुमच्या वयाच्या 56 वर्षी, म्हणजे तुम्ही तुमच्या आपण काय म्हणू रिटायरमेंट जवळजवळ त्या काळातही तुम्ही शिक्षणाला सोडलं नाही आणि तुम्ही अति उच्च शिक्षण म्हणजे आपण काय म्हणू, उच्च शिक्षणच म्हणू,
1: पीएचडी
0: पीएचडी नंतर असं काही आहेच नाही, त्याला आपण एक शेवटचा शिक्षणाचा एक शेवटचा टप्पा म्हणतो, आणि उच्च शिक्षणाचा

0: टप्पा तो असतो, तो खरखर तुमचा, तुम्ही तुमच्या जीवनात जे काही आत्मसात करण्याचा जो तुमचा लहानपणापासूनचा जो तुम्ही मनामध्ये असं आणलं आणि शिक्षकी पेशा सुद्धा तुम्ही निवडला आणि त्या पेशेतून तुम्ही एक चित्रकलेच्या दुनियेतून चित्रकलेच्याच विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या आपण काय म्हणू महाविद्यालयातून तुम्ही शिक्षण करून महाविद्यालयामध्ये त्याच क्षेत्रात तुम्ही विद्यार्थी सुद्धा घडवीत आहात हे अगदी महत्वाचं ठरतं. बरं सर, आता तुमच्या थोड्या वैयक्तिक जीवनावर येतो. तुमचं लग्न वगैरे केव्हा झालं?
1: माझं लग्न झालं 2000 मध्ये.
0: अच्छा.
1: माझी जी मिसेस आहे ती पण फाईन आर्टिस्ट आहे.
0: अच्छा, व्हेरी गुड.
1: ती पण स्कूल वरती ड्रॉइंग शिकवते, स्वाती तिचं नाव, आणि ती खूप चांगली चित्रकार आहे. म्हणजे तिचं नॅशनल लेवलवरती खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे ललित कला सारखी जी राष्ट्रीय संस्था आहे त्या संस्थेमध्ये तिची जवळपास दरवर्षी त्यांचं जे अॅन्युअल एक्झिबिशन असतं त्याच्यामध्ये तिची 5 वेळा चित्र तिची सिलेक्ट झालेली आहेत.
0: तुमच्या क्षेत्राशी निगडीत असलेली जीवनसाथी कशी काय मिळाली?
1: हो, म्हणजे मला असं वाटतं की ते कुठेतरी आपण म्हणतो ना की प्रत्येकासाठी एक बनवलेली असते, निसर्ग बनवलेली असते. तो मला असं माझं सुरुवातीपासूनच हे होतं की मला जिला चित्रकलेचं शिक्षण असलेली अशीच मला
0: जीवनसंगिनी
1: मिळायला पाहिजे आणि ती त्या अनुषंगाने
0: तुम्हाला
1: मिळाली पण त्याच्यामध्ये.
0: आणि तुमचं जे स्वप्न होतं ते तुम्ही साकार केलं.
1: ते साकार झालं त्याच्यामध्ये. माझी मुलगी पण याच फील्ड मध्ये.
0: मला
1: मुलगी आहे, तिचं पण नाव सृष्टी आहे.
0: अच्छा.
1: त्यामुळे मी लँडस्केप करतो, पेंटिंग करतो, त्यामुळे निसर्गाशी जे अटॅचमेंट आहे ती अटॅचमेंट कुठेतरी होती आणि त्याच्यामुळे ते नाव तिच्याशी कनेक्ट झालं सृष्टी. कारण आणि तिने पण जे स्कूल ऑफ आर्ट मधनं टेक्स्टाईल्स मधनं तिने ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंय आणि टेक्स्टाईल्स मध्ये ती मास्टर डिग्री पण कम्प्लीट करते. घरात कुठे बघितलं की तुम्हाला आर्टच ही फक्त त्याच्यामध्ये
0: निगडीत आहे.
1: हा, म्हणजे आर्ट आणि टीचिंग हे दोनच विषय त्याच्यामध्ये चर्चेमध्ये असतात.
0: साबळे फॅमिलीमध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये मिस्टर मिसेस आणि तुमची कन्या ह्या पण एकाच क्षेत्रामध्ये आहेत हे किती म्हणजे महत्वाची गोष्ट ठरते आहे. आणि तुम्हाला तुमच्या पद्धतीनुसार एकाच क्षेत्रामध्ये असल्यामुळे तुम्ही एकमेकांचा तुमचा जो सपोर्ट आहे एकमेकांना तो पण खूप चांगला मिळत असणार. तुम्हाला असे काही वेगळे छंद वगैरे आहेत का? ते कोणते?
1: वेगळे छंदामध्ये म्हणजे मी चित्र काढणं हाच मोस्टली आमचा बेसिक त्याच्यातला पार्ट होता आहे. म्हणजे आवड आहे की त्याच्यामध्ये लँडस्केप पेंट करणं आणि ट्रॅव्हलिंग करणं किंवा ट्रेकिंग करणं. तर भटकंती म्हणजे निसर्ग चित्र करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाणं आणि त्याबरोबर निसर्गाशी कनेक्ट होणं हा पार्ट माझा शाळेमध्ये असल्यापासूनच झालेला आहे आणि तो आजपर्यंत तसंच कंटिन्यू राहिलेला आहे.
0: तुम्ही आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना आणि चित्रकलेतील दुनियेमध्ये जे कार्य करणारे विद्यार्थी आहेत, कलाकार आहेत, ज्यांना तुम्ही असा काय संदेश प्रदान करणार?
1: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे. कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही. तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे किंवा कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल. तुमच्याकडचा जो कुठलाही छंद असेल तो तुम्ही जोपासा, हेच मी आवाहन करेल.
0: फारच छान सर. चित्रकलेच्या दुनियेतून आज जे काही विद्यार्थी घडत आहेत आणि घडण्यामध्ये चित्रकलेशी जो संबंध आहे तो तुमच्या बालपणापासून तुम्ही तुमच्या संपूर्ण जीवनात एक आयुष्य व्यतीत केलेलं आहे चित्रकलेच्या दुनियेत आणि येणाऱ्या काळातही तुम्ही जे विद्यार्थ्यांना घडवित आहात आणि येणाऱ्या AIच्या दुनियेमध्ये सुद्धा बुद्धीने काढलेले चित्र मानवी बुद्धीतनं जे साकार केलं जातं ते खूप महत्वाचं ठरतं. तर सर आपण इथे थांबूया. तर श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून या विषयावर प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांच्याशी आपण वार्ता केली आणि त्यांनी आपल्या जीवनातील बऱ्याच काही आठवणी, बऱ्याचशा चांगल्या चित्रकलेच्या गोष्टी आपल्याला कथित केलेल्या आहेत. त्यानिमित्त मी ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे त्यांचे आपण शतशः धन्यवाद देऊया. नमस्कार.
1: नमस्कार. श्रोते हो, आताच आपण अमृत कलश या कार्यक्रमात सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून या विषयावर प्राध्यापक डॉ विश्वनाथ साबळे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
2: सादर

0: यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो. नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
2: पीएम फसल बीमा योजना से करीब 2

0: रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल. बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं राज्यात साखरेचे भाव नियंत्रणात. राज्यात आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द. आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखी 39 धावांची गरज. युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय प्रणालीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2016 या डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रारंभ झाला होता. तेव्हापासून आजपर्यंतच्या वाटचालीत यूपीआय हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. या प्रणालीमुळे महिला, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि नवउद्योजकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेनं तसंच सुरक्षित स्वरुपात आणि तात्काळ करणं शक्य झालं आहे. यूपीआय या डिजिटल क्रांतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी समाज माध्यमावर संदेश सामायिक केला. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यूपीआय ही जगातली सर्वात मोठी वास्तव वेळेतली पेमेंट व्यवस्था असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतीवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टॅरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. या आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली होती. मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली आहे. इतर कोणत्याही अटी आणि शर्तींमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. साखरेच्या दरात आज पुन्हा 1 रुपयानं वाढ झाली आणि 1 किलो साखरेचा दर जवळपास 64 रुपयांपर्यंत गेला. ग्राहक व्यवहार मंत्रालयानं एकत्रित केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात सुमारे 49 रुपये प्रति किलो या दरानं साखर मिळत होती. महिनाभराच्या कालावधीत यात 31% वाढ झाली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना दररोज 12 तास मोफत वीज देण्याची आणि शेतकऱ्यांची 58,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिलं माफ करायची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहिल्यानगर इथं केली. सध्या राज्यातल्या 75% शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 12,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा झाली असून 56,00,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली. कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र तसंच जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळ जुळवण्याची प्रक्रिया करणाऱ्या तालुकास्तरीय तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालच्या समित्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. 1 जुलै 2026 ते 30 जून 2027 या 1 वर्षासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये वंशावळी जुळवण्याचं काम अजून

पूर्ण झालेलं नसल्यानं ही मुदतवाढ द्यायचे निर्देश मराठा आरक्षणासंदर्भातल्या मंत्रिमंडळ उपसमितीनं दिले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द केल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे. उईके यांनी आज राज्यभरातले आदिवासी समाजातले आमदार आणि खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना उईके यांनी या निर्णयाची माहिती दिली. राज्य शासनाच्या या आधीच्या निर्णयानुसार वसतिगृहातल्या प्रवेशासाठी 30 वर्ष वयाच्या मर्यादेची अट होती. ही अट रद्द करण्याच्या मागणीसाठी पुणे आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याचं आवाहन केलं होतं. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 3रा दिवस अखेर श्रीलंकेसमोर फॉलो ऑनचा धोका कायम आहे. आजचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेनं आपल्या पहिल्या डावात 8 बाद 265 धावा केल्या होत्या. फॉलो ऑनची नामुष्की टाळण्यासाठी श्रीलंकेला अजून 39 धावांची गरज आहे. आज सकाळी श्रीलंकेनं आपला पहिला डाव कालच्या 2 बाद 8 या धावसंख्येवरून पुढे सुरू केला. मात्र प्रसिद्ध कृष्णा यानं सलामीवीर कमिल याला लवकर माघारी धाडत श्रीलंकेला 3रा धक्का दिला. श्रीलंकेच्या डावात आधी 4थ्या गड्यासाठी कामिंदू यानं अर्धशतकवीर पसिंदूसोबत 87 धावांची आणि नंतर 8व्या गड्यासाठी सोनल दिनुषा आणि केशारा यांनी 57 धावांची भागीदारी करत पडझड थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर श्रीलंकेचे इतर फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. खेळ थांबला तेव्हा सोनल 85 तर लाहिरू 8 धावा करून खेळपट्टीवर टिकून होते. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 तर सिराज आणि जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. वैश्यवाणी समाजातल्या पात्र व्यक्तींना शासनाच्या विविध योजना सवलती आणि शासकीय लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. वैश्यवाणी समाजाच्या जातीच्या प्रमाणपत्र पडताळणीसह विविध प्रलंबित मागण्यांबाबत मंत्रालयात सविस्तर चर्चा करण्यात आली होती. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांनी आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडून राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. मुंबईतल्या लोकभवनात हा सोहळा झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातल्या गरजू रुग्णांना किडनी आणि यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यासोबत प्रत्यारोपणाची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांमध्ये किडनी आणि यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधांबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. मुंबई आणि उपनगरातल्या इतर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग भटक्या विमुक्त जाती आणि जमाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना scholarship.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट असून अर्ज पडताळणी 15 सप्टेंबरपर्यंत होईल. त्यानंतर जिल्हा राज्य आणि मंत्रालयीन स्तरावर पडताळणीची प्रक्रिया 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. पालघर जिल्ह्यातल्या मासवण इथल्या अनुदानित आश्रमशाळेत 7 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेत हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल प्रशासनानं संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. यासोबतच संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकांना कारणं दाखवा नोटीस बजावली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी विशेष समितीचीही नियुक्ती केली गेली आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांनी दिली. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
ठळक बातम्या

0: पुन्हा एकदा यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल. बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं राज्यात साखरेचे भाव नियंत्रणात. राज्यात आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशासाठीची वयोमर्यादेची अट रद्द. आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखी 39 धावांची गरज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8:40 ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
1: बंध प्रेमाचे वंदन सागराला।
2: लेखिका आहेत सुचिता लाडे,
1: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं,
2: संचालन रोहिणी सूर्यवंशी
1: आणि सादर करते आहेत आशिष बिनश्याम सातपुते।
3: आजी, आज घरात 2 ताटं का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ।
4: अगं, आज 2 सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा।
3: प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो। रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवत, नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते।
5: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव।
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: नारळी पौर्णिमेनिमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
2: बंध प्रेमाचे
1: वंदन सागराला।
6: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
7: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
7: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 KHz वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, नुकतीच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ची घोषणा झाली. देशभरातील 48 शिक्षकांची यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली असून आपल्या महाराष्ट्रातील 4 कर्तृत्ववान शिक्षकांनी या बहुमानावर आपलं नाव कोरलं आहे. या यादीत एक असं नाव झळकलंय ज्यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाचा चेहरा मोहरा बदलला. त्या आहेत बीड जिल्ह्यातील केज इथल्या साने गुरुजी निवासी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर कविता नरसिंहराव गित्ते. ग्रामीण आणि वंचित भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याला शिक्षणाच्या माध्यमातून नवी दिशा देणाऱ्या डॉक्टर कविता गित्ते यांच्यासोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत. नमस्कार डॉक्टर गीते मॅडम, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर्वप्रथम मॅडम, यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी तुमची निवड झाल्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी तुम्ही ज्या सातत्यानं प्रयत्न करत आहात, केले आहेत, त्या कार्याची दखल घेण्यात आली आहे आणि तुम्हाला हा पुरस्कार घोषित झाला आहे. काय वाटतंय, हा क्षण आपल्यासाठी किती मोलाचा आहे?
1: मॅडम, खरं म्हणजे हा क्षण मी शब्दात नाही त्याचं वर्णन करू शकत, इतका मोलाचा आहे. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं माझ्या बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगारांचा या पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान झालेला आहे. आणि जे ऊसतोड कामगारांची मुलं आज माझ्या शाळेमध्ये शिकत आहेत, शिकून गेली आणि पुढे शिकणार आहेत, यांचा सुद्धा सन्मान या पुरस्काराच्या माध्यमातून केंद्र सरकारनं केलेला आहे असं मला वाटतं. आणि हा क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि माझ्या ऊसतोड कामगारांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे.
0: नक्कीच, ऊसतोड कामगारांच्या मुलांचा मुलींच्या शिक्षणाचा जेव्हा प्रश्न येतो तर या मुला मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं किंवा वंचित विद्यार्थ्यांचा विकास करणं, शाळा गळती रोग आणि बालविवाह विरोधी चळवळीत उल्लेखनीय कार्य तुम्ही केलेलं आहे, करताय, तर ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही जे काम केलं आहे आणि करत आहात त्याविषयी काय सांगाल?
1: खरं म्हणजे मॅडम, मी याविषयी असं सांगेल की माझा बीड जिल्हा हा संपूर्ण भारत देशामध्ये ऊसतोड कामगार पुरवठा करणारा जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे. आणि खरं म्हणजे ही ओळख काही भूषणावर नाही आहे. तरी आता त्यांची जी काही आर्थिक परिस्थिती आहे, उद्योगधंदे नाहीयेत, जलसिंचनाची साधनं नाहीयेत आणि त्यामुळे या लोकांच्या पुढे पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न खूप मोठा आहे, तर शिक्षणाचा प्रश्न त्याच्याही पुढे आहे. आणि मग कुठेतरी असं वाटलं की बा या लोकांचा जर शिक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल, यांच्या पोटाचा प्रश्न जर सोडवायचा असेल, तर आपल्याला या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं गरजेचंच आहे, नव्हे तर आणलंच पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही गेली 29 वर्षापासून आज सगळ्यात मॅडम या लोकांच्या गावोगावी तांड्या वस्ते वाडी फडात जाऊन सर्वे करते आहे. आणि शिक्षणापासून जे वंचित मुलं आहेत त्यांना शाळेमध्ये आणण्याचं, नुसतं शाळेतच आणायचं नाहीये तर त्यांना दाखल करायचं, दाखल करून त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं, सगळ्या सुविधा पुरवायच्या आणि सुविधा पुरवून त्यांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी मग त्याच्यासाठी बालरक्षक म्हणून मी काम करते आहे. संवाद यात्रा त्यांच्यासाठी काढलेली आहे. शिक्षण आपल्या दारी असा उपक्रम राबवलेला आहे. आणि या सर्वांच्या माध्यमातून मी मुलांना या शाळेच्या प्रवाहामध्ये आणलेलं आहे. आणि त्याचबरोबर असं म्हणेल मॅडम, आता तुम्ही बालविवाह म्हटलं तर ऊसतोड कामगारांचा खूप मोठा प्रश्न असा आहे की 7 ते 8 महिने त्यांना बाहेरच्या कारखान्यावरती परराज्यात जावं लागतं. आणि मग घरी दोघंही नवरा बायको गेलेल्या असल्यानंतर घरी सांभाळण्यासाठी कोणीही नसतं. आणि मग मुलीला एकटीला घरी कसं ठेवून जायचं?

0: प्रश्न त्यांच्या पुढे आ वाचून आहे आणि त्यामुळे मग तेव्हा कुठेतरी फड्यातही गेलं तर सुरक्षेचा प्रश्न आहे आणि मग काय करायचं म्हणून ते बालविवाह करत होते. पण ज्या वेळेस त्यांना हे समजून सांगितले नाही बाबा तुमच्या हातातला जर कोयता सोडायचा असेल तर तुम्हाला मुलींना आणि मुलांना शिकवणं गरजेचं आहे. स्वतःच तुम्ही मुलींना शिक्षणासाठी माझ्या शाळेमध्ये घातलं वसतिगृहामध्ये त्यांना परिपूर्ण सुविधानियुक्त गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं तर निश्चितच तुमच्या मुलींचा प्रश्न सुटेल आणि मग त्या पद्धतीनं मुलींचा प्रश्न सुटत राहिला मॅडम आणि बालविवाहाकडे बघण्याचा जो पालकांचा दृष्टिकोन होता तो कुठेतरी बदलण्यासाठी मला मदत झाली.
1: वाड्या वस्तीवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा जो शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे की शिकून काय होणार आहे शेवटी हीच मोलमजुरी करायची आहे ऊसतोडी करायची आहे तर हा दृष्टिकोन बदलताना अडचणी आल्या का आणि आल्या तर तुम्ही त्यांना कशा प्रकारे त्यांचं मतपरिवर्तन केलं आणि पालक आता त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडे कसं पाहत आहे?
0: हो मॅडम हा अगदी अतिशय छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. मी असं म्हणेल की वाड्या वस्त्यावरच्या पालकांचा अजूनही दृष्टिकोन मॅडम 25% पालकांचा अजूनही दृष्टिकोन आहे की शिकून तरी काय करायचं कुठे नोकरी लागतायत कुठे रोजगार मिळतोय पण त्यांच्या मला मनामध्ये जावं लागलं नाही तुमची परिस्थिती जर बदलायची असेल हातातला कोयता जर बाजूला ठेवायचा असेल तर तुम्हाला कुणीही केली तात्पुरती मदत जी असेल ती आपल्याला तात्पुरतीच मदत असेल त्याच्याने तुमचं काहीही बदलणार नाही आणि तुम्हाला जर बदलायचंच असेल तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं की शिका संघटित व्हा त्या पद्धतीनं तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शिकला तरच तुमची ही परिस्थिती बदलेल आणि मग हळूहळू त्यांना ती अनेक उदाहरणं त्यांच्या समोर आयडॉल म्हणून ठेवावी लागली पालकांचं समुपदेशन करावं लागलं आणि त्याच्यानंतर मग पालकांचा दृष्टिकोन बदलू लागला हळूहळू विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू लागलं आणि मग पालकांना वाटलं की नाही आपली मुलं सुद्धा शिकू शकतात आपली मुलं सुद्धा बदलू शकतात आणि पालकांनी दृष्टिकोन कुठेतरी बदलायला सुरुवात केली आणि आज मोठ्या संख्येत मुलं ऊसतोड कामगारांची मुलं सुद्धा मी म्हणेल की आयएएस पर्यंत झालेली आहेत आणि निश्चितच या पद्धतीनं त्यांचा दृष्टिकोन बदलायला लागलेला आहे.
1: खरोखरच मॅडम तुमचं खूप मोठं काम आहे. असं म्हटलं जातं की आता कुठे बालविवाह होत नाहीये अनेक सामाजिक संस्था आहेत सरकार आहे पण एक शिक्षिका म्हणून काम करत असताना तुम्ही अनेक बालविवाह रोखले आहेत पण ग्रामीण भागात किंवा समाजात वर्षानुवर्ष चालत आलेल्या या प्रथेविरोधात उभं राहताना काही अडचणी आल्या का आणि आल्या तर तुम्ही त्यावर कशी मात केली?
0: हो मॅडम अडचणी भरपूर आहेत. पहिली अडचण अशी म्हटलं की बालविवाह आणि ऊसतोड कामगारांच्या मुलींचा थांबवायचा तसं बघितलं तर ती परिस्थिती बघितल्यानंतर खरंच ते थांबवण्यासारखं नाही आहे असं मलाही वाटायचं पण नाही मी असं म्हटलं की नाही बुवा बालविवाह हा फक्त कायदाच रोखू शकत नाही तर त्याच्यासाठी समाजाला आधी बदललं पाहिजे पालकांना आधी बदललं पाहिजे ती सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे आणि मग आपल्याला घरापासून सुरुवात करायची आहे तर मुलींच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न मग ते असल्यामुळे ते लहानपणीच लग्न लावायची परंतु ज्या वेळेस मी शाळा स्थापन केली आणि शाळा स्थापन केल्यानंतर त्यांना मी असं म्हणेल की मी त्यांना शब्द दिला की मी तुमच्या मुलींची सुरक्षितता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा माझा शब्द तुम्हाला तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही माझ्या शाळेत मुलींना दाखल करा आणि त्यांनी हळूहळू माझ्या शाळेमध्ये मुलींना दाखल केलं त्यांचा माझ्यावरती विश्वास बसला आणि मग पालक पहिलीला सोडलेली मुलगी साधारणतः 12वीपर्यंत माझ्या शाळेमध्ये शिकू लागली मॅडम आणि आपसुकच त्या मुलींमध्येही त्यांना बदल जाणवू लागला मुलीही चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊ लागल्या पालकांनाही असं वाटू लागलं की आमच्या मुली शिकतायत आणि त्याचबरोबर पथनाट्य कथाकथन स्वगत याच्या माध्यमातून नाटिकांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही गावोगावी जाऊन समुपदेशन करत राहिलो फळामध्ये जाऊन पालकांचं समुपदेशन करत राहिलो बाल प्रतिभा बाल विवाह प्रतिबंधक शपथा घ्यायला मुलांना द्यायला लागलो आणि हळूहळू असे वेगवेगळे उपक्रम राबवून पालकांचा जो दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन बदलला गेला आणि पालक जे म्हणत होते की विरोध करते ते विरोध करायला थांबले आणि आपसुकच 12वीपर्यंत मुली शिक्षण घेऊ लागल्या आणि पुढे हळूहळू त्या प्रवाहात राहू लागल्या आणि मग पालकांना वाटलं की नाही माझ्या मुली सुद्धा काहीतरी बनवू शकतात आणि मग पालकांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मला मदत करायला सुरुवात केली. आज मी असं म्हणेल की गेली 29 वर्षापासून मॅडम माझ्या वसतिगृहामध्ये 200 ते 250 मुली सातत्यानं शिक्षण घेतात.
1: खरंच असं म्हणतात की एक आदर्श शिक्षक फक्त अक्षर ओळखच करू देत नाही तर तो विद्यार्थ्याचं आयुष्य घडवतो आणि तुम्ही हे गेले अविरत कार्य करताय 29 वर्ष झाले तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं हे एक मोठं आव्हान असतं. इथल्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी तुम्ही असे कोणते नाविन्यपूर्ण विशेष उपक्रम राबवले ते काय उपक्रम होते?
0: हा बघा मॅडम

0: गोडी निर्माण करायची एक माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. आणि या आव्हानामध्ये मग असं केलं आम्ही की त्या मुलांना दाखल केल्यानंतर आपसुकच त्यांची जी काही पायाभूत क्षमता असते शिक्षण श्रवण वाचन लेखन भाषण या क्षमता कुठेही विकसित झालेल्या दिसत नव्हत्या. पाचवीचा मुलगाही तिथेच, पहिलीचा मुलगाही तिथेच, पाचवीचा मुलगाही तिथेच. आणि मग मला पहिला उपक्रम हाती घ्यावा लागला जो मी 2005 पासून राबवते, ज्याला आपण म्हटलं म्हणू की भारत सरकारनं एफएलएन पूर्ण करण्याचा उपक्रम राबवलेला आहे. तो उपक्रम मी 2005 पासून राबवला आणि मग मुलांमध्ये बदल होऊ लागला हळूहळू की अरे वा, आपल्याला वाचता येत आहे, आपल्याला लिहिता येत आहे, आपण छानपैकी इंग्रजी वाचू शकतो, आपण छानपैकी गणिताच्या सगळ्या क्रिया करू शकतो, प्राथमिक क्रिया. आणि मग हे मुलांना स्वतःमध्ये बदल वाटू लागला. मुलांना स्वतःमध्ये बदल वाटू लागला की पालक आले की विचार वाचून दाखवू लागले मुलं. आणि मग पालकांनाही वाटले की नाही, मुलांना आपल्या वाचता येत आहे, लिहिता आहे, काळ बदललेला, NAP 2020 आलेला आहे आणि आता मुलांना बदलता काळात बरोबर जोडलं पाहिजे. आणि म्हणून मग आम्हाला इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत शासनाकडनं AI लॅब उपलब्ध झाली, टॅब उपलब्ध झाले, नाविन्यपूर्ण लॅब उपलब्ध झाली. फक्त ती उपलब्ध झाली तर ती तशीच आम्ही शाळेत नाही ठेवली तर ती मुलांच्या हातामध्ये दिली मॅडम की जाऊ देत, हे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत ना, हे डिजिटल वस्तू आहेत, या मुलांनी वापरल्या पाहिजेत म्हणून त्या मुलांच्या हातात दिल्या. आणि मुलं मग टॅबच्या माध्यमातून QR कोड स्कॅन करू लागले, युट्यूबच्या माध्यमातून नवीन संकल्पना समजून घेऊ लागले, 3D प्रिंटरच्या माध्यमातून मॉडेल कसे बनवायचे ते शिकू लागले. आणि त्यांना मग आम्ही हळूहळू वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली आणि मग अशा माध्यमातून मुलांना हळूहळू गोडी निर्माण झाली मॅडम. आणि आज मी मोठ्या अभिमानानं सांगेल की जी मुलं फळात होती ती मुलं आज तंत्रज्ञानाशी जोडली गेलेली आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये गोडी निर्माण करण्याचं काम केलं.
1: तुम्ही हे जे कार्य केलेलं आहे मुलांच्या शिक्षणासाठी, खास करून जे वंचित आहेत ग्रामीण भागातील ऊसतोड कामगारांची मुलं असतील, तर त्यांच्यासाठी हे खरंच खूप मोलाचं कार्य केलेलं आहे. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेल की ग्रामीण भागातील नवीन जे शिक्षक आहेत, उत्कुरू विद्यार्थी आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: मला जो पुरस्कार मिळालेला आहे तर मी असं म्हणेल की एक सगळ्या शिक्षकांचं एक प्रतिनिधित्व म्हणून मी तिथपर्यंत पोहोचलेली आहे. पण मी या ठिकाणी असं निश्चितच सांगेल की प्रत्येक मूल युनिक आहे, प्रत्येक मूल वेगळं आहे आणि प्रत्येक मुलाची शिकण्याची क्षमता वेगळी आहे. माझ्या शिक्षकांनी ही जर त्यांच्यामधली क्षमता ओळखली आणि त्याला पाहिजे ते शिक्षण, त्याच्यामधल्या कौशल्यानुसार त्याला शिक्षण देत गेलं, त्या मुलाच्या गतीनं शिक्षण देत गेलं, तर निश्चितच मुलं हे यशस्वी होतात आणि आपल्या शिक्षकांना त्यांच्याबद्दल आदर निर्माण होतो की मला या गुरुजींमुळे, मला या बाईंमुळे, मला या सरांमुळे हे यायला लागलं. आणि मग मुलं निश्चितपणे आवडीनं शिकतात. आणि म्हणून मी शिक्षकांना एवढंच सांगेल, मुलांना स्वतःला शिकू द्या, त्यांना प्रश्न विचारू द्या, त्यांना तुमच्यापासली असलेली डिजिटल साधनं हाताळायला द्या, वर्गामध्ये धिंगाणा करू द्या, प्रश्न विचारू द्या आणि त्याच्यामधून तिथं जे अडकतील ते जिथं बंद पडतील तिथं तुम्ही सुलभक आणि मार्गदर्शकाची भूमिका पार पाडा. आणि मूल स्वतः युनिक आहे, प्रत्येक मूल युनिक आहे, प्रत्येक मुलाला त्याच्या पद्धतीनं शिकवाल तर निश्चितच मुलं हे यशस्वी होतील. मुलांसाठी मी एवढंच सांगेल की मुलांना स्वप्न पहा आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही त्या मार्गाने चालत राहा. निश्चितच त्या मार्गाने गेले की एक दिवस यश हे आपल्याला गवसणी घालत असतं आणि यश हे आपल्यापर्यंत येत असतं. एवढाच मुलांसाठी मी संदेश देईल.
1: गीत्य मॅडम, तुम्ही खूप चांगला संदेश दिलेला आहे येणाऱ्या पिढीला की स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही धडपड करा, मेहनत करा. खूप खूप धन्यवाद. तुम्ही दिलेली ही जी मोलाची माहिती आहे आमच्या श्रोत्यांना नक्कीच आवडलेली असणार आणि तुमचं हे कार्य असंच पुढे चालत राहो ही तुम्हाला शुभेच्छा.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य, निवेदन लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव हो।

0: संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया किसान वाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं,
2: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाएं कोई फिक्र नहीं,
3: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
4: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा,
5: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
4: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
5: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
4: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
6: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया, जलाशयातील मत्स्य संवर्धनात पाण्याचा गुणवत्तेचा निर्देशांक याविषयी डॉक्टर प्रवीण सपकाळे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
7: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, मत्स्य शेती हा आता एक आपण स्वतंत्र व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणावर करतोय। या शेतीसाठी अनेक गोष्टींची गरज असते, तर यामध्ये पाणी जे आहे किंवा पाण्याची गुणवत्ता आहे ही खूप महत्वाची ठरत असते। त्याचे जे गुणधर्म आहेत त्यावर आपलं मिळणारं जे उत्पादन आहे ते सुद्धा काही अंशी अवलंबून असतं, त्यानुसार आपण उत्पादन घेत असतो। तर आज आपण जलाशयातील मत्स्य संवर्धनामध्ये पाण्याचा गुणवत्तेचा निर्देशांक, एक नवं तंत्रज्ञान याविषयी जाणून घेणार आहोत। नेमकं हे तंत्रज्ञान काय आहे, याचे काय काय फायदे आहेत, या सगळ्याविषयीच आज आपण बोलणार आहोत। आणि ही सगळी माहिती देण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलंय डॉक्टर प्रवीण सपकाळे सरांना। सपकाळे सर हे तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र पनवेल मत्स्य उपकेंद्र इथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। सर नमस्कार।
8: नमस्कार
7: सर। आता हे जे एक नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे जे पाण्याचा गुणवत्तेचा निर्देशांक, म्हणजे नेमकं काय आहे आणि याचा या मत्स्य शेतीसाठी आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो?
8: पाण्याची गुणवत्ता निर्देशांक, याचा अर्थ असा की आपण तलावामध्ये ज्यावेळेस मासे सोडतो ते मासे सोडल्यानंतर पाण्याची गुणवत्ता वर खाली होत असते।
7: अच्छा।
8: आणि तलावामध्ये मासे ज्यावेळेस आपण वाढवत असतो, म्हणजे एक साधारण वर्षभरचा कालावधी लागतो वाढण्यासाठी, तर अशा वेळेस तो उन्हाळी सीझनमध्ये कमी जास्त होतो, पावसाळी सीझनमध्ये पाण्याची गुणवत्ता कमी जास्त होते, नंतर हिवाळ्यामध्ये कमी जास्त होते, असं सीझन वाईज पाण्याची गुणवत्ता बदलत असते, हवामान ऋतूप्रमाणे बदलत असतं। काही शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडतो की आम्ही मासे सोडले आणि त्यांना नियमित खाद्य देतं पण उत्पन्न मिळत नाही आणि माशांची वाढ जशी पाहिजे तशी होत नाही, मग आमचं खाद्य कमी पडतंय का, आमची देखरेख कमी पडते की पाण्यामध्ये काही हालचाली आहेत की त्याचा कसा उपयोग करू शकतो की आम्हाला कसं कळणार की हे पाण्यामुळे त्याची गुणवत्ता कमी झाली आहे, वाढ कमी होत आहे। तर याचा आम्ही संशोधन करत असताना असं दिसलं की याच्यामध्ये कुठले कुठले घटक आहेत आणि ते घटक त्याच्यामध्ये बरोबर आहेत का नाही, योग्य प्रमाणात आहेत का नाही, कमी आहेत जास्त आहेत, साधारण शेतकऱ्यांना माहिती असतं की आपण हे करू शकतो। पण एक असं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे संशोधनामार्फत की तुम्ही तो जो घटक आहे त्याचं जर मूल्यमापन केल्यानंतर त्याचा एक स्कोर आला तर आपण त्यावर आधारित शेती करू शकतो की बाबा हा

0: स्कोर आला म्हणजे आपल्याला उत्पादन चांगलं मिळू शकतं, आणि जर पाण्याची गुणवत्तेचा स्कोर जर कमी झाला तर मग आपल्याला समजतं की जलाशयामध्ये काहीतरी घटकांमध्ये कमी जास्त झालेला आहे, तर यामुळे माशांवरती परिणाम होतो, ते खाद्य कमी खातात आणि त्याच्यामुळे माशांची वाढ कमी होते. आता तुम्ही जो प्रश्न विचारला हे नवीन तंत्रज्ञान काय आहे वॉटर क्वालिटी इंडेक्स, तर पाण्यामध्ये विविध प्रकारचे घटक असतात, त्यात त्या घटकांमध्ये विरघडलेला प्राणवायू असतो, सामू असतो, तापमान असतं, रंग असतो पाण्याचा, किंवा अमोनिया असतो, नायट्राइड असते, असे वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात. तर ह्या प्रत्येक घटकाचा निर्देशांक असतो. हा, तर ह्या प्रत्येक घटकाचा निर्देशांक ज्यावेळेस आपण 10-12 निर्देशांक असे काढल्यावरती खाली टोटल मारली तर एक स्कोर येतो. तर मग आपण काय करतो, ह्या तंत्रज्ञानामध्ये हे सगळे घटक टाकतो, त्याचा जो डाटा तयार होतो मोठ्या प्रमाणामध्ये वर्षभराचा डाटा कलेक्ट करताय, म्हणजे मला विरघळलेला प्राणवायू ज्याला डिझेल ऑक्सिजन म्हणतोय तो ज्यावेळेस माशांचे पिल्ल आपण पाण्यामध्ये सोडतो त्या तारखेपासून तर जे वाढेपर्यंत म्हणजे साधारण वर्षभर जातो, तर हे 12 महिन्याचा जो डाटा आहे निवड प्राणवायूचा नसून तो 12-15 सगळ्या घटकांचा असतो, आणि तो प्रत्येक आठवड्याचा तर 15 दिवसाचा नंतर महिन्याभराचा प्रत्येक घटकांचा हा डाटा असतो, आणि हा डाटा खूप मोठ्या प्रमाणात 12 महिन्याचा कलेक्ट होतो. तर असा हा मोठ्या प्रमाणात कलेक्ट झालेला डाटा जो आहे सगळा, म्हणजे त्याच्यामध्ये सामू आला, तापमान आला, रंग आला, अमोनिया, नायट्रेट, H2S, डिझेल ऑक्सिजन, हे सगळे घटकांचा जो मोठा मास डाटा जो आहे त्याला आपण ह्या वॉटर क्वालिटी इंडेक्समध्ये टाकतो, आणि मग तो कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याला कन्वर्ट केल्यानंतर ह्या डाटाला तो एक निर्देशांक देतो.
1: बरोबर.
0: तो निर्देशांक तुमचा 0 पासून ते 100 या सिंगल अंकीवरती सुरू होतो, म्हणजे 0 ते 100 या अंकामध्ये आल्यावरती मग तुम्हाला त्या रेंजमध्ये सपोज आता 0 ते 40 आला किंवा 40 ते 50 मध्ये आला किंवा 50 ते 60 मध्ये आपल्या तलावातला निर्देशांक एक स्कोर आला.
1: बरोबर.
0: तर मग त्यावेळेस आपल्याला समजतं की गुणवत्ता 40 आणि 0 मध्ये आहे, ती तलावातली जी पाण्याची क्वालिटी आहे गुणवत्ता ती घसरलेली असते. तर मग ह्या स्कोरचा उपयोग आपल्या ह्या सामान्य शेतकऱ्यांना त्या मार्फत करते.
1: नक्कीच हा निर्देशांक खूप महत्वाचा आहे, त्यानुसार आपण आपली शेती कशी करायची हे ठरवणार.
0: मग आपल्याला कळून चुकतं की आपल्या तलावामध्ये काहीतरी कुठल्या तरी एका घटकामुळे कमतरता आहे आणि त्याच्यामुळे ती वाढ होत नाहीये. मग वाढ होण्यामागची कारण जे आहेत आपण ते शोधू शकतो. डाटाला काय करतो, एका स्कोर मध्ये आणतो, म्हणजे 0 ते 100 मध्ये. मग त्या स्कोर प्रमाणे आपल्याला कळतं की 50 आहे, 80 खूप सुंदर आहे, क्वालिटी चांगली आहे, मग अशा वेळेस खाद्य चांगल्या प्रमाणात द्यायला पाहिजे, पाण्याची गुणवत्ता चांगली आहे, आणि मग वाढ होत जाते. शेवटी 7 ते 8 महिन्यानंतर तुम्हाला ग्रोथ चांगली दिसते, माशाची वाढ झालेली दिसते, तुम्ही मार्केटला देऊ शकता. आणि 50 खाली असेल तर तुम्हाला मग त्याच्यामध्ये घटकांचं परत
1: वाढ करणं
0: करण्यासाठी मग परत तुम्हाला ते वेगवेगळे घटक आहेत, म्हणजे डिझॉल ऑक्सिजन असू द्या, अमोनिया, मग ते कमी जास्त करावं लागतं, मग ते मॅनेजमेंटचा प्रकार असतो. अशा प्रकारे हा वॉटर क्वालिटी इंडेक्स नवीन तंत्रज्ञान मत्स्य शेतकरी वर्ग जो आहे त्यांना देणं अपेक्षित आहे आणि आवर्जून माहिती देणं गरजेचं काम आहे.
1: बरोबर. आणि थोडा अभ्यास पण याचा व्हायला पाहिजे, नाही का, म्हणजे शेतकऱ्यांनी थोडं निरीक्षण करणं पाण्याचं कसं हे आहे, मग त्यांना नक्कीच ते सोपं जाईल.
0: हा मोठा डाटाचा उपयोग होत नाही. मी आम्ही जे संशोधन केलं त्यावेळेस ते काय करतात, सर आमच्या तलावामध्ये DO कमी झाला आहे, PH कमी झाला आहे, अमोनिया जास्त झाला आहे, हायड्रेट जास्त झालेलं आहे, तर असे ते आम्हाला हे सांगत असतात, सर ह्या महिन्यामध्ये कमी होता, त्या महिन्यामध्ये जास्त होता, पावसाळ्यामध्ये कमी झाला, परत हिवाळ्यामध्ये नॉर्मल होतो, असं ते काही ना काही गोष्टी सांगत असतो. मग आम्ही त्याचा सगळा अंदाज घेऊन असं संशोधन केलं की यांना जर असं एक किट दिलं, एक निर्देशांक दिला की तुमच्या आता ह्या महिन्यामध्ये ऍव्हरेज काढला तर या महिन्यामध्ये तो स्कोर किती येतोय, म्हणजे 50 गेलेला आहे, 60-70 रेंजमध्ये आलेला आहे, मग ती गुणवत्ता व्यवस्थित आहे, म्हणजे पाण्यामध्ये काही तुमचा प्रॉब्लेम नाहीये. आणि जसं वाढ होत जाते माशांचे लहानपासून मोठे होत जातात, मग अशा वेळेस एक सपोज मधल्याच 8 ते 9 महिन्यामध्ये तुम्हाला कळून चुकलं की पाण्याची गुणवत्ता जरा स्कोर तो कमी झालेला आहे, 50 खाली आलेला, आता काय करायला पाहिजे, मग तिथे आपण मग त्यांना सजेस्ट करतो थोडं खाद्य कमी करा, पाणी चेंज करा, थोडंसं डिझॉल ऑक्सिजनसाठी एरिएशनचा वापर करा, एरिएटर वापरा त्याच्यामध्ये, मग ऑक्सिजन वाढला, ऑक्सिजन वाढलं की सगळं पाणी स्वच्छ क्लिअर होऊन जातं, त्याच्यात अमोनिया आहे तो लिबरेट होतो, बाहेर पडतो, नायट्रेट आहे ते विरघळून निघून जातो, मासे वेळेस मासे पण हेल्दी राहतात, पाण्याची क्वालिटी हेल्दी राहते, आणि जसं आपण फीड देऊ त्यांना प्रमाणामध्ये तशी वाढ त्यांची झपाट्याने होत जाते आणि मार्केटेबल साईजला ते मिळू शकतात. म्हणून हा निर्देशांक त्यांना कळणं महत्वाचं आहे.
1: बरोबर. सर, ही पाण्याची गुणवत्ता जी आहे तर ही मग कशा प्रकारे कुठे कुठे वापरली जाते?
0: साधारण तलाव म्हणा किंवा धरण म्हणा, लघु धरण असतात, मोठे धरण असतात, तर जसा हा एक कॅप्चर एरिया आहे

0: तर तसं विहिरींचा पण निर्देशांक काढला जातो, तसंच खाडीचा निर्देशांक काढला जातो, नंतर छोटे छोटे तलाव असतात त्याचा निर्देशांक काढला जातो. म्हणजे एक वाहत्या पाण्याचा आहे, एक खोल विहिरीतला आहे, एक छोट्या तलावातला आहे आणि एक मोठे धरण आहे, त्या धरणांचं निर्देशांक असे वेगवेगळे रिझर्वायर प्रमाणे, धरणांप्रमाणे, खाडीप्रमाणे हे निर्देशांक वेगवेगळे संशोधनामार्फत तयार करण्यात आलेलं आहे. आता मुंबई सारख्या अर्बन सिटीमध्ये खाडीमध्ये दूषित पाणी सोडलं जातं, तर मग त्याच्यासाठीचा निर्देशांक हा वेगळा आहे. हा तो कसा आहे, अक्वेटिक पोल्युशनच्या अंडर येतो. मग हे कंट्रोल कोणी करतं? मग हे एमपीसीबी करतं. एमपीसी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे. पाण्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे कसं पिण्यायोग्य पाणी आहे, नंतर तुम्ही रिक्रिएशन म्हणजे स्विमिंगसाठी, बोटिंगसाठी असा एक प्रकार आहे, नंतर खाडीमध्ये मासे पकडायला जातात तो एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये जर असं सांडपाणी इंडस्ट्री मार्फत सोडलं जातो तो एक घटक वेगळा येतो,
1: म्हणजे दूषित पाणी.
0: दूषित पाणी आणि एक दुसरा एक घटक आहे ज्याच्यात इन्फेक्टेड पाणी सोडलं जातं, गुरढोरं मेले असतील किंवा बॅक्टेरिया असतील असे पाणी काही वेळा सोडलं जातं. म्हणजे हेवी मेटल्सचा प्रकार वेगळा आणि हा वेगळा प्रकार आहे. मग असे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मग ती पोल्युशनची लेवल, त्याचं इन्फेक्शनचं लेवल, मग हे कसं स्टडी करायचं, मग त्यावेळेस मग हा निर्देशांक आपल्याला कामात येतो. आता पोल्युशन म्हटल्यावर एमपीसीबी कडे रिपोर्टिंग जातं, एमपीसीबी मग परत ते वेगवेगळे घटक जे आपण आता सांगितले, डीओ आहे, पीएच आहे, टेम्परेचर आहे, बीओडी आहे, सीओडी आहे, हे घटक एमपीसीबी चेक करतं. मग त्यांच्यावर त्यांना समजते की हे सगळे खराब झालेलं आहे, पाणी दूषित आहे. दूषित म्हणजे तुम्ही काही करू शकत नाही, ना पिण्यायोग्य आहे, ना त्याला चव असते. एमपीसीबी काय करणार याच्या वेळेस, मग असा हा जो निर्देशांक तयार केलेला आहे, मग हा डाटा तयार झाला, त्यांनी अनुमान लावला की बाबा असं असं खराब झालेलं आहे, हा डाटा मग त्या डब्ल्यूकेआयच्या कॅल्क्युलेशन मध्ये टाकतात.
1: बरं,
0: हा सगळा डाटा जसा आहे तसा टाकतात, ते कॅल्क्युलेट केल्यावरती मग त्यांना एक स्कोर कळतो. एक स्कोर म्हणजे किती, शून्य पासून 100 पर्यंत, मग ते कुठल्या रेंजमध्ये आहे, मग तो 50 खाली, 20 वरती, 30 मध्ये असं जर खाली आला मग ते पाणी पूर्णपणे बाद आहे. मग अशा वेळेस मग त्याला बायो रेमेडिएशनचे प्रकार आहे, म्हणजे तुम्ही चांगले बॅक्टेरिया टाकून मग त्याला हळूहळू रिसायकलिंग सारखं पुनर्प्रस्थापित पुनर्जीवित करावं लागतं. मग यासाठी बीएमसी आहे आपल्या जवळ, आता बीएमसी ज्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे त्यांना एमपीसीबीचं काम असतं किंवा आपल्यासारख्या संशोधन जे करतात त्यांचं काम असतं की तुम्ही यांना एसटीपी प्लांट टाकून द्या. एसटीपी प्लांट म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लांट, म्हणजे जे काही सांडपाणी आहे ते हे ट्रीट करतात, त्यांच्या पूर्ण यंत्रणेमध्ये घेतात आणि तिथे मग बॅक्टेरिया, युजफुल बॅक्टेरिया वापरतात आणि 4-5 ती सायकल आहे, 15 सायकल आहे, ट्रीट करत मग ज्यावेळेस ते त्या योग्य प्रमाणामध्ये आलं त्यावेळेस ते रिलीज करतात. दूषित पाणी आपल्या यंत्रणेमध्ये घेतात, युजफुल बॅक्टेरिया टाकतात, पूर्णपणे सायकल करतात, रिसायकलिंग ट्रीटमेंट वगैरे करून योग्य प्रमाणामध्ये असलं पाणी मग नदीमध्ये, खाडीमध्ये सोडलं जातं.
1: म्हणजे ते मग वापरायला,
0: मग ते वापरता येतात. त्याच्यामुळे काय होतं, चांगलं पाणी सोडलं गेल्यामुळे तिथे जीवजंतू आहे, प्राणी आहेत, म्हणजे मत्स्य जे आहेत, अक्वेटिक अॅनिमल्स आहेत, ते सगळे परत तिथे येतात, मग ते राहतात, वाढ होते त्याच्यामध्ये, मग मासेमारीसाठी स्कोप मिळतो. मग याच्यामुळे काही लोकांचा त्याच्यावरती जो काही निर्वाह असेल तो त्याच्यावरती
1: भागला जातो
0: अशा प्रकारे. हे करणं गरजेचं आहे, कारण पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे सगळ्यांवरती नियंत्रण करू शकत नाही.
1: बरोबर आहे,
0: त्यांचे काही मर्यादा आहेत, आपल्या संशोधनाचे काही मर्यादा आहेत. फक्त बीएमसी पर्यंत माहिती देऊ शकतो की असं असं तिथे एसटीपी प्लांट, ईटीपी प्लांट, इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असतो. हे त्या खाडी लागत जिथे मोठ्या प्रमाणामध्ये सांडपाणी सोडलं जातं इंडस्ट्रीचं, किंवा जलाशय आजूबाजूला आहे, शेतकरी वर्ग आजूबाजूला आहे, तर त्या अशा ठिकाणी तो प्लांट टाका, जेणेकरून हे उपसा जर घेत असतील, मला सपोज कोळंबीचं संवर्धन करायचं असेल किंवा जलाशयामध्ये मासे सोडायचं असेल, तुम्ही पाणी उपसा चांगल्या नदीमधनं घेणार असेल, तर मग ह्या नदीमध्ये सोडण्यापूर्वी जे सांडपाणी आहे कंपनीचं, इंडस्ट्रीचं मोठ्या मोठ्या, ते सांडपाणी यांनी त्या सिवेज ट्रीटमेंट प्लांट मध्ये घ्यायचं, इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट मध्ये घ्यायचं. त्यांनी सगळं ट्रीट केल्यानंतर ते ज्यावेळेस रिलीज करतील बाहेर, योग्य प्रमाणात वापरण्यासारखं पाणी मग आपल्या तलावात घ्यायचं, जलाशयामध्ये घ्यायचं, खाडीमध्ये सोडायचं असेल मग तसं सोडायचं. मग ते पाणी मग आपण खाऱ्या पाण्यासाठी वापरलं जातं, स्विमिंगसाठी वापरलं जातं, किंवा रस्त्याच्या लागून मध्ये मध्ये झाडं लावली जातात बघा, अशा ठिकाणी हे ट्रीटेड पाणी पण वापरलं जातं, न्यूट्रिएंट रिच पाणी असतं, आणि याच्यामुळे वातावरणामधला जो काही दूषित घटक आहेत ते सस्पेंडेड असतील, ते सगळं ऍब्झॉर्ब करून घेतात, अशा प्रकारे ते वापरू शकतात आणि वापरलं जात आहे मुंबई सारख्या ठिकाणी.
1: सर, आता पाण्याच्या गुणवत्तेचा जो निर्देशांक आहे, त्यातल्या साधारण पायऱ्या कोणत्या आहेत काय सांगाल?
0: तर कसं आहे, आता मी एका शेतकऱ्याला सांगितलं बाबा हा वॉटर क्वालिटी इंडेक्स काढून दे, त्याला त्याबद्दल काही माहिती नसणार की मी सर कसं करायचं काय करायचं. त्यांना सुरुवातीला काय सांगणार की तलावामध्ये ज्या पाण्याचे घटक आहेत वेगवेगळे घटक आहेत त्यांना पूर्ण आखणी करून देणार की बाबा हा डीओ आहे, हा पीएच आहे, हा टेम्परेचर आहे, अमोनिया नायट्राइट सीओडी बीओडी असे वेगवेगळे घटकांचं मी त्यांना यादी देणार आणि त्याचा दर आठवड्याला त्यांनी रिडिंग घ्यायची म्हणजे मापन करायचंय. मग ते सकाळ दुपार संध्याकाळ असं तीन वेळा जर घेतलं आठवड्याचा डाटा कलेक्ट करायचा आणि हा मंथली आल्यानंतर एक महिना झाल्यानंतर त्याचा सगळा कलेक्टेड डाटा त्या निर्देशांकामध्ये टाकायचा आहे. निर्देशांक हा एक फॉर्म्युला आहे, तो मल्टिप्लिकेशनचा फॅक्टर आहे, अर्थमॅटिक आहे. तर तो फॉर्म्युलामध्ये सगळा डाटा टाकायचा, डीओचा डाटा येतो, त्याच्यात पीएच येतो, टेम्परेचर येतो, अमुक सगळ्यांचा वेगवेगळा निर्देश, तो आल्यानंतर हा कॅल्क्युलेट होतो आणि मग तो आपल्याला एक स्कोर देतो 0 ते 100 मध्ये. हा झाला महिन्याचा. मग महिन्याचा आल्यानंतर आपण त्याला काय करतो, मग 6 महिन्याचा बघतो, मग सीझन वाईज बघतो. अशा प्रकारे आपण सीझन वाईज काढतो. सीझन वाईज काढलं तर समजतं बाबा उन्हाळी ऋतूमध्ये याचा त्या तलावामध्ये काय परिणाम होतो असा बघितला जातो. नंतर त्याचा पावसाळीमध्ये काय परिणाम होतोय, नंतर हिवाळ्यामध्ये काय परिणाम होतोय,
1: ऋतूनुसार बदल होतो.
0: म्हणजे सुरुवात आपल्याला आठवड्यापासून करायची, महिन्यावरती थांबतो, महिन्यावरतून क्वार्टरली येतो, मग 6 महिन्यावरती येतो, मग ऋतूवरती येतो. असा डाटा प्रत्येक ऋतूवरती आल्यावरती मग तो इयर एंड म्हणजे तो वर्षाखेरीज दाखवतो. तो पूर्ण सीझन वाईज पण वेगळा असतो आणि इयर एंडला पण वेगळा असतो. आता तुम्ही विचाराल मला हा इयर एंडचा फायदा कसा होणार, म्हणजे आता 2018 2019 2020 21 पाच वर्षाचा डाटा ज्यावेळेस तुम्ही कलेक्ट करणार, प्रत्येक वर्षाला तुम्हाला 60 असा स्कोर आला, दुसऱ्या वर्षाला 70 आला, तिसऱ्या वर्षाला 80 आला, पुढच्या वर्षी 90 आला, 25 मध्ये 100 आला, मग तुम्हाला ती क्वालिटी
1: कळत जाते
0: वर्षाला तुम्हाला कळत जाते. असा हा वर्षाचा डाटा आल्यावरती तुम्ही सांगू शकतात की अमुक अमुक जलाशयामध्ये 5 वर्षाच्या निर्देशांकाप्रमाणे हा मत्स्य संवर्धनासाठी योग्य आहे, तो तलाव योग्य आहे, असं त्या सीझन मध्ये शेतकऱ्याला कळतं की ह्या सीझन मध्ये हा असा प्रॉब्लेम येतो.
1: बरोबर.
0: एक 4-5 वर्षाचा आल्यावरती तो
1: त्या दृष्टीने
0: तयारीत राहतो, पुढची तयारी करतो, मग त्याच्या ज्या त्रुटी आहे त्या हळूहळू निघून जातात आणि त्याला योग्य प्रमाणात भाव पण मिळेल, चांगला माल तो उत्पादन करू शकतो, मत्स्य उत्पादन आणि चांगला रेट त्याला मिळून बेनिफिट मिळू शकतो. त्यासाठी हा नवीन तंत्रज्ञान वापरायला गरजेचं आहे.
1: बरोबर. सर आता पाण्याच्या गुणवत्तेचा जो निर्देशांक आहे तर त्याचं वर्गीकरण सुद्धा केलं जातं.
0: बरोबर.
1: ते कसं म्हणजे?
0: आता जसं आता मी तुम्हाला सांगितलं आठवड्याला त्याने डाटा कलेक्ट करायचा आहे, नंतर तो 15 दिवसावर गेला, महिन्यावर गेला. आता महिन्याचा डाटा झाला, महिन्यावरतून आपण ऋतूवार काढला, ऋतूवार प्रमाणे आपण वर्षाखेरीज काढला. आता याच्यामध्ये मी सुरुवातीला सांगितलं 0 ते 100, तर ही जी वर्गवारी आहे ह्या वर्गवारीप्रमाणे तुम्ही बघा, 0 पासून पुढे आलात 0 ते 40, 0 ते 40 वरती आलात खराब आहे. म्हणजे हा स्कोर सांगतोय तुम्हाला.
1: बरोबर.
0: हा वर्षाला तुम्हाला दिसून येईल, म्हणजे 2018 मध्ये 0 ते 40 मध्ये होता, 35 आला 40 आला, म्हणजे तो वर्गवारी केलेला आहे त्याने. मग खराब आहे, मग 40 वरती गेला, 60 मध्ये थोडा सुधारलेला आहे, आणि मग नंतर 60 आणि 80 मध्ये आला थोडा चांगला
1: आहे,
0: ऍव्हरेज मॉडरेट आहे, आणि 80 ते 100 मध्ये व्हेरी गुड एक्सिलंट असं त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आता मी 0 ते 40 म्हटलं खराब आहे, याचा अर्थ काय होतो, त्या तलावामध्ये आपल्या माशांच्या अवतीभोवती प्राण वनस्पती आहे, प्लवंग आहेत, जीव जंतू आहेत. खराब आहे म्हणजे पाण्याची क्वालिटी घसरलेली आहे, खराब झालेली आहे, तर ते वनस्पतीजन्य जे नॅचरल खाद्य आहे ते कमी झालेलं आहे, डीओ कमी झालेलं आहे, अमोनिया जास्त झालेला आहे, नायट्रेट जास्त झालेलं आहे, म्हणजे याचा अर्थ त्याला इम्प्रुव्हमेंट करण्याची गरज आहे. या अशा तलावामध्ये तुम्ही बीज आणून सोडू शकत नाही.
1: बरोबर.
0: एक तर ते मरणार, मर्तूक होणार, तुमचा 100% लॉस होणार,
1: काही उपयोगच होणार,
0: उपयोग नाहीये. म्हणून हे वर्गीकरण त्याच्यासाठी केलेलं आहे. 2018 मध्ये तुम्हाला सपोज 35 स्कोर आलेला आहे, तर तुम्ही 19 मध्ये जाऊन टाकणार नाही, कारण मला 2018 मध्ये 35 आलेला आहे. मग तुम्ही काय करणार, बीज सोडण्यापूर्वी तिथली जी काय यंत्रणा आहे ती व्यवस्थित करायचा प्रयत्न करणार, म्हणजे तिथे पॅडल व्हील एरेटर लावायचा, एरेशनची व्यवस्था करायची, खाद्य स्टोरेज चांगलं ठेवायचं, आणि हेल्दी सीड म्हणजे बीज जे आहे,
1: निरोगी बीज,
0: हा निरोगी बीज, आणि चांगल्या अधिकृत गव्हर्नमेंटच्या सेंटरमधनच घ्या, त्याच्यामुळे तुम्हाला शाश्वत सीड मिळतं
1: आणि
0: फसवणूक होणार नाही, रेटमध्येही काही होणार नाही, प्रॉब्लेम येणार नाही. असं सीड जर घेतलं आणि तुम्ही पाण्याची गुणवत्ता त्या त्या वेळेस मेंटेन केली, मग 2018 मध्ये 35 होतं, तो 2019 मध्ये 50 पर्यंत आलं की तुम्हाला पाण्याची गुणवत्ता चांगली
1: हळूहळू
0: सुधरत येते, कारण तुम्ही तशी काळजी घेतायत, सीट सोडल्यावरती काळजी घेतात, बाबा हा मागच्या वेळेस असा प्रॉब्लेम होता. मग ते प्लवंग पण तयार व्हायला लागतात, जसं सूर्यप्रकाश येतो, सूर्यप्रकाश पाण्याच्या जिथे जास्त जाईल 2-2.5 मीटरच्या खोलीच्या आसपास, मग ते प्लवंग निर्मिती होते. प्लवंग निर्मिती झाली की तिथे ऍटोमॅटिक

0: बीज तिथे जाऊन ते खातं, त्याच्यामुळे त्यांची वाढ होते, सर्वायवल चांगलं मिळतं, हे नैसर्गिक क्रिया आहे.
1: बरोबर.
0: मग अशा वेळेस आपण तिथे हा डाटा अनालाइज केला, मग आपल्याला उत्तम आणि योग्य प्रमाणामध्ये डाटा मिळतो. मग आणि त्याचा आठवडावार महिनावार पण चांगलाच मिळणार, म्हणजे महिनावार मिळाला म्हणजे ऋतूवार पण त्या ऋतूमध्ये चांगला मिळतो. पण तुम्ही ती काळजी घेतलेली आहे, सुधारणा झाली तलावामध्ये, प्लवंगाची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली, याचा अर्थ तुम्ही अजून बीज आणून टाकू शकतात, मग त्याची वाढ हळूहळू जास्त होत जाते. नैसर्गिक खाद्य जास्त असले मरतूक कमी होते, मरतूक कमी झाले तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन मिळतं. मग त्याप्रमाणे तुम्ही खाद्य मॅनेजमेंट करतात, जसं हिवाळा हळूहळू सुरू होतं त्यांचं मेटाबॉलिक रेट कमी होतो, मग खाद्य कमी टाकायचं, त्याच्यामुळे पाण्यावरती काहीही त्यांचा परिणाम होणार नाही.
1: बरोबर.
0: ते खातच नाही आणि तुम्ही 2 किलो 4 किलो नुसतं टाकत राहिलं, मग साहजिकच आहे ते तळ्याला जाऊन साचणार खाद्य आहे. ते तळ्याला साचल्यावरती काय होणार, कुजणार, कुजल्यावरती ते अमोनिया परत त्याच्यामध्ये लिबरेट होणार, बॅक्टेरियाचा लोड वाढणार,
1: त्याच्यामध्ये
0: ते चक्रच आहे. मग हे चक्र तुम्ही कसं मॉनिटर करणार, तर ह्या निर्देशांकामुळे. तर सध्या परिस्थितीमध्ये कसं आहे, लोक बीज आणतात सोडतात, त्यांना मी सांगितलं हे 4-5 महत्वाचे पॅरामीटर्स आहे ते घ्या, आणि हे घेतल्यावरती तुम्हाला कळतं की कमी जास्त आहे, त्याच्यामुळे बीज संख्या पण कमी जास्त करायची असते. त्याच्यामध्ये आधीच पाण्याची गुणवत्ता खराब आहे, जिथे 5 पिशव्या सांगितल्या माशांच्या सोडा, तुम्ही 15 आणून सोडल्यावरती आधीच खराब पाणी आहे, त्याच्यामध्ये हे मरतूक होणार. तिथे एक तर तुम्हाला नैसर्गिक खाद्य मिळत नाही, पाण्याची गुणवत्ता एकदम ढासाळलेली आहे, मरतूक होणार. तुम्ही येऊन आम्हाला कंप्लेंट, सर तुम्ही सांगितलं तसं केलं, तिथे आम्ही पॅडल व्हील एरेटर लावला आणि जिथे 5 च्या ऐवजी तुम्ही 15 पिशव्या सोडल्या, मग तुम्हाला मोठ्या प्रमाणात सीडचं सर्व्हायवल मिळणार नाही, मरतूक होणार,
1: नुकसान
0: होणार आहे तुमचं. तुम्ही अर्धवट गोष्टी केल्यामुळे तुम्हाला असं आहे. त्याच्यामुळे पहिल्या आधी तुम्ही डाटा घ्या, आठवड्याचा डाटा घ्या, महिनावर डाटा सगळं आला तुम्हाला वर्षा वर्षाला, तर तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि ह्या वर्गीकरणाचा फायदा तोच होतो.
1: सर आता तुम्ही सगळी माहिती सांगितलीत की निर्देशांक किती महत्वाचा आहे, पण हा जेव्हा आपण पाण्याच्या गुणवत्तेचा निर्देशांक आपल्याला मिळतो, आपण त्याचा कसा परामर्श करू शकतो किंवा त्याचा आपण काय अर्थ लावू शकतो?
0: कसं आहे, आता जसं आपण चर्चा करत आलोय की पाण्याची गुणवत्ता जशी सुधारत चालते, मागच्या 5 वर्षातला आपल्याला स्कोर आलेला आहे, त्या स्कोरचा आपल्याला वापर करायचा असेल तर सीड सोडण्यापूर्वी आपल्याला विशेष काळजी घेणं अपेक्षित आहे. म्हणजे आता सपोज आपण सीड सोडलंय आणि त्याच्यानंतर पॅडल व्हील एरिएटर शोधायला गेलोय की बाबा आता सकाळी 4 वाजले तर पाण्याची गुणवत्ता ढासळणार आहे, कारण डिओ कमी होतो अर्ली इन द मॉर्निंग. डिओ कमी झाला मग तुम्ही त्यावेळेस जाऊन पॅडल व्हील एरिएटरची व्यवस्था करायची नाही, तुम्हाला आधीच तुमच्याकडे ती यंत्रणा तयार पाहिजे, सुसज्ज लॅब तुमच्याकडे छोटी तरी तयार असायला पाहिजे. जर लॅब नसेल तर मी माझ्या शेतकरी बांधवांना अनेक प्रशिक्षण कार्यक्रमात सांगितलेलं आहे की तुम्हाला फील्ड वरती टेस्टिंग किट ठेवणं अपेक्षित आहे.
1: बरोबर.
0: टेस्टिंग किट यासाठी की तुम्ही कुठल्याही वेळेला जाऊन ते टेस्ट करू शकतात, आणि ह्या टेस्ट किट मध्ये जे जे पॅरामीटर्स मी सांगितलेले आहेत ते सगळे त्याच्यामध्ये असतात.
1: अच्छा.
0: आणि ह्या टेस्ट केल्यावरती तुम्हाला समजतं की बाबा डिओ एक साधारण 4 ते 5 मध्ये आहे, म्हणजे हा वर्केबल आहे. जर तो 3 च्या खाली असेल तर मग आपल्याला एरिएशनची व्यवस्था करणं गरजेचं आहे, किंवा त्याच्यावरती फवारे लावणे, वॉटर स्प्रेड करणे, एरिएशन टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून मग त्यांना ऑक्सिजन मिळाल्यावरती ते फिरू शकतात, हिंडू शकतात. ज्यावेळी ऑक्सिजन कमी होतं त्यांचं सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत ह्या कमी होऊन जातात,
1: हालचाली
0: कमी होतात, मंदावतात सगळ्या. मग यासाठी जर तुमच्याकडे ऑलरेडी तो डाटा असेल,
1: बाबा
0: हा सकाळच्या वेळी असा असतो, दुपारी असा असतो, सगळ्यात त्याच्यात महत्वाचा जो घटक आहे हा डिओ आणि सामू असतो, आणि हा सकाळी जास्त 3-4 च्या वेळेसच त्रासदायक ठरू शकतो, म्हणजे त्यावेळेस ऑक्सिजनची प्रमाण खूप कमी होते. मग अशा वेळेस ते सुसज्ज जर आपल्याकडे एरिएटर्स असतील, आपण 4 च्या आधीच टायमर लावून 3.5-5 टायमर लावून त्याच्यामध्ये एरिएशन चालू केला की सगळे उद्भवणारे घटक आहेत निरंक होऊन जातात, आणि मग ते प्रक्रिया चांगली होते. सपोज आज तुम्ही तो 10 वर्षासाठी भाड्याने घेतलेला आहे, आज तो तुम्ही सोडून दुसरीकडे गेलात, तर मग सेम जो प्रोटोकॉल आपण इथे तयार करून दिला तो दुसऱ्या तलावरती, दुसऱ्या धरणांवरती जाऊन पण तुम्ही करू शकता.
1: अच्छा.
0: असं आहे. आणि तिथे जरी नौका शेतकरी जरी आला, सपोज तो तिथला सदस्य आहे फिशरमन सोसायटीतला, तर त्या सदस्याला पण हे आपण ट्रान्सफर करू शकतो, एवढी सोपी टेक्नॉलॉजी आहे. त्याने तो डाटा फक्त बघायचा आहे की बाबा याच्यामध्ये त्या त्या वर्षामध्ये त्या त्या ऋतूमध्ये हा हा असा घटक होता, याने फक्त सीड सोडण्यापूर्वी ती काळजी घ्यायची, एकदम मोजमाप करून घ्यायचं. मोजमाप करायलाही तुम्हाला कृषी विभागाच्या लॅबकडे जायची धावपळ करायची गरज नाही, तुम्ही तो सांगितलेला किट घेऊन या, 15-20 पॅरामीटर्स असतात, तुमच्या बांधावर बसून करा, आणि याची प्राइस साधारण 3-3.5 हजारापर्यंत येते. आणि जर तुम्हाला त्याबद्दलची अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही पनवेलच्या उपकेंद्रावरती येऊन केव्हाही भेटू शकता, त्याबद्दल प्रशिक्षण पण देऊ, कसं करायचं ते पण आपण शिकवलं जातं, सांगितलं जातं. तर तुमची काही अडचण असेल शेतकरी बांधवांची तर आपण ती नक्कीच सोडवू शकतो.
1: बरोबर. सर आता आपण ही एवढी सगळी चर्चा केली की या जलाशयामध्ये जो पाण्याचा गुणवत्तेचा निर्देशांक आहे, एक नवीन असं तंत्रज्ञान आहे, पण मग तुम्ही

0: आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने असा एक निष्कर्ष किंवा काय काय याच्यामध्ये शिफारसी आहेत काय सांगाल?
1: नक्कीच, आता आपण हे मगासपासून जे गुणवत्तेबद्दल बोलतोय, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोच करायचा प्रयत्न करतोय की जेणेकरून त्यांना उत्पादन जास्त जास्त मिळावं.
0: बरोबर.
1: तर आम्ही जे संशोधन केलेलं आहे आणि जे शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करायचं आहे हा जो निर्देशांक आहे याचं तुम्ही आधी प्राथमिक डाटा तयार करा तुमच्या तलावाचा, खाडीजवळच्या पाण्याचा, तुमच्या विहिरीचा पाण्याचा, जे काही वॉटर रिसोर्सेस आहे प्राथमिक डाटा कलेक्ट करा. तो डाटा कलेक्ट केल्यानंतर कच्चा डाटा आहे तो आपण ह्या वॉटर क्वालिटी इंडेक्स मध्ये टाकायचा असतो. तो वॉटर क्वालिटी इंडेक्स काय आहे कसा आहे ते जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की मला संपर्क करा पनवेलच्या उपकेंद्रावरती, तो तुम्हाला मी समजून सांगू शकतो. आणि तो तिथे कन्वर्ट केल्यानंतर तुम्हाला निर्देशांक मिळतो, तो निर्देशांक आपण कॅल्क्युलेट करून ठेवू शकतो.
0: अच्छा.
1: आणि तो कॅल्क्युलेट केल्यावरती स्कोर जो येतो तो प्रत्येक आठवड्याचा तुम्हाला कलेक्ट करायचा आहे. ते कसं करायचं काय करायचं याबद्दल मी आधी सांगितलं, तुम्ही मला संपर्क करा, प्रशिक्षण घ्या, गुगलवरती जाऊन तुम्हाला किट मिळू शकतात त्याचा वापर करा.
0: सर खरंच एकंदरीत म्हणजे या पाण्याच्या गुणवत्तेचा जो निर्देशांक आहे खूप छान असं तंत्रज्ञान आहे, फक्त शेतकऱ्यांनी थोडा अभ्यास करून या सगळ्या गोष्टींवर जर लक्ष दिलं, योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन तज्ज्ञांचं घेतलं तर नक्कीच मत्स्य शेतीमध्ये त्यांना एक नवीन संधी अजूनही उपलब्ध होऊ शकते. सर आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण जलाशयातील मत्स्य संवर्धनात पाण्याच्या गुणवत्तेचा निर्देशांक याविषयी डॉक्टर प्रवीण सपकाळे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
3: अरे अरे अरे क्या कर रहा है? इधर इधर इधर हम बोल रहे हैं तेरे बिजू का.
4: पुतला बोल रहे हैं?
3: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
4: मतलब
3: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ,
4: पर हम तो सभी डाले हैं.
3: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
4: सच है?
3: रे बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
4: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा.
5: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हो।

0: किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8:40 ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
0: बंधा प्रेमाचे वंदन सागराला.
1: लेखिका आहेत सुचिता लाडे.
0: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं.
1: संचालन रोहिणी सूर्यवंशी.
0: आणि सादर करते आहेत आशिष बिनश्याम सातपुते.
2: आजी, आज घरात दोन ताटं का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ.
3: अगं, आज दोन सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा.
4: प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं. नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
5: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: नारळी पौर्णिमेनिमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
1: बंध प्रेमाचे
0: वंदन सागराला.
6: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
7: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
6: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
7: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
6: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
8: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
9: रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 3% घसरण. आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखीन 39 धावांची गरज. युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय प्रणालीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2016 या डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रारंभ झाला होता. तेव्हापासून आजपर्यंतच्या वाटचालीत यूपीआय हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. या प्रणालीमुळे महिला, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि नवउद्योजकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेनं तसंच सुरक्षित स्वरूपात आणि तात्काळ करणं शक्य झालं आहे. यूपीआय या डिजिटल क्रांतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर संदेश सामायिक केला आहे. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यूपीआय ही जगातली सर्वात मोठी रिअल टाईम पेमेंट व्यवस्था असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेमध्ये रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टॅरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. या आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली गेली होती. मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली गेली आहे. इतर कोणत्याही अटी आणि शर्तीमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. साखरेच्या दरात आज पुन्हा 1 रुपयानं वाढ झाली आणि 1 किलो साखरेचा दर जवळपास 64 रुपयांपर्यंत गेला. ग्राहक व्यवहार मंत्रालयानं एकत्रित केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात सुमारे 49 रुपये प्रति किलो या दरानं साखर मिळत होती. महिनाभराच्या कालावधीत यात 31% वाढ झाली आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दररोज 12 तास मोफत वीज देण्याची आणि शेतकऱ्यांची 58,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिलं माफ करायची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहिल्यानगर इथं केली. सध्या राज्यातल्या 75% शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 12,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा झाली असून एकंदर 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद ए मिलाद उन नबीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलाद उन नबी हा प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणुकीचं स्मरण करण्याचा सण आहे. प्रेषित मोहम्मद यांचे उदात्त विचार देशवासियांना सर्वसमावेशक आणि विकसित राष्ट्र उभारण्याच्या कार्यात सक्रिय योगदान देण्यासाठी प्रेरित करतात असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात आज 3% घट झाली. दिवसाच्या व्यवहारात

दरम्यान ब्रेंट क्रूडचे दर 3.4% घसरून प्रति बॅरल 89 अमेरिकन डॉलर्स आणि 1 सेंटवर आले. तसंच वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचे दर 3.6% घसरून प्रति बॅरल 81 अमेरिकन डॉलर्स आणि 94 सेंटवर आले. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 3रा दिवस अखेर श्रीलंकेसमोर फॉलोऑनचा धोका कायम आहे. आजचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेनं आपल्या पहिल्या डावात 8 बाद 265 धावा केल्या होत्या. सोनल 85 तर लाहिरू 8 धावा करून खेळपट्टीवर टिकून आहेत. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 तर सिराज आणि जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी श्रीलंकेला अजून 39 धावांची गरज आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या क्रिमिलेअर निकषासंदर्भात केंद्र सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी विशेष पीठाची स्थापना करावी या विनंतीवर विचार करायला सर्वोच्च न्यायालयानं होकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं 11 मार्चला दिलेला निकाल 2025 नागरी सेवा परीक्षेच्या उमेदवारांना लागू होतो की नाही याबाबत स्पष्टता मिळावी अशी मागणी केंद्र सरकारनं आपल्या याचिकेतून केली आहे. भारतीय प्रकाशक महासंघाकडून दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट पुस्तक प्रकाशन पुरस्कारांमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाला 7 पुरस्कार मिळाले. विभागानं प्रकाशित केलेली पुस्तकं संदर्भ साहित्य आणि नियतकालिकांना विविध श्रेणींमध्ये बहुमान जाहीर झाले. देशाचा विकास साहित्य संस्कृती कला आणि समकालीन विषय वाचकांपर्यंत पोहोचवण्यात हे साहित्य महत्वाची भूमिका बजावतं आणि हे पुरस्कार म्हणजे विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कष्ट समर्पणभाव आणि कर्तृत्वाचं प्रतीक आहे असं प्रतिपादन प्रकाशन विभागाचे महासंचालक डॉ धीरज कांकडिया यांनी केलं. भारत चीन सीमा प्रश्न आणि दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याबाबत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज बीजिंगमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी विशेष प्रतिनिधी स्तरावर चर्चा केली. येत्या 12 तारखेला नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होत आहे. या चर्चेपूर्वी 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी काल बीजिंगला पोहोचलेल्या डोभाल यांनी चीनचे उपराष्ट्राध्यक्ष हान झेंग यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी परस्पर व्यापार ऊर्जा खतं आणि अणुसहकार्य या क्षेत्रांमधले आर्थिक संबंध दृढ करण्यावर भर दिला. डॉ जयशंकर यांनी रशियाचे उपप्रधानमंत्री डेनिस मंतुरो यांच्यासोबत भारत आणि रशियाच्या आंतरसरकारी आयोगाच्या बैठकीचं सहअध्यक्षपदही भूषवलं. जयशंकर यांनी काल रात्री मॉस्को इथं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांच्यासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांना भारतात उत्पादन सुविधा उभारताना यंत्रसामग्री आणि सुट्या भागांसाठी भारतीय मानक ब्युरोचं जे प्रमाणीकरण लागतं त्यातून जपानसह इतर देशांच्या कंपन्यांना सूट देण्यासाठी आराखडा तयार करायचं काम सुरू आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. त्यांनी आज टोकियो इथं सेमीकंडक्टर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या जपानी प्रतिनिधींना संबोधित केलं. या आराखड्यामुळे कंपन्या उद्योग उत्पादन किंवा प्रकल्पांना गरजेनुसार या नियमांमधून सूट मिळेल असं ते म्हणाले. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द करत असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे. उईके यांनी आज राज्यभरातले आदिवासी समाजातले आमदार आणि खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना उईके यांनी या निर्णयाची माहिती दिली. राज्य शासनाच्या याआधीच्या निर्णयानुसार वसतिगृहातील प्रवेशासाठी 30 वर्ष वयाच्या मर्यादेची अट होती. मुंबई आणि उपनगरातल्या इतर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग भटक्या विमुक्त जाती आणि जमाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना scholarship.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. भारताची व्यापक सृजनशीलता जपण्यासाठी आणि सार्वजनिक
संज्ञापन बळकट करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आणखीन रचनात्मक सहकार्य हवं अशी माहिती रेडिओ

आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी आज दिली. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या माहिती आणि जनसंपर्क सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेला ते आज बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 3% घसरण. आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखीन 39 धावांची गरज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

लोकसंगीत आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शाहीर विठ्ठल उमप आणि सहकारी यांनी गायलेला बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा. हा पोवाडा लिहिला आहे राम उगावकर यांनी.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आताच आपण शाहीर विठ्ठल उमप आणि सहकारी यांनी गायलेला वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा ऐकला. हा पोवाडा लिहिला होता राम उगावकर यांनी. आणि आता आनंद घेऊया भावगीतांचा भावधारा कार्यक्रमात.

हे गीत रवींद्र साठे यांनी गायलं होतं. श्रीपाद गोडबोले यांच्या गीताला संगीत दिलं होतं कमलाकर भागवत यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

उत्तरा केळकर यांनी गायलेलं शोभा तेलंग यांचं गीत आपण ऐकत आहोत. संगीतकार भूमानंद बोगम याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. थोड्याच वेळात 9:15 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचे कार्यक्रम.

श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. वेळ झाली आहे शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्मजी. आपण ऐकणार आहोत पंडित शरद साठे यांनी गायलेला राग यमन. विलंबित बंदिश एकतालात निबद्ध असून बोल आहेत कहे सखी कैसे करिये. मध्यलय बंदिश झपतालात निबद्ध असून बोल आहेत गुण गावे सब मिलके. पंडित शरद साठे यांना तबला साथ निलेश जाधव यांची तर संवादिनी साथ प्रकाश वगळ यांची आहे. ऐकूया पंडित शरद साठे यांनी गायलेला राग यमन.

0: पंडित शरद साठे यांनी गायलेला राग यमन आत्ताच आपण ऐकला. त्यांना तबला साथ निलेश जाधव यांची तर संवादिनी साथ प्रकाश वगळ यांची होती. आणि याबरोबर नादब्रह्म हा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
3: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आपण हे प्रसारण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरूनही ऐकत आहात. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. ऐकूया नभोनाट्य घुसमट, लेखिका विजया काळे, सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत.
4: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य घुसमट, लेखिका विजया काळे, सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत.

0: May I come in, sir?
1: Yes, come in. Basa, basa.
0: Thank you, sir.
1: Oh, Mrs. Satte, मगासपासून दोनदा बोलावणी पाठवली तुम्हाला.
0: हो सर, व्हेरी सॉरी, पण कालचा तो कस्टमर मला सोडेच ना. त्याला डायनिंग टेबलचं आणि खुर्च्यांचं डिझाईन पसंतच पडत नव्हतं.
1: मग
0: पण त्याला पसंत पडेलच असं डिझाईन त्याला बनवून द्यायचं ही माझी जिद्द जेव्हा पुरी झाली तेव्हाच मी
1: कस्टमरचं समाधान होईपर्यंत काम करायचं ही तुमची जिद्द आणि पद्धत, त्यामुळे आपल्या कंपनीची मॅनेजमेंट तुमच्यावर बेहद खुश आहे. अहो, म्हणूनच तुम्हाला त्याने एक मोठं बक्षीस दिलंय, त्याच्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन.
0: म्हणजे कशाबद्दल सर? मी नाही.
1: ऐकून घ्या, ऐकून घ्या मिसेस सत्ते. एका वर्षासाठी तुम्हाला ही कंपनी परदेशी पाठवते.
0: काय?
1: पुढे पुढे ऐका
0: सर,
1: पुढे ऐकून घ्या मिसेस सत्ते. 6 महिने इंग्लंड, 4 महिने फ्रान्स, 2 महिने स्वित्झर्लंड. इंटिरियरचा कोर्स, स्टेज क्राफ्ट याचे कोर्स करायचे आणि काही दिवस ट्रेनिंग.
0: सर, आय कांट इमॅजिन, हाऊ नाईस. थँक्यू सो मच सर. सर, मला

0: स्वप्नातही वाटलं नव्हतं की ही संधी मला मिळेल आणि तीही इतक्या सहजपणे आणि इतक्या लवकर. व्हेरी प्लीजंट सरप्राईज सर.
1: सरप्राईज मात्र नाही, आपल्या कंपनीच्या मॅनेजमेंटने प्रत्येक वेळी तुमचं नाव डिरेक्टर बोर्डाकडे रेकमेंड केलं होतं.
0: हो सर, ते माहित होतं, पण इतक्या लवकर होईल असं नव्हतं वाटलं मला.
1: इतक्या झटपट होईल असं मलाही वाटलं नव्हतं. बट एनिवे, आता झटपट तयारीला लागायचं बरं का. पुढच्या महिन्याच्या 10 तारखेला म्हणजे बरोबर महिन्याने तुम्हाला इथून इंग्लंडला रवाना व्हायचं. कागदपत्र, व्हिसा, तिकिटाचं बुकिंग सारं कंपनी मार्फत होईल. तेव्हा उद्यापासून तुम्हालाच त्याच्यात लक्ष द्यायला हवं.
0: सर, मला मला अजूनही खरं वाटत नाहीये.
1: आणखीन एक गुड न्यूज, आल्यानंतर तुम्हाला प्रमोशन आहे. आपली नवीन ब्रँच ओपन होते आहे, त्याची मॅनेजर म्हणून तुमची शिफारस केलेली आहे.
0: थँक्यू सर.
1: लेडीज अँड जेंटलमॅन, समीरा, युअर फ्रेंड इज गोइंग अब्रॉड.
2: मिसेस सत्ते, आता पार्टी हवी हो.
3: आज आईस्क्रीम हवं.
0: सगळं मिळेल सगळं, पण आता मला पळायला पाहिजे. हा, डेक्कन क्वीन गाठायचीय.
3: हे टॅक्सी करून जा विटीला, नाहीतर रोजच्या सारखी कंजूशी करशील आज सुद्धा. समीरा, तुझ्या नवऱ्याला काय वाटेल ग?
0: उद्या सांगते कुणाला काय वाटेल ते. नवऱ्याला काय वाटेल, माझ्या सासूला काय वाटेल. चला पण आता मी निघते, खूपच उशीर झालाय मला.
3: ओके बाय
0: बाय.
3: आज आपला पास होल्डरचा डबा फार ओव्हर क्राऊडेड आहे.
0: खूपच. समीरा, मला तर वाटलं तू आज मुंबईलाच राहिलीस की काय.
3: चल ग,
0: पुष्कळदा राहतेस तशी. पुष्कळदा मुंबईला राहते हा उगाचाच आरोप आहे. मी कामाशिवाय कधीही मुंबईत राहत नाही. एखाद दिवस राहिले तरी माझा नवरा भडकतो, पण आज काहीही झालं असतं ना तरी मी मुंबईला राहिले नसते. कारण आज माझ्याजवळ एक अगदी सनसनाटी गुड न्यूज आहे.
3: गुड न्यूज?
0: गुड न्यूज मग मला
3: मला सांग.
0: प्रमोशन
3: का? कुणाला मुलगा झाला?
0: नाही,
3: कुणाचं लग्न ठरलं?
0: अगं त्याही पेक्षा गुड न्यूज, एका महिन्याने मी चक्क इंग्लंडला चालले.
3: वाव.
0: आणि नंतर फ्रान्स, स्वित्झर्लंड.
3: सो लकी ना. बघ ना, मग इतके दिवस आम्हाला पत्ताही काढायला लागू दिलास या गोष्टीचा.
0: किती पक्की आहे बघ ना. अगं मला तरी कुठे पत्ता होता. म्हणजे या कोर्स साठी, ट्रेनिंग साठी माझं नाव सारखं पुढे येत होत, पण तो चान्स मला मिळेल आणि तोही इतक्या लवकर, हे नव्हतं वाटलं आम्हाला.
3: अगं मला तर हे सगळं स्वप्नासारखंच वाटतंय. काय मजा आहे ग तुझी समीरा. यू आर सो लकी. खरंच खरंच समीरा, अगदी तुझी गंमत आहे. पण तुझ्या नवऱ्याला मात्र चांगलीच शिक्षा आहे. हा, चांगला एक वर्ष विरह.
0: अगं एखाद वेळी त्याचा तुळशीदास सुद्धा होईल. तुळशीदास वगैरे काही होणार नाही, पण मलाच इथून सोडलं नाही तर मात्र मग
3: असं कोण अडकवून ठेवेल एवढ्या हुशार कर्तृत्ववान बायकोला. उलट कौतुकानी.
0: ठीक ठीक, तसं समजूया आपण.
3: हे बघ समीरा, तुला काही एक अडचणी येणार नाहीत. अगं माझ्यासारखे प्रॉब्लेम्स थोडीच आहेत तुला. आता नवऱ्याला कुठे ठेवू, घरी कोणाला ठेवू, मुलांना कुठे ठेवू. तुझ्या घरात तुझी सासू आहे, कामाला चांगल्या 2-2 मोलकरणी आहेत, आणि तुझ्या आईचं घर ते तर जवळच आहे, आणि हिच्या मुलाला तर रोज हिची आईच सांभाळते. अगदी 4 महिन्याचा होता तेव्हापासून.
0: मग कसल्या अडचणी आहे तुला? अगं पण तेवढ्यानच प्रश्न सुटला असता तर कशाला हवं होतं.
3: समीरा, तू फॉरेनहून आलीस ना की मग आमच्या या डब्यातून येणार नाहीस. फर्स्ट क्लास ने जाशील, पोझिशन ना.
0: काही
3: पुण्याला कशाला येते, मुंबईला चिकटून बसेल. पुणे, लोणावळा, तिथल्या मैत्रिणी, तिला कशा आवडणार मग.
0: हो ना. अगं खरं म्हणजे पहिल्यांदाच मला मुंबई सोडायची नव्हती, पण माझा नवरा, त्याला पुण्या इतकं जगातलं कुठलंही गाव पसंत नाही. पुणे सोडून कुठेही जायला तो तयार नसतो, म्हणून माझा नाईलाज आहे. पुणे सोडायचं म्हटलं ना तरी नवऱ्याच्या इच्छेसाठी ते शक्य नाही. खरं सांगू, मुंबईच्या त्या उंच उंच इमारती, ते वैभव आणि वेगानं फिरणारं झगमगत जग मला सतत भुरळ घालतं. माझ्या कर्तृत्वाला ते आव्हान वाटत.
3: ए ते काही असेल, पण आम्हा बिचारा मैत्रिणीला विसरू नकोस. हे तर वर्षांना आल्यावर विसरशील आणि पुन्हा भेटली की म्हणशील ह्या कोण.
0: काय ग तुम्ही आज बडबडताय. नाही ग, तुम्हाला मी विसरणं शक्यच नाही. तुमचा सहवास हा माझ्या आयुष्यातला एक सुंदर काळ आहे. डेक्कन क्वीन मध्ये येणाऱ्या साऱ्याच थोड्याफार फरकाने माझ्यासारख्याच धडपडणाऱ्या, पोटासाठी म्हणा, करिअर साठी म्हणा.
3: अगं एवढी गंभीर होऊन काय बोलतेस. आनंदाने नाचायचं, उसळायचं आणि ते सोडून.
0: खरं तेच बोलले मी. मनातलं बोलल्याशिवाय आज राहावतच नाहीये मला. तुम्हा मैत्रिणींची जिद्द, ईर्षा बघितली ना की माझ्या अंगात बळ संचारत.
3: पुन्हा या धावपळीत

0: ते तुमच्या मनातल्या एकमेकींबद्दलचा प्रेमाचा मायेचा जरा कधी आटत नाही. खरं म्हणजे तुमची ही रोजची भेट हीच माझी शक्ती आहे, माझी स्फूर्ती आहे असं म्हणा ना.
1: ए समीरा, आज झालंय तरी काय, एवढी का बोलतीयस तू?
2: आज खूप एक्साइट झालीय. अगं साहजिकच आहे. अगं अति आनंदाच्या क्षणी सुद्धा माणूस जरा सैरभैर होतो. खूप मोठा आनंद पचवायलाही एक ताकद लागते.
0: हो ना, ठीक आहे. मी काही आनंदाने किंवा अतिहर्षाने एक्साइट झालेले नाही आहे.
3: तुम्हाला माझी बेचिनी नाही करायची ग सख्यांनो.

0: आले ग समीरा. हां हा धर बे तुझा मुलगा. अगं तुझी वाट पाहून झोपून गेला ग. उशीर झाला का गाडीला?
1: आई गाडी लेट असणं हे तर रोजच आहे.
0: पण तुला रोज किती दगदग होते समीरा. हां मुंबईला काम करायचं, डेक्कन क्वीन धडपडत पकडायची आणि इथं आलं की घरी जाताना बाळाला घेऊन जायचं, पुन्हा सकाळी डेक्कन क्वीनला जाताना त्याला इथं पोहोचवायचं, पुन्हा तिथली काम.
1: आई पण ह्या कष्टाचं दगदगीचं आज चीज झालंय. अगं तुला आणि बाबांना ही अत्यानंदाची बातमी सांगण्यासाठी इतकी अधीर झाले ना मी. अगं आई मला आमची कंपनी परदेशी पाठवतीये कोर्ससाठी.
0: अगो बाई हो,
2: कॉंग्रॅच्युलेशन समीरा.
1: तुमच्या शिवाय माझ्या पाठीवर शाबासकीची थाप देणार किंवा जीव तोडून मला मदत करणार दुसरं कोण आहे? आई तुमच्या आधारावर तर मी जायला होकार दिलाय.
0: आम्ही विशेष काही करतो आहोत तुझ्यासाठी असं थोडंच आहे. अगं आमचं कर्तव्यच आहे.
1: कर्तव्य खूप असतात ग, पण
0: तुला काय मदत हवी ती नुसतं तू आम्हाला सांग.
1: अगं बाळाचा प्रश्न तर तुम्ही कायमचा सोडवलात, तोच खरा महत्वाचा प्रश्न ना.
0: बाळाची काळजी मुळीच करू नकोस, आमच्या जवळ तो अगदी छान राहतो. तो इथं राहिला म्हणजे तुझ्या सासूबाईंना कसली तसदी पडणार नाही. फक्त त्यांना म्हणावं तुमच्या मुलाला, अगं म्हणजे तुझ्या नवऱ्याला सांभाळा.
1: तुम्हाला त्यांचे स्वभाव माहिती आहेत ना, त्यातूनही दिवाकर पूर्वीचा राहिलेला नाहीये. माझं मुंबईला जाणं हेच घरातल्या कुरबुरीचं रोजचं कारण आहे, त्यासाठी रोजची कटकट असते घरात.
0: चालायचंच, घर आहे ना.
1: आई मी दिवाकरच्या इच्छेसाठी, त्याच्या आईच्या इच्छेसाठी मुंबई सोडली. त्याची थोडीशीही जाण त्यांनी ठेवलेली नाही. मुंबईला जाण्या येण्याची मला किती दगदग होते तरी मी कधी कुरकूर करत नाही, कारण मुंबईत कामाला जाणं, तेही माझ्या मनासारख्या कामाला जाणं हा माझा आनंदाचा एक भाग आहे. बरं आई निघते ग, आधीच मला उशीर झालाय. आणि मला उशीर झाला ना की दिवाकरचा तिळपापड होतो.
2: अगं नवरा असतो.
0: कोण कोण करून जा ग समीरा.
3: आज उशीर का झाला? डेक्कन क्वीन लेट रोजच कारण
1: नाही, आज दुसरंच कारण आहे. मग सांगते, आधी बाळाला ठेवून येते, कपडे पण बदलायचेत ना.
4: दिवाकर, ए दिवाकर.
1: अरे चल ना रे जेवायला, मला खूप भूक लागलीये. तुलाही लागली असेलच ना.
3: ट्रेन मधून दमून भागून मी आलो थोडंच.
1: अरे भूक लागायला ट्रेन न कशाला जायला हवं? तुझ्या पुण्याच्या मस्त हवेला भूक लागते म्हणतोस ना.
3: खोटं नाहीये ते.
1: मीही तेच म्हणते. हे दिवाकर, ही चेरीनी भरलेली प्लेट बघून तू मागच्या सारखी त्याच्यावर धाड कशी घातली नाहीस अजून? लग्नानंतर आठवतंय ना तुला, चेरी आणल्या की एकटा सगळ्या चेरीस फस्त करायचास. दिवाकर तुला चेरी फार आवडतात ना, म्हणून मी मुद्दामून घेऊन आले आज. अरे ह्या अशा सुंदर टपोऱ्या चेरीस ठराविक ठिकाणीच मिळतात. आज मी नेपियन्सी रोडला कामाला गेले होते, तिथे मला मिळाल्या चेरी. बाकी निवडक फळं मिळतात ती तिथेच.
3: खूप महाग मिळत असतील नाही का?
1: अगदी पुणेरी बोललास. अरे त्या महागड्या आहेतच, पण आपल्याला हव्या ना, मग त्याचा विचार कशाला करायचा?
3: हे बघ, आम्हाला विचार करावा लागतो.
1: वा आज आमचं तुमचं काय नवीन काढलंयस? ए दिवाकर मला थोड्याच दिवसात प्रमोशन मिळतंय. नेपियन्सी रोडला आमची ब्रांच निघतेय, त्याची मी मॅनेजर होणार आहे. आजच मॅनेजिंग डिरेक्टरनी मला सांगितलं. अरे मग काय, तुझ्या चेरीची कायमची सोय. पण त्याआधी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे, ओळख बघू काय असेल ती. अरे ओळख ना? नाही ओळखताय. अरे तुला ती बातमी कळली ना की तू माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव करशील आणि पुन्हा एकदा तुला समजून येईल की तुझी बायको केवढी ग्रेट आहे, केवढी असामान्य आहे. दिवाकर मी परदेशात जाते, इंग्लंड, फ्रान्स, स्वित्झर्लंड. इंटिरियर, स्टेजक्राफ्टचा कोर्स आणि ट्रेनिंग पुढच्या 12 तारखेला निघाले.

0: एव्हानं माझं विमान इंग्लंडला गेलंही असेल. दिवाकर, आता माझी फार धावपळ होणार आहे. माझी सगळी डॉक्युमेंट्स, व्हिसा, तिकिटाचं बुकिंग कंपनीतर्फे होणार आहे हे खरं, पण माझी स्वतःची तयारी तर मलाच करायला हवी आहे की नको? ए, मला मदत करशील ना? आणि मुंबईहून पुण्याला रोज येणं आता मला जमेलच असं नाही आहे, तेव्हा त्याचीही सवय तुला करायला हवी.
1: हे सगळं ठरल्यानंतर मला सांगतेस? अगं, ठरवायच्या आधी निदान विचारायचं तरी होतोस का? त्याचीही गरज वाटली नाही तुला?
0: दिवाकर, वाकड्यात शिरू नकोस. अरे, याबद्दल मलाही काहीच माहिती नव्हतं, पण तसं मी तुला एकदा बोलले नव्हते का? पण हे इतकं झटपट होईल असं नव्हतं वाटलं.
1: काहीतरी सांगतेस तू? असं एकदम कसं होईल? काय वाटेल त्या थापा मारायला मला खोळा वगैरे समजलीस की काय तू?
0: अरे, तुझी शपथ घेते दिवाकर. अरे, अनेकदा मॅनेजमेंटनं माझं नाव डिरेक्टर बोर्डाकडे रेकमेंड केलं होतं, पण त्यासाठी अनेकांचे वशिले, मंत्र्यांकडनं चिठ्ठ्या, अरे दिल्लीहून सुद्धा दबाव, काही वाटेल ते. दिवाकर, माझ्या हुशारी व्यतिरिक्त, माझ्या कर्तृत्वा व्यतिरिक्त माझ्याजवळ दुसरं काय आहे? माझं कुणी गॉडफादर तिथे आहे थोडंच? मला सारखं वाटत होतं की माझी डाय यामध्ये कुठे शिजणार, पण अरे लक्की.
1: घरचा विचार तू केलायस?
0: अर्थातच केलाय, पण आपल्याकडे अशी अडचण आहेच कुठे? त्या बाबतीतही आपण फार लक्की आहोत. तुझी आई आहेच घरात, आणि मी येईपर्यंत आई बाबा बाळाला सांभाळणार आहेत. पुन्हा तू आहेसच की? अरे, एक वर्ष केव्हाच निघून जाईल. एखाद वेळेस 6 महिने तिथे आणखी वाढण्याची शक्यता आहे, अर्थात तेही माझ्या दृष्टीने चांगलंच होईल. तेवढाच अनुभव, आणखी शिक्षण. दिवाकर, अरे वाऱ्यासारखे दिवस निघून जातील.
1: ते तुझ्या बाबतीत आम्हाला त्रासच होणार आहे. तू तर म्हणतेस पुढे आणखीन 6 महिने वाढतील, तेव्हा मला नाही वाटत तू आत्ता जावंस. निदान सध्या तरी नको. हे बघ, आईला आधीच बरं नसतं.
0: अरे, पण तू आहेस ना त्यांना, आणि कामासाठी 2 मोलकरणी ठेवलेल्या आहेत घरात. आणि नाहीतरी तुझ्या आईच्या म्हणण्याप्रमाणे माझ्या घरात काडीचाही उपयोग नाही. दिवाकर, तू आनंदानं हो म्हणायला हवंयस.
1: समजा मी नाही म्हंटल
0: तर मला धक्का बसेल. आणि दिवाकर, तू दुष्ट नाहीयेस. माझ्या यशाचा, माझ्या उत्कर्षाचा तुलाही माझ्या इतकाच अभिमान वाटायला हवाय. आणि नाही, तुला तो वाटतोच आहे.
1: नाही, आता तरी मी तुला निश्चित उत्तर देऊ शकत नाही,
0: पण मला आता थांबायला वेळ नाहीये. उद्याच्या उद्या इथून मुंबईला पोहोचल्यानंतर मला ट्रॅव्हल एजन्सीकडे जायचंय. कागदपत्र, तिकीट बुकिंग, व्हिसा. आणि
1: समोरा एवढी मोठी गोष्ट काही तसंच कशी ठरवणार होत आपण?
0: तुला काहीच ठरवायचं नाहीये. तुमचं रोजचं आयुष्य कुठेही विस्कळीत होणार नाहीये. तुला किंचितही त्रास होणार नाही. माझी तडतड होणार आहे, माझी धावपळ होणार आहे.
1: अगं, पण
0: मला खूप कष्ट होणार आहेत, पण ते सगळं मी आनंदानं सहन करणार आहे, जिद्दीनं करणार आहे. तो माझा आनंद आहे दिवाकर, ते माझं सुख आहे.
1: अगं, माझं ऐकायचंच नाही ना, तर मग विचारतेस कशाला? तुला मी पुन्हा निक्षून सांगतोय, एवढ्या घाईनं हा परदेशी जाण्याचा निर्णय घेणं मला पसंत नाही. पुन्हा एवढ्यावरच हे प्रकरण इथे थांबणार नाहीये. त्यात तुझं प्रमोशन, तुझ्यासाठी मॅनेजरची पोस्ट, हे आणखीनच कठीण. हे बघ समीरा, एकदा पुढे घातलेलं पाऊल मागे घेता येणार नाही.
0: किती क्षुद्र अस रे तू, माझ्याबद्दल तुला इतका हेवा वाटावा. आपली ओळख झाली, नंतर लग्न झालं, तेव्हा तुला माझा केवढा अभिमान होता, किती कौतुक होत. जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये मी शिकते याचं तुला किती अप्रूप होत. शेवटच्या परीक्षेतला माझा पहिला नंबर, माझं सर्टिफिकेट, माझं गोल्ड मेडल, हे सगळं तू आल्या गेल्याला तुझ्या मित्रमैत्रिणींना दाखवत होतास. अरे अरे दिवाकर, माझ्या सर्टिफिकेटला तू सोनेरी फ्रेम करून आणली होतीस. माझं गोल्ड मेडल कायम तुझ्या टेबलावर ठेवलेलं असायचं. आणि आता तू हे
1: सगळं हे घडलं ना ते तुझ्याच वागणुकीनं.
0: माझ्या वागणुकीमुळे नाही दिवाकर, तू पुण्याला राहण्याचा हट्ट सोडला नाहीस म्हणून हे सगळं घडलं. मुंबई मला सोडायची नव्हती, मला माझा स्वतंत्र बिझनेस करायचा होता. माझी स्वतःची अशी एक फर्म काढायची होती, माझी महत्वाकांक्षा होती ती. पण मुंबईची एक खोली तुला टोचत होती. थोडी कळ काढली असतीस मुंबईत तर आपण छानपैकी ब्लॉक घेऊ शकलो असतो. बरं, तुलाही मुंबईत छान नोकरी होती.
1: हे बघ, तुला जे छान वाटतं, चांगलं वाटतं, ते मला चांगलं छान वाटेलच असं नाही. माझी इच्छा, माझ्या आईची सोय.
0: पण तुमच्या इच्छेशी सोयीशी माझं भवितव्य जोडलं गेलंय ना, नाहीतर हा प्रश्न कुठे येत होता? आपलं कुटुंब, आपलं घर, हे सगळं व्यवस्थित सुरक्षित ठेवायचं असेल तर त्यासाठी घरातल्या माणसांची एकमेकांसाठी केलेली तडजोड थोडाफार त्याग हा धरूनच चालावा लागतो दिवाकर. अरे एवढंच नाही तर घरातल्या प्रत्येक माणसाचं ते कर्तव्य आहे.
1: अगं इथे राहून तुझं काय नुकसान झालंय? आमच्या घरासाठी तू काय असं सोडलंयस? कुठली तडजोड केलीस तू
0: दिवाकर? अरे तू बोलतोयस? अरे तुझ्या इच्छेसाठी, तुझ्या आईच्या इच्छेसाठी माझ्या मनात नसताना माझं प्रचंड नुकसान होणार आहे हे माहीत असतानाही मी मुंबई सोडून इथे आले. माझी महत्वाकांक्षा मनातच ठेवली का? तर पुण्याला तुझ्या वडिलांचा मोठा बंगला, तुझी आई एकटी, तिच्याजवळ राहणं हे तुझं कर्तव्य. तुला पुण्याच्या कॉलेजमध्ये प्रोफेसरची नोकरी सहजपणे मिळाली आणि ते कॉलेजही इतकं जवळ, आपली गल्ली ओलांडली की झालं, रस्ता देखील ओलांडायचा नाही, कसली तजदी नाही, सगळं कसं स्वस्थ शांत.
1: अगं तुला कोणी मुंबईला जायला सांगितलंय?
0: माझा जीव इथे गुदमरून जाईल. अरे मी रोज अपडाऊन करते, बाळाला आईकडे नेऊन ठेवायचं, रात्री घरी येताना त्याला घरी घेऊन यायचं, ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, दिवाकर मी कधी त्याबद्दल कुरकुरते? अरे माझं काम तुम्हाला मी कधी करायला सांगते? सगळं तुमच्या मनाप्रमाणे करण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. एवढ्याची तरी तुम्हाला जाण हवी, त्याची तरी तुम्हाला किंमत वाटायला हवी. पुण्याला आल्यापासून तू पार बदललायस, मुंबईला होतास तसा राहिलेला नाहीयेस दिवाकर. किती प्रकारांनी तुम्हाला बोललास पण मी कधी रागावून बसले नाही, पण आज मात्र तुझ्या या वागण्यानं पुन्हा सगळे कटू प्रसंग आठवत आहेत मला.

0: हे काय आज आलेलीस पुण्याला? मुंबईलाच राहिलीस? फोनवर म्हणालेस की आज एकाच वेळेस येऊ शकणार नाहीस. हे तुझं ऑफिस आहे की काय? ग ऑफिसमध्ये लोक जातात म्हणजे ते काय घरदार सोडून राहत नाहीत. पुन्हा तिथे राहणार आहेस हे सांगून सुद्धा गेली नाहीस.
1: आधी सांगितलं नव्हतं म्हणून एवढं तणतणायला काय झालं? मी आले नव्हते तर तुमच्या सुखात काय कमी झालं होतं?
0: समीरा तू कायमची कुठे राहिलीस तरी
1: तोंड सांभाळून बोल. तुला माहितीये गेली 5 वर्ष तुला अनुभव आहे. दिवाळी आणि ख्रिसमस आले की आमचे किती हाल होतात. शोरूम मधली गर्दी रात्र झाली तरी हटत नाही. आणि हे बघ माझ्याकडे जे काम आहे ते म्हणजे भलतंच प्रस्थ आहे. एका सुपरस्टारच्या घराचं इंटिरियर करायचंय, त्याच्या जुहूच्या बंगल्याचं.
0: अरे पण मुंबईला राहणारे कोणी नव्हतेच का? का तुझ्याशिवाय हे काम दुसऱ्या कोणाला जमतच नव्हतं?
1: तुझ्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. मुंबईला माणसं खूप आहेत पण हे काम म्हणजे आमच्या कंपनीचा प्रेस्टिज इश्यू. कारण हा कस्टमर आधी 2-4 फर्म मध्ये गेला होता पण त्याचं काम त्याच्या मनासारखं झालं नाही म्हणून तो आमच्याकडे आला. आणि अशी चॅलेंजिंग कामं कंपनी माझ्याकडेच सोपवते हेही तुला माहिती आहे. आणि मला वाटतं तुला एकेकाळी त्याचं खूप कौतुकही होत.
0: हो ते सगळं खरं असेल ग पण त्यामुळे आमचं रुटीन बिघडत.
1: तुमचं रुटीन बिघडायला काय झालं रे? मी काय तुमचं घर उचलून नेलंय का? सगळं जिथल्या तिथे व्यवस्थित आहे. दिवाकर त्या फिल्म स्टारच्या कामाचं मी चॅलेंज घेतलंय, त्याला खुश करेल तेव्हाच मला चैन पडेल.
0: समीरा म्हणजे त्या सिनेमावाल्याच्या घरी तू राहायला जाणार? दिस इज टू मच. अगं तुला घरादाराची शुद्ध तरी आहे का? तुझ्या आईला बरं नाही म्हणून तुझ्या वडिलांनी बाळाला रात्री इथे आणून ठेवलं. रात्रभर नुसतं भोकाड पसरलं होतं त्याने, रात्रभर रडला. आम्हाला झोप नाही, फुकटचा त्रास, त्यातून माझ्या आईला बरं नसतं.
1: त्यात नवीन काय आहे? आणि तुम्हाला कशाचाही त्रास होतो? मुलाचं किंवा बायकोचं काही करायची तुला सवयच नाही. आणि एक दिवस तू बाळाला सांभाळलंस म्हणून काय झालं? माझ्या आई वडिलांनी काही त्याला सांभाळण्याचा मक्ता घेतलेला नाहीये. अरे एक दिवस, फक्त एक दिवस स्वतःचं मूल सांभाळलंस तर तू आकाश पातळ एक करतोयस. रोज मी इतकी प्रचंड कसरत करते पण त्याबद्दल मी कधीही कुरकूर केलेली नाही.
0: कारण तुझी ती हाऊस आहे, तुला घरापेक्षा तुझ्या करिअरची जास्त काळजी आणि त्याही पेक्षा त्याचं महत्व अधिक तुला. घराबाहेर राहणंच तुला जास्त पसंत पण मला मात्र या सिनेमावाल्यांमध्ये किंवा अशा माणसांमध्ये जाणं अजिबात पसंत नाही. शी कुठल्या दर्जाची माणसं ही.
1: दिवाकर किती लहान मुलासारखं बोललास. आणि मी म्हणते नीतिमत्तेचा मक्ता काय फक्त तुम्हालाच दिलाय? अरे तुम्ही फार लहान जगात वावरता म्हणून तुम्हाला मोठं जग दिसत नाही. हे बघ जे माहीत नाही जे बघितलं नाही त्याबद्दल बोलू नकोस.
0: म्हणजे त्या सिनेमावाल्यांपेक्षाही मी मूर्ख, मी क्षुद्र?
1: तू काहीतरीच बोलतोयस. दुसरं काही नाही, तुला माझ्याशी भांडायचंय.

0: आणि माणसासारखा प्रकार आहे हा सगळा. तुझी आई आणि तुझी बहीण तुझे कान भरतात.
1: हे खोटं आहे. त्यांचं नाव मध्ये घ्यायचं नाही.
0: त्यांचं नाव घ्यायला मला कसली भीती आहे. त्यांच्यामुळेच तर माझं सगळं नुकसान झालं. तुला त्यांनी इथे यायला लावलं आणि त्यांनी स्वतःची सोय आणि सुख बघितलं, पण माझे पाय त्यांनी मोडून टाकले. केवढी मोठी स्वप्न होती माझी.
1: नुसती स्वप्न रंगवायला काय लागतंय.
0: नुसती स्वप्न रंगवायची नाहीतच, ती प्रत्यक्षात सुद्धा आणायची. कामानिमित्त आजकाल मी मोठमोठ्या ठिकाणी जाते. कर्तृत्वाने उंच झालेली माणसं मी रोज बघते. ती माणसं बुद्धीनं काही आपल्यापेक्षा जास्त असतात असं नाही. त्यांची जबरदस्त महत्वाकांक्षा, विलक्षण जिद्द, प्रचंड आत्मविश्वास आणि त्यासाठी वाटेल त्या कष्टाची तयारी, यावरच ती माणसं शिखरावर पोचतात. ही माणसं हा माझा आदर्श आहे. मी हे स्वतंत्र बिझनेस सुरू केला असता तर
1: तो इथेही करता येतो. समीरा, इंटिरियरवाल्या बापटने मला विचारलं होतं, एकत्र बिझनेस करायचं म्हणत होता तो, पण तू धुडकावून लावलंस त्याला.
0: अशा बाबतीत बापटने मला विचारणं हा देखील माझा अपमान आहे. अरे, ज्या माणसाला इंटिरियर मधलं एबीसी सुद्धा माहीत नाही, किंवा भिंतीला चार खिळे आणि फळ्या ठोकायच्या हे ज्याच्या इंटिरियरचं ज्ञान आहे, त्या माणसाबरोबर मी काम करावं हे म्हणणं तुलाही शोभत नाही दिवाकर. आणि हे बघ, पुन्हा या संबंधात त्याचं नाव घेऊ नकोस आणि माझा अपमान करू नकोस.
1: हा तुझा अहंकार, तुझी घमेंड, स्वतःला शहाणी समजतेस तू.
0: या बाबतीत तरी नक्कीच. मी काय करते ते माझ्या ऑफिसमध्ये एकदा येऊन बघ, म्हणजे तुला माझी योग्यता कळेल. खरं म्हणजे तुला ती माहितही आहे. आपण मुंबईला होतो तेव्हा तू नेहमी माझ्या ऑफिसमध्ये येत होतास, मला किती प्रोत्साहन देत होतास. माझ्या गुणांवर भाळून तर तू माझ्याशी लग्न केलं होतास. आणि आता दिवाकर, हे आपलं भांडण ही नित्याचीच बाब होऊन बसली आहे. त्याकडेही मी लक्ष देत नाही. ते सगळं पचवण्याचा, विसरण्याचा माझा प्रयत्न असतो. तुझ्याशी मी कधी याबाबतीत वाद घातलेला नाहीये, पण आज अशी सुवर्ण संधी आली असताना तू मला अडवतोयस, मोडता घालतोयस.
2: समीरा, मी सारा ऐकते हो, आणि आता हे रोजचंच झालंय. अगं, पण एकदा लग्न करून संसार मांडला की काही मर्यादा पाळाव्या लागतात, काही कर्तव्य पाळायची असतात. अगं, त्यासाठी काही त्याग.
0: बरं झालं हे तुम्हीच बोललात. कर्तव्य किंवा त्याग हा एकानीच करायचा नसतो सासूबाई. घरात जो कुणी कर्तृत्ववान आहे, जो लायक आहे, ज्याच्या पुढे फार मोठी संधी चालून आली आहे, त्याला मदत करणं, त्याला प्रोत्साहन देणं हे घरातल्या प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. त्याग हा फार मोठा शब्द मी वापरत नाही, पण घरातल्या माणसाने आपल्यासाठी स्वतःची इच्छा बाजूला ठेवून जर काही केलं असेल तर त्याचीही कधी इच्छा मानणं हे इतर माणसांचं कर्तव्य आहे. पटतंय ना सासूबाई?
2: मला काय करायचं आहे पटवून घेऊन. ते तुम्ही, तुझा तो नवरा, काही बघून घ्या.
0: अहो, पण त्याला समजवणं हे तुमचंही काम आहे. दिवाकर तुमच्यासाठी मुंबईचं सगळं सोडून इथं आला, त्याच्याबरोबर मलाही यायला लागलं. सगळं तुमच्या सुखासाठी, तुमच्या समाधानासाठी केलं. मग तुम्हीही थोडं मन मोठं करून सांगायला हवं ना. तुम्हीही माझ्या बाजूने माझी कड घेऊन बोलायला हवं ना सासूबाई.
2: तू समजून घ्यायला हवास. पुरुषांना थोडा अहंकार असतो.
0: मलाही का नसावा? तुला आठवतं दिवाकर, तुला एका कॉन्फरन्समध्ये एक लहानसा पेपर वाचायचा होता, त्याचा देखील मला केवढा आनंद झाला होता. एवढं कौतुक वाटलं होतं मला. तू जायला निघालास तर फुलांचा गुच्छ घेऊन स्टेशनवर तुला निरोप द्यायला धावत पळत आले होते मी. तू मला हसलास देखील, पण तू मात्र.
1: समीरा, काहीही करून तुला जायचंच आहे ना, मग तुला माझ्या परवानगीची जरूर का वाटतीये? विचारलं नसतंस ना तरी काही बिघडलं नसतं.
0: बिघडलं असतं, कारण मला तुझ्याशी भांडण करायचं नाहीये. आत्तापर्यंत मी ते जपलं, यापुढेही मला तुझ्याशी भांडायचं नाहीये. मला माझं घर मोडायचं नाहीये. माझ्या संसारावर माझं फार प्रेम आहे. तू मला हवायस, आणि माझं करिअर पण मला हवंय.
2: अगं, तुला कित्येक उदाहरणं माहिती आहेत ना. हा, बायकांचा पाय घराबाहेर पडला आणि तोही वर्ष दीड वर्ष, तर पुरुषांच्या हातून.
0: हे तुमचं म्हणणं मला अजिबात पटत नाहीये सासूबाई. अहो, पुरुष जेव्हा शिकायला किंवा कामानिमित्त परदेशात जातात तेव्हा त्यांच्या बायका काय करतात सांगा ना. मर्चंट नेव्ही सारख्या नोकरीत असले

0: एखादी माणसं वर्ष वर्ष घरी परतत नाहीत तेव्हा त्यांच्या बायका काय करतात सासूबाई? संसार सांभाळतात, मुलं बाळ सांभाळतात अगदी निष्ठेनं. मग एखाद्या बाईला अशी संधी मिळत असेल तर नवऱ्यानेही सांभाळ.
1: बस बस झालं, मला अधिक व्याख्यान नकोय. हे बघ समीरा, तुला मी शेवटचं सांगतो, या तुझ्या जाण्याला मी आत्ताच्या आत्ता परवानगी देऊ शकत नाही. आणि तुला ऐकायचंच नसेल तर तू ऐकणार नाहीसच.
0: कारण ते बुद्धीला पटेल असं नाही. पोरकट आणि दुर्लक्ष करण्यासारखी कारण आहेत ही सगळी. दिवाकर, तुला जाणून बुजून तडजोड करायची नाही. तेव्हा मीही तुला स्पष्टपणे सांगते की मी ही संधी सोडणार नाही. त्यासाठी मला काहीही दिव्य करायला लागलं तरी मला माझी सत्सद विवेकबुद्धी सांगते, माझी मनोदेवता सांगते. परदेशात जाण्याचा जो निर्णय मी घेतलाय तो बरोबर आहे. ते परदेशातलं शिक्षण, ते परदेशातलं यश, ते परदेशचं स्वप्न मला भुरळ घालतंय. कालपासून त्यांनी माझं सारं आयुष्य व्यापून टाकलंय. पुढे आलेली सुवर्ण संधी सोडण्याचा मी करमटीपणा करेन तर माझ्या इतकी दुर्दैवी कुणी नसेलच. दिवाकर, तुला सांगते, माझ्या परदेशी जाण्याचा निश्चय पक्का झालाय. काहीही झालं तरी आता माझा पाय मागे येणार नाही. कुणीही मला आता मागे ओढू शकणार नाही.
1: समीरा, तू खूप विचारपूर्वक निर्णय घेतलायस ना, मग मलाही आता विचार करावा लागेल.
0: दिवाकर,

नमस्कार रसिक श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये मी आपली रेडिओ सखी सोनाली आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. रात्रीचे 11:11 झाली आहेत. सुरुवातीला प्रसारणात ऐकूया हवामान वृत्त. कुलाबा वेधशाळेकडून हाती आलेल्या हवामान वृत्तानुसार गेल्या 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि आसपासच्या उपनगरांमध्ये हवामान पुढीलप्रमाणे नोंदवण्यात आलं. कुलाबा आणि सांताक्रूज इथं कमाल तापमान अनुक्रमे 32° सेल्सिअस आणि 31° सेल्सिअस तर किमान तापमान अनुक्रमे 26° सेल्सिअस आणि 27° सेल्सिअस होतं.

हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 89%, तर सांताक्रूझ इथं 78% इतकी नोंदवण्यात आली. येत्या 24 तासांमध्ये मुंबई आणि आसपासच्या नगरांमध्ये कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहील. त्याचप्रमाणे आकाश अंशतः ढगाळलेलं असेल. पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आता महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील अरबी समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमार बांधवांसाठी सूचना. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी आणि तसेच दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टी आणि गोवा किनारपट्टीपासून आत काही अंतरावर वादळी वारे सुमारे 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहतील. वादळात त्यांचा वेग सुमारे 65 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. तरी मच्छीमार बांधवांनी या काळात समुद्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. तर श्रोते हो, हे होतं हवामान वृत्त. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरूनही यापुढे ऐकू शकता. रात्रीचे 11:12 झालेत. आता ऐकूया प्रसारणात कार्यक्रम भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

भवानी शंकर पंडित यांची रचना आत्ताच आपण ऐकली श्रोते हो. याला संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी, तर ही रचना गायली होती पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी. यानंतर ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनात, गायली आहे किशोरी आमोणकर यांनी.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि आपण ऐकत आहात भावगीतांचा कार्यक्रम भावधारा। यानंतर ऐकूया वारा कांत यांची रचना, संगीतबद्ध केली आहे श्रीनिवास खळे यांनी, तर ही रचना गायली आहे वसंतराव देशपांडे यांनी।

आणि या रचनेबरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. रात्रीचे 11:30 वाजत आहेत. DTH प्रसारणात आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. आज या कार्यक्रमात ऐकूया आदित्य सुतार यांनी बासरीवर वाजवलेला राग मिया मल्हार. विलंबित गत मत्त तालात निबद्ध असून द्रुतगत एक तालात निबद्ध आहे. आदित्य सुतार यांना तबल्यावर साथ केली आहे मोहन पारसनीस यांनी. ऐकूया मिया मल्हार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आदित्य सुतार यांनी बासरीवर वाजवलेला राग मिया मल्हार ऐकला. त्यांना तबल्याची साथ मोहन पारसनीस यांची होती. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8:40 ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
1: बंधा प्रेमाचे वंदन सागराला.
2: लेखिका आहेत सुचिता लाडे.
1: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं.
2: संचालन रोहिणी सूर्यवंशी.
1: आणि सादर करते आहेत आशिष बेनिशाम सातपुते.
3: आजी, आज घरात 2 ताटं का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ.
4: अगं, आज 2 सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा.
5: प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं. नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
6: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: नारळी पौर्णिमेनिमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
2: बंध प्रेमाचे
1: वंदन सागराला.
7: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
8: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
7: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
8: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
7: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 KHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
0: श्रोते हो, रात्रीचे 12 वाजलेत. यानंतर ऐकूया आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमात वारस होऊ अभिमन्यूचे या मालिकेचा भाग 9. लेखिका अनुराधा गोरे, सादरकर्त्या नेहा खरे.
9: सादर करीत आहोत रूपक मालिका वारस होऊ अभिमन्यूचे. लेखिका अनुराधा गोरे. निवेदन स्पृहा जोशी, आशय तुलालवार. निर्मिती सहाय्य उमेश बगाडे. सादरकर्त्या नेहा खरे. तर ऐकूया वारस होऊ अभिमन्यूचे या रूपक मालिकेचा भाग 9.
10: वारस होऊ अभिमन्यूचे.
11: अजिंक्य, आपण स्क्वाड्रन लीडर फरहत सिद्दीकी यांच्या आईशी बोललो. एक दिन भी ऐसा नहीं जाता जब पलके भीगी नहीं होती, करवटे बदलते रातें गुजरती नहीं, उसकी यादें नहीं आती, ऐसा एक पल भी नहीं जाता. हे शब्द माझा पाठलाग करत होते. वाटत होतं अशी किती घरं असतील, त्यांना प्रतीक्षा असेल न्यायाची, त्यांना न्याय कधी आणि कसा मिळेल? प्रश्नांच्या चक्रव्यूहामध्ये मी गुंतली गेले.
12: माझं पण तेच झालं. पण त्यांच्याशी नंतर गप्पा मारताना आपल्याला किती गोष्टी समजल्या. अजून त्या आणि त्यांचे नातेवाईक 1 एप्रिल हा फरहद यांचा वाढदिवस साजरा करतात, कारण फरहद म्हणजे खुशी. फरहद हा त्यांचा पहिला मुलगा. त्याच्या येण्याने घर आनंदात न्हायलं म्हणून त्यांचं नाव फरहद.
11: आणखी एक, त्यांच्या बाबांना वाटायचं की आपल्या मुलांनी सेना दलात जावं. त्याच्या बाकीच्या भावंडांनी नाही, पण फरहदनं मात्र त्यांची ही इच्छा पूर्ण केली. 12वीची परीक्षा देण्यापूर्वीच NDA मध्ये त्याची निवड झाली होती.

0: त्यांची आई सांगते, फरहाद खूप शहाणा समजूतदार मुलगा होता, अभ्यासात हुशार, इंग्रजी बरोबर हिंदी आणि मराठी पण तो सफाईदारपणे बोले. वर्गाचा तो मॉनिटर असे, खेळात सदैव पुढे. बॉक्सिंग हा त्याचा खास आवडीचा खेळ. सतत 3 वर्ष तो वेस्टर्न इंडियन बॉक्सिंगचा चॅम्पियन होता. 1984 त्याने एनडीएत प्रवेश घेतल्यानंतर त्याने त्याचं पायलट व्हायचं स्वप्न पूर्ण केलं. फ्लाइंग ऑफिसर ते स्क्वाड्रन लीडर हा त्याचा प्रवास. या काळात आसाम, विशाखापट्टणम, जोधपूर, सहारणपूर अशा अनेक ठिकाणी त्याने काम केलं.
1: अनेक महत्वाच्या व्यक्तींना त्यानं आपल्या चेतक विमानातून नेलं. पूर असो वा भूकंप, आपद्ग्रस्तांना मदत पोहोचवण्याचं काम त्याने मनापासून केलं. 18,000 फूट वा त्यापेक्षा उंचावरून उड्डाण करणं हे त्याचं वैशिष्ट्य. हिमालयाच्या उंच पर्वतराजीत विमान चालवणं खूपच कठीण. तसंच याच रांगात छोट्या सपाट जागेत घळीत असलेल्या सैनिकांना शस्त्र पुरवठा किंवा अन्न पुरवठा करणं आणि तेही अगदी अचूकपणे हे सुद्धा आव्हानच. पण फरहदने हे काम अगदी लिलया पार पाडलं. म्हणूनच कारगिल संघर्षाच्या वेळेत ते पूर्णपणे कामात बिझी होते. ऑपरेशन विजय यशस्वी होण्यात त्यांच्या सारख्यांचं खूप मोलाचं योगदान होतं.
0: युद्ध संपलं. दमछाक झालेल्या सैन्य दलाला रजा मिळाली, प्रथम सैनिकांना मग अधिकाऱ्यांना. फरहदची पण रजा मंजूर झाली होती. त्यांनी कळवलं होतं, मैं जल्दी आ रहा हूं. सारेजण त्यांच्या येण्याची वाट पाहत होते, पण परत आले केवळ त्यांचे विंग्स. अपघातानंतर विंग्स वरून त्यांची ओळख पटली होती, बाकी हाती काहीच आलं नव्हतं.
1: August 1999 पहाटेची वेळ. त्यांचं युनिट त्यावेळी मनाली इथे होत. फोन खणाणला. वाळूच्या टेकड्यात एक जर्मन पर्यटक रुतलाय. तो जसजसा वर याचा प्रयत्न करतोय तो आत रुततोय. मदतीसाठी तो जीवाच्या आकांतानं ओरडतोय. शब्द संपताच फरहद आणि त्यांचे आणखी एक सहकारी आपापली विमानं घेऊन त्या पर्यटकाच्या सुटकेसाठी निघाले.

0: असेल आता बर्फाच्छादित हिमालयात वाळूच्या टेकड्या कुठल्या? असा प्रश्न आपल्या अनेक मित्रांना पडला असेल. त्यांना आपण सांगूया की तुम्ही जरूर लेह लडाख भागाला भेट द्या. तिथे दिसेल तुम्हाला वाळवंट. नजर टाकाल तिकडे वाळूच वाळू, वाळूच्या फसव्या टेकड्या, सतत आपली उंची आणि जागा बदलणारे. रात्री कमालीच्या थंड, मात्र दिवसा एखाद्या भांड्यात तांदूळ धुवून पाणी घालून वाळूत बुडवून ठेवले तर भात शिजेल एवढी गरम.
1: मित्रांनो, परदेशी पर्यटकांना या निसर्गाच्या फसव्या रूपाचं अतिशय आकर्षण वाटतं. त्या हौशी ऍडव्हेंचर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाला वाचवायला ही विमानं निघाली. मात्र फरहद यांचं विमान खाली कोसळलं. कोसळतानाच त्यानं पेट घेतला. वैमानिकासह जमिनीवर पसरले केवळ अवशेष. 1988 ते 1999 एवढी प्रदीर्घ सेवा केलेला वैमानिक हवाई दलानं गमावला.
0: एअर चीफ मार्शल टिपणीस यांनी लिहिलं, फरहद वॉज वन व्हॅल्यूड मेंबर ऑफ इंडियन एअर फोर्स. ही सर्व विथ डिवोशन अँड लॉयल्टी. ही वॉज मोटिवेटेड ऑफिसर, लाईक्ड अँड ऍडमायर्ड बाय ऑल.
1: 6 ऑगस्ट रोजी एका खास हेलिकॉप्टर मधून त्यांना मुंबईला, म्हणजेच गोरेगावला त्यांच्या घरी आणण्यात आलं. ते राहतात ते बेस्ट नगर माणसांनी फुलून गेलं होतं. कोसळणाऱ्या पावसाला न जुमानता हजारो मुंबईकर त्यांना शेवटचा निरोप द्यायला आले होते. सर्वत्र एकच आवाज घुमत होता, वंदे मातरम, भारत माता की जय, फरहद सिद्दीकी अमर रहे.
0: थोड्याच दिवसात गर्दी ओसरली, विविध पत्रकार चॅनल्सवाले पांगले आणि घर एकाकी झालं. त्यांचे बाबा घराचं दार सतत उघडं ठेवत. त्या दारातून येणाऱ्या फरहदची वाट बघता बघता ते लवकरच त्याच्या भेटीला गेले. एकाकी घरात एकाकी आसमा आपल्या मुलाच्या आठवणीत रमतात. अभी हमारी जिंदगी कैसी है ये पूछने कौन क्यों नहीं आता, हा त्यांचा सवाल विचार करायला लावणारा.

की तू म्हणतोस ना ते अगदी खरंय. या हुतात्म्यांचं स्मरण आपण सतत ठेवायलाच हवं, त्यांच्या कुटुंबियांची काळजी घ्यायला हवी. याच भावनेतून पूर्व सैनिक सेवा परिषदेने जम्मू, राजस्थान अशा राज्यातून शहीदांच्या मुलांसाठी हॉस्टेल्स बांधलेत. आणखी एक महत्वाचं काम ही परिषद करते. ज्या खेड्यातला जवान शहीद झाला असेल असं खेडच ही परिषद दत्तक घेते. त्या गावाच्या सर्वांगीण विकासाचं काम हाती घेतलं जातं. सीमावर्ती भागात अशी अनेक खेडी या परिषदेने दत्तक घेतली आहेत.

0: असेल आता आणखीन एक सांगू. मुंबईतून भूषण परब, सचिन मिरजकर, नवांग कापडिया हे तरुण अधिकारी म्हणून सेना दलात सामील झाले ते याच दरम्यान.
1: आणि ठाण्याची मेजर सुगंधा खानझोडे ही ठाण्यातून सेनेत अधिकारी म्हणून निवडलेली पहिली मुलगी. इंजिनियर 2001 ते 2006 मध्ये तिने सेनेत सेवा केली आणि आता निवृत्तीनंतर ती चालवते एक कारखाना. अजिंक्य आपण तिच्याशीच बोलूया ना.
0: नमस्कार मेजर सुगंधा, तुम्हाला ताई म्हटलं तर चालेल का?
2: चालेल.
1: सुगंधा ताई, मुलींना सैन्य दलाची द्वारं उघडल्यानंतरची तुमची ही कितवी बॅच?
2: आर्मी मध्ये वुमन स्पेशल एंट्री स्कीमची सुरुवात 1991 साली झाली आणि त्यानंतर मी जेव्हा पासआउट झाले ती 2001 साली सप्टेंबर मध्ये, ती वुमन स्पेशल एंट्री स्कीमची 18वी बॅच होती. आणि माझ्या वेळेला साधारण 650 मुली ऑलरेडी आर्मीमध्ये गेलेल्या होत्या, त्यामुळे आता साधारण 2000 ते 2500 मुली आर्मी नेव्ही आणि एअरफोर्समध्ये ऍज अ लेडी ऑफिसर्स कार्यरत आहेत.
1: सुगंधाताई मला सांग, अंगावर वर्दी चढवायची तर काही वेगळी तयारी केली होतीस का ग?
2: आर्मीमध्ये जाण्यासाठी सुरुवातीला माझ्याकडे काहीच तशी बॅकग्राऊंड नव्हती, फक्त काहीतरी वेगळं करायचं असं डोक्यामध्ये होतं. परंतु आर्मीचा फॉर्म मी जेव्हा एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये वाचला तेव्हा मला लक्षात आलं की काहीतरी एक सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डची परीक्षा असते ज्याची तयारी फारच कठीण म्हणजे करावी लागते. जरी आपल्याकडे कॅपेबिलिटीज असल्या तरी एक दिशादर्शक कोणीतरी असणं गरजेचं असतं. त्यामुळे कॅप्टन वंजारीज अकॅडमी जी चेंबूरला आहे तिकडे कॅप्टन वंजारींचं मला फार मुलाचं मार्गदर्शन झालं की सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड ही तयारी कशी करावी, त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल आणि फिजिकल अशी कॅपेबिलिटी आपली तपासली जाते. हा एक 8 ते 10 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो.
0: ताई सध्या तू काय करतेस? ते काम करताना सेना दलातील सेवेचा तुला कसा आणि काय उपयोग होतो?
2: सध्या मी स्वतःच्या व्यवसायामध्ये आहे. इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आम्ही रत्नागिरीला स्वतःच्या फॅक्टरी सुरू केली आहे आणि मी माझ्या नवऱ्याबरोबर त्या कामामध्ये सध्या पूर्ण वेळ बिझी आहे. आणि आर्मीच्या या 5 वर्षाच्या अनुभवाचा मला फार उपयोग झालाय हे काम करताना. कारण आर्मीमध्ये आम्हाला हे शिकवलं जातं की जगात अशी कुठलीही गोष्ट नाही जी आपण करू शकत नाही. म्हणजे फिजिकल टफनेस बरोबर मेंटली स्ट्रॉंग ते आपल्याला करतात. त्यामुळे कुठेही काहीही अडचण जरी आली तरी एकटा आपण कसं निभावून नेऊ शकतो हे एक फार मोठं ट्रेनिंग मला मिळालेलं आहे. आणि आर्मीमध्ये लेडीज

0: स्पेशल एंट्री स्कीम जी आहे, वुमन स्पेशल एंट्री स्कीम, त्याच्यामध्ये जरूर आपल्या मराठी मुलींनी जावं असं माझं फार कळकळीचं सांगणं आहे सगळ्या मुलींना, त्याचबरोबर मुलांनाही. कारण आपल्या महाराष्ट्रातून इतर राज्यांच्या तुलनेने फार कमी मुलं मुली जातात असा एक अनुभव आहे.
1: सुगंधाताई, तू आणि तुझ्यासारख्या सर्वांना आमचा प्रणाम. तुमच्यासाठी मला आज वंदना विटणकरांच्या या ओळी आठवत आहेत. जयचंडिके वीरांगने हे पद्मिनी रणमर्दिनी, शतवार घे जयवंदना गुणशालिनी तेजस्विनी. स्त्री जातीला तू अर्पिली गे धन्यता वीरांगणे, पावित्र्यते तव पाहुनी दिपली नभी तारांगणे. शस्त्राहुनी तळपे प्रखरही अस्मिता तव मानिनी, जयचंडिके वीरांगने हे पद्मिनी रणमर्दिनी.

0: असेल आता. आता आपण परत इयर 2000 मध्ये जाऊया का?
1: अजिंक्य, 2000 हे साल मुंबईला एकूणच थोडं वाईटच गेलं असं म्हणायला हरकत नाही. ज्यांचा उल्लेख आपण मागल्या भागात केला ते मंदार खांबेटे, निलेश सावंत आणि कॅप्टन आर सुब्रमण्यम, लेफ्टनंट नवांग कापडिया यांना वीरगती मिळाली ते वर्षसुद्धा हेच, साल 2000. म्हणजे एकूण 5 जणांचं रक्त सीमावर्ती भागात सांडलं एकट्या मुंबईमधून.
0: असेल आता. अगं कॅप्टन आर सुब्रमण्यम हे आहेत कीर्ती चक्र विजेते. अवघ्या 23व्या वर्षी एका खतरनाक दहशतवाद्याला कंठस्नान घातल्यावर कॅप्टन सुब्रमण्यमला वीरगती मिळाली. जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध ऑपरेशन रक्षक सुरू होतं. त्यावेळी एका झाडाआड दडून राहिलेल्या जखमी दहशतवाद्याने कॅप्टनवर अगदी जवळून नेम धरून गोळी चालवली.
1: ही बातमी म्हणजे एक मोठा शॉक होता. अजिंक्य, अरे त्याच्या आईनं तर सुरुवातीला अन्नपाणीच टाकलं. आता मात्र त्याचे आई आणि बाबा दोघेही सावरलेत. दोघेही अनाम प्रेम या संप्रदायाबरोबर काम करतात. अगदी मनापासून ते मानतात की कदाचित देवाची हीच इच्छा असावी, दीन दुबळ्यांची सेवा आमच्या हातून व्हावी म्हणूनच त्यांना आमच्या सुब्बूला आमच्यापासून दूर नेलं.
0: कॅप्टन सुब्रमण्यम म्हणजे छोटा सुब्बू घरात साऱ्यांचाच लाडका. त्याने कधीही हट्ट केला नाही. त्याचं हस्ताक्षर म्हणजे मोत्याचा दाणा. त्याला मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, गुजराती, उर्दू साऱ्या भाषा सफाईदारपणे बोलता येत. 2 ते 40 पर्यंतचे पाढे उलट सुलट कसेही म्हणून दाखवे.
1: रोज दैनंदिनी लिहिणं आणि ओम नमो नारायणा हा मंत्र वहीत लिहिणं यात कधीच खंड नसे. कोणत्याही कोचिंग क्लासला न जाता, गाईड वर्कबुकचा वापर न करता त्यानं 10वीला शाळेतून 2रा नंबर काढला तर 12वीला 91% मार्क मिळवले आणि त्याचवेळी त्याचं NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमीत सिलेक्शन झालेलं होतं. तिथं सुद्धा त्याने 9 पदकं मिळवली.
0: असेल आता. अगं त्याचे सहकारी त्याच्यावर खुश होते. ते म्हणत तो कामाला वाघ होता. कोणतंही काम एकदम बिनचूक आणि वेळेच्या आत तो पूर्ण करे. स्वस्थ बसणं, टाइमपास त्याला मान्य नव्हतं. आर्मीतील बेस्टस ऑफ द बेस्ट म्हणजे पॅराट्रूपर्स. तो पॅराट्रूपर होता. जेव्हा आपल्या विमानाचं अपहरण केलं गेलं होतं तेव्हा तो आणि त्याचे साथीदार ॲक्शनसाठी तयार होते. वाट पाहत होते आदेशासाठी. कारगिलचा संघर्ष सुरू होण्याच्या सुमारास तो दिल्लीमध्ये एका प्रशिक्षणासाठी आला होता.
1: संघर्ष सुरू होताच त्यानं वरिष्ठांकडे हट्ट धरला आणि तो सीमेवर धावला. त्याच्या आईबाबांना माहीतही नव्हतं की आपला लेक कारगिल संघर्षात गुंतलाय. ऑपरेशन विजय संपल्यानंतर तो 10 दिवसांच्या सुट्टीवर मुंबईत आला. मात्र तो बेचैन होता. त्याला सतत कसली तरी चिंता सतावत होती. सुट्टी संपण्यापूर्वीच तो युनिटमध्ये परतला.
0: असेल आता. आपण जरी ऑपरेशन विजयच्या विजयाचा आनंद उत्सव साजरा करत होतो तरी तिथे हजारोंच्या संख्येने घुसलेले दहशतवादी ही सैन्य दलाची डोकेदुखी होती.
1: तो युनिटमध्ये पोहोचला तेव्हा रात्रीचे 10 वाजून गेले होते. एवढ्यात बातमी आली, तफरुडा जंगलात दहशतवाद्यांनी तळ ठोकलाय. रातोरात प्लॅन ऑफ ॲक्शन तयार झाला. दुपारी 2:30 त्यांची टीम निघाली. गावाच्या जवळ पोहोचताच प्रचंड प्रमाणात अत्याधुनिक शस्त्र असणाऱ्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद फायरिंग सुरू केलं. आपला पण प्लॅन पक्का होता. थोड्याच वेळात त्यांचा गोळीबार थंड पडला.
0: सावधपणे सेना पुढे सरकली. AK-47 रॉकेट लॉन्चर असा बराच शस्त्रसाठा ताब्यात आला होता. सारे दहशतवादी मारले गेले होते. रात्री तिथे थांबणं धोक्याचं होतं. रात्र होती वैराची. अनोळखी प्रदेश, घनदाट जंगल, दिवसला गेलेला जखमी दहशतवादी अधिक धोकादायक असतो असं त्यांना त्यांचा अनुभव सांगत होता. ते आपल्या मुक्कामावर परतले.
1: दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच मिशनवर परत निघाले, अत्यंत सावधपणे. मात्र आजचा दिवस त्याच्यासाठी शेवटचा दिवस ठरणार होता. एका प्रचंड वृक्षाआड दडलेल्या दहशतवाद्याने ऑटोमॅटिक मशीन गन मधून अंदाधुंद गोळीबार केला. कॅप्टन त्याच्या क्लोज रेंजमध्ये होता. अंगाची अक्षरशः चाळण झाली. शिरस्त्राण वा बुलेट प्रूफ जॅकेट हे सुद्धा त्याचं रक्षण करू शकले नाही.
0: जमिनीवर कोसळण्यापूर्वी कॅप्टनने आपलं काम केलं होतं. त्याचा मारेकरी आणि भारत भूच्या शत्रूला त्याने कंठस्नान घातलं होतं. 19 जून 2000 एक धडपड थांबली. अनेकांचा प्रेरणास्रोत बनलेल्या कॅप्टन बाबत असं म्हणावंसं वाटतं. You have never lived until you have almost died. And for those who choose to fight, life has a special flavor. The protected will never know it.

0: आताच आपण ऐकत होतात वारस होऊ अभिमन्यूचे या रूपक मालिकेचा भाग 9. लेखिका अनुराधा गोरे, निवेदन आशय तुलालवार, स्पृहा जोशी, निर्मिती सहाय्य उमेश बगाडे, सादरकर्त्या नेहा खरे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आकाशवाणीच्या संग्रहातून या रूपक मालिकेमध्ये वारस होऊ अभिमन्यूचे या मालिकेचा 9 भाग ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 12:24 होत आहेत.
2: श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
2: बंधा प्रेमाचे वंदन सागराला.
3: लेखिका आहेत सुचिता लाडे,
2: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं,
3: संचालन रोहिणी सूर्यवंशी
2: आणि सादर करते आहेत आशिष बिनश्याम सातपुते.
4: आजी, आज घरात 2 ताटं का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ.
5: अगं, आज 2 सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा.
6: प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं. नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
7: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
3: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: नारळी पौर्णिमेनिमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
3: बंध प्रेमाचे
2: वंदन सागराला.
8: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
9: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
9: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
9: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
0: दर महिन्याच्या 2 आणि 4 बुधवारी संध्याकाळी 6:30
9: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
10: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
11: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती.

श्रोते हो, रात्रीचे 12:30 वाजत आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सोबती या चित्रपटातली गंगाधर महांबरे यांनी लिहिलेली रचना. संगीतबद्ध केली आहे श्रीनिवास खळे यांनी, तर गायली आहे आशा भोसले यांनी.

यानंतर ऐकूया ग दि माडगुळकरांची रचना, संगीतबद्ध केली आहे दत्ता डावजेकर यांनी, तर स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा. चित्रपट वैशाख वणवा.

0: ಇದೆರೆ ಗೊಮು ಮಾಹೇರ್ಲಾದಾತೆ
1: ಹೋಶೆ
0: ಗೊಮು ಮಾಹೇರ್ಲಾದಾತೆ ಹೋ ನಖವಾ

यानंतर ऐकूया शांता शेळके यांची रचना. चित्रपट आहे हे गीत जीवनाचे. संगीतबद्ध केली आहे ही रचना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी, तर गायली आहे पंडित सत्यशील देशपांडे आणि लता मंगेशकर यांनी.

जैत रे जैत या चित्रपटात, सॉरी माफ करा, निवडुंग या चित्रपटातली आरती प्रभू यांची रचना आत्ताच आपण ऐकली. संगीत होतं पंडित रिद्धनाथ मंगेशकर यांचं, स्वर होता पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा. श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आता ऐकूया जैत्र जैत चित्रपटातील नाद हो महानोर यांच्या दोन रचना.

आणि श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार इथेच संपतोय. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही ऐकत आहात. मध्यरात्रीचा 1:24 झाली आहेत. DTH प्रसारणात आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. यामध्ये ऐकूया कृष्णा राय यांचं उपशास्त्रीय गायन, जोगिया ठुमरी आणि भैरवी ठुमरी.

कृष्णा राय यांना तबला साथ केली आहे अच्युत तिजारे यांनी आणि हार्मोनियमची साथ केली आहे विनोद पडगे यांनी. सुरुवातीला ऐकूया ठुमरी. भैरवी ठुमरीमध्ये ठुमरीचे शब्द आहेत नया पडी मज धार आणि सैया बिना मोरा लागे ना जिया.

कृष्णा रॉय यांचं उपशास्त्रीय गायन आत्ताच आपण ऐकलं. यामध्ये त्यांनी गायलेल्या दोन ठुमऱ्या ऐकल्या, जोगिया रागातील एक ठुमरी आणि भैरवी रागातील एक ठुमरी. कृष्णा रॉय यांना विनोद पडघे यांनी संवादिनी साथ केली होती, तर तबला साथ अच्युत तिजारे यांची होती. याबरोबरच नादब्रह्म हा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. रात्रीचा 1:30 वाजतोय. आता ऐकूया कार्यक्रम मालिका विशेष. आज या कार्यक्रमात ऐकूया लावण्य रंग या मालिकेचा भाग 69. कलाकार दादा कोंडके, सादर करते अभिराम सराफ.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। श्रोतेहो सध्या दादा कोंडके यांच्यावर आधारित विशेष कार्यक्रम आपण ऐकत आहात। ज्या काळामध्ये दादा कोंडके यांचे विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याचे प्रयोग रंगत होते त्यावेळेला काही घडलेल्या गमती जमती दादांनी सांगितलेल्या आहेत आणि तेच काही किस्से सांगत मी आपल्याला त्यांच्या चित्रपटातली ढंगदार अशी गाणी ऐकवतोय। नागपूरच्या धनवटे नाट्य मंदिरामध्ये सतत 6 वर्ष रंगपंचमीच्या दिवशी विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याचा प्रयोग हमखास असायचाच। कारण कुठंही असलो तरी रंगपंचमीला धनवटे नाट्य मंदिरात हजर राहावंच लागे। एका वर्षी तिथं दुसरं नाटक होणार होतं पण तिथल्या लोकांनी ते होऊ दिलं नाही आणि विच्छा याचाच प्रयोग व्हायला पाहिजे असा आग्रह धरला। सगळेजण भांग पिऊन तर्र असत। अवघ्या नाट्य मंदिरात रात्रभर गुलाल उधळला जायचा। लोक रंगमंचावर आणूनही तो उधळत आणि प्रेक्षकांवरही तो उधळला जाई। रात्री 9 वाजता जो प्प्रयोग सुरू व्हायचा तो पहाटे 3-4 वाजता संपायचा। रात्रभर लोक सारखे हसतच राहत आणि त्यामुळं सगळ्या कलावंतांना एक आगळीच नशा चढायची। अगदी म्हातारे कोतारे देखील रंगपटामध्ये येऊन नंतर पाया पडायचे आणि खूप हसलो म्हणून सांगायचे। अशाही काही आठवणी आहेतच। याच आठवणी आपण ऐकणार आहोत आणखीन एका ढंगदार अशा गाण्यानंतर। आज सुरुवातीला येऊ का घरात चित्रपटातली काही गाणी आपण ऐकणार आहोत। दादा कोंडके प्रॉडक्शन्स या बॅनरखाली आलेला हा चित्रपट, निर्माता आणि दिग्दर्शक दादा कोंडकेच होते। कथा दादा कोंडके आणि राजेश मुजुमदार यांची होती। या चित्रपटातलं संगीत राम लक्ष्मण यांचंच आहे। या चित्रपटाबद्दल बोलूया एका गाण्यानंतर।

नागपूरमध्ये विच्छा माझी पुरी करायचे प्रयोग रंगत होते. असंच एकदा प्रयोग संपल्यानंतर एक वयस्कर गृहस्थ दादा कोंडके यांना भेटण्यासाठी रंगपट्टामध्ये आले. शुभ्र धोतर घातलेलं, शुभ्र सदरा घातलेला, त्या बाबांचा चेहरा अगदी कमालीचा तेजस्वी असा वाटत होता. त्यांनी एक तस्बीर दादा कोंडके यांना दिली, मध्ये दुमडणारी दुहेरी तस्बीर होती ती. त्यावेळेला ते बाबा दादा कोंडके यांना म्हणाले की वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या आणि विभूतीचं दर्शन घ्या, स्मरण करा, तुम्ही अल्पकाळामध्येच लखोपती होणार आहात एवढं मात्र नक्की. तुम्ही लक्षाधीश झाला की मी तुम्हाला भेटायला येईन, तेव्हा मात्र मला रिक्त हस्ते परत पाठवू नका, असं शांतपणे सांगून ते गृहस्थ निघून गेले. दादा कोंडके यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे निवांतपणे ती तस्वीर उघडली. रामकृष्ण परमहंसांचं छायाचित्र होतं ते, सोबत माताजी देखील होत्या. दादा कोंडके यांनी रंगपटातलं एक फळ उचलून त्या तस्बिरीवर ठेवलं आणि तस्बीर मनोभावे कपाळाला लावली. पुढं अनेक वर्ष दादा कोंडके यांनी त्या गृहस्थाची वाट पाहिली. ज्या ज्या वेळेला ते नागपूरला जायचे त्यावेळेला आठवणीनं ती व्यक्ती कुठं दिसते का पाहायचे. अनेकांना त्यांनी त्या व्यक्तीचं वर्णन करून सांगितलं, पण तशी व्यक्ती कोणी पाहिल्याचं सांगितलं नाही. विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याच्या निमित्तानं अनेकदा असे चमत्कारिक अनुभव देखील दादा कोंडकेंना आलेत. सध्या आपण येऊ का घरात चित्रपटातली गाणी ऐकतोय. या चित्रपटामध्ये दादा कोंडके यांच्यासोबत उषा नाईक आणि मधु कांबीकर होते. याशिवाय राहुल सोलापूरकर, भालचंद्र कुलकर्णी, राघवेंद्र कडकोळ, वसंत शिंदे, दीनानाथ टाकळकर ही त्यांची नेहमीची टीमही होतीच. याशिवाय आशा पाटील, अलका इनामदार, मोहन लोके इत्यादी कलावंतही होतेच. या चित्रपटातली गाणी महेंद्र कपूर, उषा मंगेशकर आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेली आहेत. ऐकूया आणखीन एक धमाल असं गाणं.

विच्छमाजी पुरीकराचा एक प्रयोग. चांद्याच्या पुढं सीमेवरती एक गाव आहे, तिथं पोलीस वेलफेअर सेंटरच्या मदतीसाठी ठेवला होता. विस्तीर्ण पटांगणावरती भव्य रंगमंच उभारलेला होता. सगळं मैदानच माणसांनी फुलून गेलं होतं. प्रयोग सुरू झाला, बतावणी संपली आणि प्रत्यक्ष बघायला सुरुवात झाली. राजा, कोतवाल, शिपाई सगळेच रंगमंचावर आले होते आणि नेमकं त्याचवेळी प्रेक्षकांमध्ये एकदम हाहाकार उडाला. एकच धावपळ सुरू झाली, जो तो वाट सापडेल तिकडं पळत होता. बरीच मंडळी तर रंगमंचावरती देखील धावली आणि सगळ्या कलावंतांना धक्के मारून पुढंही निघून गेली. आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये सगळ्या कलावंतांचे कपडेही फाटून गेले. त्यावेळेला प्रेक्षकांमध्ये एक भला मोठा साप आला होता आणि त्यामुळं ही सगळी पळापळ सुरू झाली होती. शेवटी त्या सापाला पकडून मारण्यात आलं. सगळेजण शांत झाले आणि फाटक्या वस्त्रानिशी पुन्हा सगळे कलावंत रंगमंचावर आले. त्यावेळेला दादा कोंडके यांनी पहिलाच डायलॉग मारला, महाराज पाहिलं का या कोतवालाचा गबाळा कारभार किती येते. सगळ्या त्यांच्या या

मंगळ कारभारामुळं हे साप असे मोकाट सुटतात आणि आपली ही अशी अवस्था होते. या पहिल्याच डायलॉगला प्रचंड हाशा आला आणि प्रेक्षकांनी मनापासून टाळ्या बाजून दाद दिली. आणि हा प्रयोग संपेपर्यंत या सापावरूनच वेगवेगळे विनोद करत हा प्रयोग अत्यंत यशस्वी झाला. येऊ का घरात चित्रपटातलं आणखीन एक गाणं.

विच्छा माझी पुरी करायचे प्रयोग केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर देखील झाले. लखनौ, इंदोर, दिल्ली इत्यादी ठिकाणीही या लोकनाट्याचं स्वागतच झालं. लखनौची गोष्ट सांगायची तर तिथं केवळ 250-300 मराठी कुटुंब होती, पण त्यांचंही आपुलकीचं आमंत्रण या लोकनाट्याच्या कलावंतांना मिळालं. फार काही मोठी बिदागी त्यांना मिळ

नव्हती, फक्त गाडी भाडं मिळेल एवढंच त्यांनी सांगितलं होतं. पण सगळ्या कलावंतांनी ते मान्य केलं, कारण दूरच्या ठिकाणी आपली मराठी मंडळी जाणार, त्यांचीही इच्छा पुरी करणं भागच होतं ना. या कलावंतांचा होकार मिळताच लखनौच्या रसिकांचा आनंद गगनात माविना. लखनौच्या रेल्वे स्टेशनपासूनच दादा कोंडके आणि संपूर्ण कलावंतांचं स्वागत करण्यात आलं. बडे बडे डॉक्टर, वकील, इंजिनियर, सरकारी अधिकारी गाड्या घेऊन त्यांच्या स्वागताला गेले. लोकनाट्यातल्या कलावंतांचं सामान उचलण्यासाठी देखील सगळेजण धडपड करत होते. आणि लखनौ हे आदरातिथ्यात अवघ्या भारतात अग्रेसर कसं आहे याचं दर्शन तिथल्या कलावंतांना प्रत्यक्षात घडलं. लखनौच्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये विच्छा माझी पुरीकराचा प्रयोग झाला. नाट्यमंदिर केव्हाच फुलून गेलेलं होतं. मराठी मंडळी तर एखाद्या लग्न समारंभाला येतात तशी नटून थटून आलेली. बड्या बड्या अधिकाऱ्यांच्या बायका, लेकी, सुना एक जात नऊवारी साडी नेसून आलेल्या, अगदी अस्सल मराठमोळा वेश होता. ते पाहून विच्छा माझी पुरीकराचे सगळे कलावंत अगदी हरखून गेले. परप्रांतात या मंडळींना मराठी पण सुचतं, पण महाराष्ट्रात मात्र आज सुशिक्षित स्त्री नऊवारीमध्ये दिसणं किती दुर्मिळ झालं आहे याची जाणीव त्यावेळेला दादा कोंडकेंना झाली. लखनौचा प्रयोग अतिशय जोरदार झाला. अवघं नाट्यमंदिर 3 तास खदखदून हसत होतं. प्रयोग संपल्यावर देखील सगळ्यांनी तारीफच केली. आणि प्रयोगानंतर सगळ्या कलावंतांना जेवणाचा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता, सगळ्यांचं तिथंही स्वागत करण्यात आलं. रांगोळ्या काय, सुगंधी उद्बत्त्या काय, पंचपक्वान्न काय, सगळंच अगदी मन प्रसन्न करणारं होतं. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात मराठमोळ्या वेशातील गृहिणींचं हिंदी आणि उर्दू मिश्रित मराठी बोलणं हे ऐकणं देखील हा एक वेगळाच आनंद होता, असं दादा कोंडकेंनी लिहून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्रातच नव्हे तर लखनौसारख्या ठिकाणी देखील त्यांचे प्रयोग झाले, याचा सगळ्याच कलावंतांना खूप आनंद झाला. येऊ का घरा चित्रपटातलं आणखीन एक धमाल असं गाणं आपण ऐकूया.

विच्छा माझी पुरी करायचा प्रयोग जसा लखनौला झाला तसाच इंदोरला पण झाला, आणि असाच एक प्रयोग दिल्लीला देखील झाला. दिल्लीचा प्रयोग मात्र सगळ्या कलावंतांच्या कायम स्मरणात राहिला होता, कारण विज्ञान भवनामध्ये हा प्रयोग झाला होता. या प्रयोगाला नाट्यक्षेत्रातील बडी आसामी म्हणजे अलकाझी येणार होते. दिल्ली दरबारवाले बंडोपंत सरपोतदार लोकनाट्यातल्या कलावंतांना पुन्हा पुन्हा बजावून सांगत होते की इथं आघळपघळ काही घेऊ नका, मोजकंच घ्या. बतावणी देखील कमी करायला लावली, कारण तिथले लोक फार चोखंदळ, ते हसतात देखील तोलून मापून. तेव्हा तिथं सगळं कसं अगदी दर्जेदार झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं. वसंत सबनीसही त्यामुळे थोडे अस्वस्थ झाले होते. बंडोपंतांच्या सूचनेनुसार आपण वागूया असं ते कलावंतांना बजावून सांगत होते. प्रयोगाची वेळ झाली, पण अलकाझी आले नव्हते. नाट्यक्षेत्रातली ती फार मोठी आसामी होती, त्यामुळे त्यांच्याशिवाय प्रयोग कसा सुरू करणार. शेवटी ते अलकाझी महाशय आले. एकच धावपळ सुरू झाली. एक अत्यंत अशक्त असे असणारे गृहस्थ समोरच्या रांगेमध्ये अगदी गंभीर चेहरा करून बसले. सगळं कसं शांत शांत होतं. प्रयोग सुरू झाला, ढोलकीचा पहिला तोडा झाला, मात्र तो रसिक एकदम हरखला, काहीसा हल्ला. दादा कोंडकेंचं लक्ष त्या अलकाझींकडेच होतं. आपण त्यांना जिंकणार याची खात्री दादा कोंडकेंना होतीच. गवळणही रंगली आणि मग मावशीचा संवाद सुरू झाला. दादा कोंडकेंनी मध्येच अलकाझींचं नाव घेतलं. ते म्हणाले, ए मावशे, सारं गाव दिसतंय तुला आणि एवढा मोठा माणूस इथं बसलाय तो तुला दिसत नाही होय, असं म्हटलं. त्यावेळेला मावशीनं विचारलं, कोण? अलकाझी? कोण हा यो अलकाझी? अलकाझी कोण? तुला नाटकात काम करायचंय की नाही? असं दादा कोंडके उद्गारले आणि स्वतः अलकाझी अगदी खो खो करत हसत हसत आसनावरून उठले. सगळं विज्ञान भवन मग खदखदून हसू लागलं. त्या दिवशीचा प्रयोग तुफान गाजला. सगळ्यांचं टेन्शन पार नष्ट झालं. उलट अलकाझींना दादा कोंडके यांच्या प्रयोगाचं आश्चर्य वाटलं आणि रंगपटात येऊन त्यांनी सर्वांना शाबासकी दिली आणि खूप तोंड भरून कौतुकही केलं. असे विच्छा माझी पुरीकराचे अनेक सोनेरी दिवस दादा कोंडकेंनी अनुभवले.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: मालिका विशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकला। आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून हा कार्यक्रम सादर करण्यात आला। या कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी सोलापूर केंद्राची होती। श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी। रात्रीचे 2:02:37 झाले आहेत। आता ऐकूया ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश।

0: श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो अमृत कलश या कार्यक्रमात मी

0: आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार. श्रोते हो, अमृत कलश कार्यक्रम हा खास ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम आणि या कार्यक्रमात आपण नेहमी ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखतीतून आपल्यापर्यंत विविध क्षेत्रातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या पूर्ण जीवनावर आधारित असलेला हा कार्यक्रम एक प्रकारे अशा नागरिकांची बायोग्राफी आपण या कार्यक्रमातून जाणून घेत असतो. आणि आता ज्येष्ठ नागरिक आपण म्हटले तर बघा, त्यांचा अनुभव हा खूप दांडगा अनुभव असतो आणि ते एक प्रकारे प्रेमाचे प्रतीक सुद्धा आहेत आपल्याकरता. त्यांचं ज्ञान आणि त्यांच्या अनुभवाने ते आपलं कुटुंब सावरत नाही तर आपल्या समाजातील प्रत्येकाला सदैव प्रेरित सुद्धा करीत असतात. आणि अशा व्यक्ती प्रेरणादायी ठरून त्यांची प्रेरणा आपल्या सर्वांना मिळावी हाच या कार्यक्रमाचा हेतू, अर्थात कार्यक्रम अमृत कलश. तर आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये असेच एक मोठे व्यक्तित्व आलेले आहेत, प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे सर. साबळे सर, तुमचे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार.
1: नमस्कार.
0: सरांची ओळख करून देताना, सर हे अधिष्ठाता शासकीय कला आणि अभिकल्प महाविद्यालय अर्थात आजची चित्रकला महाविद्यालय नागपूर या ठिकाणी कार्यरत आहेत आणि ते अधिष्ठाता म्हणजे अर्थात डीन या पदावर कार्यरत आहेत. सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई या ठिकाणी ते माजी अधिष्ठाता होते 2011 ते 2024 या काळात. आणि मुख्य गोष्ट सांगायची म्हणजे साबळे सरांनी PhD सुद्धा केलेली आहे आणि त्यांचा PhD विषय तो म्हणजे जे जे स्कूल ऑफ आर्टची निसर्ग चित्र परंपरा. हे त्यांचं PhD त्यांनी विक्रम विद्यापीठ उज्जैन मध्य प्रदेश इथून त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी त्यांचा हातखंडा हा खास पेंटिंग आणि लँडस्केप यावर त्यांचा हातखंडा आहे आणि त्यांनी जलरंग आणि अक्रेलिक माध्यमात निसर्ग चित्र सुद्धा रंगवलेली आहेत. मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरी या ठिकाणी त्यांनी पुष्कळशे प्रदर्शनं सुद्धा भरवलेली आहेत आणि त्यांनी एक अध्यापक म्हणून विद्यार्थ्यांचा विकास कसा व्हावा, विद्यार्थी कसे घडावेत हा त्यांचा जीवनातील सर्वात मोठा अविभाज्य घटक आहे. त्यामुळेच आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून. तर साबळे सर, आज आकाशवाणीच्या अमृत कलश या कार्यक्रमात आपण सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न असाच आहे सर, जो साहजिक प्रश्न आहे तो म्हणजे आपला जन्म केव्हा झाला आणि आपला जन्म कुठे झाला आणि आपल्या आईवडिलांचं नाव थोडं कथित कराल.
1: नमस्कार. माझा जन्म हा भीमाशंकर जे एक तीर्थक्षेत्र आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं हिमालयाच्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये असलेलं भीमाशंकर, त्या भीमाशंकर पासून 20 किलोमीटर अलीकडे असणार एक राजेवाडी असं छोटस गाव आहे.
0: अच्छा.
1: आणि त्या गावामध्ये माझा जन्म झाला 1969 मध्ये. आणि माझं आई आणि वडील म्हणजे आईचं नाव माझ्या रमाबाई आणि वडिलांचं नाव डोंगरू. तर हे आम्ही सर्व जे शेतकरी जे कुटुंब आहे आमचं गावाकडचं ते शेतकरी कुटुंब आहे आणि तो जो आदिवासी भाग आहे सर्व जो, तर हे असे आदिवासी जे वेगवेगळी छोटी छोटी गावं आहेत त्या गावांमध्ये तिथे माझं जन्म झाला आणि प्राथमिक शिक्षण सुद्धा माझं गावामध्येच झालं. शाळा आमची आहे आणि ती शाळा नंतर माझ्या लक्षात आलं की ती शाळा आमची 100 वर्ष जुनी आहे.
0: अच्छा.
1: म्हणजे त्याच्यावरती ज्यावेळेस माझ्या नंतर लक्षात आलं की एवढी जुनी शाळा की ज्या गावात रस्ता नाहीये लाईट नाहीये तर तिथे एवढी जुनी शाळा कशी असू शकेल. तर तिथे पूर्वीच्या ज्या म्हणजे ब्रिटिश कालीन याच्यामध्ये पूर्वी शेतकी स्कूल होत्या.
0: बरोबर.
1: हा, तर अशा पैकी ती एक जुनी दगडी अशी इमारत होती आणि त्याच्यामध्ये पहिली ते चौथी पर्यंतचे सगळे वर्ग असे चालणं अशी ती शाळा होते. साधारण ही 80 त्या दरम्यान त्या काळामध्ये ह्या कुठल्याच अशा सुविधा गावाकडे नव्हत्या. माझे एक शिक्षक होते जे आम्हाला चौथीला शिकवायला होते, तळपे गुरुजी म्हणून. आम्ही
0: तुम्हाला अजूनही सर तुमच्या शिक्षकांचं नाव 50 वर्षाच्या आधीचे पण तुम्हाला गोष्ट अजूनही आठवणीत आहे हे खूप महत्वाचं.
1: कारण का काही ज्या गोष्टी ज्या असतात ना म्हणजे जसं आपण बालपणातल्या काही गोष्टी ज्या तुमच्या मनावरती खूप एकदम प्रभाव देऊन जातात किंवा तशापैकी आमचे जे शिक्षक होते म्हणजे तळपे गुरुजी ज्यांचं अक्षर खूप सुंदर होतं आणि दुसरा महत्वाचा भाग की ते आम्हाला विद्यार्थ्यांना सगळ्यांना सतत एकत्र घेऊन काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी होत राहायच्या. त्यांचं ड्रॉईंग चांगलं होतं आणि त्यांनी एक पाटीवरती एक ड्रॉईंग त्यांनी काढून दाखवलं होतं. पाटी माझी होती, माझ्याच पाटीवरती पूर्वीच्या ज्या आपल्या दगडी अशा ज्या स्लेटचं आपण जे यायचं आणि त्याच्यावरती मग पेन्सिलने ते हे करायचं. तर त्यांनी एक सुंदर चित्र काढलं होतं आणि ते असं दाखवलं. मला म्हटलं पुसून टाक, मी लगेच पुसून टाकलं. ते म्हटले तू का पुसलंस, ते आता परत काढून दाखव. तर त्यावेळेस माझ्याकडे काहीच हे नव्हतं की मला ते जमेल वगैरे असं काही नाही. मी तसा प्रयत्न नाही केला.

0: आपण तो एक प्रसंग मला आठवतोय की आपण ज्यावेळेस पुन्हा बालपणाचा विचार करतो त्यावेळेस कुठंतरी आपली नाळ त्या गोष्टीशी कशी कनेक्ट झालेली असते किंवा त्या
1: बरोबर
0: गोष्टी कुठेतरी आपल्या माइंडमध्ये फिक्स झालेल्या असतात आणि त्याचा पुढे जाऊन कसा डेव्हलप होत
1: डेव्हलप
0: राहतं
1: होतो.
0: त्या गोष्टी म्हणजे अशी जी प्रभाव करणारे जे शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांमुळे आम्ही शाळेशी खूप जास्त कनेक्ट झालो. मला आठवतंय की आमची जी शाळा होती ते शाळेची चावी माझ्याकडे असायची.
1: अच्छा.
0: कारण गावामध्ये शाळा गावातली शाळेची चावी त्यावेळेस कुठल्या तरी घरामध्ये ठेवली जायची.
1: ठेवली
0: तिथून
1: जायची.
0: मग तुम्ही शिक्षक ते बाहेर गावून यायचे, ती सकाळी शाळा उघडायची आणि मग सगळे मुलं बसायची. तर मला असं वाटतं की ते कुठेतरी माझ्यावरती जे टीचिंगचे एक शिक्षक म्हणून जे संस्कार जे काही झाले ते मला असं वाटतं माझ्या त्या गावातल्या शाळेमध्येच झाले. आणि आजही मी शाळेतला ज्या संस्थेचे हेड म्हणून ज्या बघतो आज मी संस्था जशी सांभाळतो आजही संस्थेची चावी जशी माझ्याकडे तशी ती चावी तेव्हापासूनच कुठेतरी अशी होते की तुम्हाला पुढे जाऊन शिक्षकच तुम्ही होणार आहात आणि तुम्हाला संस्था तुम्ही सांभाळणार आहात. तर हा एक भाग मी पुन्हा ज्यावेळेस मागे बघतो तर याचं एक वेगळं मला असं ते फिलिंग जाणवतं की अरे याची सुरुवात कुठेतरी तिथे झाली असेल त्या ह्याच्यामध्ये.
1: नाही, खूपच छान सर. म्हणजे तुमचा हा जो अनुभव आहे की तुम्हाला बालपणापासून तुमच्या शाळेच्या जीवनापासूनच शिक्षक जरी वेगळे असले पण तुम्ही विद्यार्थी असूनही शाळेची चाबी तुमच्याकडे आहात. आता आपण आपल्या घरामध्ये म्हणतो घराची चाबी म्हणतो अलमारीची चाबी आपल्या एका कुटुंबामध्ये वगैरे, तर तो जनरली कुटुंब प्रमुख असतो. तर कोणी स्त्री असते घरातली मुख्य आई म्हणा किंवा कधी कधी वडील स्वतःकडे ठेवतात, तसा प्रकार तुमच्यामध्ये घडला.
0: शिक्षकाचा रोल खूप इम्पॉर्टंट राहतो. म्हणजे आज आपल्याकडे गुरुला महत्व दिलेलं आहेच आपल्या संस्कृतीमध्ये जरी असेल पण शाळेमध्ये शिक्षक खूप गरजेचा असतो आणि तो निश्चित शिक्षकच हा विद्यार्थी घडवतो.
1: बरोबर.
0: हा तो माझ्या अनुभवातनं मला असं वाटतं आणि ज्यावेळेस मी शिक्षक होण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला त्यावेळेस मी माझ्या त्या शिक्षकांकडे पाहिलं की माझ्या शिक्षकांनी मला कसं घडवलं, आता मी माझ्या विद्यार्थ्यांना कसं घडवायला पाहिजे आणि काळानुरूप मला काय बदल करायला पाहिजे जेणेकरून माझे विद्यार्थी चांगला घडेल, तर ही जाणीव मी सातत्याने जपली. त्यामुळे आजही मी माझ्या स्वतःबद्दल ज्यावेळेस विचार करतो की मी माझं प्रोफाईल ज्यावेळेस बघतो तर मी प्रथम सांगतो की मी आता एक पहिला एक शिक्षक आहे आणि त्याच्यानंतर मी चित्रकार आहे. तर त्यामुळे विद्यार्थी आणि टीचर हे जे नातं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहिलेलं आहे. म्हणजे सुरुवातीपासून ती जी सुरुवात जी झाली म्हणजे आम्हाला शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंत ड्रॉइंग हा विषय नव्हता जो आज हायस्कूलला ड्रॉइंग हा विषय असतो, परंतु जिल्हा परिषद शाळांमध्ये आजही ड्रॉइंग हा विषय शिकवण्यासाठी तशी ट्रेन टीचर नसतात. तर त्यावेळेस मग मी एक पहिलं चित्र त्यावेळेस इतिहासाच्या पुस्तकामध्ये बुद्धाचं एक चित्र होतं सारनाथचा बसलेला बुद्ध, त्यात मी ते बुद्धाचं चित्र काढलं होतं. ते माझ्या लाईफ मधलं पहिलं मोठं चित्र होतं जे मला आठवते सर्व त्याच्यामध्ये. आणि ते वर्गाच्या वेळेस बोर्डवरती लावलं भिंतीवरती लावलं त्यावेळेस तो एक अनुभव खूप वेगळा होता त्यावेळेचा.
1: बरोबर आहे, कारण त्यावेळेस तुम्ही स्वतःच्या हाताने भगवान बुद्धांचं चित्र काढलं आणि ते तुमच्या वर्गाच्या खोलीमध्ये लावल्या गेलं, तुम्हाला पण एक वाटत असेल की माझ्या हातचं चित्र पूर्ण शाळेच्या याच्यामध्ये वर्गामध्ये खास लावल्या गेलेलं
0: आहे.
1: आणि तेव्हा तुमच्या शिक्षकांनी पण तुमच्या चित्राला खरोखर एक दाद दिली असणार म्हणून त्यांनी ते चित्राचं वर्ग खोलीमध्ये लावलं, हे किती महत्वाचं ठरतं.
0: आठवीला मी प्रवेश घेतला आणि शाळेमध्ये एक नोटीस आली की चित्रकलेची एक परीक्षा असते एलिमेंटरी आणि
1: इंटरमिजिएट.
0: एलिमेंटरी
1: सातवी नंतर आठवी नंतर.
0: हा, तर ती सातवी म्हणजे सातवी आठवीला मोस्टली ती असते. पण मी आठवीला आल्यानंतर तिची नोटीस आली की ज्यांना चित्रकलेच्या परीक्षेला बसायचंय त्यांनी नावं वगैरे द्या. तिथे मला पहिल्यांदा मी त्या शिक्षकांशी कनेक्ट झालो आणि त्या परीक्षेला मी बसलो चित्रकलेच्या आणि त्या परीक्षेमुळे त्या शिक्षकांबरोबर जुडलो. म्हणजे माझ्या लाईफमध्ये ज्यावेळेस मी पाहतो की प्रत्येक टप्प्यावरती मला माझे शिक्षक होते आणि त्या शिक्षकांचा मी एकदम लाडका विद्यार्थी होतो.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळे त्यांच्याशी मी माझं अटॅचमेंट ही नेहमीच राहिलेले. ज्यावेळेस निकाल आला त्यावेळेस मी मेरिटमध्ये आलो होतो. म्हणजे ए ग्रेडनी पास झालो होतो आणि मेरिटमध्ये आलो होतो. त्यामुळे आमच्या शाळेमधल्या जी काही मुलं होती त्यातले आम्ही चार ते पाच मुलांची नावं होती काही ए ग्रेडमध्ये आले आणि त्यातला मी मेरिटमध्ये आलेलो होतो. त्यामुळे एक फोटो माझा पहिल्यांदा त्याच पेपरमध्ये छापून आला होता त्यावेळेचा. खूप असं कॉन्फिडन्स देणारी जी गोष्ट होती त्याच्यात त्या काळामधली जी येते.
1: बरं सर, तुमचं आपण काय म्हणू BFA म्हणजे बॅचलर डिग्री तुम्हाला कोणत्या वर्षी मिळाली? मग
0: मी आता मी अभिनवला जो होतो तिथे डिप्लोमा होता.
1: अच्छा, डिप्लोमा
0: तो फाईन आर्टचा, तो 4 वर्षाचा डिप्लोमा, ते 10वी नंतर 4 वर्षाचा डिप्लोमा होता. म्हणजे पूर्वीचं जे आर्ट एज्युकेशन जे सुरू झालं आपल्याकडे ते JJ स्कूलमध्ये सुरू झालं, तोही पूर्वीचा डिप्लोमा.

0: होता म्हणजे 1924 मध्ये तो डिप्लोमा सुरू झाला तर तो आजही चालू आहे.
1: आजही चालू आहे नाही का? अच्छा. हा आणि
0: ब्रिटिश काळापासून तो सुरू झालेला तो जो कोर्स होता. आणि नंतर डिग्री जी सुरू झाली ती 81 मध्ये सुरू झाली, म्हणजे 70 मध्ये सुरू झाली ती सुद्धा नागपूर युनिव्हर्सिटी मध्ये. नंतर मग ती मुंबईमध्ये आले. पुण्यामध्ये मी माझा जीडी आर्ट चा हा डिप्लोमा कम्प्लीट झाल्यानंतर मग पुढे शिकायचंय. मी 93 ला मी जीडी आर्ट पास झालो फर्स्ट क्लास मध्ये. आणि मग आता पुढे शिकायचंय, मग जे ला जायचंय. मग जे मध्ये फक्त जे मध्ये डिग्री होती आणि डिप्लोमाच्या मुलांना प्रवेश मिळणार फक्त डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन, म्हणजे तो पोस्ट डिप्लोमा होता टीचर होण्यासाठीचा. आणि मग त्यासाठी मी 94 ला म्हणजे 94 मी जे ला ऍडमिशन घेतलं. आणि तिथनं मी कला शिक्षण प्रशिक्षण विभागातून डीपीएडचा जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण केला.
1: बरं सर, आपण आता एक छोटासा विरंगुळा घेऊया. श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण शासकीय चित्रकला महाविद्यालय नागपूर येथील अधिष्ठाता अर्थात डीन प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांच्याशी वार्ता सुरू आहे. तर या विरंगुळ्यामध्ये सर आपण आपल्या श्रोत्यांना तुमच्या आवडीचं एखादी गीत, मग ते चित्रपटातील गीत असो, भावगीत असो, भक्तिगीत असो, देशभक्तीपर गीत असो, तुमच्या आवडीचं तुम्ही तुमच्या मुखातून जर थोडासा ऐकवला, एखादी कडवं जरी किंवा एखादी लाईन जरी, मग ओरिजिनल गीत आपण त्यांना नक्कीच ऐकवू.
0: एक गाणं आहे, म्हणजे आता ज्यावेळेस आपण हा ऑगस्ट महिना सुरू आहे त्यामुळे स्वातंत्र्याबद्दलचं हा क्रांतीचा एक थोडासा महिना मध्ये आपण ज्याला आपण म्हणतो ऑगस्ट महिन्यामध्ये, कलावंत म्हणा की एक शिक्षक म्हणा, प्रत्येकासाठी स्वातंत्र्य खूप इम्पॉर्टंट राहतं. किंवा जो क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करतो प्रत्येकासाठी एक स्वातंत्र्य हा खूप इम्पॉर्टंट पार्ट राहतो. जो फ्रीडम तुम्हाला हवा आहे. आणि एक सुंदर गाणं आहे, मला असं वाटतं की म्हणजे माझ्यासाठी गांधीजी एक खूप अशी एक आदर्श अशी एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्यामधून आम्ही खूप इन्स्पायर होतो. तर त्यांच्यावरचं एक गाणं आहे, दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमल. तर हे जे गीत आहे हे मला खूप इन्स्पायर करतं, आवडतं. तर आपण मला वाटतं ते गीत ऐकूया.
1: नक्कीच सर.

0: तर श्रोते हो, आपणास स्वातंत्र्याचं महात्मा गांधींवर आधारित असलेलं हे गीत नक्कीच आवडलं असणार, जे प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांना सुद्धा आवडीचं गीत त्यांनी आपल्याला ऐकवलेलं आहे. तर सर, आपण मुलाखतीच्या पुढे जाऊया या गीतानंतर. बरं सर, मग तुम्ही आता बॅचलर डिग्री आणि तुमचे डिप्लोमा आर्ट्स फॅकल्टीमध्ये तुम्ही घेतले, मग तुमचे मास्टर जे म्हणतो मास्टर ऑफ आर्ट्स हे तुम्ही कुठून केलं आणि केव्हा केलं?
1: जो आता पहिल्यांदा जीडी आर्ट हा जो एक डिप्लोमा आहे, कारण हे जीडी आर्ट नंतर पुढचे शिक्षणाचे तुमचे दरवाजे बंद होऊन जातात, कारण तुम्हाला डिग्रीला जायचं असतं तर त्यासाठी तुम्हाला बॅचलर डिग्री कम्प्लीट करणं आवश्यक असतं. आणि तशी सुविधा फक्त नागपूरच्याच युनिव्हर्सिटीमध्ये होते, कारण नागपूरच्या युनिव्हर्सिटीमध्ये जीडी आर्ट नंतर तुम्ही मास्टर्स एमएफए साठी तुम्ही मास्टर ऑफ फाईन आर्टला तुम्हाला ऍडमिशन मिळू शकत होतं. परंतु मुंबईमध्ये ती सुविधा नव्हती. मी 94 जेव्हा मी जेजेतनं अभ्यासक्रम पूर्ण केला, त्यानंतर मी जुन्नरला ओतूर या ठिकाणी ऍज अ टीचर म्हणून जॉईन झालो. त्या ठिकाणी एक नवीन कॉलेज सुरू झालं त्यावेळेस, शरदचंद्र पवार चित्रकला महाविद्यालय. म्हणजे ओतूर हे जे शिवनेरीच्या जवळ
0: पुण्यामध्येच
1: आहे, म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर हा जो तालुका आहे त्यामध्येच ते ओतूर हे गाव आहे सगळे ते. आणि तिथे हे चित्रकला महाविद्यालय सुरू झालं आणि त्या ठिकाणी मी शिक्षक म्हणून मी आणि माझा एक मित्र सोपान तावरे असं आम्ही दोघं जण मित्र होतो. आम्ही बरोबर बीएफए आम्ही जीडी आर्ट आम्ही दोघांनी बरोबरच केलं. जेजेला पण आम्ही दोघांनी बरोबरच ऍडमिशन घेतलं. पासआउट झाल्यानंतर दोघंच आम्ही त्या ठिकाणी शिक्षक म्हणून रुजून झालो आणि ते आमचं कॉलेज पण नवीन सुरू आणि आम्ही शिक्षक पण नवीनच त्या ठिकाणी. आणि त्यानंतर पुन्हा एमपीएससीची जाहिरात आली आणि त्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजसाठीच्या जागा निघाल्या आणि त्यामध्ये मी एमपीएससी थ्रू माझं सिलेक्शन झालं आणि मी 2001 जेजेमध्ये जॉईन झालो. तर त्यावेळेस एक संधी निर्माण झाली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी जी मराठवाडा आपलं औरंगाबादची युनिव्हर्सिटी आहे, तर तिथे बाय रिसर्च हा एक अभ्यासक्रम सुरू झाला होता, एमएफए बाय रिसर्च. आणि त्यासाठी तुम्ही डिग्रीवरती शिकवण्याचा तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळेल. मग आम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं आणि 2010 माझं एमएफए मी तिथे कम्प्लीट केलं. आणि एमएफए झाल्यानंतर मग मला रिसर्च हा जो विषय हा खूप पहिल्यांदा लक्षात आला की कुठलंही आपण चित्र शिकवतो की एक चित्र असतं, हे चित्र म्हणजे सुद्धा एक ते इट्सेल्फ एक रिसर्च असतं.
0: बरोबर. आणि प्रत्येकाच्या हातातून हा एखादी विषय जरी दिला
1: हो,
0: म्हणजे आपण चित्रकलेचा विषय आणि एखादी विषय आपण समजा ठेवला कुणासमोर की बाबा यांचं यांचं चित्र काढा. उदाहरणार्थ तुम्ही आताच सांगितलं की तुम्ही बुद्धांचं चित्र काढलं.
1: बरोबर.
0: आणि आता आपण चार शिक्षकांना म्हणा किंवा चार मास्टर्सवाल्यांना बोलावलं तर ते आपापली बुद्धी लावून वेगळ्या पद्धतीचं चित्र काढणार त्यांच्या डोक्यात जे आहे. एक प्रकारे हा रिसर्चच आहे.
1: म्हणजे मग प्रत्येकाचा जो अनुभव असतो त्या अनुभवाच्या प्रमाणे त्याचं जे परसेप्शन असतं त्याचा वापर करून तो ती चित्र काढत राहतो सगळ्यात. त्याच्यानंतर मी पीएचडी साठी बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये प्रयत्न केला. नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये पण माझं पीएचडी साठी मी रजिस्ट्रेशन केलं होतं, परंतु काही कारणास्तव गाईड आणि त्या काही नियम बदलल्यामुळे ते अवेलेबल नाही झालं. मग मी विक्रम युनिव्हर्सिटीमध्ये मी पीएचडी साठी रजिस्ट्रेशन केलं आणि तिथून 2024 मी माझी पीएचडी पूर्ण केली.
0: कोणत्या वर्षी सर?
1: 2024.
0: म्हणजे मला एक थोड्याशी गोष्ट विचारायची वाटते सर, एक उत्कंठा म्हणून विचारतो आहे. तुमचं मास्टर्स तुम्ही केव्हा केलेलं आहे?
1: 2010.
0: मग ही जवळपास 14-15 वर्षाची गॅप झाली, पण मग त्यानंतर तुम्हाला असं का बरं मनात आलं की आपण मास्टर्स झाल्यानंतर पीएचडी पण कम्प्लीट करावी असं का वाटायला लागलं तुम्हाला?
1: कारण का तुम्ही ज्यावेळेस मास्टर्स ज्यावेळेस करतात त्यावेळेस तुम्हाला एक लिमिटेड एरिया असतो जिथे तुम्हाला अभ्यास करावा लागतो करायचा असतो की तेवढा वेळ नसतो. परंतु तुम्हाला फुल प्ले जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही पीएचडीला गेल्यानंतर तुमचा खरा कस लागतो की तुम्ही एका विषयाला घेऊन जो अभ्यास करतो, म्हणजे तुम्ही कमीत कमी तुम्हाला 2.5-3 तुम्हाला त्याच्यावरती अभ्यास करायचा असतो,
0: रिसर्च असतो,
1: एक रिसर्च असतो. मग मला असं वाटलं की आपल्यालाही ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत, कारण तुम्ही ऍज अ टीचर आहात तर तुम्ही टीचर म्हणून परिपूर्ण तुम्हाला असायला हवं, तर तुम्ही सतत शिकत राहिलं पाहिजे.
0: बरोबर आहे. कारण शिक्षण घ्यायला कोणतीही वयोमर्यादा
1: नाहीये. तर त्यामुळे तो पीएचडीचा जो भाग आहे की तो मी पीएचडी कम्प्लीट केली, त्यातनं मग खूप साऱ्या गोष्टी नव्यांना कळल्या. शिक्षण सतत मी सुरू ठेवलं होतं.
0: बरं, तुम्हाला सर पीएचडी तुमच्या वयाच्या कोणत्या वर्षी प्राप्त झाली?
1: आता 56
0: वयाच्या 56 वर्षी, म्हणजे तुमच्या वयाच्या 56 वर्षी, म्हणजे तुम्ही तुमच्या आपण काय म्हणू रिटायरमेंट जवळजवळ
1: येतो
0: त्या काळातही तुम्ही शिक्षणाला सोडलं नाही आणि तुम्ही अति उच्च शिक्षण म्हणजे आपण काय म्हणू, उच्च शिक्षणच म्हणू,
1: पीएचडी
0: पीएचडी नंतर असं काही आहेच नाही, त्याला आपण एक शेवटचा शिक्षणाचा एक शेवटचा टप्पा म्हणतो आणि उच्च शिक्षणाचा टप्पा तो असतो. तो खरखर तुमचा, तुम्ही तुमच्या जीवनात जे काही आत्मसात करण्याचा जो तुमचा लहानपणापासूनचा जो तुम्ही मनामध्ये असं आणलं आणि शिक्षकी पेशा सुद्धा तुम्ही निवडला आणि त्या पेशेतून तुम्ही एक चित्रकलेच्या दुनियेतून चित्रकलेच्याच विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या आपण काय म्हणू महाविद्यालयातून तुम्ही शिक्षण करून महाविद्यालयामध्ये त्याच क्षेत्रात तुम्ही विद्यार्थी सुद्धा घडवीत आहात हे अगदी महत्वाचं ठरतं. बरं सर, आता तुमच्या थोड्या वैयक्तिक जीवनावर येतो. तुमचं लग्न वगैरे केव्हा झालं?
1: माझं लग्न झालं 2000 मध्ये.
0: अच्छा.
1: माझी जी मिसेस आहे ती पण फाईन आर्टिस्ट आहे.
0: अच्छा, व्हेरी गुड.
1: ती पण स्कूलवरती ड्रॉइंग शिकवते, स्वाती तिचं नाव, आणि ती खूप चांगली चित्रकार आहे. म्हणजे तिचं नॅशनल लेवलवरती खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे ललित कला सारखी जी राष्ट्रीय संस्था आहे त्या संस्थेमध्ये तिची जवळपास दरवर्षी त्यांचं जे अॅन्युअल एक्झिबिशन असतं त्याच्यामध्ये जी 5 वेळा चित्र तिची सिलेक्ट झालेली आहेत.
0: तुमच्या क्षेत्राशी निगडीत असलेली जीवनसाथी कशी काय मिळाली?
1: हो, म्हणजे मला असं वाटतं की ते कुठेतरी आपण म्हणतो ना की प्रत्येकासाठी एक बनवलेली असते,
0: निसर्ग
1: बनवलेली असते. तो मला असं माझं सुरुवातीपासूनच हे होतं की मला जिला चित्रकलेचं शिक्षण असलेली अशीच मला
0: जीवनसंगिनी
1: मिळायला पाहिजे आणि ती त्या अनुषंगाने
0: तुम्हाला मिळाली
1: पण त्याच्यामध्ये.
0: आणि तुमचं जे स्वप्न होतं ते तुम्ही साकार केलं.
1: साकार झालं त्याच्यामध्ये. माझी मुलगी पण याच फील्ड मध्ये.
0: मला
1: मुलगी आहे, तिचं पण नाव सृष्टी आहे.
0: अच्छा.
1: त्यामुळं मी लँडस्केप करतो, पेंटिंग करतो, त्यामुळे निसर्गाशी जे अटॅचमेंट आहे ती अटॅचमेंट कुठेतरी होती आणि त्याच्यामुळे ते नाव तिच्याशी कनेक्ट झालं सृष्टी. कारण आणि तिने पण जेजे स्कूल ऑफ आर्ट मधनं टेक्सटाईल्स मधनं तिने ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंय आणि टेक्सटाईल्स मध्ये ती मास्टर डिग्री पण कम्प्लीट करते. घरात कुठे बघितलं की तुम्हाला आर्टच ही फक्त त्याच्यामध्ये
0: निगडीत आहे.
1: हा, म्हणजे आर्ट आणि टीचिंग हे दोनच विषय त्याच्यामध्ये चर्चेमध्ये असतात.
0: साबळे फॅमिलीमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये मिस्टर मिसेस आणि तुमची कन्या ह्या पण एकाच क्षेत्रामध्ये आहेत हे किती म्हणजे महत्वाची गोष्ट ठरते आहे. आणि तुम्हाला तुमच्या पद्धतीनुसार एकाच क्षेत्रामध्ये असल्यामुळे तुम्ही एकमेकांचा तुमचा जो सपोर्ट आहे एकमेकांना तो पण खूप चांगला मिळत असणार. तुम्हाला असे काही वेगळे छंद वगैरे आहेत का? ते
1: वेगळे छंद मध्ये म्हणजे मी चित्र काढणं हाच मोस्टली आमचा बेसिक त्याच्यातला पार्ट होता आहे. म्हणजे आवड आहे की त्याच्यामध्ये लँडस्केप पेंट करणं आणि ट्रॅव्हलिंग करणं किंवा ट्रेकिंग करणं. तर भटकंती म्हणजे निसर्ग चित्र करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाणं आणि त्याबरोबर निसर्गाशी कनेक्ट होणं हा पार्ट माझा शाळेमध्ये असल्यापासूनच झालेला आहे आणि तो आजपर्यंत तसंच कंटिन्यू राहिलेला आहे.
0: तुम्ही आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना आणि चित्रकलेतील दुनियेमध्ये जे कार्य करणारे विद्यार्थी आहेत, कलाकार आहेत, ज्यांना तुम्ही असा काय संदेश प्रदान करणार?
1: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे. कारण आज जरी एआय सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही. तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट किंवा कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल. तुमच्याकडचा जो कुठलाही छंद असेल तो तुम्ही जोपासा, हेच मी आवाहन करेल.
0: नाही, फारच छान सर. चित्रकलेच्या दुनियेतून आज जे काही विद्यार्थी घडत आहेत आणि घडवण्यामध्ये चित्रकलेशी जो संबंध आहे तो तुमच्या बालपणापासून तुम्ही तुमच्या संपूर्ण जीवनात एक आयुष्य व्यतीत केलेलं आहे चित्रकलेच्या दुनियेत आणि येणाऱ्या काळातही तुम्ही जे विद्यार्थ्यांना घडवित आहात आणि येणाऱ्या एआयच्या दुनियेमध्ये सुद्धा बुद्धीने काढलेले चित्र मानवी बुद्धीतनं जे साकार केलं जातं ते खूप महत्वाचं ठरतं. तर सर आपण इथे थांबूया. तर श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून या विषयावर प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांच्याशी आपण वार्ता केली आणि त्यांनी आपल्या जीवनातील बऱ्याच काही आठवणी, बऱ्याचशा चांगल्या चित्रकलेच्या गोष्टी आपल्याला कथित केलेल्या आहेत. त्यानिमित्त मी ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे त्यांचे आपण शतशः धन्यवाद देऊया. नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रोते हो, आत्ताच आपण अमृत कलश या कार्यक्रमात सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून या विषयावर प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमाची निर्मिती केली होती आकाशवाणी नागपूर केंद्राने. आकाशवाणी मुंबई केंद्र ही आहे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरूनही आपण हे कार्यक्रम श्रोते हो ऐकत आहात. रात्रीचे 2:28 झाली आहेत. आता ऐकूया मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतवहार. सुरुवातीला ऐकूया मुंबईचा जावई या चित्रपटातील गदी माडगुळकर यांची रचना, संगीतबद्ध केली आहे सुधीर फडके यांनी, स्वर आहे आशा भोसले यांचा.

मुंबईचा जावई या चित्रपटातली गदी माडगुळकरांची रचना आताच आपण ऐकली. ही रचना गायली होती आशा भोसले यांनी. यानंतर ऐकूया जगदीश खेबुडकरांची आणखी एक रचना. संगीत आहे राम कदम यांचं. चित्रपट टिळा लावी ते मी रक्ताचा. स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

जुनं ते सोनं या चित्रपटातली ग दि माडगुळकरांची रचना आत्ताच आपण ऐकली. ही रचना संगीतबद्ध केली होती दत्ता डावजेकरांनी, तर गायली होती रेखा डावजेकर यांनी. यानंतर ऐकूया चुडा तुझ्या सावित्रीचा या चित्रपटातली जगदीश खेबूडकरांची रचना, संगीतबद्ध केली आहे प्रभाकर जोग यांनी, तर गायली आहे आशा भोसले यांनी.

कलावंतीण या चित्रपटातली जगदीश खेबूडकर यांची रचना आत्ताच आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती राम कदम यांनी, तर गायली होती शोभा गुरटू यांनी. यानंतर ऐकूया जिव्हाळा चित्रपटातील गदी माडगुळकरांचीच आणखी एक रचना, संगीतबद्ध केली आहे श्रीनिवास खळे यांनी, तर गायली आहे सुधीर फडके यांनी.

छंद प्रीतिजा या चित्रपटातली पी सावळाराम यांची रचना आताच आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती राम कदम यांनी, तर ही रचना गायली होती आशा भोसले यांनी.

आणि जशास तसे या चित्रपटातली ग दि माडगुळकरांची ही रचना आत्ताच आपण ऐकली. सुधीर फडके यांचं संगीत आणि स्वर होता ललिता फडके यांचा. आणि श्रुते हो या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. मध्यरात्रीचे 3 वाजले आहेत. आता ऐकूया वनिता मंडळ.

0: श्रोते हो नमस्कार. माणसाचा सगळ्यात मोठा गुरु हा निसर्ग असतो असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूचक्रात निसर्ग आपलं रूप विविधांगाने पालटत असतो. कधी भरभरून देतो तर कधी अचानक रौद्र रूप धारण करतो. मनुष्य स्वतःच्या उपभोगासाठी निसर्गातील अनेक स्रोतांचा सढळ हस्ते वापर करत असतो आणि याच निसर्गाला परत काहीतरी देण्याची वेळ येते तेव्हा मनुष्य कमीच पडतो. निसर्गायण हा असाच एक पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण पर्यटन यांची सांगड असणारा प्रकल्प. निसर्गायण या आपल्या अद्वितीय प्रकल्पाविषयी बोलण्यासाठी आज आम्ही विद्याधर वालावलकर सर यांना आमंत्रित केले आहे. सर, आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: निसर्गायण टिटवाळा हा पर्यावरण दक्षता मंडळ, एन्व्हायरो व्हिजिल आणि श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिर टिटवाळा यांनी संयुक्तपणे विकसित करण्यात येत असलेला पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण पर्यटन असा हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पावर विद्याधर वालावलकर सर गेली 25 वर्ष काम पाहत आहेत. सर, निसर्गायण या आपल्या प्रकल्पाविषयी आज आम्हाला जाणून घ्यायचं आहे, तर ही संकल्पना कशी काय सुचली?
1: पर्यावरणाकडे चला असं आपण म्हणतो किंवा निसर्गाकडे चला, तर हा निसर्गाकडे जाण्याचा एक मार्ग आहे असं समजू. आणि निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, तर आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा. म्हणजे जी ज्या स्थितीला आज आहे त्या स्थितीला, म्हणजे प्रत्येकाचं पर्यावरण वेगवेगळं आहे. म्हणजे तुमच्या घराचं पण पर्यावरण आहे, तुम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहता त्या बिल्डिंगचं पर्यावरण आहे, तुमच्या परिसराचं, म्हणजे परिसराचा अभ्यास करून त्या परिसराशी जुळवून घेण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे पर्यावरणाचा प्रयत्न असं आपण म्हणू शकतो. परंतु ते सगळं बघायला आपण ज्या परिस्थितीत राहतो त्या परिस्थितीपेक्षा निसर्गाकडे वेगळं काय आहे किंवा निसर्गाकडे मूळ काय आहेत, या पण अनेक शहरी विद्यार्थ्यांना गोष्टी मिळत नाहीत बघायला. तर त्या एकत्रितरित्या कुठेतरी बघायला मिळाव्यात. किंवा निसर्गाचं शिक्षण, म्हणजे लोकांना असं वाटतं कचरा निर्मूलन म्हणजे निसर्गाचं शिक्षण, तर कचरा निर्मूलन ही मानवाने निर्माण केलेली समस्या आहे, तिचं निर्मूलन म्हणजे निसर्गाचं शिक्षण नाही, ती माणसाला चांगली राहण्यासाठी केलेली एक प्रकारची सोय आहे. परंतु सगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी आणि झाडं जगणं, त्यांनी योग्य प्रकारे वाढणं, त्यांनी स्वतंत्रपणे वाढणं आणि नीट पद्धतीने त्यांचा सांभाळ होणं, त्याच्यावरची फळं फुलं वगैरे यांचा सगळ्यात चांगल्या प्रकारचा आस्वाद घेता येणं, हा सगळा निसर्ग आहे. आणि याच्यावरती ते सगळे करणारे कोण, तर फक्त माणूस नाही तर सगळ्या प्रकारचे पक्षी आणि प्राणी यांना तो आनंद घेता आला पाहिजे. म्हणजे जगातली जैवविविधता जी आहे ना, ती जर टिकली तर इतक्या प्रकारे जी निसर्गाने निर्मिती केली आहे ना, त्या सगळ्या प्रकारच्या निर्मितीला काहीतरी न्याय मिळेल आणि त्या सगळ्याचा एकमेकाशी संबंध आहे हे जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे निसर्गाकडे जाणीवपूर्वक पाहणं. आणि हे करण्यासाठी अशा प्रकारचं एक टूल उभं करावं, म्हणजे सगळ्यांना वर्गामध्ये बसून धाडे शिकवले आणि चांगलं वागा चांगलं वागा म्हणून सांगितलं, पण ते चांगलं कशासाठी वागा याची प्रेरणा देणारं काहीतरी स्थान असावं. म्हणजे जसं आपल्याला, आपण लहानपणी जर एखाद्या खेडेगावात वाढलं असलो तर खेडेगावातल्या प्रत्येक गोष्टीची परत एकदा आठवण येते आणि तिथे बघितलेले प्राणी पक्षी छोटे कीटक यांच्याशी आपलं एक नातं जमलेलं असतं. तशा प्रकारचं नातं जमवण्याचा केलेला छोटा प्रयत्न असं आपण निसर्गायणला म्हणू शकतो.
0: पण मग या निसर्गायणचं काम कशा प्रकारे चालतं?
1: कसं आहे की मधल्या काळात ज्यावेळेला पर्यावरण शिक्षण सुरू झालं ना, तेव्हा त्यांच्या सिलेबसमध्ये एक गोष्ट अशी आली की तुम्ही निसर्ग सहल नेली पाहिजे. तर आम्ही अभ्यास असा केलात की आम्ही जवळजवळ, म्हणजे ज्या दिवशी हे पर्यावरण शिक्षण सुरू झालं त्याच्या अगोदरच आम्ही पर्यावरण शाळा सुरू केलेली होती आणि आम्ही सगळ्या वयोगटातल्या लोकांना शिकवायचो. त्यावेळेला असं झालं की आम्ही जे शिकवतोय लोकांना किंवा मुलांना, किंवा त्या तत्पूर्वी हा विषय पर्यावरण म्हणून कधी शिकवला गेला नव्हता ना, तर त्यामुळे लोकांना माहितीच नव्हतं की या पर्यावरणात काय असावं म्हणून. त्यामुळे तो सिलेबस शिकवणं, त्याच्यानंतर जे टीचर्स झाले त्या टीचर्सना शिकवणं की तुम्ही पर्यावरण कशी शिकवा, अशा प्रकारची प्रगती त्याच्यामध्ये झाली. परंतु त्यांना जेव्हा सहलीला न्यायची वेळ आली त्यावेळेला ती कुठे न्यायची सहलीला, कारण तिथे ऑर्गनाईज स्वरूपामध्ये पर्यावरणाची माहिती देणारी स्वतंत्र यंत्रणा उभी पाहिजे ना, ती नेमकी नसल्यामुळे मग त्याच्यात इतकी विकृती आली की पर्यावरणाची सहल म्हणजे ते वॉटर पार्कला जायला लागले का, तर तिथे पाणी आहे म्हणून. म्हणजे स्ट्रक्चर्ड स्वरूपामध्ये कमर्शियल फॉर्मॅटमध्ये जर एखादा माणूस सांगायला लागला की हे त्याला ऑल्टरनेटिव्ह आहे तर ते बोकाळतं ना. तशा स्वरूपामध्ये झालेलं जवळजवळ आम्ही जेव्हा कॉन्टॅक्ट केलं त्यावेळेला 100 पैकी 27 किंवा 28 शाळा फक्त वॉटर पार्कमध्ये सहली न्यायच्या आणि त्याला निसर्ग सहल म्हणायच्या. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की नुसतं बोलून नाही चालणार. त्यांनी विचारलं मग कुठे जाऊ आम्ही, तर त्यांना ऑल्टरनेटिव्ह सांगता आला पाहिजे आणि तो आपण उभा केला पाहिजे. म्हणून आम्ही ही सगळी चळवळ उभी केली आणि त्यातनं एक निसर्गायण नावाचा प्रकल्प मुरबाड रस्त्यावरती उभा केला. तो साधारणपणे 4 एकरमध्ये होता. त्याच्यामध्ये आमच्या बाजूने वाहणारा एक प्रवाह होता, त्याच्यावरती आम्ही चांगल्या प्रकारचे बांध घातले. ते पाणी कसं अडवायचं याच्यामध्ये प्रात्यक्षिक होतं. ते पाणी हळूहळू जात असल्यामुळे त्या मुलांना पाण्याचा प्रत्यक्ष स्पर्श आणि अनुभव आणि पावसाळ्याच्या वेळेला जे खळाळणं असं ते सुद्धा तिथे अनुभवायला मिळालं. आमच्या बाजूला घनदाट जंगल होतं मस्त. त्या जंगलामध्ये आम्ही नेऊन त्यांना केवळ त्या जंगलामध्ये काही स्क्वेअर फीटमध्ये किती बायोडायव्हर्सिटी असते हे त्यांना बघून दाखवलं. म्हणजे त्यांना प्रत्यक्ष बघायला सांगितलं, सगळ्या प्रकारच्या झाडांचा परिचय करून दिला. अगदी रानभाज्या ज्या असतात ना त्या कुठे उगवतात हे पण आम्ही त्यांना दाखवलं. आणि हे बघायला इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी जसे यायला लागले तशी मोठी माणसं पण यायला लागली आणि त्यातनं ते निसर्गायण नावाचं केंद्र आमचं उभं राहिलं. परंतु दुर्दैवाने आता जो काय कल्याण मुरबाड नवीन रेल्वे जी येणार आहे ना त्या रेल्वेमध्ये आमची ती जागा चालली, आमची जागा आमच्या बाजूचं जंगल सगळंच चाललंय त्याच्यामध्ये. आणि तेव्हा आम्ही या अशा स्वरूपाचा काही प्रयत्न करत होतो.
0: दरम्यानच्या काळात कोणत्या वर्षी या प्रकल्पाची मुहूर्त मेढ रोवली गेली?
1: 6-7 वर्षापूर्वी त्यांनी ती ऍक्च्युअल जागा डिक्लेअर केली, म्हणजे त्यांनी रस्ता डिक्लेअर केला आणि त्या रस्त्यामध्ये येणाऱ्या सगळ्यांना नोटीसेस दिल्या. कोविडच्या अगोदरच आम्हाला ती नोटीस मिळाली आणि आम्हाला असं सांगितलं की तुमची ही जागा आहे तिथे अक्वायर करणार आहेत. इव्हन तिथे झाडांवरती त्यांनी नंबर लावले आहेत आणि ती झाडं आता सगळी जवळजवळ काही हजाराच्या संख्येत ती झाडं आहेत. ती सगळी
0: झाडं
1: आपण एवढं निगुतीने ते सगळं उभं केलं आणि आता ते सगळं त्याच्यामध्ये जाणार आहे. पण ठीक आहे, तिथल्या लोकांना ती काय त्यांच्या विकासाची कॉस्ट ती त्यांना द्यायला लागणार असं आहे जवळजवळ. परंतु त्याच वेळेला आम्हाला आम्ही एक रुदना नावाच्या गावाच्या जवळ टिटवाळ्याच्या जवळ सरकारच्या एका प्रकल्पामध्ये 50 एकर जमीन सरकारकडनं घेतलेली आणि त्याच्यावरती आम्ही एक मोठं जंगल उभं केलं. त्याला देवराई असं नाव दिलं आणि त्या देवराई नावाच्या जंगलात 28,000 नवीन झाडं आम्ही लावली आणि जवळजवळ 22,000 जुन्या झाडांना आम्ही तिथे चांगल्या प्रकारचं वातावरण उत्पन्न करून दिलं.
0: कोणत्या प्रकारची झाडं होती
1: ही? सगळ्या म्हणजे जवळजवळ माझ्या मते ती 128 प्रकारची झाडं होती. 128 स्पीसीज. म्हणजे पहिल्यांदा ती झाडं सिलेक्ट करताना सुद्धा आम्ही त्या परिसरात फिरून त्या परिसरामध्ये कुठली कुठली झाडं आहेत त्यांची सगळ्यांची नोंद केली आणि मग त्याच झाडांची बेसिक छोटी छोटी झाडं तयार करण्यासाठी त्याच्या आयदर बिया मिळवणं किंवा त्याच्या फांद्या मिळवणं अशा सगळ्या प्रयोग करून एक नर्सरी उभारली.
0: पण मग या सगळ्याचा तुमचा वनस्पतीशास्त्राचा अभ्यास होता की?
1: हा, आमच्या बरोबर जवळजवळ 6 जण प्राध्यापक आहेत आमच्या बरोबरचे जे वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक आहेत. म्हणजे केळकर कॉलेजचे डॉक्टर पारटकर आहेत, ठाणा कॉलेजचे नागेश टेकाले सर आहेत, किंवा सोमय्या कॉलेजचे डॉक्टर संजय जोशी आहेत, नंतर झुंझुनवाला कॉलेजचे डॉक्टर काळे आहेत. या सगळ्यांना बरोबर घेऊन त्याचा सगळ्याचा अभ्यास केला. आमच्या अध्यक्ष ज्या आहेत ते डॉक्टर मानसी जोशी, त्या झेवियर कॉलेजला प्राध्यापिका होत्या. तर त्यांनी ठाण्याचा सेन्सस पण केले, ट्री सेन्सस. तर त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही जेव्हा अभ्यास केला तेव्हा आम्हाला जवळजवळ 128-129 स्पीसीज आम्हाला प्रत्यक्ष अवेलेबल झाल्या आणि त्या सगळ्या स्पीसीज आणून आम्ही त्या सगळ्या झाडांना 2 वर्ष आमच्या नर्सरीमध्ये वाढवलं पहिल्यांदा आणि मग ते झाड जेव्हा स्ट्रॉंग झालं तेव्हा ते उचलून मग नेऊन आम्ही जंगलामध्ये लावलं आणि त्या जंगलामध्ये ती झाडं सगळी जवळजवळ 5 वर्ष आम्ही, म्हणजे पहिली 2 वर्ष त्याला पाणी वगैरे द्यायला लागलं नीट आणि नंतर ते आपणहून आपल्या पद्धतीने वाढली. सगळी
0: झाडं
1: प्रचंड, म्हणजे सगळी झाडं आता 18 ते 22 फूट उंच आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 11 का 12 हजार बांबू आहेत नुसते. काळू नदीला लागून आहे ते, किनाऱ्याच्या बाजूला धूप होऊ नये म्हणून आम्ही जो बांबू लावला तो 11 का 12 हजार बांबू लावलेत नुसते त्याला. म्हणजे तेवढे बांबू आता तिथे अस्तित्वात आहेत. बांबू हे एक झाड कन्सिडर करा का, बाकी सगळी झाडं वेगळीच आहेत 28,000. तर बांबू त्यातलं एक झाड आहे असं समजा. अशा प्रकारचं एक मोठं जंगल तिथे उभं राहिलंय, घनदाट आहे पूर्ण. म्हणजे आता तर पावसाळ्यात तिथे आत्मे शिरणं अशक्य आहे एवढ्या तिथे दाट सगळं झालं असेल आत्ता पावसाळ्यात. ते बघून मला टिटवाळ्याच्या गणपती मंदिराने आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की त्यांना त्यांची एक 12 एकर जागा जी आहे ना ती अशा प्रकारे डेव्हलप करायची आहे. बहुधा सगळं निसर्गाने घडवून आणलेलं असावं. ज्या वेळेला आम्हाला तसा कॉल मिळाला की ते आमचं निसर्गायण नावाचं केंद्र बंद होणार कदाचित काही वर्षांनी, त्याच वेळेला आम्हाला हे नवीन केंद्र मिळालं आणि त्यावेळेला गणपती मंदिराच्या डोक्यात अशी कल्पना होती की एक रिक्रिएशन सेंटर उभं करावं म्हणून. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट अशी केली की त्यांना हे निसर्गायण दाखवलं आमचं, आमची संकल्पना सांगितली आणि त्याच्यामधून असं ठरलं की हे निसर्गायण नावाचं निसर्ग शिक्षण संशोधन आणि पर्यटन केंद्र आपण उभं करावं. आणि त्याच्यावरती म्हणजे ऑल क्रेडिट गोज टू गणपती मंदिर, त्या सगळ्या लोकांनी ते ॲक्सेप्ट केलं आणि त्याप्रमाणे त्या जवळजवळ एक 1.5-2 वर्षापूर्वी हे सगळं ठरलं आणि 6-7 महिन्यापूर्वी ॲक्च्युअल त्याच्या बांधकामाला सगळी सुरुवात झाली. सगळ्या प्रकारचे प्लॅन्स मंजूर करून आणि योग्य प्रकारच्या परवानग्या घेऊन त्याची पहिल्या पायाभरणी समारंभाला तिकडचे महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आणि आयुक्तसुद्धा आलेले. हे कल्याण टिटवाळा म्हणजे कल्याण महानगरपालिकेत येतात, ते प्रत्यक्ष आलेले आणि त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाला म्हणजे या प्रकारच्या उभारणीला सुरुवात झाली.
0: मग ही जशी झाडं तुम्ही लावली म्हणतात, तसंच भात शेती हा सुद्धा प्रकल्प तुम्ही राबवत आहात.
1: हां, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना, पर्यावरण शिक्षण, संशोधन आणि पर्यटन, त्यामुळे याच्यातलं संशोधनसुद्धा इम्पॉर्टंट आहे. एज्युकेशन जसं इम्पॉर्टंट आहे तसं त्याच्यातलं संशोधन पण इम्पॉर्टंट आहे. आणि पर्यटन हा त्यातला लोकांना खेचून घेणारा भाग आहे की ज्याच्या निमित्ताने लोकांनी तिथे यावं. तर मग या शिक्षणामध्ये सगळ्या प्रकारचं शिक्षण येतं ना, म्हणजे झाड कसं लावावं, म्हणजे कुंडीत झाड कसं लावावं याच्यावरती आम्ही वर्कशॉप घेतो आत्ता आणि वर्गात जाऊन शिकवतो, शाळांमध्ये जाऊन शिकवतो. तर ते तिथे लोकांना बघायला मिळेल, शिकायला मिळेल. तिथपासून ते झाडाची निगा कशी घ्यायची असते, झाड कसं वाढतं, तिथपासून सगळं समजावं, वेगवेगळ्या प्रकारची झाडं कशी असतात ती प्रत्यक्ष बघता यावी याकरता आम्ही 2 प्रकारची जंगलं उभारलीत तिकडे. एक प्रकारचं जंगल आहे ते ट्रॅडिशनल जंगल आहे जे आम्ही 4 स्तरावरती उभं करायचं ठरवलंय. त्यातले पहिला स्तर आमचा लावून झाला आता पूर्ण, म्हणजे जी उंच वाढणारी झाडं आहेत ना ती जवळजवळ 10-12 फुटाचं अंतर ठेवून ही उंच वाढणारी झाडं ही साधारणपणे 4 एकरमध्ये आम्ही लावली आहेत. ट्रॅडिशनल जंगल पारंपरिक, आणि ही सगळी जवळजवळ 82 प्रकारची झाडं आहेत, 82 टाइप्स ऑफ प्लांट. आणि त्याच्यानंतर मग आता या वर्षी ती लावून झाल्यानंतर जवळजवळ 6 किंवा 8 महिन्यांनी आम्ही तिथे दुसरी झाडं जी लावायला सुरुवात केली ती बुशेस, म्हणजे तुम्हाला जंगलामध्ये जी छोटी झाडं दिसतात ना मध्ये, किंवा त्याला मध्यम आकाराची असं म्हणा,
0: जी साधारण आपल्या कमरे इतकी किंवा
1: त्याच्यापेक्षा मध्यम आकाराची झाडं, ती लावायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी आम्ही बहुधा सगळ्या प्रकारच्या वेली लावायला सुरुवात करू की ज्या वेली सगळ्या झाडांवरती पसरतील. आणि चौथं वेगवेगळ्या प्रकारचं गवत, असं 4 टाईपचं जंगल, म्हणजे 4 स्तर असलेलं जंगल हे लोकांना तिथे अवेलेबल होईल. त्याला साधारणपणे 2 वर्षाचा काळ ह्या सगळ्याला लागेल. तसंच आता नवीन एक मियावाकी पद्धतीचं जंगल आलंय. ते मियावाकी पद्धतीचं जंगल म्हणजे आता जशी माणसांना गर्दी झाली ना शहरामध्ये, तशी झाडांना सुद्धा गर्दी, म्हणजे त्यांना स्पेस कमी मिळायला लागले, तर कमी जागेमध्ये झाडाला वाढायला परवानगी देणं असं जवळजवळ त्या मियावाकी, म्हणजे सगळ्या शहरांच्या मध्ये तुम्हाला आता जे मोठ्या मोठ्या संख्येचे प्रोजेक्ट दिसतात की जिथे मोठ्या संख्येने झाडं लावली आहेत, हे सगळे मियावाकीचे. मियावाकी हे एक जपानी पद्धत आहे, जपानमध्ये पण लोकसंख्या जास्त आणि जागा कमी असल्यामुळे त्यांनी ते डेव्हलप केले, ज्याच्यामध्ये झाडाला सगळ्या प्रकारची न्यूट्रियंट्स त्यांच्या मुळाजवळ अवेलेबल करून देतात. म्हणजे जसं आपण कुंडी भरतो की नाही, कुंडीमध्ये सगळं खत बीत भरतो, तसं सगळी खालची माती काढून घेऊन त्या मातीमध्ये सगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट्स आणि खतं घालून त्या मातीचा परत एक स्तर निर्माण करतात. तो शक्यतो सपाट असतो आणि त्याच्यावरती लिटरली 1 ते 1.25 फुटावरती एक झाड, इतक्या जवळजवळ झाडं लावली जातात. आणि ही सगळी झाडं जी आहेत ना, ही सगळी झाडं त्यांना लागणाऱ्या सूर्यप्रकाशाकरता सरळ वाढायला सुरुवात करतात.
0: हो, कारण बाजूला वाढायला
1: जागाच नसते, जागा आणि एकमेकाशी कॉम्पिटिशन करत असल्यामुळे ती गतीने वाढतात, अधिक गतीने वाढतात आणि त्यातनं ते जंगल लवकर उंच वाढतं असं. अर्थात त्या कॉम्पिटिशन मध्ये काही झाडं जे वीक असतात किंवा काही झाडांना जर वाढता नाही आलं तर ती मरून जातात, पण तरी सुद्धा एक घनदाट जंगल उभं राहतं की ज्याच्यामध्ये आतमध्ये शिरणं सुद्धा अशक्य व्हावं इतकं घनदाट जंगल उभं राहतं. आता हे सगळं यातलं पहिलं स्टेज आम्ही पूर्ण केली आता, म्हणजे जवळजवळ 1 एकरमध्ये 13,000 झाडं लावली आहेत.
0: ती साधारण कोणती झाडं असतात?
1: ती पण तशीच आहेत, 28 प्रकारची झाडं आहेत. म्हणजे तुम्ही आत्मय शिरल्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटा रस्ता केला, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही बघत गेलात तर प्रत्येक 3 रांगा वेगवेगळ्या झाडांच्या लावलेल्या आहेत. असं बघून तुम्ही चारही बाजूने त्याला फळझाडं लावली आहेत ज्याच्यामुळे त्याला पक्षी अट्रॅक्ट व्हावेत किंवा त्या झाडांमध्ये यावेत अशा स्वरूपाचं. आणि मध्ये मग बाकी सगळी झाडं जी ट्रॅडिशनल झाडं आहेत आपली ती सगळी मध्ये लावली आहेत, औषधी वगैरे ज्या वनस्पती आहेत त्या. असं करून एक मोठं जंगल तिथे आता उभं केलं आहे की ज्या जंगलामध्ये आतमध्ये शिरायला सुद्धा फक्त 2च रस्ते आहेत इथे जे आम्ही केलेले आहेत, आणि त्याच्या आतमध्ये एक मध्ये शांततेत बसण्यासाठी एक छोटीशी काय म्हणतात ती कुटी तयार केली आहे ज्याला तुम्ही ध्यानगृह असं म्हणू शकता. ज्याच्यामध्ये तुम्ही बसलात तर तुम्हाला चारही बाजूने पूर्ण जंगलच सापडेल. आता हे करताना आमची संकल्पना अशी होती की जवळची जी मोठी महाविद्यालय आहेत, म्हणजे बिर्ला महाविद्यालय जवळ किंवा SH केळकर महाविद्यालय, या दोन्ही संस्थांशी आम्ही बोललोय आणि त्यांचे काही विद्यार्थी आता आमच्याकडे यायला तयार आहेत जे या दोन्ही जंगलांचं जे आता वाढणं आहे ना त्या वाढण्याचा अभ्यास करणार आहेत, म्हणजे त्याच्यावरती संशोधन करणार आहेत. आणि मग त्याच्यामधून आपल्याला कळेल की अशा प्रकारच्या घनवनाचे, घनवन म्हणजे एकत्रित म्हणजे त्या मियावाकी जे आहे ते घनवनाचे फायदे काय तोटे काय, आणि ओपन जे आपण जंगल बांधतो त्याचे फायदे काय आणि तोटे काय, दोन्ही मॅनमेडच आहेत ना आत्ता, दोन्ही पूर्ण सपाट कोरडी जागा होती ज्याच्यावरती आपण हे सगळं तयार करतोय, त्यामुळे हे दोन्ही मॅनमेडच आहेत. पण अशा प्रकारच्या मॅनमेड जंगलामधला कम्पॅरेटिव्ह अभ्यास करणारी सिस्टीम आम्ही तिथे उभ्या करतोय आत्ता, त्यामुळे त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग असेल. या सगळ्यांबरोबरच शेती हा पण मूळ त्यातला विषय आहे की नाही. आयडियली शेती जर बघायला गेलं तर मानवाने स्वतःच्या आवश्यकतेकरता निर्माण केलेली गोष्ट आहे, ती काही नैसर्गिक गोष्ट नाहीये. जंगल नैसर्गिक आहे, शेती नैसर्गिक नाहीये, शेती अनैसर्गिकच आहे. कारण शेतीमध्ये मोनोकल्चर, एकाच स्वरूपाचे झाडं लावली जातात. परंतु त्याचाही जर आपण पर्यावरणात्मक दृष्टीने अभ्यास करायचं ठरवलं आणि त्याचं योग्य प्रकारचं, म्हणजे उदाहरणार्थ केमिकल फर्टिलायझर न वापरणं, पेस्टिसाइड न फवारणं, शक्यतो उपलब्ध असलेल्या ऑर्गॅनिक आणि योग्य प्रकारच्या वस्तूंनी ती शेती वाढवणं, असं जर करायचा प्रयत्न केला तर ते असं म्हणणारे ऑर्गॅनिक शेती करणारे असे किती लोक आहेत, तर ते हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत आता. परंतु ते कोणीतरी लोकांना समजावून सांगितलं पाहिजे, त्याच्यातले प्रोसेस समजावून सांगितलं पाहिजे, त्याची आवड निर्माण केली पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही तिथे सगळ्या मुलांना बरोबर घेऊन तिथे प्रत्यक्ष तशा स्वरूपाने शेती करायचा प्रयत्न करतोय. त्यातली एक एकर जागा जवळजवळ आम्ही त्या सगळ्या विषयासाठी ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष आता परवा आमच्या इकडे पहिल्यांदा पेरणी झाली, त्याच्यानंतर रोवणी झाली, म्हणजे ते पूर्ण काढून शेत लावायचं, ते चिखल लण केलेली त्याच्यामध्ये ते शेत लावायला, त्या सगळ्याला विद्यार्थी म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये सहभागी झालेले. आता हे पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न आम्ही त्या मुलांच्या सहाय्याने करणार आहोत. या सगळ्या विषयावरती एकत्रितरित्या मुलांना संधी मिळवून द्यायची असा आमचा प्रयत्न आहे. की ह्या सगळ्या संधी म्हणजे हे सगळे कुठे शिकवलं जातं का, तर शिकवणं तसं कठीणच आहे. म्हणजे ग्रामीण विभागातल्या मुलाला ग्रामीण भागामध्ये ते कदाचित शिक्षण मिळत असेल, पण शहरी भागातल्या मुलाला साधं एक्सपोजर सुद्धा मिळत नाही त्याच्यामध्ये. किंबहुना एखादं फळ झाडावर लागतं तर ते कसं लागतं, तो काजू बोंडामध्ये असतो तो कसा असतो, पेरू झाडावर कसा लागतो, इथपर्यंत मुलांना प्रश्न असतात. तर हे सगळे प्रश्न तिथे सोडवावेत अशा स्वरूपाची आमची संकल्पना आहे. म्हणून हे सगळं प्रत्यक्ष त्या मुलांना अनुभवता यावं म्हणून ते तिथे उभं करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. हे सगळं मिळून 4 आणि 1.5 एकरवरचं मोठं जंगल, 12 एकरातल्या 5 एकरावरती जंगलच आहे नुसतं मोठं. आणि मग याच्यामध्ये मूळ हेतू आहे तो पंचमहाभूतांची ओळख. आपण आपलं नातं आपल्या परिवाराशी कसं जोडलं जातं, तर परिवारातल्या प्रत्येकाशी आपलं वेगवेगळं नातं असतं आणि सगळ्यांचं म्हणून एक नातं तयार होतं ज्याला कुटुंब म्हणतो आपण. तसं आपल्या परिसरातले किंवा आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींशी जर आपलं नातं जोडलं गेलं तर आपण त्याला परिवार समजू शकतो. म्हणजे म्हणायला सोपं आहे की काय माझा देश माझं घर आहे, पण तो खरंच आहे का? तर ते केव्हा आहे की जेव्हा प्रत्येकाशी माझं नातं आहे तेव्हा आहे. म्हणजे मी अगदी एक छोटं उदाहरण सांगतो तुम्हाला. साधारणपणे 25-1 वर्षापूर्वी म्हणजे कंपनी बंद झालेली ना, तेव्हा त्याच्या मागे एक जंगल आहे. जंगलाच्या पाण्याची व्यवस्था जी आहे कंपनीने केलेली आणि त्या कंपनीतलं पाणी उचलून त्या जंगलाला दिलं जायचं. तर वन फाईन मॉर्निंग कंपनीमध्ये टाळेबंदी डिक्लेअर झाली आणि कंपनी बंद झाली आणि वरती जाणारं पाणी बंद झालं आणि ती सगळी झाडं आहेत ती सुकायला लागली. ती लावून काहीच महिने झाल्यामुळे ती झाडं सुकायला लागली सगळी. त्यावेळी तिथल्या मुलांनी थोडंसं म्हणजे तिथल्या शाळा बिळांनी त्याला ऑब्जेक्शन घेतलं आणि ते आमच्याकडे आलेले. तेव्हा आम्ही त्यांना असं केलं की चला म्हणजे सगळेजण जाऊ. त्यावेळेला रक्षाबंधनाचा दिवस होता, तर ती सगळी मुलं हातात राख्या घेऊन गेली तिकडे आणि सगळ्या झाडांना त्यांनी राख्या बांधल्या आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात ते छापून आलं की शाळेतल्या मुलांनी जाऊन वृक्षांना राख्या बांधल्या आणि त्याला वृक्षबंधन असं नाव दिलं. त्या आपल्या ज्या प्रसिद्ध लेखिका आहेत वीणा गवाणकर, त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये त्याच्यावरती एक लेख लिहिलेला की मुलांनी वृक्षबंधन केलं म्हणून. त्याचा इतका परिणाम झाला त्या वृक्षबंधनाचा की कोर्टाची ऑर्डर सुटली, तिथले तो लॉक उघडलं गेलं, CETP मध्ये गेलेलं नोसिलचं पाणी उलटं यायला लागलं नोसिलमध्ये आणि ते पाणी वरती उचलून परत त्या झाडांना घातलं गेलं आणि ती झाडं जगली सगळी. त्यातनं आम्हाला असं कळलं की म्हणजे जर भावना जोडली गेली ना तर त्यातनं अत्यंत मोठा फरक आढळतो चांगला. आणि म्हणून आम्ही तो जो कार्यक्रम आहे वृक्षबंधन हा संबंध पॉप्युलर केला. तो इतका पॉप्युलर झाला की आता हे ज्या हरित छात्र सेना वगैरे ज्या झालेल ना त्यांचा एक प्रमुख कार्यक्रम म्हणजे वृक्षबंधन असा आहे की ती मुलं जी आहेत ती आपापल्या शाळेत किंवा परिसरात असलेल्या झाडांना जाऊन राख्या बांधतात आणि त्यांच्या मताने ते जोडून घेतात झाडांशी. असं इतके चांगले अनुभव आम्हाला आलेत की काही वर्षांनी परदेशात गेलेली मुलं जेव्हा शाळेत परत येतात गावामध्ये त्यावेळेला त्यांच्या भेटीतली सगळ्यात एक भेट नक्की असते की शाळेच्या जवळच्या त्या वृक्षाला भेटून येऊ. त्यामुळे इतक्या प्रकारची अटॅचमेंट जर झाडांशी, इतक्या प्रकारची अटॅचमेंट जर आपल्या आजूबाजूच्या सर्व नैसर्गिक गोष्टींशी झाली ती कोणाशी, तर ती पंचमहाभूतांशी. त्यामुळे पंचमहाभूतांशी जर माझं नातं असलं ना तर मग मी ते खराब नाही करणार, म्हणजे मी ते पोल्यूट नाही करणार असं आपल्याला म्हणता येईल. थोडासा रिमोट किंवा थोडासा दूरवरचा विचार आहे, परंतु तशा स्वरूपाचा विचार आम्ही करायला सुरुवात केला. म्हणजे आता ना आमच्या सगळ्या प्रकल्पाचा मूळ उद्देश तो आहे की पंचमहाभूतांची ओळख करून द्यावी. निसर्गायणमध्ये आलेल्या विद्यार्थ्याला पंचमहाभूतांची ओळख करून मिळाली पाहिजे. म्हणजे आमच्या 12 एकर जमिनीला चारी बाजूने एक वॉल कंपाऊंड आहे. ते वॉल कंपाऊंड आम्हाला त्या मंदिराने बांधून दिलंय. या वॉल कंपाऊंडला आतल्या बाजूला जे फेस आहे ना, त्या फेसेसवरती त्याला 6 बाय 6 स्क्वेअर फीटचे असे मोठे वॉल पॅनल्स आहेत. तर आम्ही त्या 6 बाय 6च्या वॉल पॅनलवरती आतल्या बाजूने असलेल्या रस्त्यावरती, जो बरोबर 1 किलोमीटरचा रस्ता आहे आतल्या बाजूने चारही बाजूला फिरणारा, त्या सगळ्यावरती एक चांगल्या प्रकारची प्रदर्शनी डेव्हलप करतो की ज्याच्यामधून अशा प्रकारे मुलांना पंचमहाभूतांची ओळख होईल. डे टू डे आपल्या संपर्कात कसं येतं, हवा आपल्या संपर्कात कशी येते, पाणी आपल्या संपर्कात कसं येतं, आपलं नातं काय या सगळ्या गोष्टींशी, ऊर्जेशी आवाजा नातं काय, ती कशी डेव्हलप होते, ती मी वेस्ट करतो का वापरतो कशी, पाणी कसं डेव्हलप होतं, कुठून येतं, ते मी वेस्ट करतो का नीट वापरतो, अशा सगळ्या प्रकारची संकल्पना त्याच्यावरती मांडावी अशी आमची एक योजना आहे. आणि त्यातनं त्याला सध्या नवीन टेक्नॉलॉजीला भरपूर वाव आलाय, त्यामुळे त्याच्यावरती एक चांगल्या प्रकारचा बारकोड जर खालच्या बाजूला असला आणि तो स्कॅन केल्यावरती त्याची अधिक माहिती जर त्याच्यावरती मिळत असली, तर सगळ्या जगाची माहिती मला त्या तेवढ्या पॅनलवरती देता येईल. त्या सगळ्या पॅनलवरती साधारणपणे 1 किलोमीटर तुम्हाला सायकलने सुद्धा जाता येईल अशा प्रकारची सोय केली आहे. वापरायचं तर वाहन सायकल वापरायचं, नाही तर चालत जायचं, असं चारही बाजूने चालायला मस्त रस्ता केलेला आहे. हे सगळं त्या मुलांना आवडेल असंच केलेलं आहे. त्याला प्रत्येक ठिकाणी थोड्या अंतरावरती काहीतरी एक थोडंसं विश्रांतीचं ठिकाण असेल, तिथेही काही त्यांना वेगळ्या विशेष माहिती मिळेल. त्यांना तिथे आतमध्ये मिळेल तर प्यायला मिळणारं पाणी आहे ना, ते मी शक्यतो रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं पाणी त्यांना प्यायला द्यायचा विचार करतोय. म्हणजे शक्यतो त्यांना बाहेरचं पाणी तरी तिथे आणायचं नाही असाही एक प्रयत्न करतोय. सगळ्या प्रकारचे नॉर्म्स आहेत सगळ्या अशा सार्वजनिक ठिकाणी काही पाण्यावरती काय ते सगळे पाळून सुद्धा अशा प्रकारचा वेगळेपण, म्हणजे त्यांनी बाटली आतमध्ये न्यायचं कारणच नाही ना. पाण्याची प्लास्टिकची बाटली, प्लास्टिक लागतं कशाला, इथपासून त्याची सुरुवात आहे. आपण आता जर खरं विचार केला तर प्रत्येक 5वी गोष्ट मी स्पर्श करतो ती

0: गोष्टीची आहे. आणि प्लास्टिकला आपण आपल्या जीवनातनं बाजूला काढू शकत नाही, परंतु आपल्या जीवनामध्ये ज्या विशेष आवश्यक गोष्टी आहेत त्यातनं जरी प्लास्टिकला बाजूला काढलं तरी भरपूर चांगलं होईल. आणि म्हणून आपण प्रयत्न त्याच्यासाठी सगळे हे सगळे त्यांना प्रत्यक्ष अनुभूती यावी, अनुभवता यावं, त्यांना त्यातनं वेगळे पण जाणवावं याच्यासाठी करतोय. म्हणजे आता आमच्या सगळ्या प्रकल्पाचा पाण्यामधला एक जो भाग आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही एक चांगल्या प्रकारची विहीर बांधली आहे जी स्टेप वेल आहे, तिला 12 असं म्हणतात. तर गेल्या 25 वर्षात कुठे ठाणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं 12 उभं राहिलेलं नाहीये. हे 25 वर्षात गेल्या अशा प्रकारची 12 इतिहासात उभी राहिली होती. आत्ता आत्ता एल्फिस्टन कॉलनीने पुण्यामध्ये नवीन 12 बांधली आणि तेच जे डॉक्टर उमेश मुंडले जे आहेत त्यांनीच आमच्या इथे येऊन ती 12 सगळं डिझाईन आणि हे सगळं केलं आणि पायऱ्यांची विहीर उभी राहिली आहे चक्क. आणि आमच्या सगळ्या 12 एकरच्या प्रोजेक्टचा पाण्याचा स्रोत म्हणून ती विहीर आहे. तेच पाणी आम्ही प्यायला वापरणार आहोत शक्यतो. इतक्या चांगल्या प्रकारे जर ते म्हणजे एका छोट्या गावाचं सगळ्या प्रकारचं पाण्याची आवश्यकता, शुद्ध हवेची आवश्यकता, त्याला लागणारा ऑक्सिजन, त्याला लागणारी फळफळावळ, हे सगळं जर तिथे डेव्हलप होऊ शकतं तर मग असं स्वयंपूर्ण गाव, अशीच पूर्वी कल्पना होती ना, तर हे स्वयंपूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न त्याच्यासाठी चाललाय. आणि हे प्रत्यक्ष त्या मुलांनी बघावं असं.
1: हो, आणि म्हणजे प्रत्येक वयोगटातल्या माणसाने, मुलाने, प्रत्येकाने निसर्गाशी कनेक्ट होता येईल असा तुमचा खूपच छान प्रयत्न निसर्गायनद्वारे तुम्ही करताय. आणि मग या निसर्गायन या प्रकल्पासाठी तुम्हाला कोणत्या संस्था तुम्हाला प्रत्यक्षात हातभार लावतात का?
0: गणपतीचं जे देऊळ आहे सिद्धिविनायक मंदिर, त्यांनी तर सगळ्या प्रकारचं सहकार्य, कारण त्यांच्या जागा आहे ती, त्यांच्या ट्रस्टचाच हा प्रकल्प, संयुक्त प्रकल्प आहे आमचा, त्यांनी मदत केली आहे. तिथली महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर सगळे तिथे येऊन गेले. त्यांनी आता आमच्या चारही बाजूचा जो रस्ता आहे ना 1 किलोमीटर, त्याला दोन्ही बाजूने 800 झाडं लावायला आणि ती सगळी झाडं ते 20-22 फूट उंच झाडं त्यांनी आता आणली, त्यांनी ती लावायचा प्रयत्न ते करतात, त्यामुळे ती झाडं त्याच्यावरती लागतील. त्याच्यानंतर आतमध्येच हे जे सगळं काम मी सांगतोय तुम्हाला, त्यातलं प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शनचं काम असेल ते कदाचित लेबरकडनं मी केलंय, परंतु झाडं लावणं, रस्ते बनवणं, खड्डे खणणं हे बहुतांश काम विद्यार्थ्यांनी येऊन केलंय. म्हणजे शाळेतली मुलं तिथे उतरत आहेत, महाविद्यालयीन विद्यार्थी तिथे येत आहेत. सगळ्या प्रकारच्या आम्ही 8 प्रकारच्या बागा करतोय तिकडे. त्या 8 प्रकारच्या बागांच्या ज्या बाउंड्रीज आहेत ना, त्या आत्ता आम्ही खणून घेतल्या आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची झाडं ही मुलं येऊन लावतात तिकडे. म्हणजे आम्ही जास्वंदाच्या झाडांची फक्त एक बाउंड्री तयार केली आहे, मोगऱ्याच्या झाडाची एक बाउंड्री तयार केली आहे अशा. आणि म्हणजे परदेशात ना आणलेली चित्रविचित्र झाडं लावायच्याऐवजी भारतीय झाडं लावून अशा बाउंड्री तयार करता येतात, अशा प्रकारचं बायफर्केशन करता येतं, हे पण आम्ही तिथे आता करतो.
1: तुम्ही त्या मुलांना अनुभव विचारला का, त्यांना कसं वाटतंय?
0: म्हणजे आमच्यापेक्षा जास्त ते इन्वॉल्व्ह होतात त्याच्यामध्ये.
1: बरोबर.
0: कारण म्हणजे काही काही मुलं तर चिखलात उतरलेलीच नसतात कधी. ती परवा जेव्हा ते भात लावायला चिखलात उतरली तेव्हा ती लोळली चिखलामध्ये, कारण त्यांना तशी परवानगी पण घरामध्ये कधी मिळाली नव्हती आयुष्यात. जी परवानगी त्यांना तिथे मिळाली, हा जो आनंद असतो ना तो आपला बेसिक आनंद आहे ना, आपल्याला आपल्या निसर्गात जे अवेलेबल आहे त्याचा अनुभूती आपण घ्यावी, ती तिथे घ्यायला मिळते त्यांना मुक्तपणे,
1: डायरेक्ट निसर्गाशी त्यांचं नातं जुळतं.
0: यस. आणि आम्ही आता म्हणजे आमचं जे जुनं निसर्गायन होतं ना, तिथे आमच्या एका प्राध्यापकाने, झुंझुनवाला कॉलेजच्या एका प्राध्यापकाने तिथे बसून रिसर्च केलेला, त्याला जवळजवळ तिथे 60 प्रकारची फुलपाखरं आढळली आणि 32 पक्षी त्याला त्या तिथे ऑब्झर्वेशन, त्याचे फोटोग्राफ्स आणि त्यांनी सगळे गोळा केलेत. तसंच काहीसं इथे होणार आहे. आता हे मॅनमेड आहे, आता आम्ही तयार करतोय, पण आत्ता पण तिथे जवळजवळ 8-12 प्रकारचे पक्षी आणि खेकड्यांचं तर मोठं आतमध्ये, म्हणजे प्रचंड खेकडे आहेत किंवा पाण्यातल्या गोष्टी आहेत, आता मासे पण तिथे आहेत. हे सगळं तर आता डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. आम्ही तिथे एक म्हणजे भाताची खाचरं आहेत ना, त्यातल्या सगळ्यात शेवटच्या खाचरामध्ये तलाव करायचा पण विचार करतोय. आणि म्हणून आम्ही असा विचार करतोय की आता या पुढच्या 2 किंवा 3 महिन्यामध्ये आम्ही सगळ्या शाळांशी, आम्ही 300 शाळांशी जोडून घेणार आहोत. आम्ही शाळांच्या पर्यंत चाललोय, शाळेला सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय की बघा हे एज्युकेशनल टूल आहे ना, याचा उपयोग तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. तर तुमच्या विशिष्ट वर्गातली 7वी किंवा 8वी किंवा 9वी किंवा तुम्ही ठरवा, त्या वर्गातल्या प्रत्येक मुलाला आमच्याकडे आणायचं, दरवर्षी आणायचं, म्हणजे मग आपोआप तुमच्याकडची सगळी मुलं माझ्याकडे येऊन जातील आणि त्या मुलांना त्यांच्या आयुष्यातला एक चांगला पर्यावरणाचा धडा आम्ही शिकवू शकतो चांगला. आणि तो घेण्यासाठी आमची सगळी टीम आहे तिथे मोठी, तिथे जवळजवळ 20-22 लोक असतील. ज्या वेळेला ही मुलं येतील तेव्हा त्यांना अटेंड करणारी असतील आणि ते त्यांना सगळ्या प्रकारे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करतील. आत्ता आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ना, ते या सगळ्यांच्या सिलेबसचा अभ्यास करतात आणि त्यांच्या सिलेबसमध्ये सध्या पर्यावरण विषय कसा शिकवला जातो माहितीये का, त्याला वेगळा विषय नाहीये पर्यावरण म्हणून. सध्या पर्यावरण विषय शिकवला जातो तो तुम्हाला प्रत्येक विषयात जिथे कुठे त्याचा संदर्भ येईल ना त्याचा, तिथे त्यांना पर्यावरण म्हणून ते, म्हणजे भूगोलामध्ये आला, इतिहासामध्ये आला, मराठीमध्ये आला, तर ते समजावून सांगावं असं त्यांना सांगितलंय. आम्ही त्याचा सगळ्याचा अभ्यास केला, आम्ही ते सगळे व्ह्यू पॉईंट शोधून काढलेत आणि ते सगळे आमच्या इथे कुठेतरी प्रत्यक्ष बघायला मिळतील अशा प्रकारची सोय आम्ही आता उत्पन्न करतोय. म्हणजे त्यांच्या सिलेबसमध्ये उल्लेख असलेली प्रत्येक गोष्ट आमच्या परिसरात कुठे ना कुठेतरी असली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे.

0: त्या अंड्यातनं बाहेर येणारी अळी बघता येईल, ती त्या झाडाची पानं कशी खाते ते पण बघता येईल, त्यातनं तो कोष कसा तयार करते आणि कोशातनं जर त्यांचा पेशन्स असेल तर त्या कोशातनं फुलपाखरू कसं बाहेर पडतं ते पण बघता येईल.
1: कमाल,
0: हे बघितल्यानंतर ना निसर्गाबद्दल तुमच्या मनात जे प्रेम निर्माण होईल
1: आत्मीयता,
0: ना, मग तुम्ही कागदाचा गोळा करून रस्त्यावर टाकणार नाही, सिंपल. मग
1: खरंय.
0: तुम्ही प्लास्टिकची पिशवी जाळणार नाही कधी, कधी आगच लावणार नाही कचऱ्याला. हे सगळं समजावून सांगण्याचे जे प्रकार आहेत ना, त्याच्यामध्ये हा अनुभूती नावाचा जो प्रकार आहे ना निसर्गाची, तो सगळ्यात आवश्यक आहे. म्हणजे गवतामध्ये जर तुम्ही हातामध्ये एक भिंग घेऊन चिरलात ना आणि गवतामध्ये जरा गवत बाजूला करून बघितलं ना, तर तुम्हाला 1 स्क्वेअर फीटमध्ये 30 ते 40 छोटे मोठे जीव दिसतात.
1: बरोबर.
0: ते जेव्हा दिसतात ना, त्यावेळेला आपल्याला कळतं ते सगळ्या जीवांचं इथलं अस्तित्वाचं महत्व काय ते कळतं. कारण तो प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये मग्न असतो, तो तुम्हाला त्रास द्यायसाठी आलेला नसतो, तो तिथेच असतो आणि तो त्याचं काम आयुष्यभर करत असतो. त्याचा जन्म पण तिथे होतो, त्याचा मृत्यू पण तिथे होतो, पण ते तिथे आहे म्हणून आपण जिवंत आहोत. अशा प्रकारचं रिलेशनशिप मुलांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमाने. त्यातलं एक मोठं गार्डन जे आहे ते आमचं अशा प्रकारचं गार्डन आहे, ज्याला बटरफ्लाय गार्डन आम्ही म्हणतोय. त्याच्यामध्ये भरपूर अशा प्रकारचा आनंद मुलांना घेता येईल. आम्ही एक बांबू गार्डन करतोय, बांबूचे जे लोक आहेत त्यांच्याकडनं आम्ही अशा प्रकारचं बांबू आणायचा प्रयत्न करतो की 30-32 प्रकारचे बांबू एका ठिकाणी तुम्हाला बघायला मिळावेत आणि त्याच्यापासून विविध वस्तू बनवता येतात. तर तसे एक आर्टिस्ट पण आहेत जेडे स्कूल ऑफ आर्ट्सचे, रमेश दाते म्हणून आहेत, जे बदलापूर मध्ये राहतात, वय वर्ष 78 आहे. ते हाताने अशा प्रकारच्या वस्तू बनवतात
1: बर.
0: त्या बांबूच्या, आणि त्या बांबूच्या वस्तू इतक्या त्यांना राष्ट्रपती पर्यंत त्यांचं नाव त्याच्यामध्ये गेलेलं आहे. त्यांना बरोबर घेऊन आम्ही तिथे लोकांना ते बनवायला शिकवणार आहोत. आम्ही नारळाच्या करवंटी असते ना त्याच्यापासून पण नैसर्गिक ज्या वस्तू आहेत ना त्यांचा उपयोग करून मग त्या फेकल्या गेल्या पाहिजेत किंवा मग त्या सगळ्या जमिनीला मिळाल्या पाहिजेत, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतोय. त्यामुळे आपण शाळेमध्ये जे शिल्ड बक्षीस देतो ना, ते पण आम्ही नारळाच्या करवंटीने करायचा प्रयत्न केलाय आणि ते आता बहुतेक ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत की आपण हे जर आपण लोकांना देऊ शकलो तर अशा प्रकारच्या नैसर्गिक वस्तूवरती आणण्याचा. त्यामुळे ग्रीन शॉपी नावाचा आमचा जो प्रकल्प चालतो ना, आम्ही अशा अनेक ऑर्गॅनिक वस्तू ठिकठिकाणाहून, वाळ्याच्या वस्तू, लाकडाच्या वस्तू किंवा डेफ अँड डम स्कूल असतात त्यांनी बनवलेल्या वस्तू, त्या आणून या अशा प्रकारे विकायचा प्रयत्न
1: पण मग
0: करतो.
1: आपल्या या प्रकल्पांविषयी माहिती आपल्याला कुठे मिळेल?
0: हां, www.paryavaran.org नावाची आमची वेबसाईट आहे, त्याच्यावरती तुम्हाला ही माहिती मिळेल.
1: बर, www.paryavaran.org या वेबसाईटवर या निसर्गायण प्रकल्पाची सगळी माहिती आपल्याला पाहायला ऐकायला मिळणार आहे आणि त्याचा अनुभव घेता येणार आहे.
0: बरोबर.
1: आणि आपल्याशी जोडलं जाण्यासाठी काही मार्ग आहे का, ज्यांना आपली शेतीचा अनुभव घ्यायचा आहे या सगळ्या प्रकल्पाचा अनुभव?
0: त्यामुळे आमचं ठाण्यामध्ये कार्यालय, आमचं डोंबिवलीमध्ये कार्यालय, पर्यावरण दक्षता मंडळ नावाने, तुम्ही पर्यावरण दक्षता मंडळ नावाने शोधल्यावरती तुम्हाला सगळ्या प्रकारचे म्हणजे इंस्टाग्राम हे ते या सगळ्यावरती आमचे अकाउंट्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. आम्हाला संपर्क करायचा असेल तर तुम्ही आमच्या नंबरवरती फोन केला तरी चालेल, 8879074505 या नंबरवरती तुम्हाला याच्या संदर्भातली माहिती मिळू शकते. तुम्ही केव्हाही संपर्क करू शकता, याच्यातल्या कुठल्याही प्रकल्पाला तुम्हाला जोडता येईल. आणि अजूनही तुम्ही कधीही टिटवाळ्यात गेलात आणि समजा आमच्या ह्या प्रकल्पावरती पोहोचला तर तुम्हाला प्रत्यक्ष हाताने काम करण्याचा अनुभव मिळू शकतो. किमान 1 वर्ष अजून तो अवेलेबल आहे, पुढच्या वर्षाच्या एंडपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर सगळ्या प्रकारे या मुलांना आणि या सगळ्यांना उपयोगी पडेल. पण आता तिथे शालेय विद्यार्थी किंवा ग्रुप्स त्यांनी जर आले तर त्यांना साधारणपणे 1 ऑक्टोबरपासून ते 1 मेपर्यंत आम्हाला तलाव खणायला ते मदत करू शकतात. आम्ही ॲक्च्युअल तलाव खणून घेणार आहोत त्यांच्याकडनं आणि त्याच्यात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये श्रमदान जर कोणी केलं तर त्यांना किंवा कोणातरी आठवण ठेवण्यासाठी आपण झाड आणून लावू शकता, ते झाड सुद्धा तिथे परमनंट राहील. अशा प्रकारच्या तीर्थक्षेत्रावरती आपण लावलेलं झाड पुढचे अनेक वर्ष राहणं हे सुद्धा लोकांना इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तशा स्वरूपाचं झाड सुद्धा तिथे लावू शकता. या सगळ्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता, नुसतं भेट देऊ शकता, बघू शकता हे सगळं, त्यामध्ये अनेक सूचना करू शकता, हे सगळ्यासाठी ते ओपन आहे. आणि आपण म्हणजे निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला आपण तिथे निश्चितपणे या आणि आमच्या या प्रकल्पाला भेट द्या.
1: नक्कीच, निसर्गाशी नातं जोडत असताना आपल्याबरोबर आपल्यासारख्याच उत्साही समाज घटकांना घेऊन एक अत्यंत प्रभावी असं पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण पर्यटन जनमाणसात पोहोचवण्याचं अनमोल कार्य आपण सगळे करत आहात आणि आपल्या या कार्यासाठी आमच्याकडनं आपल्या सर्व टीमला मनोमन शुभेच्छा. सर, आज आपण इथे आलात आणि पर्यावरणाविषयी तुमच्या निसर्गायण प्रकल्पाविषयी आम्हाला खूप छान माहिती सांगितली. मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रुती हो आत्ताच आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 3:35 झाली आहेत. आता वेळ झाली आहे मिश्र संगीताची.

किशोरी आमोणकर यांच्या आवाजात शांता शेळके यांची रचना आत्ताच आपण ऐकली. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. यानंतर ऐकूया कवी अनिल यांची रचना पंडित कुमार गंधर्व यांच्या आवाजात.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या तेजपुंज लेखणीतून उतरलेलं हे अद्वितीय गीत संगीतबद्ध केलं होतं पंडित त्रिधरनाथ मंगेशकर यांनी. स्वर होता लता मंगेशकर, मीना खडीकर, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा. आणि या रचनेबरोबरच श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही प्रसारित होणारे कार्यक्रम आपण श्रोते हो ऐकत आहात. पहाटेचे 4 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. आज या कार्यक्रमात ऐकूया यज्ञेश रायकर यांचं व्हायोलिन वादन. राग अहिरभैरव. विलंबित गत 3 तालात निबद्ध असून द्रुतगत 2.5 तालात निबद्ध आहे. यज्ञेश रायकर यांना तबला साथ अजित पाठक यांची आहे. ऐकूया व्हायोलिनवर वाजवलेला राग अहिरभैरव.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण यज्ञेश रायकर यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग अहिर भैरव ऐकला. त्यांना तबला साथ अजित पाठक यांनी केली होती. यानंतर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पुढचे कलाकार आहेत श्रद्धा जैन. ऐकूया त्यांनी गायलेला राग गुजरी तोडी. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून बोल आहेत जा जा रे मंदरवा. द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध असून बोल आहेत बार बार तोरी विनती करत हूं. श्रद्धा जैन यांना तबला साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी, तर संवादिनी साथ आहे सुधांशु घारपुरे यांची.

0: नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण श्रद्धा जैन यांनी गायलेला राग गुजरी तोडी ऐकला. त्यांना तबल्याची साथ केली होती मिलिंद जोशी यांनी, तर संवादिनीची साथ केली होती सुधांशू घारपुरे यांनी. आणि याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम. आता थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 5 वाजता कार्यक्रम ऐकूया गीतबहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला ऐकूया उलाढाल या चित्रपटातील जगदीश खेबूडकर यांची रचना. संगीतबद्ध केली आहे अजय अतुल यांनी, तर स्वरबद्ध केली आहे अजय गोगावले यांनी.

दुर्गा म्हणतात मला या चित्रपटातली संजली रुडे यांची रचना ऐकूयात. संगीतबद्ध केली आहे प्रवीण कुवर यांनी आणि गायली आहे उर्मिला धनगर यांनी.

थापाड्या या चित्रपटातील अण्णासाहेब देऊळगावकर यांची रचना ऐकूया. संगीतबद्ध केले आहे बाळ पळसुले यांनी. स्वर आहे रामदास कामत यांचा.